65.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 9 आश्विन, शके 1948 अर्थात 1 ऑक्टोबर 2026. नमस्कार रत्नागिरी, सकाळचे 5:58 आणि 46 सेकंद झाली आहेत. आजच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या प्रातकालीन सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6 वाजतायत. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

कार्यक्रमात सुरुवातीला श्री आदिशंकरा रचित शंकराचार्य रचित श्री गुरुवष्टकम मकरंद खरवंडीकर यांच्या स्वरात.

मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर बाळ कोल्हटकर रचित भूपाळी, संगीत वसंत देसाई यांचं आणि मुख्य स्वर आहे कुमार गंधर्व यांचा.

श्रोते हो, दत्त मानवी जीवनातला एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा शब्द. दत्त म्हणजे केवळ एक देवता मुळीच नाही, तर भक्ताच्या मनातला विश्वास, श्रद्धा, आधार आणि आशेचं एक मूर्तिमंत रूप. ज्यावेळी मनुष्य जीवनाच्या वाटेवर एकटा पडतो, ज्यावेळी सुखदुःखाच्या प्रसंगात त्याला कोणाचा आधार घ्यावा हे कळत नाही, त्यावेळी त्याच्या अंतःकरणातून एकच शब्द बाहेर पडतो, तो म्हणजे दत्त.

आपण ऐकत होतात आर एन पराडकर यांना. नामदेव लोटणकर यांच्या या रचनेला संगीत होतं शांताराम पाबळकर यांचं. श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमात आता पंडित अवधूत बाम यांनी संगीतबद्ध केलेलं संत विष्णुदास यांचं भक्तिगीत वैदेही करंबेळकर यांच्या मुख्य स्वरात.

हे गीत गायलं होतं सुधीर फडके आणि सहकलाकारांनी. वसंत बापट यांच्या या रचनेला संगीत होतं मधुकर पाठक यांचं. श्रोते हो, मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर नंदिनी शरण यांनी गायलेलं हिंदी भजन, रचनाकार आणि संगीतकार हरिओम शरण.

श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी व्ही एन सोमपूरकर यांनी संगीतबद्ध केलेली पी ए शिरगोपीकर यांची देशभक्तीपर गीतरचना.

0: 262.47 मीटर्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 होत आहेत. आता कृषीवाणी हे शेतकरी बंधूंसाठीचं दैनंदिन सूचनापत्रक प्रसारित करत आहोत. आज आपण ऐकणार आहोत शेती व्यवसायातील अपघात याविषयीची माहिती. वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, शेतीचा व्यवसाय म्हटला की अनियमित पाऊस, अति ऊन, कडक थंडी, गारा, वादळं, विजा, ढगफुटी अशा अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागतं. तसंच शेती करत असताना वेगवेगळ्या प्रकारची संकटंसुद्धा सामोरी येतात. अशा अनेक प्रकारच्या संकटमय मार्गातून शेतीचा व्यवसाय हा निकरानं करावा लागतो. अशावेळी शेतकऱ्यांना काही अपघातांनासुद्धा तोंड द्यावं लागतं. सहजपणे कोणकोणते अपघात घडू शकतात आणि त्यावर लगेचच प्राथमिक उपचार काय करता येतील याबद्दल आज आपण माहिती करून घेऊया. खरं तर शेती व्यवसायातले अपघात हे काहीसे अज्ञान, बेजबाबदारपणा किंवा चुकीच्या मार्गदर्शनामुळे सुद्धा घडू शकतात. शेती व्यवसायामध्ये ट्रॅक्टर, मळणी यंत्र, कडबाकुट्टी यंत्र, नांगर किंवा शेतीसाठी वापरली जाणारी वेगवेगळी अवजारं, तसंच फवारणी यंत्र, पंप, इलेक्ट्रिक मोटार, डिझेल इंजिन, कीटकनाशकं या सगळ्या गोष्टींशी शेतकऱ्याचा सतत संपर्क येत असतो. केवळ अज्ञानामुळे या सगळ्या बाबतीत काही ना काही प्रमाणात अपघात होऊ शकतात. काम करताना मातीत पडणं, दगडाची ठेच लागणं, रक्तबंबाळ होणं हे तर नेहमीच आहे. या सगळ्या बाबतीत जर निष्काळजीपणा केला नाही तर आपण नक्कीच त्यातून वाचू शकतो. मंडळी, शेतात काम करत असताना सर्पदंश पुष्कळ वेळा होतो. अशावेळी घाबरून किंवा गांगरून न जाता दंश केलेल्या ठिकाणापासून वरच्या बाजूला त्वरित घट्ट आवळून बांधावं, चावा घेतलेल्या ठिकाणातून रक्त जाऊ द्यावं, तितक्या लवकर डॉक्टरांकडे पोहोचावं. सापाप्रमाणेच विंचू, इंगळी किंवा इतर काही जहरी कीटक, मधमाशा चावल्या तरीसुद्धा त्वरित डॉक्टरी उपचार करावेत. मंडळी, शेतातल्या पाणी उपसण्याच्या इलेक्ट्रिक मोटारची वेळेवर तपासणी करावी. शॉक बसल्यास त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत. शेतीसाठी लागणारी विजेची सर्व उपकरणं ही सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी आपली असते. याचप्रमाणे मंडळी, आपल्याकडे जी जनावरं असतात ती काही प्रमाणात मारकी असू शकतात. अशा जनावरांपासून नेहमी सावध राहावं. रात्रीच्या वेळी रानटी जनावरांपासून धोका होऊ नये म्हणून बॅटरीचा वापर करावा. तसंच इतरही काही सुरक्षिततेचे मार्ग वापरावेत. यासाठी शेतकऱ्यांचा विश्वासू मित्र म्हणजे कुत्रा पाळावा. त्याचप्रमाणे मंडळी, आपण ज्या औषधी फवारण्या करतो, किडींचं रोगांचं नियंत्रण करतो, यासाठीचं जे ज्ञान आवश्यक आहे ते आधी प्राप्त करून घ्यावं. आता जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते, म्हणजे वादळी पाऊस असतो किंवा वादळाच्या वेळी, भक्कम ठिकाणी आश्रय घ्यावा. आकाशात वीज कडाडत असताना झाडाखाली थांबू नये. धुवाधार पावसात शक्यतो जाऊ नये. ओढ्यांना, नदी नाल्यांना पूर येत असतो तेव्हा वेगानं वाहणाऱ्या पाण्यात स्वतः शिरून किंवा वाहन घालून जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करू नये. शेती व्यवसायात कशाकशाने अपघात होतील हे आपण नक्की सांगू शकत नाही, म्हणून आपणच सावधपणानं धोके ओळखून अपघात टाळले पाहिजेत. शेतीच्या प्रत्येक कामात घाई गडबड न करता सावधगिरी बाळगावी, म्हणजे अपघात टळू शकतात. त्याचप्रमाणे मंडळी, प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या घरामध्ये प्रथमोपचाराची सर्व औषधं, जखमेच्या पट्ट्या, मलम ह्या तयार ठेवाव्यात. अपघाताच्या प्रसंगी एकमेकांनी एकमेकांना लगेचच मदत करावी. एकूण काय तर शेती व्यवसायात अनेक प्रकारचे छोटे मोठे अपघात हे घडत असतात. आपण सावधगिरी बाळगून अपघात टाळण्याचे प्रयत्न नक्कीच करू शकतो. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
0: आत्ताच आपण शेती व्यवसायातील अपघात याविषयीची माहिती ऐकली. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण

मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 6:45 कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपद या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोते हो. ऑक्टोबर हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून जगभरात पाळला जातो. या वर्षीच्या अवेअरनेस कॅम्पेनचा एक अतिशय सुंदर संदेश आहे, एव्हरी स्टोरी इज युनिक, एव्हरी जर्नी मॅटर्स. म्हणजेच प्रत्येक रुग्णाची कहाणी अनोखी असते आणि त्यांचा प्रत्येक प्रवास महत्त्वाचा असतो. या संकल्पनेचा नेमका अर्थ काय? स्तनाचा कर्करोग हा आजार जरी एक असला तरी तो प्रत्येक महिलेसाठी वेगवेगळा अनुभव घेऊन येतो. प्रत्येक महिलेची शारीरिक स्थिती, तिची लक्षणे, तिची कौटुंबिक परिस्थिती आणि उपचारांना मिळणारा प्रतिसाद पूर्णपणे वेगळा असतो. कुणाचा कर्करोगावर मात करण्याचा प्रवास लवकर निदानामुळे थोडा सोपा असतो तर कोणाला अधिक मोठा संघर्ष करावा लागतो. म्हणूनच आपण कोणत्याही दोन रुग्णांची एकमेकांशी तुलना करू नये. समाजाने आणि कुटुंबाने प्रत्येक रुग्णाच्या या अनोख्या प्रवासात त्यांच्या भावना समजून घेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे, हेच ही संकल्पना आपल्याला शिकवते. म्हणूनच या चार दिवसांमध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सरबद्दल माहिती घेणार आहोत, भीती कमी करण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य पावलं उचलण्यासाठी. सर्वात आधी ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे नेमकं काय? आपल्या शरीरातील पेशी ठराविक पद्धतीने वाढतात आणि जुन्या झाल्यावर नष्ट होतात. काही वेळा या पेशींच्या वाढीवरचं नियंत्रण बिघडतं आणि त्या अनियंत्रितपणे वाढू लागतात. जेव्हा हा बदल स्तनाच्या पेशींमध्ये होतो तेव्हा त्याला ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो. आज आपण एका महत्त्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका कोणाला असतो? काही रिस्क फॅक्टर्स असे आहेत जे आपण बदलू शकत नाही. यामध्ये सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे वय. वय वाढलं गेलं की ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. महिला असणं हा ब्रेस्ट कॅन्सरचा एक महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे. ब्रेस्ट कॅन्सर महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो, मात्र पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो, जरी पुरुषांमध्ये प्रमाण महिलांच्या तुलनेत खूपच कमी आहे. तसंच कुटुंबात ब्रेस्ट किंवा ओव्हेरियन कॅन्सरचा इतिहास असेल, विशेषतः जवळच्या नातेवाईकांमध्ये किंवा कमी वयात कॅन्सर झाला असेल, तर डॉक्टरांना याची माहिती देणं महत्त्वाचं आहे. काही महिलांमध्ये BRCA1 किंवा BRCA2 सारख्या इनहेरिटेड जेनेटिक म्युटेशन्स असतात. अशा महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त असू शकतो. लहान वयात पिरियड्स सुरू होणे किंवा उशिरा मेनोपॉज होणे यासारखे हॉर्मोनल आणि रिप्रोडक्टिव्ह फॅक्टर्स देखील रिस्क परिणाम करू शकतात. आता दुसऱ्या प्रकारचे रिस्क फॅक्टर्स ज्यामध्ये आपण काही प्रमाणात बदल करू शकतो, यामध्ये विशेषतः मेनोपॉजनंतर वाढलेले वजन किंवा ओबेसिटी, शारीरिक हालचाल कमी असणं आणि अल्कोहोलचं सेवन यांचा समावेश होतो. म्हणून नियमित फिजिकल ॲक्टिव्हिटी, हेल्दी वेट मेंटेन करणं, अल्कोहोल

0: अल्कोहोल टाळणं किंवा कमी करणं आणि स्मोकिंग टाळणं या गोष्टी आपल्या हातात आहेत. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, रिस्क फॅक्टर असणं म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर होणारच असं नाही, आणि उलट कोणताही विशेष रिस्क फॅक्टर नसला तरी ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. आपण रिस्क कमी करण्यासाठी आपल्या हातात असलेल्या गोष्टी नक्की करू शकतो, पण त्याचबरोबर आपल्या शरीरात होणारे नवीन बदल ओळखणं आणि वेळेवर तपासणी करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हेच आपण उद्याच्या भागात अधिक विस्ताराने ऐकणार आहोत. स्तनामध्ये नेमके कोणते बदल आपल्याला जाणवू शकतात, कोणती लक्षणं दुर्लक्षित करू नये, कारण प्रत्येकाची स्टोरी वेगळी असली तरी प्रत्येकाची जर्नी महत्त्वाची आहे.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी मुंबई केंद्र.
1: परिसर. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाणांचा वापर करून पर्यावरणाचं संवर्धन कसं करू शकतो याविषयी जाणून घेणार आहोत. याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या कार्यक्रमात सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले कुणाल अनेराव यांना आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे. सर नमस्कार.
2: धन्यवाद सर.
1: श्रोतेहो, आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जगामध्ये आपले जे काही पारंपरिक, ज्यांना आपण एका पद्धतीने देशी वाण म्हणून सुद्धा संबोधतो, तर या वाणांना आपण एक प्रकारे विसरत चाललो आहोत. पण या वाणांचं संवर्धन करत असताना या वाणांची आणि त्यांच्या महत्वाची जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करणारे कुणाल अनेराव, आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की एकूणच त्यांचा हा प्रवास सुरू कसा झाला, त्यांची ही संकल्पना त्यांनी कशी रुजवली आणि पारंपरिक आणि आता सध्या प्रचलित असलेले हायब्रिड बियाणे यांच्यातला फरक पर्यावरणाशी कसा संबंधित आहे.
2: सर्वप्रथम खूप धन्यवाद तुमचे इथे बोलवल्याबद्दल. आजचा जो आपला विषय आहे तो आहे आदिम बियाणी, म्हणजे पारंपरिक बियाणी. शेतीचा जो आत्मा आहे तो ही बियाणी आहेत आणि त्याच्याशिवाय शेतीची जी व्यवस्था आहे ती पूर्णपणे उभी राहू शकत नाही. भारत हा खंडप्राय देश आहे आणि इथे आपल्याला हिमालयापासून सह्याद्री पर्वत, गंगेचं विस्तीर्ण खोरं आहे, त्याचबरोबर आपले इथे खाली जर तुम्ही बघितले तर अरवली पर्वत आहे, राजस्थानचं वाळवंट आहे. तर इतकं विविध वातावरण असलेल्या भागामध्ये जी पिकं आहेत ती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला सापडतात. 12 हॉटस्पॉट जी आपल्या UN मान्यता दिलेली आहेत त्यातलं भारत एक महत्वाचं जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून गणलं गेलेलं आहे. तर इथे असणारी जी जैवविविधता आहे ती पिकांमध्येही आहे, जंगलांमध्येही आहे आणि इतर जी शेती संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातही आहे.
1: पारंपरिक बियाणं जपणं हे एक तसं बघितलं तर कला म्हणता येईल किंवा एक वेगळ्या पद्धतीचं शास्त्र म्हणता येईल, तर आम्हाला थोडक्यात तुम्ही कसं सांगाल की पारंपरिक बियाणं जपत असताना काय काळजी घ्यावी लागते.
2: पारंपरिक बियाणी जपताना ती ऑथेंटिक किती आहेत हे सर्वात महत्वाचं गरजेचं आहे. मगाशी मी जो मुद्दा तुम्हाला सांगितला तर आपली जी जैवविविधता आहे पिकांमधली त्याचे आकडे मी तुम्हाला थोडक्यात सांगितले तर किती विविध जातींना संपूर्ण होतं. तर भाताची आपल्याकडे 2 लाखाहून जास्त बियाणी होती, कडधान्य, भरडधान्य ह्याच्यामध्ये हजारून भाताच्या जाती होत्या आपल्याकडे. त्यानंतर भाजीपाला आहे, रानभाज्या आहेत, रानभाज्यांची तर हजारहून जास्त आपल्याकडे रानभाज्याच आहेत. नंतर 850 जास्त कंद आहेत. पण हरित क्रांतीनंतर ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होऊन गेले कारण हायब्रिड बियाणांनी आपल्या बाजारपेठ कब्जा केला आणि त्यामुळे कुठेतरी ही जी पारंपरिक बियाणी होती जी आपल्याकडे काही लोकांनी जपली. तर आपल्याला जर ही पारंपरिक बियाणी जपायची असेल तर सर्वात प्रथम त्याची लागवड होणे मोठ्या प्रमाणात हे गरजेचं आहे आणि ते पारंपरिक पद्धतीने कशी साठवली जातील ह्याचं सुद्धा ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. पारंपरिक बियाणी जपण्याची प्रक्रिया कशी असते तर लागवड केल्यानंतर जेव्हा कुठलंही पीक आहे त्याच्या काही ज्या बिया येतात तर चांगल्या पद्धतीच्या बिया निवडणं हे सर्वात महत्वाचं काम असतं. नंतर ते पूर्ण वर्षभर कसं टिकून राहील, म्हणजे आपली जुनी पद्धत होती राख लावून ठेवणं, कडुलिंबाचा पाला किंवा निरगुडीचा पाला आणि मुळात जी साधनं होती ज्याच्यामध्ये वाताच्या टोपल्या असायच्या

0: त्याच्यामध्ये ठेवणं, त्या नसतील मातीच्या भांडी आहेत त्याच्यामध्ये जपून ठेवणं, अशा पद्धतीने आपण करायचं.
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्याचा वापर करून पर्यावरण संवर्धनाकडे कसं वळू शकतो याबद्दलची जी काही संकल्पना आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या आपल्या परिसर या कार्यक्रमाच्या भागामध्ये आपण कुणाल अनेराव यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की याच पारंपरिक बियाण्यांचा कशा पद्धतीने कमी पाण्याचा वापर करून किंवा दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतीसाठी वापर केला जाऊ शकतो आणि त्याद्वारे आपल्या भोवताला असलेल्या पर्यावरणाचं आपण संवर्धन करू शकतो. नमस्कार.
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आपण ऐकताय रसिका रंजनाचा वसा जपणारी आकाशवाणी रत्नागिरी, रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. सकाळचे 6:55 झाली आहेत. आता रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 7:20 आम्ही सांगू आजचे दिनविशेष. 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद यांचा प्रायोजित कार्यक्रम. 7:50 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. श्रोतेहो, आज सकाळी 8:40 आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर सकाळी 9:00 लखलख चंदेरीमध्ये आपण आनंद घेणार आहात हिंदी चित्रपट संगीताचा. श्रोतेहो, आज सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात BSNL 26 विश्वासाची वाटचाल याविषयी BSNL रत्नागिरीचे उपमहाव्यवस्थापक श्रीयुत शशिकांत माळी यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते विवेक वानखडे. वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. सकाळी 10:00 आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल हा तुमचा आवडता कार्यक्रम. श्रोतेहो, आज सकाळी 11:40 आमच्या पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला 11:40 ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त अनुभव आदर्श आणि आनंदाचा सोहळा मुलाखतींवर आधारित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सादर करते नयन पवार. त्यानंतर 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम. 1:05 गीतबहार. 1:40 अकोला वाशिम जिल्हा वार्तापत्र. 1:45 भावधारा. ऐसी अक्षरे रसिके 1:55 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. दरम्यान 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. तर श्रोतेहो, असे आहेत आमचे आजच्या पहिल्या प्रसारण सभेतले कार्यक्रम. श्रोतेहो, आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेत सायंकाळी 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. तर 6:10 गीतबहार या कार्यक्रमात आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. दरम्यान 5:30 युवावाणी या युवक दोस्तांसाठीच्या कार्यक्रमात सांजवेळ, AIची दुनिया ही मालिका, त्याचप्रमाणे तरुणाई, सेंद्रिय शेती करणाऱ्या युवा शेतकरी उद्योजक अंजली राठोड आणि दीपाली राठोड यांची मुलाखत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, आज संध्याकाळी 6:35 आपण ऐकाल मावळतीचे रंग हा कौटुंबिक संवाद. लेखन

कोमल कळंबटे यांचं. सहभाग आहे मोरेश्वर जोशी, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे यांचा. सादर करते विवेक वानखडे. 7:15 वृत्त विशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 किसान वाणी हाही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 7:15 सुगम संगीत, तर 10:00 प्रादेशिक लोक आणि सुगम संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, आज रात्री 11:10 जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगाने स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. याशिवाय श्रोतेहो, दैनंदिन बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. तर ही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. श्रोतेहो, आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

0: आता प्रसारित करत आहोत गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
3: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
2: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
4: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
5: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
6: नमस्कार श्रोत्यो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण या कथामालेमध्ये तेलंग खडिया या व्यक्तिमत्वाची ओळख करून घेऊया. हा पण एक अपरिचित हिरो आहे आणि हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी ब्रिटिश सरकारला दम आणलेला होता. तेलंग खडिया इतिहासातला जनजाती समाजामधला एक आघाडीचा नायक आहे. तेलंगखडियाचा जन्म 9 फेब्रुवारी 1806 गुमला नावाचा जो जिल्हा आहे तिथे सिसाई पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मुर्ग नावाचं गाव आहे आणि त्या मुर्ग गावामध्ये झाला. त्याचे वडील दुय्या हे खाडे या गावचे पाहन होते. पाहन म्हणजे पुजारी. तर ही सगळी नावं लक्षात ठेवायला अवघड आहे. नावं समजूनही घेण्याची गरज नाही. ह्याच्यामध्ये मुख्य म्हणजे कथा आणि कथानायक आणि त्याचं कार्य हेच आपण समजून घेतलं पाहिजे. तेलंगा अशा ठिकाणी लहानपणापासून मोठा झाला. उपजतच त्याला विलक्षण प्रतिभा होती. आपल्या साथीदारांसह ही सर्व मुलं दैनंदिन व्यायाम करायची, जंगलात बाण चालवायची, धनुष्य चालवायची, कुस्ती करायची, लाठी चालवायची आणि गदा भाला हे पण चालवायची. अर्थात त्यावेळेला तेच एक युद्ध साहित्य होतं. तेलंगाचे जे वडील होते ते छोटा नागपूरच्या नागभोशी महाराजांचे कारभारी पण होते. तेलंगणा वडिलांसोबत कधीकधी महाराजांच्या दरबारात जाऊन इंग्रज जमीनदार यांचं वास्तव, त्यांची बोलण्याची पद्धती, त्यांच्या कामाची पद्धती ह्याची नीट निरीक्षण केलं होतं. जेव्हा तेलंगणा 1831-32 पहिलं बंड केलं तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की भारतातले जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यावरती ब्रिटिश आणि स्थानिक जमीनदारांकडून खूप अत्याचार होत आहेत आणि या ब्रिटिशांना आणि त्यांच्या हस्तक जमीनदारांना आपल्या सर्वांना एक होऊन धडा हा कधी ना कधीतरी शिकवायलाच लागेल आणि तो आपण शिकवायचा असा निश्चय त्यांनी आपल्या साथीदारांसमोर शपथ घेऊन केला. तेलंगणानं त्याच्या आजूबाजूच्या गुमला भागातल्या लोकांशी पण संपर्क साधला आणि लोकांमध्ये उठावाची प्रेरणा तयार केली. ब्रिटिश पोलिसांनी तेलंगाच्या कुटुंबाचा छळ सुरू केला. पोलीस अधिकारी त्यांच्यावरती चापकाचे फटके मारायचे. एके दिवशी बसियाच्या कुमारी नावाच्या गावामध्ये तेलंगाला त्याच्या साथीदारांसह अटक केली गेली आणि तिथून ब्रिटिशांनी त्यांना कलकत्त्याच्या तुरुंगात पाठवलं. तेलंगा काही वर्षांनी तुरुंगातून सुटून जेव्हा परत आला तेव्हा त्याला असं दिसलं की परिस्थिती पूर्वीपेक्षा जास्त बिघडलेली आहे. 1857 जे अपयश आलं स्वातंत्र्ययुद्ध नियंत्रित करायला त्यामुळे ब्रिटिश खवळलेले आहेत. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये तेलंगणा आपल्या युवा संघटनेचं पुनरुज्जीवन केलं आणि इंग्रजांना हुसकूनच लावायला लागेल असं आवाहन त्यांनी लोकांना केलं. इंग्रजांना जशी या कारवायाची माहिती मिळाली तशी त्यांनी बोधनसिंग नावाच्या एका माणसाला तयार केलं आणि त्याला सांगितलं की तू या तेलंगाची हत्या करायची. त्याच्यासाठी त्याला सुपारी दिली गेली. तेलंगणा खादिया सोसायटीच्या रिंगणात त्यांच्या समर्थकांना

0: दररोज प्रशिक्षण देण्याची पद्धत सुरू केली होती हे या फितूर बोधन सिंगाला माहिती होतं. प्रशिक्षण घेण्यापूर्वी तेलंगणा आपल्या साथीदारांसह इष्टदेव आणि पृथ्वी मातेची प्रार्थना करायची पद्धत पाडली होती. एके दिवशी तेलंगणा आपल्या साथीदारांसकट पृथ्वी मातेची पूजा करून प्रार्थना करत होता तेव्हा तिथं अगोदरच जो येऊन लपून बसला होता हा फितूर देशद्रोही ज्याचं नाव बोधन सिंग त्यानं तेलंगणाच्या छातीमध्ये गुपचूप 4-5 गोळ्या झाडल्या. हे जसं सर्वांच्या लक्षात आलं तसं तेलंगणाचे प्रार्थना करणारे बाकीचे साथीदार प्रार्थना सोडून तेलंगणाकडे धावले. तेलंगणा आपल्या साथीदारांना सांगितलं की मी आता आपल्या भारत मातेच्या मांडीवरती आहे. डोकं टेकून इंग्रज भारत मातेच्या सुपुत्रांना आणि मातेला राक्षसांसारखे त्रास देत आहेत. हे दैत्य आहेत आणि ते आपल्या देशाचे मालक बनलेले आहेत आणि आपल्याला ते गुलाम करतायत. तेव्हा माझ्या मरणानंतर तुम्ही लोक एकत्र व्हा, एल्गार करा आणि आपला देश स्वतंत्र करा. 23 एप्रिल 1880 हा दिवस आणि आपल्या देशासाठी तेलंगणा आपल्या प्राणाचा त्याग केला. साथीदारांच्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलं. तो फार भावनिक क्षण होता. तेलंगणाचं ज्या ठिकाणी दफन केलं गेलं त्या भागाला आजही तेलंगणा टोपा तांडा म्हणून ओळखलं जातं आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तिथे आजही खूप मोठ्या संख्येने लोक येत असतात.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोतेहो, आज सकाळी इंद्रधनुष्य या कार्यक्रमात BSNL 26 वर्षांची विश्वासाची वाटचाल याविषयी BSNL रत्नागिरीचे उपमहाव्यवस्थापक शशिकांत माळी यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते आहेत विवेक वानखडे. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आज सकाळी 9:30 वाजता.

0: मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स, तसंच FM बँड 101.5 दशांश मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
2: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रब्बी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्याची एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची घोषणा. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी. शुभमन गिलचं वेगवान द्विशतक. आशियाई क्रीडा स्पर्धेत साताऱ्याच्या साहिल जाधवला तिरंदाजीत सुवर्णपदक. आणि यंदाच्या मान्सूनच्या हंगामात राज्यात सरासरीच्या 81% पाऊस. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं 2027-28 रब्बी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत या वाढीला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. करडईच्या किमान आधारभूत किमती सर्वाधिक 675 रुपये प्रतिक्विंटल तर मोहरीच्या एमएसपीमध्ये 413 रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे. मसूर 390 रुपये, ज्वारी 336 रुपये, हरभरा 83 रुपये आणि गहू 25 रुपये प्रतिक्विंटल अशी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणेनुसार सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 किमान आधारभूत किंमत ठेवण्याचं धोरण कायम ठेवण्यात आलं आहे. अन्य धान्याबरोबरच डाळी आणि तेलबियांचं उत्पादन वाढवण्यासाठी सरकारनं या पिकांना तुलनेनं अधिक एमएसपी देण्यावर भर दिला आहे. दरम्यान एमएसपी योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या धान आणि भरड धान्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना वेळेत मिळावी यासाठी प्रलंबित देयकं तातडीनं अदा करण्याचे निर्देश राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणांना दिले. पणन हंगाम 2025-26 राज्यात एमएसपी अंतर्गत धानासह ज्वारी, मका, बाजरी आणि रागी या भरड धान्यांची खरेदी करण्यात आली असून शेतकऱ्यांना देण्यात आलेली रक्कम तसंच देण्याच्या प्रलंबित रकमेची विभागनिहाय माहितीही संकलित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी विस्तृत चर्चा केली. एमपीएससीच्या अध्यक्षांची 3 महिन्यात न्यायालयीन चौकशी करून पुढची कारवाई केली जाईल. एमपीएससी सचिवांची तात्काळ बदली केली जाईल. सर्व परीक्षा ऑफलाईनच होतील. याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही वेगळा निर्णय होणार नाही. तसंच 30,000 रिक्त पदांची भरती केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर उद्या होणारं आंदोलन स्थगित करण्याची घोषणा विद्यार्थ्यांनी केली आहे. राज्यातल्या भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी उच्चस्तरीय कृती समिती सर्व बाबींचा सखोल अभ्यास करेल आणि 3 महिन्यात राज्य शासनाला अहवाल सादर केला जाईल अशी माहिती कृती समितीच्या अध्यक्ष आणि राज्याच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी काल नाशिकमध्ये दिली. राज्यातल्या तरुणांच्या संशोधनामुळे महाराष्ट्र जगासाठी दिशादर्शक बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत व्यक्त केला. गेट्स फाउंडेशन आणि समग्र संस्थेच्या समन्वयानं आयोजित द गव्हर्नन्स चॅलेंज या स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीमधील विजेत्यांना फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. महाराष्ट्राला 2035 पर्यंत संशोधनाच्या दृष्टीनं विकसित करण्यासाठी नवकल्प

साधनांचा आविष्कार हा या स्पर्धेचा विषय होता. ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्रासह देशाच्या भावी प्रशासकीय रचनेला आकार देणाऱ्या प्रतिभा आणि कल्पना शोधण्याचा उपक्रम आहे. 2047 पर्यंत विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यात युवकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे, असं फडणवीस म्हणाले. संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन आणि जलस्रोतांचं बळकटीकरण करा. टँकर हा शेवटचा पर्याय ठेवा, असे निर्देश पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल दिले. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे विभागातल्या संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगानं मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. नाला खोलीकरण आणि जलसंधारणाची कामं वेगानं पूर्ण करणं आणि 75% अधिक पूर्ण झालेल्या पाणी पुरवठा योजना तातडीनं सुरू करण्यावर भर देण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या. तसंच सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे 15 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करून अनधिकृत पाणी उपसा तातडीनं रोखावा, असे निर्देशही त्यांनी दिले. या प्रादेशिक

0: जलसंधारणाची कामं वेगानं पूर्ण करणं आणि 75% अधिक पूर्ण झालेल्या पाणी पुरवठा योजना तातडीनं सुरू करण्यावर भर देण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या. तसंच सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून अनधिकृत पाणी उपसा तातडीनं रोखावा असे निर्देशही त्यांनी दिले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया देशातल्या स्थानिक उत्पादनाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या व्होकल फॉर लोकल या मोहिमेविषयी.
1: आयात केलेली किंवा जागतिक कंपन्यांचीच उत्पादनं चांगली अशी भारतीयांची मानसिकता झाली होती. बाजारपेठेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसंच कारागिरांना मर्यादित स्थान होतं. देशी उत्पादनांना मागणी कमी होती. व्होकल फॉर लोकल मोहिमेनं भारतीयांना आपल्या हातातली वस्तू कुठे तयार झाली आहे याकडे लक्ष देण्याचं आणि गुणवत्ता चांगली असल्यास स्थानिक उत्पादनाची निवड करण्याचं आवाहन केलं. यात कोणतीही आयात शुल्क वाढ, बंदी किंवा सक्ती नव्हती. केवळ वेगळ्या पद्धतीनं खरेदी करण्याचं आवाहन होतं. मोठ्या कंपन्या आणि आयात वस्तूंमुळे गमावलेली बाजारपेठ स्थानिक उद्योगांनी आणि कारागिरांनी पुन्हा मिळवली. ग्राहकांची दैनंदिन खरेदी देशाच्या आत्मनिर्भरतेशी जोडली गेली. या विशिष्ट उपक्रमामुळे सरकारी तिजोरीवर मात्र कोणताही आर्थिक भार पडला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सेवा म्हणजे पिढ्यांपिढ्यांनी निर्माण केलेल्या गोष्टींचं जतन करणे, म्हणजेच भारतातील कारागीर, हातमाग आणि विश्वकर्मा परंपरांना प्रतिष्ठा, आधार आणि भरभराटीची संधी मिळवून देणे हेच होय. आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे, पुणे.
0: महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या पुणे शाखेचे संचालक जयराम फगरे यांचं नुकतंच निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत असणारे फगरे यांनी पुण्याच्या नुमवी प्रशालेत 35 वर्ष हिंदी भाषेचं अध्यापन केलं. अमरेंद्र मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. गुवाहाटी इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 8 गडी आणि 39 चेंडू राखून पराभव केला. या विजयामुळे भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजनं 7 गडी गमावून 405 धावा केल्या होत्या. हे लक्ष गाठताना रोहित शर्मानं केलेली शानदार शतकी खेळी आणि कर्णधार शुभमन गिलच्या वेगवान नाबाद द्विशतकी खेळाच्या जोरावर भारतानं हा विजय साकार केला. रोहित शर्मानं एकदिवसीय कारकिर्दीतील 12,000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. या सामन्यात भारतानं एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धावांचा पाठलाग केला आहे. पुण्याच्या शर्वरी इनामदार यांनी कॅनडातल्या विनिपेग इथं झालेल्या राष्ट्रकुल भारतोलन स्पर्धेत 57 किलो वजनी गटात 9 सुवर्णपदकांसह 1 रौप्यपदक पटकावलं. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कालही भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. महाराष्ट्राचा साहिल जाधव आणि चिकिता तनीपर्थी या भारतीय जोडीनं तिरंदाजीमध्ये अंतिम सामन्यात दक्षिण कोरियावर रोमहर्षक विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं. सातारा जिल्ह्यातल्या साहिल जाधवच्या अचूक नेमबाजीमुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातही या कामगिरीचं विशेष कौतुक होत आहे. या सुवर्णपदकाबरोबरच भारतानं 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी तिरंदाजीतला कोटाही निश्चित केला आहे. या विजयामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह एकंदर 60 पदकं जमा झाली आहेत. यंदाच्या वर्षी जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या हंगामात देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या 87% तर राज्यात सरासरीच्या 81% पाऊस पडल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं काल दिली. नाशिक आणि पालघर हे 2 जिल्हे वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. सोलापूर, अहिल्यानगर, लातूर, अकोला, नागपूरसह 20 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 20% कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान. कोल्हापूर शहर आणि परिसरात सलग 2 दिवस जोरदार पावसानं हजेरी लावली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आजही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रब्बी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्याची एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची घोषणा. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी.

0: शुभमन गिलचं वेगवान द्विशतक, आशियाई क्रीडा स्पर्धेत साताऱ्याच्या साहिल जाधवला तिरंदाजी सुवर्णपदक आणि यंदाच्या मान्सूनच्या हंगामात राज्यात सरासरीच्या 81% पाऊस. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 1143 kHz आपण ऐकताय रसिकरंजनाचा वसा जपणारी आकाशवाणी रत्नागिरी रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. श्रोतेहो, सकाळचे 7:20 आणि 22 सेकंद झाले आहेत.
2: हे बघा, तुमचे पुढचे दात छान आहेत बरं का?
3: अगं, ते दाखवायचे झाले. खायला दाढा नाहीत. पंक्तीत पहिल्यांदा बसतो आणि शेवटी उठतो, ते पण अर्धपोटी.
4: इतक्या सकाळपासूनच जेवणाची कसली चर्चा सुरू आहे?
3: हो डॉक्टर, माझ्या दाढा दुखत होत्या ना, तशा त्या पूर्वी काढल्यात. हे जे आहेत हे दर्शनी दात आहेत, आणि ते खरोखरच चांगले आहेत का हेच कळत नाही. कधी वाटतं सरळ कवळी बसवावी, पण एक मित्र म्हणाला त्याला कवळीनं काही खाता आलं नाही. 2-4 दात होते, त्यानंच जरा तरी खाता येत होतं. तर दुसरा म्हणाला ते फिक्स दात वगैरे काही खरं नाही, मी कवळीनं सगळं खातो. आणि हिचं म्हणणं पुढचे दात नका काढू, ते न काढता जो काही उपाय आहे तो करा.
4: रावसाहेब, तुमच्या समोर वकिली करणं अवघड आहे, पण घरातला जज बरोबर आहे म्हणून आर्ग्युमेंट करतो. आपण CBCT आणि स्कॅन करून हे नक्की करू शकतो की तुमचे उरलेले सगळे दात तुम्हाला अंदाजे किती वर्ष साथ देतील. मग आपण ते ठेवून कसा ट्रीटमेंट प्लॅन करू शकतो ते तुमच्याशी चर्चा करूया. म्हणजे पुढचे दात ठेवून फिक्स दात किंवा कवळी, नाहीतर सगळे दात काढून फिक्स दात किंवा कवळी.
2: वा डॉक्टर, तुमचा युक्तिवाद मला मान्य आहे बरं का. मी आत्ताच रावसाहेबांसाठी CBCT आणि स्कॅनसाठीची अपॉइंटमेंट घेते.
4: अहो, बाहेर जायची कुठेही आवश्यकता नाही.
2: म्हणजे
4: आता इथेच आपल्या माधव मिशन मध्ये CBCT आणि स्कॅनची सोय आहे.
2: हे बरं झालं.
5: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 96040995000.

श्रोते हो, आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज आहे 1 ऑक्टोबर, आज आहे जागतिक संगीत दिवस, त्याचप्रमाणे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस. 1 ऑक्टोबर 1837 रोजी भारतातलं पहिलं टपाल कार्यालय सुरू झालं. 1880 थॉमस एडिसननं विद्युत दिव्यांचा कारखाना सुरू केला. 1949 रोजी आजच्याच दिवशी संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते जयराम शिलेदार यांनी स्वतःची मराठी रंगभूमी नाट्यसंस्था स्थापन केली. 1992 कार्टून नेटवर्क आजच्याच दिवशी सुरू झालं. 1 ऑक्टोबर 1971 रोजी रुग्णांचं निदान करण्यासाठी पहिलं व्यावसायिक सिटी स्कॅनर वापरलं गेलं. आता जाणून घेऊया आजचे जन्मदिवस. आज आहे संगीतकार आणि गायक सचिन देव बर्मन यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1906. त्याचप्रमाणे गीतकार, कवी, लेखक गदी माडगुळकर आणि कवी मजरूह सुलतानपुरी यांचाही आज जन्मदिवस आहे. या दोघांचाही जन्म 1 ऑक्टोबर 1919. आत्ताच आपण आजचे दिनविशेष ऐकले.

श्रोतेहो, आज संध्याकाळी 6:35 मावळतीचे रंग हा कौटुंबिक संवाद, लेखन कोमल कळंबटे यांचं, सहभाग आहे मोरेश्वर जोशी, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे यांचा, सादर करते विवेक वानखडे। तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम मावळतीचे रंग आज संध्याकाळी 6:35। आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते, आज भारत क्रीडा क्षेत्रात आपली जागतिक पातळीवर क्षमता अधिक दृढ करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने दीर्घकालीन तयारी करताना भविष्यातील पदक विजेते खेळाडू घडवण्यासाठी लहान वयापासून गुणवत्तेचा शोध, शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि क्रीडा विज्ञानाचा वापर याला विशेष महत्व आहे. अच्छा, डिजिटल युगात मुलांचा वाढता स्क्रीन टाइम लक्षात घेता त्यांना मैदानी खेळाकडे वळवणं ही पालक आणि शासन यांची सामूहिक जबाबदारी आहे. महाराष्ट्रातून भविष्यातील ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक पदक विजेते घडवण्यासाठी राज्य शासनाचं दीर्घकालीन नियोजन काय आहे? उच्च कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची ओळख, त्यांचं प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीची तयारी कशा पद्धतीने केली जात आहे आणि राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आपल्या युवा खेळाडूंना आणि पालकांना काय संदेश आहे, या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत क्रीडा विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री रणजित सिंह देओल सर. सर, दिलखुलासच्या विशेष भागात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, दिव्यांग खेळाडूंनीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे, तर महाराष्ट्रातील दिव्यांग खेळाडूंना एक सक्षम व्यासपीठ मिळावं त्यासाठी शासनाकडून काय विशेष प्रयत्न होत आहेत?
1: आता ऑलिम्पिक्स मध्ये पण किंवा कॉमनवेल्थ मध्ये तर आता कॉमन्स गेम होते. कॉमनवेल्थ मध्ये पाहिला तर ते दिव्यांगची गेम्स पण त्यांचे रेग्युलर गेम सोबतच होते आणि ऑलिम्पिक्स मध्ये पण तसंच आहे. आणि आपण महाराष्ट्रामध्ये पण आम्ही काही शासनामार्फत काही भेदभाव होत नाही, म्हणजे ते जसा दिव्यांग खेळाडू आहे त्यांना पण त्याच पद्धतीने आम्ही प्रोत्साहन देत आहे ज्या पद्धतीने रेग्युलर दुसऱ्या खेळाडूंना देत आहे. आणि आपल्याला माहिती असेल की जे कुठलाही खेळाडूने कोई अवॉर्ड म्हणजे ते मेडल जिंकला जे ते अवॉर्डची अमाऊंट असतात, जर त्या ऑलिम्पिक्समध्ये 1 कोटी रेग्युलर ऑलिम्पिक्समध्ये भेटणार असेल त्या स्वर्ण पदकला, ते म्हणजे 5 कोटी आहे स्वर्ण पदकला. पण ऑलिम्पिक्समध्ये जर ते दिव्यांग खेळाडू असेल त्यांना पण तेवढाच अमाऊंट भेटणार आहे. आणि किंवा ते 5% नोकरीमध्ये जे संधी आहे ते पण म्हणजे त्यांची कामगिरी म्हणजे सारखीच आपण ग्रह धरतो, असा काही ग्रह धरत नाही की ते दिव्यांगसाठी आम्हाला वेगळी नियमावली आणि ते रेग्युलरसाठी वेगळी नियमावली आहे, ते सारखीच आहे प्रत्येक.
0: नक्कीच नक्कीच. सर, जेव्हा आपण म्हणतो खेळामुळे आपलं आयुष्य बदलतं, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा अनेक खेळाडूंनी प्रावीण्य मिळवलेलं आहे त्यांना शासकीय सेवेमध्ये 5% आरक्षणाची तरतूदही आहे, तर कुठले असे निकष आहेत की जे त्याच्यासाठी ग्राह्य धरले जातात किंवा कुठली अशी प्रमाणपत्र त्याची पडताळणी केली जाते?
1: आता जे 5% आरक्षण आहे ते त्यांचे बेसिक पर्पज आहे की ते एक पर्टिक्युलर एज असतात खेळामध्ये, त्यांच्यानंतर त्यांना ते म्हणजे त्यांच्यानंतर खेळामध्ये त्यांचा कॅरियर राहत नाही, पण तरी खेळाडूसाठी भरपूर कॅरियर ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे त्यांच्यानंतर पण. आता आपल्याला माहिती असेल की ते स्पोर्ट्स मॅनेजमेंट किंवा ते इव्हन स्पोर्ट्सचे इव्हेंट असतात त्यांच्यामध्ये अँकरिंग आहे, किंवा आता फिजिओथेरपी आहे, सायकॉलॉजिस्ट आहे ह्यांच्यामध्ये भरपूर, आणि कोचिज आहे भरपूर ठिकाणी आता आपल्याला त्यांच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे. पण शासनामध्ये ज्यावेळी ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असतील तर त्यांच्यामध्ये, क्योंकि ते आता स्पोर्ट्समध्ये अधिक राहिलेले आहे आणि अकॅडमिक्समध्ये थोडासा त्यांचा कमी असेल तर ते त्यांच्यासाठी सेपरेट आरक्षण 5% आरक्षण आपण प्रत्येक अ ब क जे वर्ग त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्यांच्यामध्ये आता मी आहे की जे ऑलिम्पिक्समध्ये सलग 3 ऑलिम्पिक्समध्ये जे गेम असतात ते सगळे गेम यांच्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे. सगळं 3 समर ऑलिम्पिक्समध्ये जे जे गेम राहिलेले आहे

0: आहे ते सगळे याच्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे. आणि मला वाटतं की माझ्या तर असं मत आहे की हे जे खेळाडू आहे त्यांनी ते देशाचं नाव वर करण्यासाठी आपण ते खेळत आहे, ते फक्त जॉबसाठी नाही आहे, ते एक ॲडिशनल फॅसिलिटी आहे. मला असं वाटतं की खेळाडूने अगोदर ते त्यांच्यामध्ये पूर्ण आपला वेळ त्यांच्यामध्ये मेडल जिंकण्यासाठी दिला पाहिजे आणि त्यांच्यानंतर म्हणजे जॉबसाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याच पद्धतीने आम्ही जे फार चांगले खेळाडू आहे समजा जे ऑलिम्पिक्समध्ये किंवा एशियन गेम्समध्ये जिंकतात आणि ते पर्टिक्युलर लेवलला जिंकतात त्यांच्या ते आता मी इथे फार लांब होईल ते सगळं ते नियमावली सांगितली तर ते त्यांना आपण डायरेक्ट रिक्रुटमेंट पण देतो. जसं ऑलिम्पिक्समध्ये कोणी गोल्ड मेडल सिल्वर किंवा ते आले ते आपण डायरेक्ट रिक्रुटमेंट देतो आणि ते रिक्रुटमेंट झाल्यानंतर ॲज अ स्पोर्ट्स कोच म्हणूनच आपण त्यांना नियुक्ती देत आहे सध्याच्या नियमाप्रमाणे. आणि आपल्याकडे जॉईन झाल्यानंतर त्यांना 5 वर्षाचा मॉरेटोरियम पिरियड पण देतात. तुम्ही 5 वर्ष तुम्ही जॉईन व्हा पण जर तुम्हाला खेळामध्ये एक्सेल करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता. जॉब पण राहील तुमच्या पण खेळ तुमच्या फार महत्वाचा आहे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी. ते खेळत राहायचं आणि आणखी पदक आणायचे ते पण आपली स्कीम आहे जे एक पर्टिक्युलर लेवल वरून जास्त एक्सेल जे खेळाडू करत आहे त्यांच्यासाठी
1: शासनाकडून पूर्ण सुविधा आणि सगळ्या धोरण यांची अंमलबजावणी करण्यात येत आहेत. आत्ताचं सर सगळं डिजिटल युग आहे, मुलांचा स्क्रीन टाइम वाढलेला आणि तो कमी करावा याच्यासाठी शाळा शासन यांनी कुठली भूमिका काय वाटतं बजावली पाहिजे तुम्हाला असं काय वाटतं?
0: आता ते स्क्रीन टाइम तर कमी केलाच पाहिजे.
1: मैदानावर येऊन
0: मैदानावर मी तर 2-3 ठिकाणी असं पण सांगितलेलं आहे अगोदर ज्यावेळी आम्ही लहान होते त्यावेळी ते मला पेरेंट्स सांगायचे की ते घरामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करायचे की खेळाच्या मैदानावरून घरी या आणि वाचा. आता आपल्याला उलट वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्याला मुलांना आता खेळाच्या मैदानामध्ये पाठवला पाहिजे आणि म्हणजे स्क्रीन टाइम वरून. आणि त्याच्यासाठी मला वाटतं की आम्ही आता या वर्षापासून काही काही जिल्ह्यामध्ये अगोदरच होत आहे आम्ही आता शाळा क्रीडा स्पर्धा पण सुरू करत आहे. आता ऑक्टोबरमध्ये होणार आहे म्हणजे शाळा स्तरावर केंद्र प्रमुख स्तरावर क्रीडा स्पर्धा असणार आहे, तालुका स्तरावर असणार आहे, डिस्ट्रिक्ट स्तरावर असणार आहे, जेणेकरून मुलामध्ये ते पुन्हा जे मुलामध्ये ते थोडासा आवड निर्माण व्हावी खेळण्यासाठी. ते पण आम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे मुलांना ते खेळ म्हणजे मैदानामध्ये आणण्यासाठी.
1: खरंच आहे कारण की मुलं स्क्रीन टाइम कमी करून मैदानात येणं आणि खेळाडू तयार होणं हे खूप गरजेचं आहे. सर खरं तर नुकताच आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला तर महाराष्ट्रात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने असं कुठले विशेष उपक्रम राबवले गेले होते का?
0: ज्या राष्ट्रीय क्रीडा दिवस 29 ऑगस्टला आपण साजरा करतो मेजर ध्यानचंद यांचे जयंती निमित्ताने, पण आपण त्यावेळी जे उपक्रम आहे ते त्या दिवसासाठीच नसतात. त्या दिवसासाठी एक म्हणजे सांगण्यासाठी असतात की आपण सगळ्यांना काही रॅलीमध्ये आणला पाहिजे, थोडासा जॉगिंग करणं केला पाहिजे किंवा ते छोटे मोठे मॅरेथॉन केले पाहिजे किंवा सायकल रॅली केली पाहिजे. या पद्धतीने प्रयत्न करतो पण त्यांच्यासोबत हे प्रयत्न करतो की हे आपल्याला आपल्या समाजाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे काही एक दिवसाचा नाही आहे. एक दिवसामध्ये आपण आपला समाज तंदुरुस्त होणार नाही, ते म्हणजे सतत प्रयत्न केले पाहिजे. आणि तेच मोटिव्ह तेच आहे की मुलांना पण खेळामध्ये आणण्यासाठी फक्त सगळेच खेळाडू निर्माण करायचे तसा नाही आहे, पण ज्यावेळी खेळत असेल मूल तर ते शिक्षणमध्ये पण चांगले असणार आहे आणि जे दुसरी ऍक्टिव्हिटी त्यांच्यामध्ये पण चांगले असणार आणि ते जर तंदुरुस्त असेल तर डेफिनेटली प्रत्येक गोष्टीमध्ये ते एक्सेल करू शकतात.
1: खेळ ही अशी गोष्ट आहे की तुमच्या आयुष्याला एक दिशा देते, तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं कारण फक्त जिंकणं किंवा हारणं नाहीये तर तिथे तुम्हाला एक आयुष्याला एक शिस्त लागते. सगळे हे जे खेळाडू आहेत किंवा ह्या किंवा फक्त खेळाडू घडवण्यासाठी समाजाची भूमिका तितकीच महत्वाची आहे, त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल सर?
0: मला वाटतं की खेळ जसा आपण फार चांगल्या पद्धतीने सांगितला की खेळ फक्त खेळणं आता मेडल जिंकण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी नसतात. ते खेळ ज्यावेळी आपण खेळाच्या मैदानामध्ये येतात तर एक तर आपला फक्त ते बॉडीमध्ये मला दिमाग पासून प्रत्येक जे बॉडीचा पार्ट आहे ते ऍक्टिव्ह होतात त्याच्यामध्ये. मला ऍक्टिव्ह बॉडी असतात पण आपण माइंड जे आहे ते बाकी जे रुटीनचे जे टेन्शनचे विषय असतात ते आपण विसरून जातात आणि पूर्णपणे त्या गेममध्ये जातात. आणि ज्यावेळी गेम खेळतात त्यांच्यामध्ये आणखी भरपूर अशी गोष्टी असतात जे तयार होतात. एक तर कॉम्पिटेटिव्हनेस तयार होतात, कॉम्पिटेटिव्हनेस सोबत टीम वर्क पण तयार होतात त्यांच्यामध्ये. आणि कधी कधी आपण पाहिलं असतं ते स्पोर्ट्समॅनशिप आहे, ते दुसऱ्याचं आता फक्त ते तुम्हाला जर जिंकायचं असेल दुसऱ्याकडून, अशी आपल्यामध्ये भावना निर्माण होतात त्यावेळी.

0: खेळतात आपण, त्यांच्यापेक्षा आपण चांगला केला पाहिजे. त्यांनी चांगला नाही केला ह्या पद्धतीने कोणाचा इच्छा नसतात की आम्ही म्हणजे त्यांना काही झाला त्याच्यानंतर आम्ही जिंकलो किंवा त्यांची इंजरी झाली आता आपण आम्हाला ते चान्स भेटला ते कोणीही खुश होत नाही त्यांच्यामुळे, खेळाडू जे असतात ते. म्हणजे हे सगळी गोष्टी मला वाटते ह्यांच्यामधून एक संपूर्ण जे ह्युमन बिंग आहे ते हा ते तयार होतात खेळामध्ये. आणि मला वाटतं की प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे की आपण जास्तीत जास्त खेळला पाहिजे. आणि आता जे सगळे जे डेव्हलप्ड सोसायटीज आहेत त्यांच्यामध्ये खेळाला फार महत्व आहे आपल्याला माहितीच आहे. मला वाटते आपला आपण आता 47 मध्ये आपला विकसित महाराष्ट्र विकसित भारत असणार आहे, तर ते एक खेळ त्यांच्यामध्ये एक महत्वाचा अंग असणार आहे ते विकसित महाराष्ट्रामध्ये आणि विकसित भारतामध्ये.
1: नक्की सर, आणि सर खूप छान सांगितलं आता की या विकसित महाराष्ट्र विकसित भारतामध्ये खेळ एक प्रमुख अंग असणार आहे, म्हणून खेळा आणि तंदुरुस्त राहा आणि आयुष्याला एक नवी दिशा द्या. श्रोतेच्या विशेष संवादातून महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राच्या वर्तमानापासून भविष्यातील वाटचालीपर्यंत विविध रूप आपल्याला जाणून घेता आली. 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारी करताना आजच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि युवा पिढीमध्ये क्रीडेची आवड निर्माण करणं, गुणवंत खेळाडूंचा शोध घेणं आणि त्यांना योग्य प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणं अत्यंत महत्वाचं आहे. खेळा आणि निरोगी राहा हा संदेश केवळ राष्ट्रीय क्रीडा दिनापुरता मर्यादित न राहता तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावा हीच अपेक्षा. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात आणि प्रत्येक कुटुंबात क्रीडा संस्कृती रुजली तर भविष्यात अनेक गुणवान खेळाडू राज्याचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करतील. आजच्या या विशेष संवादातून महाराष्ट्रातील विद्यार्थी, युवा खेळाडू आणि पालकांना निश्चितच प्रेरणा मिळेल. क्रीडा विभागाचे प्रधान सचिव मानवी श्री रणजित सिंह देओल सर, दिलखुलास कार्यक्रमाला वेळ दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि श्रोते हो, आपल्या आवडीचा एखादा खेळ निवडा, मैदानावर उतरा आणि क्रीडेला आपल्या जीवनाचा एक भाग बनवा. आजच्या दिलखुलास कार्यक्रमात इतकंच, पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी विषयांसह. तोपर्यंत नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. श्रोतेहो, आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

मृत्यू 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

0: मावळतीचा रंग,
1: कधी आठवणींचा,
2: कधी अनुभवांचा,
3: कधी भावनांचा,
0: तर कधी नव्या स्वप्नांचा.
1: या सगळ्या रंगांना शब्द देणारा
2: मन मोकळ्या संवादाचा कार्यक्रम
3: मावळतीचे रंग
0: दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
3: अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आयुर्वेद हे अतिशय प्राचीन असं शास्त्र आहे. आयुर्वेदामध्ये एखादा विकार उद्भवला तर उपचार आहेतच, पण तो विकार उद्भवू नये म्हणूनही पथ्य आणि उपचार सांगितलेले आहेत. परंतु हे सगळे पथ्य आणि उपचार आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडून नीट घेतले तर आपण कोणत्याही विकारावर मला वाटतं मात करू शकतो. आणि याविषयीचीच माहिती देण्यासाठी आपला हा कार्यक्रम आहे. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी आपल्या कार्यक्रमात पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे येत असतात. आजही डॉक्टर गर्दे उपस्थित आहेत, त्यांचं आधी आपण स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: डॉक्टर, आपण डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती वारंवार देत असतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून. गेले 4 आपण डोळ्यांच्या नसांच्या विकारांवर बोलत होतो. ह्या डोळ्यांच्या नसांना हे जे विकार आहेत, सूज असेल, सुकणं असेल, ते कशामुळे होतात याची कारणं तुम्ही सांगताय, तर त्यातली अजूनही काही कारणं सांगायची राहिलेत का?
3: अजून बरीच आहेत, त्यातलं आता प्रामुख्यानं जे कॉमन दिसतं त्याच्याबद्दल सांगता येईल. जिरलेली जी सर्दी असते त्याचा परिणाम खूप मेजर आपल्याला उर्दू जतोगत
2: म्हणजे
3: गळ्याच्या वरच्या विकारांमध्ये येते. हीच जुनी सर्दी तुमचे ऐकणं कमी करू शकते. हीच जुनी सर्दी असेल तर तुमच्या टेस्ट बर्डवरती त्याचा बर्ड्सवरती त्याचा परिणाम येतो. हीच जुनी सर्दी असेल तर तुम्हाला वारंवार जर सर्दी असेल तर भविष्यात टीबी सारखी लक्षणं, एक्समॅशसारखी लक्षणं दिसू शकतात. आणि हीच जर जिरलेली सर्दी असेल तर रातांदळेपणासारखी लक्षणं आपल्याला मेजर आपल्याला दिसत असतात. रातांदळेपणा म्हटलं की त्याला आयुर्वेदिक निदान कफ विदग्ध दृष्टी म्हणजे कफामुळे दृष्टी बाधित होणं. कफामुळे बाधित होते म्हणजे कशामुळे तर कफ तयार होतो ना, त्यातला एक पार्ट असतो तो सर्दीचा. जिरलेली सर्दी असेल तर आपल्याला बऱ्याच वेळेला रातांदळेपणाची लक्षणं असली तर सुरुवातीला रात्री दिसणं कमी होतं, काही दिवसांना मग त्यांचं दिवसा दिसणं कमी होतं आणि मग कायमस्वरूपी त्यांची दृष्टी जाते. ह्या प्रोसेसमध्ये बऱ्याच वेळेला दिवसा जे दिसतं तेही फक्त समोरचं दिसतं आणि साईडचं दिसणं कमी व्हायला लागतं. हे ज्या वेळी लक्षात येतं म्हणजे आधुनिक शास्त्रानुसार रातांदळेपणा रेटिनायटिस पिगमेंटोसा म्हटलं जातं, हा पडद्याशी संबंधित विकार आहे, पण तो जुना झाला, ते बरेच वर्षे त्या शरीरात राहिला, तर मात्र हा पडद्याचा विकार भविष्यात नसांवरती परिणाम करून नसा सुकवायला लागतो, त्याला म्हणायचं ऑप्टिक ॲट्रोपी. आणि मग ह्याची लक्षणं अशी असतात की ह्या रातांदळेपणाच्या पेशंटमध्ये रात्रीचं दिसणं कमी होतं, दिवसाही दिसणं कमी होतं, दिवसा दिसणं जे आहे ते अस्पष्ट राहतं आणि जे दिसतं ते फक्त समोरच्या बाजूला साईड विजन कमी व्हायला लागते. तर हे परत आपण येतोय की सर्दीवरती. आता सर्दी म्हटलं की अशा लोकांची ट्रीटमेंट करताना आधी आपल्याला सर्दीवर फोकस करायला लागतो, मग डोळ्यावर करायला लागतो, अन्यथा त्यांच्या डोळ्याच्या आजारात आपल्याला म्हणावे इतकं यश येताना दिसत
2: मिळणार नाही. बरोबर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225 261 99. तर डॉक्टर, आता सर्दीमुळे होणारे परिणाम तुम्ही सांगताय, तर याबद्दलच अजून काही सांगता येईल का?
3: जसं सर्दीच्या बाबतीत म्हणजे होतं कसं, बऱ्याच वेळेला कसं आहे, सर्दी आणि डोळा ह्याचा काही संबंध हेही लोकांच्या लक्षात येत नाही. मला आता सांगतानाच केस टेकिंग आम्ही ज्यावेळी घेतो, खरं तर आयुर्वेदात केस टेकिंगला फार महत्व आहे की पूर्ण केस टेकिंग घेत असतो. कधी झालं, कधीपासून आहे, तुमच्या घरात हिस्ट्री आहे का, तुम्हाला इतर काय आजार आहेत का, पोटाचा त्रास आहे का, सर्दी आहे का, मेंदूचे विकार, हे का घेत असतो, कारण निदान करायला फार सोपं पडतं. बऱ्याच वेळेला रुग्ण इतके वैतागलेले असतात, अरे काय हा डोळ्याचा डॉक्टर आहे, मुळव्याध आहे का विचारतो, काय हा डोळ्याचा डॉक्टर आहे, मुतखडा झालाय का विचारतो, पण डोळ्याचा डॉक्टर मी आलोय रातांदळेपणासाठी, मी आलोय माझी नस सुकली म्हणून, मला साईड विजन नाही म्हणून, हा माणूस सर्दीवर का अडकून बसलाय. तर हे जो सांगायचा मुद्दाच आहे, जोपर्यंत अशा लोकांमध्ये ज्याचं निदान जर दुष्ट प्रतिशय झाले, त्याचं निदान जर प्रतिशय झाले, त्याचं निदान जर कफच प्रतिशय झाले आणि अशा लोकांमध्ये

0: मध्ये जर मी नुसती डोळ्याची औषध देत बसलो तर त्या लोकांची दृष्टी तर सुधरत नाहीच, उलट त्यांच्या भविष्यात अंधत्व येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे एका बाजूला तर डोळ्याची दृष्टी सुधारायची औषधं द्यावीच लागतात, पण दुसऱ्या बाजूला लिव्हर फंक्शन नॉर्मल करणं, रक्तातला दोष कमी करणं, जर जिरलेली सर्दी आहे ती घालवणं, कफाची सर्दी आहे तर ती घालवणं आणि अशी औषधं देणं जेणेकरून सर्दी तर कमी होईलच पण त्याचे दुष्परिणाम आपल्याला डोळ्यावरती होऊ द्यायचे नाहीत, या पद्धतीनं जर ट्रीटमेंट केली गेली तर सर्दी तत्सम कफजी विकार जे गळ्याच्या वरचे होतात त्याचा परिणाम स्वरूप जे रातांदळेपणा किंवा नसांना सूज येणं किंवा नसा सुकणं हे जे नसांचे विकार होतात ह्या आजारांमध्ये ते आपल्याला घालवता येतात. फक्त याच्यात म्हणजे बऱ्याचदा मानसिकता आयुर्वेदिक ट्रीटमेंट करायला येताना लोकांची मानसिकता अशी असते की कोर्स आहेत मूळव्याधीचा 3 महिन्याचा, मुतखड्याचा 6 महिन्याचा, टीबीचा 9 महिन्याचा, आर्थरायटिसचा 12 महिन्याचा. तर असे आयुर्वेदात कोर्सेस नसतात. व्यक्तीपरत्वे एखाद्याचा आजार वर्षाभरात बरा होईल तोच, काही लोकांचा 2 महिन्यातही होईल. व्यक्तीची आजार काय आहे, कोणत्या अवयवाशी निगडीत आहे याचा सगळ्याचा विचार तारतम्याने विचार करून ट्रीटमेंट करावी लागते.
1: प्रत्येक व्यक्तीची ट्रीटमेंट वेगळी
0: असते, अगदी बरोबर आहे, वेगळी असते आणि म्हणून कालावधी वेगळा आहे. ठराविक वेळ ट्रीटमेंट होईल असं सांगता येत नाही आणि मुळात हे मोठे विकार आहेत, त्यामुळे ह्याला वेळ देऊन जर केलं तर ह्या मोठ्या आजारांची आयुर्वेदाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करता येऊ शकते.
1: तर तुम्ही कारण सांगता सांगता थोडस आयुर्वेदातल्या उपचारांविषयी सुद्धा सांगत होतात, तर याच डोळ्यांच्या नसांच्या विकाराचीच माहिती अजून आपल्याला घ्यायची एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999. तर मग डॉक्टर, आता तुम्ही बऱ्याच कारणं सांगितलीत, म्हणजे मेंदू असेल, अगदी मुतखडा असेल, म्हणजे आर्थरायटिस सारख्या रोगामुळे सुद्धा त्या नसांवर परिणाम होतो हे सांगितलं, तर अजूनही काही असे आजार आहेत की ज्याच्यामुळे परिणाम होतो?
0: आता रक्ताशी संबंधित जनरली काय होतं, नसा बाधित होत असतील, नसांना सूज येणं सुकणं हे जर होत असेल तर बऱ्याच वेळेला त्याचा परिणाम रक्ताच्या मोठ्या विकारांच्या बाबतीत आहे. लिव्हरचे मोठे विकार असतील तरी त्याचा परिणाम रक्तावरती येतो, नसांवरती येतो, नसांना सूज येते. बऱ्याचदा ऑटोइम्युनो डिसीज म्हणून एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं
1: की
0: पण हे जे ऑटोइम्युनो डिसीजेस आहेत ते रक्ताला बाधित जास्त करणारे आहेत. रक्ताला बाधित करायला लागले की व्हायटरवरती त्याचा परिणाम येतो आणि बऱ्याच वेळेला त्याचा परिणाम आपल्याला डोळ्यांवरती नसांना सूज येणं, डोळा लाल होणं, डोळ्याला ठणकणं, डोळ्यातनं पाणी येणं, पडद्याला सूज येणं आणि दिसणं कमी होणं अशी मेजर इम्पॅक्ट आपल्याला दिसत असतात. ह्याची ट्रीटमेंट करताना बऱ्याचदा आयुर्वेदात त्याचा ज्वराचा विचार करायला लागतो, ग्रहणीचा करायला लागतो, पांडूचा करायला लागतो, जीर्ण ज्वराचा करायला लागतो. अशा गोष्टींचा विचार करून ज्यावेळेला ऑटोइम्युनो डिसीजेस सारख्याची निदान केलं जातं मग त्या निदान करून ज्यावेळेला ट्रीटमेंट करतो त्यावेळेला ती रक्तदृष्टी कमी व्हायला लागते आणि मग त्याचा परिणाम सुरू जे नसांना सूज येणं किंवा सुकणं होतं ते टाळता येऊ शकतं. हे जसं मोठे मोठे आजार पण सांगितले म्हणजे सर्दी आहे, टीबी आहे, आरपी आहे, रेटिनायटिस पिगमेंटोज आहे, याच पद्धतीनं काही बायकांच्या बाबतीत अत्यार्तव म्हणजे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होणं हेही नसा सुकण्याचं, नसांना सूज येण्याचं प्रमुख कारण सांगितले. आयुर्वेदानुसार शरीर शुद्ध, स्त्रियांच्या बाबतीत शरीर शुद्धीचं माध्यमून गर्भाशय आहे, रक्तदृष्टी जी आहे ती ज्या वेळेला त्याचा परिणाम गर्भाशयावरती व्हायला लागतो आणि अत्यार्तवासारखी लक्षणे दिसायला लागतात. शरीरावर तर ती परिणाम येतोच पण बऱ्याच बायकांमध्ये नसांवरती त्याचा परिणाम येतो आणि आपल्याला त्याच्यामुळे दिसणं कमी होऊ शकतं. कोणताही मोठा विकार असो तो लगेच वैद्यांना दाखवून त्याचं निदान करून ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट आहे.
1: तो विकार बरा झाला की आपोआप हा विकार बरा व्हायला मदत होते. तर डोळ्यांच्या नसा किती महत्वाच्या आहेत आणि त्याच्यावर कोणकोणते अवयव किंवा कोणते विकार इतर परिणाम करू शकतात ह्याची माहिती खूप डिटेलमध्ये डॉक्टर तुम्ही देत आहे, पण अजूनही काही माहिती याविषयीची, डोळ्यांच्या नसा अतिशय नाजूक असा संवेदनशील असा हा भाग त्याची आम्हाला जाणून घ्यायची, पण ती आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू.

0: शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
1: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते, सकाळचे 7:50 आणि 20 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपचे तन्मय कानेटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार तन्मय सर.
4: नमस्ते
3: तन्मय. मला असं विचारायचं आहे की आपले जे थेट भेट कार्यक्रम होत असतात परदेशामध्ये, तर यावर्षी आपला थेट भेट कार्यक्रम कुठे आहे आणि तो कसा होणार आहे?
4: आपण थेट भेट कार्यक्रम कायमच परदेशात घेत असतो आणि दरवर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये पण पोहोचायचा प्रयत्न करत असतो. श्रोत्यांना लक्षात असेल तर यावर्षी आपण पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये सुद्धा इव्हेंट घेतला होता या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाबरोबरच. तर 2 वर्षांपूर्वी आपण युरोपमध्ये सुरुवात केली होती आणि पुन्हा एकदा आपण युरोपमध्ये आपले इव्हेंट घेऊन जातो. नुकतेच आपले अमेरिकेमधले पण इव्हेंट झाले, नुकताच आपला न्यूयॉर्कचा इव्हेंट झाला आणि त्याला अतिशय तुडुंब प्रतिसाद असा मिळाला आणि सगळ्या पार्टिसिपंट्सनी, सगळ्या आपल्या मुलामुलींनी तिथे सहभाग नोंदवला, एकमेकांची गप्पा मारल्या आणि तशाच पद्धतीचा आपला पुढचा इव्हेंट हा आता युरोपमध्ये असणार आहे.
3: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-1991, 1800-267-1991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwaha.com. तर तन्मय, आपण जसं बोललो तसं हे थेट भेट कार्यक्रम म्हणजे नेमकं काय असतं?
4: अनेकदा मेळावा असं म्हणल्यानंतर जे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं त्यातलं ह्याच्यामध्ये काहीच नसतं, कारण आजच्या पिढीला टिपिकल ट्रॅडिशनल जे मेळावे असतात ती काही आवडणारी गोष्ट नाहीये. ज्याच्यामध्ये स्टेजवरती जायचं असतं, स्वतःची माहिती सांगायची असते, ते त्याला एक मार्केट फील होतो, बाजार असल्यासारखं वाटतं आणि ते कोणालाच आवडत नाही की स्वतःचं मंचावर जायचं आणि माहिती द्यायची आणि सगळेजण तुमच्याकडे अगदी बघत असणार. तर हे खूपच ऑकवर्ड करणारी पद्धत होती पूर्वीची, जी अनुरूपने बंद करून बरीच वर्ष झाली, किमान 22-23 वर्ष तरी झाली.
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-1991, 1800-267-1991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwaha.com.
4: तर अनुरूपचे जे इव्हेंट्स असतात त्याला आपण म्हणूनच मेळावा न म्हणता थेट भेट म्हणतो, जिथे फक्त मुलं मुली असतात आणि मुलं मुली एकमेकांबरोबर गप्पा मारू शकतात. एकूणच त्याचा डिझाईन अशा पद्धतीने केलेला आहे त्या इव्हेंटचा की त्यांचं एकमेकांबरोबर इंटरॅक्शन होईल, एकमेकांबरोबर चर्चा होईल आणि एकमेकांना जाणून घेण्याची संधी त्यांना मिळेल आणि लग्नाच्या दृष्टीने जाणून घेण्याची संधी मिळेल. तर त्या दृष्टीने सगळं ते डिस्कशन राऊंड आणि एकूण ऍक्टिव्हिटीज, ग्रुप ऍक्टिव्हिटीज असं सगळं डिझाईन केलेलं आहे आणि ते महत्वाचं आहे असं आम्हाला वाटतं. कारण विशेषतः परदेशात, जिथे आता बर्लिन आणि लंडन या दोन्ही ठिकाणी इव्हेंट्स आहेत, तिथे एकमेकांना भेटणं हे कठीण असतं. वीकेंडलाच भेटणं होतं किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये तिथल्या त्या देशांमध्ये राहत असतात लोक, तर जेव्हा ते भेटतील तेव्हा एकमेकांना जाणून घेणं त्यांनी आवश्यक आहे. या दृष्टीने हे इव्हेंट्स असतात, या दृष्टीने हे थेट भेट कार्यक्रम असतात.
3: श्रोते हो बर्लिन मध्ये आणि लंडन मध्ये सुद्धा आपला अनुरूपचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. तसंच सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदा

0: तेव्हाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupvivah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: हे बघा तुमचे पुढचे दात छान आहेत बरं का.
1: अगं ते दाखवायचे झाले, खायला दाढा नाहीत. पंक्तीत पहिल्यांदा बसतो आणि शेवटी उठतो, ते पण अर्धपोटी.
2: इतक्या सकाळपासूनच जेवणाची कसली चर्चा सुरू आहे.
1: हो डॉक्टर, माझ्या दाढा दुखत होत्या ना, तशा त्या पूर्वी काढल्यात. हे जे आहेत हे दर्शनी दात आहेत, आणि ते खरोखरच चांगले आहेत का हेच कळत नाही. कधी वाटतं सरळ कवळी बसवावी, पण एक मित्र म्हणाला त्याला कवळीनं काही खाता आलं नाही. दोन चार दात होते त्यानं जरा तरी खाता येत होतं. तर दुसरा म्हणाला ते फिक्स दात वगैरे काही खरं नाही, मी कवळीनं सगळं खातो. आणि हिचं म्हणणं पुढचे दात नका काढू, ते न काढता जो काही उपाय आहे तो करा.
2: रावसाहेब, तुमच्या समोर वकिली करणं अवघड आहे, पण घरातला जज बरोबर आहे म्हणून आर्ग्युमेंट करतो. आपण CBCT आणि स्कॅन करून हे नक्की करू शकतो की तुमचे उरलेले सगळे दात तुम्हाला अंदाजे किती वर्ष साथ देतील. मग आपण ते ठेवून कसा ट्रीटमेंट प्लॅन करू शकतो ते तुमच्याशी चर्चा करूया. म्हणजे पुढचे दात ठेवून फिक्स दात किंवा कवळी, नाहीतर सगळे दात काढून फिक्स दात किंवा कवळी.
0: वा डॉक्टर, तुमचा युक्तिवाद मला मान्य आहे बरं का. मी आत्ताच रावसाहेबांसाठी CBCT आणि स्कॅनसाठीची अपॉइंटमेंट घेते.
2: अहो बाहेर जायची कुठेही आवश्यकता नाही.
0: म्हणजे
2: आता इथेच आपल्या माधव मिशन मध्ये CBCT आणि स्कॅनची सोय आहे.
0: हे बरं झालं.
3: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 96 04 09 95 00.

श्रोतेहो, आज सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात BSNL 26 वर्षांची विश्वासाची वाटचाल याविषयी BSNL रत्नागिरीचे उपमहाव्यवस्थापक शशिकांत माळी यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते विवेक वानखडे. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आज सकाळी 9:30.

0: आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज हे बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. त्याचप्रमाणे 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ही सर्व बातमीपत्रं सहक्षेपित करणार आहोत. त्याचप्रमाणे श्रोतेहो, आज सकाळी 8:40 जागतिक संगीत दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. सुरुवातीला 8:00

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 आणि 13 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दीपूर्ती सोहळ्याला उपस्थित राहणार. रबी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. गुजरातमध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या कारवाईत 526 किलो अंमली पदार्थ जप्त. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी. शुभमन गिलचं वेगवान द्विशतक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू. साताऱ्याच्या साहिल जाधवला तिरंदाजीत सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC चा शताब्दीपूर्ती सोहळा आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. UPSC ची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 झाली होती. आज होणाऱ्या सोहळ्यात पंतप्रधानांच्या हस्ते UPSC च्या शताब्दीच्या स्मरणार्थ एक नाणं एका टपाल तिकिटाचं अनावरण होणार आहे. देशातल्या आयोगाच्या कामकाजावर प्रकाश टाकणाऱ्या एका पुस्तकाचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल दूरध्वनीवरून

संवाद साधत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या सहकार्याचा त्यांनी आढावा घेतला. आपली सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी संवाद कायम ठेवण्यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं. जागतिक शांतता आणि सुरक्षा यासाठी एकत्र प्रयत्न करण्यासह प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचार विनिमय केल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं काल 2027-28 या विपणन हंगामासाठी सर्व रबी पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असं वैष्णव यांनी सांगितलं. करडईसाठी प्रति क्विंटल 675 रुपये तर मोहरीसाठी प्रति क्विंटल 413 रुपयांची वाढ जाहीर झाली आहे. त्याशिवाय मसूर डाळीसाठी 390 रुपये, बार्लीसाठी 136 रुपये, हरभऱ्यासाठी 83 रुपये तर गव्हासाठी 25 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं 2026-27 या वर्षाच्या खरीप हंगामासाठी उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामधील प्रमुख कडधान्य आणि तेलबियांच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत 5,547 कोटींहून थोड्या अधिक मूल्याच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी आणि आत्मनिर्भर कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह यावेळी म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं ग्रीन एनर्जी कॉरिडॉरच्या तिसऱ्या टप्प्याच्या योजनेलाही मान्यता दिली. या उपक्रमामुळे आंतरराज्यीय पारेषण प्रणाली मजबूत होईल. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 135 गिगावॅटपर्यंतच्या नवीकरणीय ऊर्जेचं वहन करणं शक्य होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज दिल्लीत संरक्षण लेखा विभागाच्या 279 वार्षिक दिन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. विभागाच्या विविध उपक्रमांचं उद्घाटन सिंह यांच्या हस्ते होणार आहे. भारतीय लष्कराच्या वित्तीय माहिती प्रणालीचं सक्षम या व्यासपीठाबरोबर एकत्रीकरण, संरक्षण मंत्रालयासाठी सुधारित राष्ट्रीय संकलन प्रणालीचा यात समावेश आहे. त्याशिवाय सिंह यांच्या हस्ते काही पुस्तिकांचं प्रकाशनही करण्यात येणार आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काल अमेरिकेतल्या विस्कॉन्सिन इथं आयोजित G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान पोलंडचे अर्थमंत्री आंद्रेज डोमान्स्की यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूकविषयक संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा केली. तसंच भारतीय युरोपीय संघ मुक्त व्यापार करामुळे व्यवसायांसाठी नवीन संधी निर्माण करण्यावर आणि दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक बळकट करण्याच्या मुद्द्यावर विचार विनिमय केला. ही भेट फलदायी ठरल्याचं गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. गुजरात दहशतवाद विरोधी पथक, भारतीय तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी काल एकत्रितपणे केलेल्या कारवाईत 526 किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या पदार्थांची किंमत जवळपास 3,000 कोटी रुपये आहे. लक्षद्वीपच्या किनाऱ्याजवळ मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या इराणी जहाजाला अडवून झडती घेतली असता हा साठा सापडला. या बोटीतून 5 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली असून गुजरात एटीएस पथक पुढील तपास करत आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दुबईहून इस्रायलच्या तेल अबीब इथं जाणाऱ्या फ्लाय दुबईचं विमान अपघातग्रस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ओमानच्या सहवैमानिकाला सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या घटनेत सहवैमानिकानं कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर चाकूनं हल्ला करत 2 मिनिटांपेक्षा कमी वेळेत विमान 17,000 फूट खाली नेण्यास भाग पाडलं. मात्र प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांनी कॉकपिटमध्ये प्रवेश करत हल्लेखोराला ताब्यात घेऊन विमान स्थिरावण्यास मदत केली. त्यानंतर विमानाचा मार्ग बदलून ते सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आलं. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्स यांनी या घटनेचं वर्णन एक गंभीर सुरक्षा घटना आणि संशयित दहशतवादी हल्ला असं केलं आहे. या घटनेत भारतीय नागरिक असलेले कॅप्टन स्मिथ मच्छार जखमी झाले असून त्यांनी शौर्यानं प्रतिकार केल्यानं मोठी दुर्घटना टळली. इस्रायलचे पंतप्रधान तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅप्टन स्मिथ मच्छार यांचं कौतुक केलं असून आकाशातील आपत्ती टाळणारे नायक अशा शब्दात मच्छार यांचा गौरव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समाज माध्यमांवरील संदेशातून मच्छार यांच्या शौर्याचा गौरव केला आहे. कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले, त्यांच्या धाडसी कार्याला देशाला अभिमान आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
खाण मंत्रालय आजपासून सागरी खनिज पट्टाचा लिलाव सुरू करणार आहे. भारताची सागरी

खनिज क्षमता विकसित करण्यासाठी आणि दीर्घकालीन खनिज संसाधन सुरक्षितता बळकट करण्याच्या दिशेनं उचललेलं हे एक महत्वाचं पाऊल आहे. या लिलावात अंदमान समुद्र क्षेत्रातील 2 सागरी खनिज पट्ट्यांचा समावेश आहे. पुण्याच्या शर्वरी इनामदार यांनी कॅनडातल्या विनिपेग इथं झालेल्या राष्ट्रकुल भारोत्तोलन स्पर्धेत 57 किलो वजनी गटात 9 सुवर्णपदकांसह 1 रौप्य पदक पटकावलं आहे. गुवाहाटी इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 8 गडी आणि 39 चेंडू राखून पराभव केला. या विजयामुळे भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजनं 7 गडी गमावून 405 धावा केल्या होत्या. हे लक्ष्य गाठताना रोहित शर्मानं केलेली शानदार शतकी खेळी आणि कर्णधार शुभमन गिलच्या वेगवान नाबाद द्विशतकी खेळाच्या जोरावर भारतानं हा विजय साकार केला. रोहित शर्मानं एकदिवसीय कारकिर्दीतील 12,000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. या सामन्यात भारतानं एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धावांचा पाठलाग केला आहे. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना न्यू चंडीगढ इथं येत्या 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही काल भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. महाराष्ट्राचा साहिल जाधव आणि चिकिता तनिपर्थी या भारतीय जोडीनं तिरंदाजीमध्ये अंतिम सामन्यात दक्षिण कोरियावर रोमहर्षक विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं. सातारा जिल्ह्यातल्या साहिल जाधवच्या अचूक नेमबाजीमुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातही या कामगिरीचं विशेष कौतुक होत आहे. या सुवर्णपदकाबरोबरच भारतानं 2028 लॉस एंजलिस ऑलिम्पिकसाठी तिरंदाजीतला कोटाही निश्चित केला आहे. भारताच्या महिला हॉकी संघानं दक्षिण कोरियाला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर पुरुष आणि महिला स्क्वॅश संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश करत आणखी 2 पदकं निश्चित केली आहे. या विजयांमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकासह एकंदर 60 पदकं जमा झाली आहेत. या स्पर्धेत आज पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारतीय महिला हॉकी संघानं चीनला पराभूत करून अंतिम सामन्यात आपलं स्थान आधीच निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातला भारतीय संघ आणि श्रीलंका यांच्यातील उपांत्य फेरीतला सामना होणार आहे. या व्यतिरिक्त भारतीय खेळाडू नेमबाजी, ज्युडो, व्हॉलीबॉल, ट्रॅक सायकलिंग अशा विविध स्पर्धांमध्ये आज सहभागी होतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दीपूर्ती सोहळ्याला उपस्थित राहणार. रब्बी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. गुजरातमध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या कारवाईत 526 किलो अंमली पदार्थ जप्त. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी. शुभमन गिलचं वेगवान द्विशतक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू. साताऱ्याच्या साहिल जाधवला तिरंदाजीत सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोतेहो, सकाळचे 8:40 आणि 18 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम म्युझिकल टुरिझम, एक अभिनव संकल्पना.
1: श्रोतेहो नमस्कार. आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त राज्यस्तरीय समन्वित विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत म्युझिकल टुरिझम एक अभिनव संकल्पना याविषयी माहिती.
2: म्युझिकल टुरिझम मिरजेतली एक अभिनव संकल्पना. रसिक हो, माणूस जेव्हा प्रवासाला निघतो तेव्हा तो काय शोधत असतो? कधी निसर्गाचं हिरवगार सौंदर्य, कधी समुद्राच्या उचंबळणाऱ्या लाटा, कधी जुन्या किल्ल्यांच्या तटांवर अडकलेला इतिहास, तर कधी मनशांतीसाठी मंदिरं आणि तीर्थक्षेत्र. पर्यटनाची रूपं तरी किती सांगावीत. निसर्ग पर्यटन, कृषी पर्यटन, समुद्र पर्यटन आणि जिथं वैद्यकीय उपचार उत्तम मिळतात तिथं विकसित झालेलं मेडिकल टुरिझम. पण मला सांगा, कधी तुम्ही केवळ आणि केवळ सुरांच्या मागं सफर केली आहे?

असा प्रवास जिथं हवे तही रागांचे तरंग असतात, जिथं प्रत्येक गल्लीत तंबोऱ्याची सुरेल झंकार ऐकू येते आणि जिथल्या मातीत संगीत महर्षींच्या पावलांचे ठसे जपलेले असतात. आज आपण अशाच एका अनोख्या प्रवासाला जाणार आहे. एक अशी संकल्पना जी देशात पहिल्यांदाच आकाराला आली आहे, म्युझिकल टुरिझम म्हणजेच संगीत पर्यटन. आणि या अद्भुत संगीतमय सफरीचं केंद्रस्थान आहे आपली संगीत पंढरी मिरज. श्रोते हो, मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या अभिनव उपक्रमातून मिरजेतलं संगीत वैभव प्रत्यक्षात अनुभवण्याची, डोळ्यांनी पाहण्याची आणि कानात साठवण्याची पर्वणीच उपलब्ध झाली आहे. चला तर मग आजच्या या जागतिक संगीत दिनाच्या कार्यक्रमात आपण घर बसल्याच मिरजेच्या या संगीतमय गल्ल्यांमधून फिरूया. तिथल्या प्रत्येक वास्तूचा, प्रत्येक स्मारकाचा आणि वाद्यनिर्मितीच्या अलौकिक कौशल्याचा प्रवास अनुभवूया. रसिकहो, उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातलं प्रसिद्ध ग्वाल्हेर घराणं महाराष्ट्रात आणण्याचं ऐतिहासिक कार्य ज्यांनी केलं ते महादेव बुवा गोखले हे याच मिरजेचे. पुढे गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी अनेक वर्ष रसिकांची सेवा केली. बाळकृष्णबुवांच्या पायाशी बसून पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी गायनविद्या संपादन केली. विचार करा, ज्या विष्णू दिगंबरांनी संपूर्ण देशात संगीताचा प्रचार केला, ज्यांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली, त्या गानमहर्षींचं संगीत बालपण या मिरजेच्या मातीत घडलं. आणि ही साखळी इथंच थांबत नाही. पंडित विष्णू दिगंबर पलुस्करांचे शिष्य विनायकबुवा पटवर्धन आणि प्रोफेसर बी आर देवधर हे सुद्धा याच भूमीशी जोडलेले. हेच ते बी आर देवधर ज्यांनी पुढे जाऊन पंडित कुमार गंधर्वांसारख्या अलौकिक प्रतिभेला गायनाचे धडे दिले. दुसरीकडे बाळकृष्णबुवांचे दुसरे शिष्य मिरजेतले निळकंठबुवा जंगम यांच्याकडे कुणी धडे घेतले माहितीये? ख्यातनाम गायक तानसम्राट पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी. म्हणजे बघा, ग्वाल्हेर घराण्याची ही सगळी दिग्गज मंडळी कुठल्या ना कुठल्या रूपानं मिरजेशी बांधलेली होती. पण मिरज फक्त ग्वाल्हेर घराण्यापुरती मर्यादित राहिली नाही. ती जशी ग्वाल्हेर घराण्याची कर्मभूमी होती, तशीच ती किराणा घराण्याच्या अलौकिक सुरांनी न्हावून निघालेली नगरी ठरली.

संगीतरत्न खासाहेब अब्दुल करीम खां यांनी तब्बल 40 वर्ष मिरजेत वास्तव्य केलं. त्यांनी या शहराला आपल्या सुरांनी पुनीत केलं. खरं सांगायचं तर किराणा घराण्याला मिरज घराणं म्हणावं इतका घट्ट आणि आपुलकीचा संबंध किराण्याचा आणि मिरजेचा आला. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर आणि खांसाहेब अब्दुल करीम खां या दोघांचंही मिरजेवर इतकं अथांग प्रेम होतं की मृत्यूनंतर सुद्धा त्यांचा देह याच मिरजेच्या पवित्र मातीत एकरूप झाला. याशिवाय मिरजेच्या संगीताच्या आकाशात चमकलेले इतर तारे आठवूया. ख्यातना मृदंगवादक गुरुदेव पटवर्धन, पंडित केशवराव दातार, शापित गंधर्व वामनबुवा चाफेकर, तबलावादक गणपतराव कवठेकर, भानुदासबुवा गुरव, ज्येष्ठ संगीतकार वसंत पवार, राम कदम, सनईवादक एस बी माने आणि तिप्पांना मुळे अशी एकाहून एक सरस गायक वादक आणि संगीतकारांची नामावली मिरजेच्या नावावर आहे. या सगळ्या महान कलाकारांच्या वास्तव्यानं पवित्र झालेल्या वास्तू, त्यांची स्मृतीस्थळं, त्यांनी लिहिलेली दुर्मिळ कागदपत्र आणि त्यांचे पुतळे आजही जसेच्या तसे जतन केलेले आहेत. आणि याच सर्व गोष्टी पर्यटकांना प्रत्यक्ष दाखवण्यासाठी म्युझिकल टुरिझमची ही अभिनव संकल्पना पुढे आली आहे. हा प्रवास सुरू होतो मिरजेच्या त्या ऐतिहासिक गल्ली बोळांमधून जिथं संगीताचा इतिहास घडला. गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर राहत असलेलं त्यांचं ऐतिहासिक घर, पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांचे गुरु निळकंठबुवा जंगम यांचं घर, तबलावादक भानुदासबुवा गुरव यांचं घर आणि अप्रतिम संगीतकार वसंत पवार यांची समाधी आणि विनायकबुवा पटवर्धन यांनी स्थापन केलेलं पलुस्कर स्मृती मंदिर, ज्या वास्तूंच्या भिंतींनी पंडितजींच्या ताना ऐकल्या असतील, जिथं संगीताचे रियाज रात्र रात्र चालले असतील, तिथं उभं राहणं हा

या म्युझिकल सफरीतला सगळ्यात भावूक आणि महत्वाचा टप्पा म्हणजे ख्वाजा शमना मीरा साहेब दर्गा आणि संगीतरत्न अब्दुल करीम खान साहेबांची समाधी. खान साहेबांची मीरा साहेबांवर असीम श्रद्धा होती. एकदा खान साहेब प्लेगच्या गंभीर आजारानं ग्रस्त झाले होते. मीरा साहेबांच्या कृपेनंच आपल्याला पुनर्जन्म मिळाला अशी खान साहेबांची दृढ भावना होती. म्हणूनच त्यांनी मृत्यूपूर्वी इच्छा व्यक्त केली होती, माझ्या मृत्यूनंतर माझा देह मीरा साहेबांच्या चरणीच दफन करण्यात यावा. त्यांच्या इच्छेनुसार दर्गा आवारातच त्यांचं पार्थिव दफन करण्यात आलं. आज तिथं अतिशय सुंदर असं स्मारक उभारण्यात आलं आहे. शेजारीच त्यांच्या पत्नी बनुबाई लाटकर यांची सुद्धा समाधी आहे. आणि या समाधीचं खास वैशिष्ट्य माहितीये? खान साहेबांच्या समाधीवर त्यांच्या अत्यंत आवडत्या दरबारी कानडा या रागाच्या स्वररचना कोरण्यात आलेल्या आहेत. एखाद्या संगीत उपासकासाठी याहून मोठं स्मारक काय असू शकतं? आणि याच दर्गा आवारात उभं आहे एक ऐतिहासिक चिंचेचं झाड. हे झाड खान साहेबांच्या अथांग संगीत सेवेचं मूक साक्षीदार आहे. याच झाडाखाली बसून खान साहेब आपली गायन सेवा अर्पण करत असत. खान साहेबांच्या मृत्यूनंतर किराणा घराण्याचे गायक आजही या झाडाखाली बसून सुरांची सेवा अर्पण करतात. म्युझिकल टुरिझममध्ये या झाडाखाली क्षणभर थांबून तो इतिहास आठवणं हा पर्यटकांसाठी एक विलक्षण अनुभव ठरतो. पुढं हा प्रवास आपल्याला घेऊन जातो मिरजेच्या प्रसिद्ध आंबाबाई मंदिरात. हे मंदिर केवळ धार्मिक केंद्र नाही तर संगीताचं मोठं व्यासपीठ आहे. इथं होणारा नवरात्र संगीत महोत्सव जगभरातील संगीत रसिकांचं आकर्षण ठरलं आहे. तिथंच असलेलं बालगंधर्व नाट्यगृह, मराठी नाट्यसंगीताच्या सुवर्णकाळाची साक्ष सांगणारं बालगंधर्व नाट्यगृह सध्या नव्या रूपात मिरजेत उभं आहे. मिरजेच्या पर्यटनात आणखी एक दुर्लक्षित पण रंजक टप्पा दाखवला जातो, तो म्हणजे जुन्या काळातल्या गझल गाणाऱ्या नायकिणींचे वाडे. त्या काळात शास्त्रीय संगीत आणि गझल गायकीला राजाश्रय आणि लोकाश्रय कसा मिळत होता याची रंजक माहिती इथं मिळते. रसिक हो, या संगीतमयी पर्यटनाचा पुढचा अतिशय महत्वाचा टप्पा म्हणजे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय.

पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी स्थापन केलेल्या या ऐतिहासिक संस्थेचं मुख्य कार्यालय कुठं आहे माहितीये? आपल्या याच मिरजेत. संपूर्ण देशभरात चालणाऱ्या संगीत, नृत्य आणि वाद्य परीक्षांचं नियंत्रण याच मिरजेच्या कार्यालयातून केलं जातं. तसंच 60 वर्षांहून अधिक काळ अविरतपणे प्रकाशित होणारं संगीत कलाविहार हे प्रसिद्ध मासिक सुद्धा याच मिरजेतून प्रसिद्ध होतं. रसिक हो, मिरज इतिहास संशोधन मंडळाद्वारे मिरजेच्या संगीत परंपरेचा एक अथांग ऐतिहासिक दस्तऐवज जपून ठेवला आहे. म्युझिकल टुरिझममध्ये पर्यटकांना हा दुर्मिळ खजिना जवळून बघता येतो. आणि सगळ्यात विशेष म्हणजे जुन्या ग्रॅमोफोन रेकॉर्ड प्लेअरवर मिरजेच्या प्राचीन गायकांनी गायलेली दुर्मिळ गाणी ऐकण्याची संधी आपल्याला मिळते. जेव्हा तो जुना रेकॉर्ड प्लेअर फिरू लागतो आणि त्यातून 19व्या शतकातलं खा साहेबांचं किंवा बाळकृष्णबुवांच्या परंपरेतले सूर बाहेर पडतात, तेव्हा काळ मागं फिरल्याचा भास होतो.

रसिक हो, आता आपण जाऊया मिर्झेच्या ओळखीच्या सगळ्यात मुख्य, अतिशय महत्वाच्या आणि नयनरम्य भागाकडं. मिरज शहराची सगळ्या जगात सगळ्यात मोठी ओळख कोणती असेल तर ती म्हणजे तंतुवाद्यांचं माहेरघर. जगाच्या कानाकोपऱ्यात जिथं जिथं भारतीय शास्त्रीय संगीत गायलं किंवा वाजवलं जातं तिथं मिर्झेचा तानपुरा किंवा सतार असणारच, मग ते लंडन असो, पॅरिस असो, न्यूयॉर्क किंवा टोकियो.

विजेच्या तंतुवाद्याशिवाय भारतीय संगीताची मैफिल रंगूच शकत नाही. पण ही तंतुवाद्यांची निर्मिती मिरजेत कशी सुरू झाली याचा इतिहास अतिशय रंजक आणि प्रेरणादायी आहे. गोष्ट आहे साधारण सन 1950 आसपासची. त्या काळी महाराष्ट्रात गवयांना लागणारे तंबोरे, सतार, बीन, दिलरुबा ही वाद्य उत्तर हिंदुस्थानातल्या जयपूर, बनारस किंवा लखनौवरून आणावी लागत असत. महाराष्ट्रात फक्त लाकडी एकतारे किंवा सूरसोटे बनायचे. बाहेरून वाद्य आणणं अतिशय खर्चाचं आणि धोक्याचं असायचं. त्यामुळे मोजक्याच गायकांकडे स्वतःची वाद्य असायची. मग मिरजेत हा चमत्कार कसा घडला? मिरजेतल्या तंतुवाद्यांचे आद्य निर्माते होते फरीद साहेब शिकलगार आणि त्यांचे बंधू मोहितदीन साहेब शिकलगार. या शिकलगार घराण्याचा मूळ व्यवसाय काय होता माहिती आहे? युद्धासाठी लागणारी हत्यारं, तलवार, भाले, बरचा, जांबिया, दांडपट्टा बनवणे आणि त्यांना धार लावणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ते मूळचे विजापूरचे. आदिलशाही राजवटीत मिरजेच्या सुभेदारानं सैन्यासाठी हत्यारं बनवण्यासाठी या शिकलगार कुटुंबाला मिरजेत आणलं, त्यांना राहायला जागा दिली आणि जमिनी इनाम दिल्या. पुढे ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला आणि तलवारी भाल्यांची मागणी घटली. मग हे शिकलगार कुटुंब कात्र्या, सूर्या, वस्तारे यांना धार लावून उदरनिर्वाह करू लागले. मिरजेचे तत्कालीन संस्थानाधिपती श्रीमंत बाळासाहेब पटवर्धन दुसरे हे कलाप्रेमी होते. त्यांच्या दरबारात अनेक प्रसिद्ध गायक गायिका येत असत. फरीद साहेब या कलाकारांची गाणी ऐकायला जायचे. गाता गाता कुणाचं वाद्य पिघडलं, तुटलं तर फरीद साहेब ते मोफत आणि कौशल्यानं दुरुस्त करून द्यायचे. दुरुस्त करतानाच त्या वाद्याचा सखोल अभ्यास करायचे, वाद्य पूर्ण उघडून त्याची रचना समजून घ्यायचे. आणि अनेक वर्षांच्या अशा अभ्यासानंतर फरीद साहेबांनी निश्चय केला, मी महाराष्ट्रात स्वतःच्या मातीत तंतुवाद्य तयार करणार. पण श्रोते हो, हा प्रवास सोपा नव्हता. अनंत अडचणींचा डोंगर समोर होता. तंबुरासाठी लागणारे मोठे भोपळे कुठं मिळत नव्हते, वाद्य बनवायला हत्यारं नव्हती. पण बंधू मोहितदीन साहेबांनी स्वतःच्या कल्पकतेनं करवत, रंधा, कानस बनवून दिली. डिंक नव्हता, तो चांबड्यापासून बनवला. भोपळा आणि लाकडी दांडी जोडण्यासाठी झाडांच्या डिंकाचा वापर केला. पॉलिश पेपर नव्हता तर काचेची पूड कागदावर चिकटवून पॉलिश पेपर तयार केला. वाद्यांना लाल रंग देण्यासाठी पानाचा विडा कुटून रंग बनवला. आणि छत्रीच्या जुन्या लोखंडी तारा तापवून निरनिराळ्या छिद्रांमधून ओढून हव्या त्या जाडीच्या तारा तयार केल्या. अशा रीतीनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सन 1950 महाराष्ट्रातल्या पहिल्या वहिल्या तंतुवाद्याचा जन्म मिरजेत झाला.

तंतुवाद्य बनवण्यासाठी सगळ्यात कठीण आणि नाजूक काम म्हणजे जवारी काढणं. फरीद साहेब जवारी खोदण्याच्या कामात इतके निष्णात झाले की सगळ्या देशात त्यांचा हात धरणारा कारागीर नव्हता. त्या काळी ब्रिटिशांच्या पॉलिटिकल एजंटने फरीद साहेबांना एक तंबोरा, सतार आणि ताऊस बनवायला सांगितले. फरीद साहेबांनी तयार केलेली वाद्य बघून तो इंग्रज अधिकारी इतका खुश झाला की त्यानं वाद्यांची किंमत तर दिलीच, पण खास पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रक देऊन फरीद साहेबांचा गौरव केला. सन 1990 प्रसिद्ध बॉम्बे गॅझेटियर यामध्ये फरीद साहेबांचा विशेष उल्लेख आढळतो. त्यात लिहिलंय, द सतार्स और गिटार्स मेड ॲट मिरज, इस्पेशली दोज मेड बाय फरीद, आर इन ग्रेट डिमांड. फरीद साहेबांनंतर त्यांचे उत्तराधिकारी आणि सोबतीच्या सतारमेकर मंडळी अशा अनेक धुरंधर कारागिरांनी ही कला वृद्धिंगत केली. पुढे 1913 धारवाडच्या अखिल भारतीय हस्तव्यवसाय प्रदर्शनात मिरजेच्या तंतुवाद्यांना कांस्य पदक मिळालं. गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांनी सुद्धा या कलेचं तोंड भरून कौतुक केलं. आता मिरजेत या उद्योगाची एक भव्य पेठ वसली आहे. तिथल्या मुख्य रस्त्याला आद्य निर्माते फरीद साहेब मार्ग असं नाव देण्यात आलं आहे. आज 500 अधिक कारागीर आणि 30 अधिक दुकानं या व्यवसायात कार्यरत आहेत. म्युझिकल टुरिझममध्ये जेव्हा पर्यटक सतारमेकर गल्लीत जातात तेव्हा त्यांना भोपळा निवडण्यापासून, लाकूड तासण्यापासून, तारा बसवण्यापासून ते जवारी काढण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष बघायला मिळते. इतकंच नाही तर आजच्या तरुण पिढीनं मिरजेच्या या कलेचं सुंदर सोबत

इनियर्स म्हणजे प्रतिकृती बनवले आहेत, छोट्या सुबक सतारी, तंबोऱ्याचे किचेन्स, टेबल लॅम्प्स, लहान लहान भेटवस्तू पर्यटकांसाठी मोठी आकर्षण ठरत आहेत आणि यातूनच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होत आहेत. श्रोते हो, मिरज ही केवळ भूतकाळात रमणारी भूमी नाही तर ती वर्तमानात सुद्धा तितकीच गाजणारी संगीताची पंढरी आहे. मिरजेत वर्षभरात तब्बल 10 अधिक भव्य संगीत महोत्सव होतात. या सर्व महोत्सवांमुळे संपूर्ण वर्षभर मिरज नगरी संगीतात न्हाऊन निघते. या म्युझिकल टुरिझम सफरीला येणाऱ्या पर्यटकांसाठी संपूर्ण दिवसभराचा प्रवास झाल्यानंतर संध्याकाळी मिरजेच्या संगीत परंपरेवर आधारित एक विशेष माहितीपट दाखवला जातो आणि त्यानंतर एखाद्या नामवंत किंवा स्थानिक कलाकाराच्या थेट गायनवादनाच्या मैफिलीनं या पर्यटनाचा गोड समारोप होतो. म्हणजे बघा, इतिहास बघणं, वाद्यनिर्मिती अनुभवणं, दुर्मिळ दस्तऐवज बघणं आणि शेवटी कानात सुरांची अमृतवृष्टी घेऊन घरी परतणं असा परिपूर्ण अनुभव जगात कुठं मिळेल? फक्त आणि फक्त आपल्या मिरजेत.

रसिक हो, इतिहास, कला, कष्ट आणि सुरांचा हा अद्भुत मिलाफ म्हणजे मिरजेचं म्युझिकल टुरिझम. मिरज इतिहास संशोधन मंडळ यांच्या या संकल्पनेला मनापासून सलाम. जर तुम्ही संगीतप्रेमी असाल, इतिहासप्रेमी असाल किंवा पर्यटनाची आवड असणारे रसिक असाल, तर आयुष्यात एकदा तरी या संगीत पंढरी मिरजेच्या म्युझिकल टुरिझमला नक्की भेट द्या. तिथली माती, तिथले रस्ते आणि तिथली हवा तुम्हाला एकच सांगेल, संगीताला कोणताही धर्म नसतो, सुरांना सीमा नसतात. जिथं मन जुळतं तिथंच खरा रियाज घडतो. याच सुरेल विचारासह आजच्या या संगीतमय सफरीतून मी यशश्री जोशी इथंच तुमचा निरोप घेते. नमस्कार.

0: आत्ताच आपण आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त म्युझिकल टुरिझम एक अभिनव संकल्पना याविषयी माहिती ऐकलीत. या कार्यक्रमासाठी लेखन केलं होतं मानसिंगराव कुमठेकर यांनी. वाचक स्वर यशस्वी जोशी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह राज साने यांना निरोप द्या. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: आत्ताच आपण आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला तो आम्ही सहक्षेपित केला. श्रोतेहो, मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. सकाळचे 9 वाजलेत, आता लखलख चंदेरीमध्ये आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा.

कार्यक्रमात सुरुवातीला बंधन या चित्रपटातली आनंदराज आनंद यांनी संगीतबद्ध केलेली भैरव अरुण यांची गीतरचना उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगुलस्वरात.

0: प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती.
1: निसर्गरम्य कोकणाची सफर,
0: कोकण दर्शन,
1: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन.
0: दर शुक्रवारी सकाळी 8:40
1: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर.
0: सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, लखलख चंदरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर दिल से या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत, संगीतकार ए आर रहमान आणि गायक कलाकार लता मंगेशकर आणि एम जी श्रीकुमार.

श्रोतेहो, आज सकाळी 9:30 आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात BSNL 26 वर्षांची विश्वासाची वाटचाल. BSNL रत्नागिरीचे उपमहाव्यवस्थापक शशिकांत माळी यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विवेक वानखडे. तेव्हा श्रोतेहो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आज सकाळी 9:30.

0: सुनिधी चौहान आणि के यांनी गायलेलं हे गीत होतं जलीस राशिद यांचं. क्या यही प्यार है या चित्रपटासाठी संगीत होतं साजिद वाजिद यांचं.
1: श्रोते हो, आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय. यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.
2: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं हमराज या चित्रपटातलं गीत आता ऐकवतीये. शब्द सुधाकर शर्मा यांचे, संगीत हिमेश रेशमिया यांचं.

श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी मुझे कुछ कहना है या चित्रपटासाठी अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेली समीर यांची गीतरचना सोनू निगम यांच्या मुख्य स्वरात.

सोनू निगम आणि सहकलाकारांनी गायलेल्या या गीतरचनेबरोबरच लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो, सकाळचे 9:30 आणि 20 सेकंद झाले आहेत. काही क्षणातच प्रसारित करणार आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य, पण या जाहिरातींनंतर.

या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत. BSNL 26 वर्षांची विश्वासाची वाटचाल याविषयी BSNL रत्नागिरीचे उपव्यवस्थापक शशिकांत माळी यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली ही मुलाखत. सादर करते विवेक वानखडे.

0: नमस्कार नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये मी दीप्ती मुसळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दूरसंचार क्षेत्राने गेल्या काही दशकांमध्ये अक्षरशः काट टाकली आहे. एकेकाळी संवादासाठी लँडलाईन किंवा पत्रव्यवहारावर अवलंबून असलेला काळ आपण पाहिला आणि आज मोबाईल, इंटरनेट, डिजिटल सेवा आपल्या दैनंदिन जीवनाचा अगदी अविभाज्य भाग बनल्या आहेत. या बदलत्या तंत्रज्ञानासोबतच रत्नागिरीतील BSNLनेही 26 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. आज 1 ऑक्टोबरला रत्नागिरीतील BSNL कार्यालयाला 26 वर्ष पूर्ण होत आहेत. या 26 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानासोबत BSNLने केलेली वाटचाल रत्नागिरीच्या ग्रामीण आणि दुर्गम भागांपर्यंत पोहोचलेल्या दूरसंचार सेवांचा विस्तार आणि भविष्यातील BSNLची दिशा याबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत BSNL रत्नागिरीचे उपमहाव्यवस्थापक शशिकांत माळी सर. सर, आकाशवाणीच्या या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: सर, कार्यक्रमाला आता सुरुवात करूया. तर आज 1 ऑक्टोबरला रत्नागिरीतल्या BSNL कार्यालयाला 26 वर्ष पूर्ण होत आहेत. या प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली आणि त्या सुरुवातीच्या काळातील काही आठवणी आमच्या श्रोत्यांशी शेअर कराल का?
1: येस मॅडम. आपण जे आता पहिलाच मला प्रश्न विचारला गेला आहे, 1 ऑक्टोबर रत्नागिरी ते BSNL 26 वर्ष पूर्ण झाले आणि तुम्ही त्याच्या काही जुन्या आठवणीला उजाळा द्यायचा प्रयत्न करताय, त्याबद्दल मी असं सांगू इच्छितो की 1 ऑक्टोबर 2000 रोजी भारत संचार निगम म्हणजेच BSNLची स्थापना भारतीय सरकारने केली होती. त्यापूर्वी दूरसंचार सेवा केंद्र हे सरकारच्या दूरसंचार विभागामार्फत दिली जात होती. BSNLची स्थापना झाल्यानंतर देशभरातील दूरसंचार सेवांना एक स्वतंत्र सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार संस्थेच्या माध्यमातून पुढे नेण्याची सुरुवात झाली. रत्नागिरीसारख्या जिल्ह्यात हा प्रवास विशेष महत्वाचा होता. त्या काळात लँडलाईन हा दूरसंचारचा मुख्य आधार होता. टेलिफोन कनेक्शन मिळण्यासाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत होती. गावागावात एक्सचेंज, कॉपर केबल व लँडलाईनची व्यवस्था उभारणे हे फार मोठं अवघडीचं काम होतं. त्या काळात आजच्यासारखी मोबाईल आणि इंटरनेटची सर्वव्यापी सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे एका गावात नवीन टेलिफोन एक्सचेंज सेवा सुरू झाली किंवा नवीन एक्सचेंज सुरू झाले तरी स्थानिक नागरिकाकडे मोठे पाऊल मानले जायचे.
0: बरोबर सर. आणि 26 वर्षापूर्वीची दूरसंचार व्यवस्था आणि आजची व्यवस्था यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तर या संपूर्ण बदलाचा BSNLने कसा अनुभव घेतला?
1: फार सुंदर प्रश्न विचारला गेलाय. आता याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेलच सांगतो की खरंच गेल्या 26 वर्षात दूरसंचार क्षेत्रात अभूतपूर्व परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पूर्वी लँडलाईन, कॉपर केबल आणि मॅन्युअल ट्रॅडिशनल एक्सचेंजेस की जे म्हणजे ॲटोमॅटिक एक्सचेंजेस चालत नव्हती, यावर दूरसंचार व्यवस्था एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवलंबून होती. त्यानंतर डिजिटल एक्सचेंज आले, त्यानंतर मोबाईल कम्युनिकेशन, ब्रॉडबँड, ऑप्टिकल फायबर, 2G 3G आणि आता 4G. आता पुढील पिढीच्या तंत्राला आपण वाटचाल करीत आहोत. पूर्वी फोन हा मुख्यतः बोलण्यासाठीच वापरायचा. आज मोबाईल फोन हा फोन, इंटरनेट, शिक्षण, बँकिंग, व्यवसाय, मनोरंजन आणि सरकारी डिजिटल सेवासाठी एक महत्वाचं साधन बनलेलं आहे. यापूर्वी परिवर्तनामध्ये आपल्या नेटवर्कचे सातत्यानं अधोकरण BSNLने केले गेले आहे. विशेषतः ऑप्टिकल फायबर आधारित नेटवर्क ग्रामीण व शहरी भागातील कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यास मदत झालेली आहे.
0: आणि सर, या प्रवासामध्ये असा कोणता बदल होता ज्यामुळे BSNLच्या कामकाजात मोठीच

0: क्रांती झाली.
1: माझ्या मते एकाच बदलाचा उल्लेख करण्यापेक्षा डिजिटलायझेशन आणि ऑप्टिकल फायबर टेक्नॉलॉजी याचा टप्पा अत्यंत महत्वाचा आहे. कॉपर बेस्ड नेटवर्क पासून ते ऑप्टिकल फायबरकडे झालेला प्रवास हा दूरसंचार क्षेत्रासाठी मोठा बदल होता. फायबरमुळे मोठ्या प्रमाणात डाटा कमी वेळेत आणि अधिक कार्यक्षमतेने वाहून नेता येतो. यानंतर मोबाईल इंटरनेट, स्मार्ट रिव्होल्युशनरी फोन आल्यामुळे ग्राहकांच्या संवादाच्या पद्धती बदलल्या गेल्या. आज आपण व्हॉइस ते डाटा, डाटा ते डिजिटल सर्व्हिसेस असा प्रवास केला आहे. हा बदल केवळ तांत्रिक नाही, त्याने समाजाच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडवून आणला आहे.
0: वा छान. आणि सर, आता आपण रत्नागिरीमध्ये राहतो तर आपल्या रत्नागिरीचा भौगोलिक विस्तार हा खूप मोठा आहे आणि अनेक डोंगराळ, ग्रामीण आणि दुर्गम भाग आहेत. तर अशा भागांपर्यंत दूरसंचार सेवा पोहोचवताना कोणकोणती आव्हानं तुम्हाला झेलावी लागली?
1: आव्हानं म्हणजे मॅडम, रत्नागिरी जिल्ह्याचे भौगोलिक स्वरूप निश्चितच आव्हानात्मक आहे. कारण हा रत्नागिरी जिल्हा हा सह्याद्रीच्या डोंगर रांगा, दर्या, घनदाट जंगल, समुद्रकिनारा आणि विखुरलेली गावे आणि पावसाळ्यातील अतिवृष्टी यामुळे दूरसंचार पायाभूत सुविधा उभारणे आणि त्याची देखभाल करणे हे तुलनेने सर्वात कठीण काम होतं. या ठिकाणी टावरसाठी योग्य जागा मिळवणे, विद्युत वाहिनी जोडण्यासाठी उपलब्ध करून देणे, ऑप्टिकल फायबर पोहोचवणे आणि पावसाळ्यात झालेले रस्ते किंवा केबलच्या नुकसानीचे तातडीने दुरुस्त करणे ही फार मोठी आव्हानं BSNL झेलली आहेत. तरीही BSNL अधिकारी, कर्मचारी, तांत्रिक पथके आणि फील्ड टीम सतत प्रयत्न करत असतात.
0: नक्कीच नक्कीच. आणि सर, आजही काही ग्रामीण किंवा दुर्गम भागांसाठी BSNL सेवा ही विशेष महत्वाची आहे. तर अशा भागांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी कोणत्या प्रकारची कामं केली जात आहेत?
1: मॅडम, आता सरकारचा एक उपक्रम तुम्हाला सांगून देतो की भारत सरकारने आता आजपर्यंत तुम्हाला माहिती आहे की BSNL तशी फायनान्शियल व्हायबिलिटी पुरेशी पडत नसल्यामुळं हे ज्यावेळी सरकारच्या लक्षात आलं त्यावेळेला सरकारने 4G सॅच्युरेशन प्रोजेक्टची निर्मिती करण्यात आली. म्हणजे युनिव्हर्सल सॅच्युरेटेड फंड यामधून जो पैसा उपलब्ध करून जो सरकारनं BSNL दिला आणि त्याच्या अंतर्गत देशातील ज्या भागामध्ये पुरेशी मोबाईल कनेक्टिव्हिटी उपलब्ध नाही अशा ठिकाणी 4G सेवा पोहोचवण्यावर विशेष भर दिला जात आहे. रत्नागिरीमध्ये विविध ग्रामीण दुर्गम भागामध्ये 4G साईट उभारणे, आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे, ट्रान्समिशन कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे आणि इलेक्ट्रिक कनेक्टिव्हिटी मिळवणे अशी विविध कामे सुरू आहेत. यामध्ये केवळ टावर उभारणे पुरेसे नसते, त्यासाठी लँड, पॉवर, ट्रान्समिशन, फायबर कनेक्टिव्हिटी, इक्विपमेंट इन्स्टॉलेशन आणि फायनल कमिशनिंग या सर्व बाबीचा समन्वय आवश्यक असतो.
0: नक्कीच. आणि सर, आता रत्नागिरी म्हटलं की पर्यटन आलंच, तर ह्या पर्यटनासाठीही आपला जिल्हा खूप महत्वाचा आहे. पर्यटन, शिक्षण, आरोग्य आणि स्थानिक व्यवसाय यांच्यासाठी चांगली कनेक्टिव्हिटी ही अत्यंत महत्वाची असते. तर असा एखादा दुर्गम भाग आठवतो का तुम्हाला की जिथे सेवा पोहोचवणं विशेष आव्हानात्मक ठरलं?
1: आता तुम्ही दुर्गम भाग तर म्हणताय, दऱ्याखोऱ्याचं मी आता याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला बोललोय. आता त्याच्यामध्ये काय काय आम्हाला आव्हान आली हे तुम्हाला, आज कनेक्टिव्हिटी ही विकासाची मूलभूत गरज झालेली आहे. रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटन आहे. पर्यटकांसाठी नेव्हिगेशन, ऑनलाईन बुकिंग, डिजिटल पेमेंट, इमर्जन्सी कम्युनिकेशन आणि माहिती मिळवण्यासाठी मोबाईल नेटवर्क आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थीसाठी ऑनलाईन एज्युकेशन, नागरिकासाठी टेलिमेडिसिन आणि डिजिटल हेल्थ सर्व्हिसेस, व्यवसायिकासाठी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आणि छोट्या उद्योगासाठी डिजिटल बिझनेस प्लॅटफॉर्म, यासाठी इंटरनेट हे अत्यावश्यक सेवा बनलेलं आहे. रत्नागिरीतील दुर्गम भागामध्ये सेवा पोहोचवताना प्रत्यक्ष फील्ड कंडिशन हेच सर्वात मोठे आव्हान आहे. एखाद्या ठिकाणी रस्ता नसणे, डोंगराळ भाग, वीज जोडण्याचा अभाव किंवा फायबर कनेक्टिव्हिटीची अडचण असल्यास एक छोटासा नेटवर्क साईट ऑपरेशनल करण्यासाठी अनेक विभागाशी समन्वय साधावा लागतो. मात्र एखाद्या दुर्गम भागात BSNL 4G सेवा सुरू झाल्यानंतर नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद आणि समाधान हे संपूर्ण प्रयत्नाचं सर्वात मोठं समाधान आहे. याबद्दल मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आपल्या चिपळूण तालुक्यामध्ये गणेशपूर हे गाव आहे की जे सह्याद्रीच्या कुशीमध्ये आहे. म्हणजे ते चिपळूणपासून माझ्या अंदाजे 23 किलोमीटरवर आहे आणि ते सह्याद्रीच्या म्हणजे बॅकवॉटर आहे कोयनेच्या, त्याच्या खालच्या बाजूला आहे. तर मी गेल्याच महिन्यामध्ये

0: त्या गावाचा टावर सुरू केल्यानंतर लोकांची मागणी आल्यानंतर मी गावामध्ये भेट दिली. मला फार अत्यानंद झाला की गावात सकाळी मी 12 सिम कार्ड विकायसाठी सुरुवात केली. ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत BSNL ची सिम कार्ड घेण्यासाठी लाईन संपत नव्हती.
1: अरे वा,
0: याचा फार मोठा मला आनंद झाला. आणि दुर्गम भागामध्ये लोकांना सेवा पुरवणारी सर्व्हिस सेक्टरमधली गव्हर्नमेंटची एकच कंपनी म्हणून मी तुम्हाला BSNLचंच नाव सांगेन की जे प्रॉफिट बेस्ड ओरिएंटेड नाही, इट इज ए सर्व्हिस बेस्ड.
1: छान, नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे ही BSNL साठी. आणि सर, लँडलाईनपासनं मोबाईल आणि इंटरनेटपर्यंत आपण आलो, आता 4G आणि पुढे 5G चा काळ आहे, या तंत्रज्ञानाच्या बदलांकडे BSNL कसं पाहतं?
0: तंत्रज्ञान तर तुम्ही आता पाहिलंच की आपण कॉपरपासून ऑप्टिकल फायबरपर्यंत आलो, त्याच्यानंतर मोबाईल नेटवर्कपर्यंत आलो. तर BSNL साठी टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन ही सातत्यानं सुरू असलेली प्रक्रिया आहे. लँडलाईनपासून आपण मोबाईलवर आलो, त्यानंतर 2G आले, 3G आले, 4G आले आणि यापुढे 5G चा असा दूरसंचारचा प्रवास झाला आहे. आज 4G हे केवळ शहरापुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं कारण आहे. कारण डिजिटल इन्क्लुजन म्हणजेच डिजिटल सुविधेचा लाभ सर्व नागरिकांपर्यंत पोहोचणे हाच त्याचा व्यापक उद्देश आहे. त्याचबरोबर भविष्यातील हायस्पीड आणि लो लॅटेन्सी ॲप्लिकेशन्स लक्षात घेऊन 5G सारख्या पुढील पिढीच्या तंत्रज्ञानाकडे BSNL वाटचाल करत आहे.
1: वा, नक्की. सर, आता तुम्ही 4G बद्दल सांगितलं, पण ग्राहकांमध्ये BSNL च्या 5G सेवेबद्दल सध्या खूप उत्सुकता आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 5G संदर्भात कोणती कामं आणि विस्तार कशा प्रकारे चालू आहे?
0: याबद्दल मॅडम मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की जे आत्तापर्यंतचे BSNL चे टावर होते आणि प्लस 4G सॅच्युरेशनसाठी गव्हर्नमेंटनं 188 टावर मंजूर केलेले आहेत आपल्याला, तर असे टोटल जवळजवळ 500 टावर आहेत आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. हे सर्व 5G साठी बिलकुल रेडी स्टेपमध्ये उभे आहेत. फक्त ही टेक्नॉलॉजी आत्ता BSNL हे रिसर्च मोडमध्ये आहे आणि त्याची ट्रायल हे मोठ्या सिटीमध्ये चालू आहे. माझ्या अपेक्षित माहितीनुसार ही 5G ची सेवा 6 ते 7 महिन्यानंतर आपल्या रत्नागिरीमध्ये पण आपल्याला मिळू शकेल. त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरची कोणतीही गरज नाही, नवीन टावर लावणे असा काही प्रकार नाही आहे. जे आत्ता एक्झिस्टिंग इक्विपमेंट 4G चं मेड इन इंडिया या प्रकल्पाअंतर्गत तयार केलेलं आहे, त्यामध्ये फक्त एकच 5G चं कार्ड टाकून आपण 5G सुरू करणार आहे. त्यामुळे त्याला जास्त इन्फ्रास्ट्रक्चरची गरज नाही आहे आणि आपण डोअर स्टेप आहे 5G ला. फक्त टेक्नॉलॉजी आमच्या हातात येणं एवढंच फक्त वाट पाहतोय.
1: नक्की नक्की, आणि ते लवकरच होईल अशी सदिच्छा.
0: आणि रोल आउट होईल सर.
1: सर, आज इंटरनेट ही केवळ सुविधा राहिलेली नाहीये, तर शिक्षण, काम, बँकिंग आणि अनेक डिजिटल सेवांसाठी ती गरज झाली आहे. या पार्श्वभूमीवर BSNL ची भूमिका आपल्याला कशी वाटते?
0: माझी मला BSNL ची भूमिका तुम्हाला सांगायला फार इच्छुकच आहे, कारण आज इंटरनेट हे मूलभूत डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरची गरज बनली आहे. की तुम्ही इंटरनेट असल्याशिवाय काहीही, म्हणजे सरकारच्या कोणत्याही योजना असू, कोणत्या स्कीम असू, ह्याचं सगळं ऑनलाईनच रेकॉर्डिंग आहे. OTP येणं, OTP देणं किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन करणं, कंप्लेंट करणं, या सर्व हे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोडलं जातं. एका विद्यार्थ्याला ऑनलाईन लेक्चर पाहायचे असतील, तर एखाद्या शेतकऱ्याला सरकारी योजना आणि बाजारभावाची माहिती घ्यायची असेल, तर नागरिकाला ऑनलाईन बँकिंग करायचे असेल, किंवा एखाद्या छोट्या व्यवसायाला डिजिटल पेमेंट स्वीकारायचे असेल, तर सर्व ठिकाणी रिलायबल कनेक्टिव्हिटी असणं आवश्यक आहे. त्यामुळे BSNL ची भूमिका केवळ टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून न पाहता डिजिटल कनेक्टिव्हिटी एनेबलर म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना डिजिटल भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार संस्थेची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.
1: आणि सर, भविष्यातल्या दूरसंचार सेवा ग्राहकांसाठी आणखी कशा बदलतील असं आपल्याला वाटतं?
0: वाटतं म्हणजे तुम्हाला आताच म्हटलं की हे टेलिकॉम फील्डचं आहे, नुसतं सर्व्हिस प्रोव्हायडर राहिलेलं नाही, तर ते डिजिटल कनेक्टर एनेबलर झालेलं आहे. म्हणून भविष्यात दूरसंचार सेवा अधिक वेगवान, अधिक इंटेलिजंट अँड अधिक इंटिग्रेटेड होतील. आज आपण मोबाईलवरून अनेक सेवा वापरतो, भविष्यात इंटरनेट ऑफ थिंकिंग्स

0: स्मार्ट सर्व्हिसेस, क्लाउड बेस्ड ॲप्लिकेशन्स आणि आता आणाला AIचा आधारित सेवा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अधिक करेक्टेड डिव्हायसेस याचा वापर वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच भविष्यात हा फोन केवळ संवादाचं साधन न राहता आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक डिजिटल सर्व्हिसेसशी जोडणारं एक माध्यम बनेल. या बदलासाठी मजबूत फायबर बॅकबोन, रिलायबल मोबाईल नेटवर्क आणि व्यापक कव्हरेज असणं आवश्यक आहे.
1: बरोबर सर. आणि आजचा ग्राहक हा तंत्रज्ञानाशी अधिक परिचित आहे आणि त्याच्या अपेक्षाही खूप वाढल्या आहेत. तर ग्राहकांच्या अपेक्षांमध्ये गेल्या काही वर्षात कोणते बदल आपल्याला जाणवत आहेत?
0: आता मी माझी जवळजवळ 37 वर्ष सर्व्हिस झाली. मीही लँडलाईन पासून ते आज 5G पर्यंत पोहोचलेलो आहे. या सर्व सेक्टरमधनं मी सगळे ट्रायल एरर्स मी स्वतः अनुभवलेले आहेत. पूर्वी ग्राहकांची अपेक्षा होती ती फोन चालला पाहिजे. त्यावेळी लँडलाईन नव्हतं आपलं, त्यावेळी लोकांचं म्हणतं की फोन चालला पाहिजे. आज ग्राहकाची अपेक्षा आहे फोन, कॉल, इंटरनेट, डाटा स्पीड आणि डिजिटल सर्व्हिस, सर्व काही विश्वासार्हपणे आणि तात्काळ उपलब्ध झाले पाहिजे. आजचा ग्राहक हा नेटवर्क अवेलेबिलिटी, इंटरनेट स्पीड, लॅटन्सी, सिमलेस कनेक्टिव्हिटी अँड क्विक कंप्लेंट रिझॉल्युशन याबाबत अधिक जागरूक झाला आहे. ही वाढलेली अपेक्षा ही BSNL साठी एक आव्हान असली तरी ती नेटवर्क आणि कस्टमर सर्व्हिस सतत सुधारण्यासाठी प्रेरणादायी आहे.
1: बरोबर. आणि सर, आता जसं अपेक्षांबद्दल बोललो तशा तक्रारी या असतातच ग्राहकांच्या, तर या ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी BSNL मध्ये कोणत्या प्रकारची यंत्रणा आहे आणि ग्राहकांनी एखादी समस्या आल्यास योग्य पद्धतीने कुठे संपर्क साधला पाहिजे?
0: BSNL मध्ये ग्राहकाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्याचे निराकरण करण्यासाठी विविध माध्यमं उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. ग्राहकांनी प्रथम BSNL च्या अधिकृत कस्टमर केअरसाठी नंबर दिलेला आहे, टोल फ्री नंबर पण आहे. कंप्लेंट चॅनल्सवर तक्रार नोंदवावी. तक्रार नोंदवल्यानंतर मिळालेला कंप्लेंट डॉकेट नंबर जतन करणे महत्त्वाचे आहे. नेटवर्कची स्थानिक समस्या असल्यास संबंधित BSNL कार्यालय आणि स्थानिक फील्ड अधिकारी यांना माहिती देता येते. रत्नागिरीसारख्या विस्तीर्ण जिल्ह्यात तक्रारीचे अचूक लोकेशन, मोबाईल नंबर, प्रॉब्लेमचा प्रकार, ह्या समस्या कोणत्या भागात येत आहेत ही माहिती मिळाल्यास तांत्रिक पथकाला फॉल्ट आयडेंटिफिकेशन अँड रिस्टोरेशन करण्यास मदत होते. आता मी याच्यापेक्षा तुम्हाला जास्त सांगतो की मी मेमध्ये इथं जॉईन केलेलं आहे. मी माझं स्वतःचाच माझा मोबाईल नंबर मी रत्नागिरी जिल्ह्यांच्या ग्राहकांना देऊ इच्छितो. तो माझा नंबर सगळ्यांनी नोट करून घ्यावा, 94-200-54-111. जरी मी तुम्हाला असं म्हटलं असेल की कस्टमर केअरला तुम्ही बुक करावं, कंप्लेंट चॅनल्सला, तुम्ही मला डायरेक्टसुद्धा फोन करून सिस्टीमचा रिपोर्ट मला मिळायच्या अगोदर जर मला त्या मोबाईल टावरची फेल्युअर झाला याची कंप्लेंट मला मिळाली तर त्याच्यावर मी तातडीनं ॲक्शन घेईन, हे मी माझ्या रत्नागिरीच्या सगळ्या ग्राहकांना नम्र विनंती करत आहो.
1: सर, असं खूप क्वचित होतं की कोणता अधिकारी आपला स्वतःचा नंबर देऊ करतोय.
0: आणि तुमच्या म्हणजे माहितीसाठी ॲडिशनल मी सांगतो की माझ्याकडे आता जो तुम्हाला म्हणतो ना 500 टावर आहेत, ते नाही म्हटलं तरी कमीत कमी 200 टावरचे कस्टमर ग्राहक हे माझ्याशी डायरेक्टेड कनेक्टेड आहेत.
1: अरे वा.
0: की रेंज गेली की ते पटकन साहेब रेंज गेली, म्हणजे माझ्या फॉल्ट आयडेंटिफाय पथक आहे, मला मी 10 मिनिटात त्यांना कल्पना देतो की हा टावर बंद आहे, पटकन जावा. आणि याचं मला सांगण्यात तुम्हाला आनंद वाटतो की हा आपला जो गणेश उत्सव कोकणामध्ये सगळ्यात चांगला फेस्टिवल, हा मी 8 दिवस सगळ्या टीमला बिलकुल एका नेतृत्वाखाली राबवल्यानंतर मला आज अभिमान वाटतो की गणपती फेस्टिवलमध्ये आम्ही मोबाईल नेटवर्कची अवेलेबिलिटी 99.2% देऊ शकलो.
1: वा.
0: आणि हे माझ्या सहकाऱ्यांचं सगळ्यांचं त्याच्यात मोलाचं सपोर्ट आहे.
1: खूपच मोठी अचीवमेंट आहे ही, कारण गणेशोत्सवासाठी येणारे सगळी मंडळी असतात तर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते आपल्या रत्नागिरीमध्ये आणि त्यावेळी अशा प्रकारचं 99% अवेलेबिलिटी देणं हे खूपच मोठी अचीवमेंट आहे तुमच्यासाठी नक्कीच. आणि सर, आपल्या या दीर्घ सेवा काळामध्ये ग्राहकांशी संबंधित एखादा अनुभव किंवा प्रसंग असा आहे का की जो आजही तुम्हाला विशेष करून आठवतो?
0: आठवतो. मी तुम्हाला परवाच जसं म्हणलं गणेशपूर, जिथं मी दुर्गम भागामध्ये गेलो होतो, मी जात असताना गणे खडपोली MIDC लागतं, तिथंपर्यंत मला रेंज मिळाली, त्याच्यानंतर पुढं गाणे गावं लागतं आणि त्याच्या पुढं गेल्यानंतर माझी रेंज डिस्कनेक्ट.

0: मला 100% वाटलं की कुठंतरी केबल गणेश खडपुरी टू चिपळूणमध्ये कट असेल. माझा फोन न चालता मी इतर कंपन्याचा मी एका मित्राकडून मोबाईल मागून तो मी माझ्या FRT टीमशी कॉन्टॅक्ट केला आणि तो फॉल्ट मी गणेशपूरला जाईपर्यंत 1 तासात रिस्टोर झाला.
1: अरे वा,
0: हा सगळ्यातला मोठी अचिव्हमेंट होती. आणि त्याच्यानंतरच मी गावातले लोकांना मी सिम कार्ड देऊ शकतो.
1: नक्की नक्की, खूप.
0: हा माझा सगळ्यातला मोठा अनुभव होता.
1: तंत्रज्ञान कितीही बदललं तरी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची असते. तर BSNLच्या या 26 वर्षाच्या प्रवासात कर्मचारी वर्गाच्या योगदानाकडे आपण कसं पाहता?
0: कर्मचारी आमचा म्हणजे टीमवर्क आहे सर्व.
1: नक्की.
0: आणि टीमवर्क शेवटी तुम्हाला जर म्हटलं ना गणपती फेस्टिवलमध्ये मी 99.2 ही माझी स्वतःची काही नाही, मी फक्त एक मॅनेजरल पोस्टवर आहे. पण मी कर्मचारी योगदानाला अत्यंत महत्वाच्या दृष्टीने बघतो. दूरसंचार क्षेत्रातील तंत्रज्ञान बदलत गेले पण प्रत्येक टेक्नॉलॉजी प्रत्यक्ष ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी मानवी कौशल्य, फील्ड एक्सपिरियन्स आणि टीमवर्क फार आवश्यक असतं. ट्रान्समिशन, मोबाईल, एक्स्टर्नल प्लांट, फायबर, इलेक्ट्रिकल, कस्टमर सर्व्हिसेस, ॲडमिनिस्ट्रेशन अँड फील्ड मेंटेनन्स अशा विविध विभागातून काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला BSNLच्या सेवेत वाटा आहे. विशेषतः रत्नागिरीसारख्या भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक जिल्ह्यात फील्ड स्टाफचे योगदान अत्यंत महत्वाचे मानले जाते. BSNLच्या या 26 वर्षाच्या प्रवासात आणि अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय बदल पाहिले, या सर्व बदलाशी जुळवून घेत सर्व सेवा सुरू ठेवण्याचे श्रेय निश्चितच BSNLच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्या वर्गाला जातं.
1: नक्की नक्की सर. आणि आता पुढील काही वर्षांमध्ये रत्नागिरीतील BSNLच्या ग्राहकांना कोणते बदल आणि नवीन सेवा पाहायला मिळणार आहेत?
0: चांगलाच प्रश्न विचारला तुम्ही की तुम्हाला मी आताच पाठीमागे बोललो की 5G सेवा आपण 5-6 महिन्यानंतर सुरू करू. आगामी काळात रत्नागिरी ग्राहकांसाठी मुख्य भर हा नेटवर्क कव्हरेजवर दिला जाईल. 4G एक्सपान्शनवर देत आले, फायबर कनेक्टिव्हिटी आणि सर्व्हिस रिलायबिलिटीवर दिला जाईल. 4G सॅच्युरेशन प्रोजेक्ट अंतर्गत ज्या भागातून अजूनही मोबाईल कनेक्टिव्हिटी सुधारण्याची आवश्यकता आहे अशा भागामध्ये कनेक्टिव्हिटी वाढवण्याचं काम BSNL करत आहे. यासोबतच ऑप्टिकल फायबर नेटवर्क मजबूत करणे, बॅकहॉल कॅपॅसिटी वाढवणं, नेटवर्क फॉल्टचे रिस्टोरेशन अधिक जलद करणे आणि ग्राहकाच्या अनुभवात सुधारणा करणे यावरही भर राहील. भविष्यातील टेक्नॉलॉजी रोलआउटसाठी मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे हे देखील महत्त्वाचा भाग आहे. आणि आज तुम्हाला सांगतो की आजच्या अनुभवांमुळे की रत्नागिरीचा फॉल्ट रिस्टोरेशनचा रेट हा 3 तास 23 मिनिटावर आहे.
1: बर,
0: म्हणजे जर फॉल्ट कुठेही म्हणजे मंडनगडपासून बाणकोट अप टू राजापूर एंडपर्यंत इथं आमच्या ज्या फील्ड टीम काम करतात, हा फॉल्ट डिटेक्ट झाल्यानंतर म्हणजे त्यांना मिळाली कल्पना की बाबा फॉल्ट आहे, तर आज आपला ॲव्हरेज रेट आहे 3 तास 23 मिनिटांमध्ये फॉल्ट रिस्टोर होतं. ते एक फार महत्वाची आमच्या कर्मचाऱ्यांची साथ आहे.
1: नक्की, खूपच छान. आणि सर, आता रत्नागिरीतल्या BSNLच्या सर्व ग्राहकांना 26व्या वर्धापन दिनानिमित्त आपण काय संदेश देऊ इच्छिता?
0: मी पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व BSNL ग्राहकांचं आभार मानतोय. रत्नागिरीतील सर्व BSNL ग्राहकांना BSNLच्या 26व्या स्थापना दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. गेल्या 26 वर्षांमध्ये BSNLने अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय बदल अनुभवले आणि ग्राहकाच्या सेवेसाठी सातत्यानं काम केले. रत्नागिरीतील माझ्या ग्राहकांनी BSNLवर जो विश्वास ठेवला आहे त्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. आमचे अधिकारी आणि कर्मचारी भविष्यातील ग्राहक प्रथम या भावनेने अधिक चांगली विश्वासार्हता आणि आधुनिक दूरसंचार सेवा देण्यासाठी प्रयत्न करतील. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील अधिक नागरिकांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे हा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहील. BSNL ही केवळ दूरसंचार कंपनी नाही, ती देशाची डिजिटल कनेक्टिव्हिटीचा एक महत्त्वाचा भाग आहे. रत्नागिरीतील सर्व नागरिकांना BSNLच्या सेवेचा लाभ घ्यावा, आपल्या सूचना व अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात आणि या प्रवासात BSNLला सहकार्य करावे ही माझी विनंती. परत एकदा BSNLच्या 26व्या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीतील सर्व ग्राहकांना पुन्हा एकदा BSNLतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद
1: सर. रत्नागिरीतील BSNLच्या 26 वर्षाच्या प्रवासातील अनेक महत्वाचे पैलू आजच्या संवादातून उलगडले. तंत्रज्ञान बदलत असताना त्याच्यासोबत बदलत जाण्याची गरज आणि ग्राहकांपर्यंत अधिक चांगल्या सेवा पोहोचवण्याचं महत्वही या निमित्ताने अधोरेखित झालं. माळी सर, आपला वेळ दिल्याबद्दल

0: आणि BSNLच्या या प्रवासाबद्दलची माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि रत्नागिरीतील BSNLच्या 26 वर्षाच्या वाटचालीला आणि भविष्यातील प्रवासाला आकाशवाणीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा.
1: मॅडम, आकाशवाणी रत्नागिरी यांनी जी आम्हाला आज संधी दिली याबद्दल आकाशवाणी रत्नागिरीचं मी हार्दिक अभिनंदन करतो.
0: धन्यवाद सर.

आत्ताच आपण BSNL 26 वर्षांची विश्वासाची वाटचाल याविषयी BSNL रत्नागिरीचे उपव्यवस्थापक शशिकांत माळी यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सादर करते होते विवेक वानखडे.

0: श्रोतेहो, शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महात्मा गांधी यांचं जीवनकार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर बाळूअप्पा सोनार यांचं भाषण.
1: महात्मा गांधीजींचे जीवन म्हणजे साधी राहणी, उच्च विचार आणि अखंड कर्मनिष्ठा यांचा जिवंत आदर्श होय. त्यांच्या मते स्वच्छता ही केवळ शरीराची किंवा परिसराची नसून मन, विचार आणि आचरणाची असली पाहिजे. म्हणूनच त्यांनी स्वच्छतेला स्वराज्या इतकंच महत्त्व दिलं.
0: तेव्हा श्रोते हो, शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबरला जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य
2: 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

होते हो 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत सकाळचे 10:23 झाले आहेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत शांताराम नांदगावकर यांचं अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं. गुपचूप गुपचूप या चित्रपटासाठी संगीत आहे अनिल अरुण यांचं. गायक कलाकार अनुराधा पौडवाल आणि सुदेश भोसले.

0: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
1: माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
2: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हां, रोजच्या रहाटगाडग्यात दोन क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
1: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये? मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
2: छान
3: आहे, भारी लिहिलंय.
1: हो,
3: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण 16 आणि खरं हाय.
2: तेव्हा जरूर आहे का मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: सादर करते विवेक वानखडे. तेव्हा श्रोते हो, नक्की ऐका मावळतीचे रंग हा कौटुंबिक संवाद आज संध्याकाळी 6:35. लेखन आहे कोमल कळंबटे यांचं आणि यामध्ये सहभाग आहे मोरेश्वर जोशी, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे यांचा. सादर करते विवेक वानखडे. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर सोंगाड्या या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या युगुलस्वरातलं गीत, रचना दादा कोंडके यांची, संगीत राम कदम यांचं.
4: काय ग सखू,
5: बोला दाजीबा.
4: काय ग सखू,
5: बोला दाजीबा.
4: काय ग सखू, काय ग सखू,
5: बोला दाजी.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता आम्ही जातो आमुच्या गावा या चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आशा भोसले यांच्या आवाजात.

0: बालदोस्तांनो, तुमच्या आवडत्या बालजगत या कार्यक्रमात रविवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता ऐकूया जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोंगशे आंबवच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम।
1: आम्ही आमच्या आजी आजोबांचा आदर करू, त्यांच्याशी प्रेमाने बोलू, त्यांना वेळ देऊ, त्यांच्या अनुभवातून शिकू व त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आणण्याचा प्रयत्न करू।
0: तेव्हा अवश्य ऐका तुमचा आवडता कार्यक्रम बालजगत।
1: आवडती भारी मला माझे आजोबा।
0: रविवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून सादर करते विवेक वानखडे।
2: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा, ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
4: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता सोयरीक या चित्रपटातली श्याम जोशी यांची गीतरचना, संगीतकार दिनकर पोवार आणि गायक कलाकार जयवंत कुलकर्णी आणि अनुराधा।

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखर.

सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगुलस्वरातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे लावणी झाली ग रागिणी या चित्रपटातलं.

0: आशा भोसले आणि सुरेश वाडकरी यांनी गायलेलं हे गीत होतं धाकटी मेहुणी या चित्रपटातलं. गंगाधर महांबरे यांच्या या रचनेला संगीत होतं राम किंकर यांचं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: आता प्रसारित करत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

रसिका श्रोते हो नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, शब्दांना अर्थ मिळतो, सुरांना भाव मिळतो आणि तालाला लय मिळते आणि या सगळ्यांचा सुंदर मिलाप म्हणजे संगीत. आनंद असो वा विरह, उत्सव असो वा एकांत, आपल्या मनाच्या प्रत्येक अवस्थेला संगीताची साथ लाभते. म्हणूनच संगीत ही केवळ ऐकण्याची गोष्ट नाही आहे, तर ती अनुभवण्याची एक भाषासुद्धा आहे. आज आहे 1 ऑक्टोबर, आंतरराष्ट्रीय संगीत दिन. या निमित्ताने आजच्या विशेष कार्यक्रमातून आपण अनुभवणार आहोत संगीत विश्वातले काही सुरेल लक्षणं.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: श्रोतेहो, दोन माणसं जेव्हा एकमेकांच्या मनाशी जुळतात ना, तेव्हा त्यांच्यात एक सुंदर नातं निर्माण होतं. अगदी तसंच संगीतामध्ये सुद्धा दोन स्वर एकमेकांना साथ देतात आणि त्यातून जन्माला येते एक सुरेल मैफल. सुरात सूर मिसळणं ही केवळ संगीताची संकल्पना नाही, तर आयुष्याला सुद्धा सुंदर करणारी एक भावना आहे. याच भावनेचा सुरेल अनुभव देणारं गीत आता ऐकवतीये.

श्रोते हो, सूर वेगवेगळे असतात, धून पण वेगवेगळी असते, प्रत्येक गाण्याची शैलीसुद्धा वेगळी असते. पण या सगळ्यांना जोडणारी एकच गोष्ट, ती म्हणजे संगीत. बघा ना, आनंदाच्या क्षणी हे संगीत सोबत असतं, आठवणींमध्ये ते पुन्हा पुन्हा उमटतं आणि आयुष्याच्या प्रवासात नकळत आपलं साथीदार बनतं. म्हणूनच आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येकाची एकच इच्छा असते, ती म्हणजे हे सूर असेच कानात घुमत राहावेत आणि आपलं मनही असंच गात राहावं.

श्रोतेहो, आपल्या आयुष्याचा हा जो प्रवास आहे तो कुठे पोचण्यासाठी आहे यापेक्षा आपल्या आयुष्यातल्या या प्रवासातला प्रत्येक क्षण क्षण अनुभवणं जास्ती महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच सुंदर निसर्ग, प्रसन्न वातावरण आणि त्या क्षणाचा मनमुराद आनंद या सगळ्याचं संगीतबद्ध रूप म्हणजे हे गाणं.

श्रोते हो, रस्त्यात कितीही चढ उतार आले तरी आपल्या मनातलं गाणं मात्र थांबता कामा नये. एकट्याने पुढे जाण्यापेक्षा सोबत घेऊन गप्पा मारत मारत गुणगुणत प्रवास करण्याची जी भावना आहे ना, ती खूप आनंद देऊन जाते. म्हणूनच म्हणावं असं वाटतं, गीत गाता चल हो साथी गुणगुणाता चल.

श्रोते हो, आपल्या आयुष्यात अनेक माणसं पुढे निघून जातात, आपले रस्तेही बदलतात, पण एखादं गाणं मात्र त्या नात्याची, त्या क्षणांची आठवण बनून राहू शकतं. खरंच गाणं हे केवळ ऐकण्याची गोष्ट नाही आहे, तर आठवणी जपण्याचं एक सुंदर माध्यमसुद्धा आहे.

या सुरेल आठवणी मनात जपत पुन्हा अशाच एका सुंदर संगीत प्रवासात आपण भेटणार आहोत. तोपर्यंत कभी अलविदा ना कहना.

रसिक श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आमच्या 94035 73485 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून. आजच्या कार्यक्रमापुरता मी रेडिओ सखी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेते आहे. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, यानंतर 11:40 आमच्या पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा आता रेडिओ सखी वंदना मुसळेला निरोप द्या. यानंतर 11:40 ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त अनुभव, आदर्श आणि आनंदाचा सोहळा मुलाखतींवर आधारित कार्यक्रम सादर करते नयन पवार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा आता जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी सुवर्णा पाटील सर्व सख्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सख्यांनो, आत्ताचे हे दिवस नवरात्रीच्या सणाच्या पूर्वतयारीचे. अनेक मैत्रिणींचे यानिमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम ठरत असतात. त्यांची तशी तयारी सराव सुरू असतो. काय खरं ना सख्यांनो, या सराव करण्यात प्रॅक्टिस करण्यात सुद्धा अनोखी मजा असते. सख्यांनो, आजच्या मैत्रिणी तर प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत, पण तरीही त्यांच्यातलं ममत्व वात्सल्य भाव तितकाच टिकून आहे. साऱ्या जबाबदाऱ्या त्या इतक्याच आत्मीयतेनं हाताळतात. घरातल्या ज्येष्ठांची, आजारी व्यक्तींची देखील तितक्याच आदरानं, नम्रतेनं, मायेनं काळजी घेणाऱ्या सख्या बघितल्या ना की मन आनंदानं अगदी भरून येतं. सख्यांनो, परिचारिका हे क्षेत्र तर त्यांच्या या सेवेला, त्यागाला, समर्पणाला सलाम करायला लावणारं. मैत्रिणींनो, आपण आपल्या घरात, घराबाहेर अतिशय सुरक्षित असतो, कारण देशसेवा करणारे ते सैनिक सीमेवर खंबीरपणे उभे असतात, कर्तव्य तत्पर असतात. प्रसंगी या सैनिकांना जखम झाली, वेदना झाल्या, तर त्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या, कठीण परिस्थितीत शिस्तीनं, धैर्यानं, माणुसकीनं त्यांना सोबत देणाऱ्या असतात या लष्करी परिचारिका. श्रोते हो, आज आपण हे बोलतोय कारण आज 1 ऑक्टोबर हा लष्करी परिचारिका सेवा दिवस म्हणून जगभर साजरा होतो. युद्धजन्य परिस्थिती असो, नैसर्गिक आपत्ती असो किंवा लष्करी रुग्णालयातील दैनंदिन सेवा, त्यांची देशभक्ती, त्यांची आपुलकी, त्यांचा सेवाभाव यापुढे सुद्धा

मैत्रिणींनो, आपण पाहतो की ज्या घरामध्ये ज्येष्ठ व्यक्ती असतात त्या घराची शान, त्या घराचा थाट काही वेगळाच असतो. आज आपणही या ज्येष्ठांची काळजी घ्यायला हवी, त्यांना आधार द्यायला हवा. काही मजेशीर गोष्टी, हलक्या फुलक्या गोष्टी, दैनंदिन गोष्टी याबाबत त्यांच्याशीही गप्पा करायलाच हव्यात. आज आपण हे बोलतोय कारण आज 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आहे. चला तर या सर्व ज्येष्ठ व्यक्तींचं जीवन निरोगी, आनंदी, आदरानं, प्रेमानं भरलेलं ठेवण्याचा प्रयत्न करूया.

मैत्रिणींनो, क्रीडा म्हटलं की अनेक खेळ आपल्या डोळ्यासमोर येतात. प्रत्येक खेळाचं एक वेगळं तंत्र असतं, वेगळी भाषा असते. काही खेळात अचूकता महत्त्वाची, तर काही खेळामध्ये चपळाई किंवा वेग महत्त्वाचा, तसंच काही खेळामध्ये असामान्य ताकद देखील महत्त्वाची असते. चला तर आज क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत पॅरा पॉवर लिफ्टर प्रतिमा बोंडे यांची मुलाखत घेऊ. ऐकूया, त्यांच्यासोबत संवाद साधलाय राखी पाटील या मैत्रिणींनी.

0: मैत्रिणींनो नमस्कार. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये आपलं मनापासून स्वागत. जिद्दीच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या पॅरा पॉवर लिफ्टर प्रतिमा बोंडे आज आपण यांना आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याशी छान संवाद साधून या खेळाचा प्रवास जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार प्रतिमाताई.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: प्रतिमाताई, पॉवर लिफ्टिंग हा खेळ, आम्हाला या खेळाविषयी सविस्तर जाणून घ्यायचा आहे. कशा पद्धतीने त्याचे रूल्स आहेत, कशा पद्धतीने ही स्पर्धा जिंकली जाते आणि तुमचे इंटरनॅशनल नॅशनल अनुभव सुद्धा. भारत देशासाठी तुम्ही आजवर अनेक मेडल्स मिळवलेले आहेत, तर किती त्याचा आनंद झाला आणि किती अभिमान तुम्हाला वाटतो?
1: अभिमान तर नेहमीच वाटतो. अभिमानास्पदच गोष्ट आहे, आपल्या भारताला रिप्रेझेंट करतो, कंट्रीला रिप्रेझेंट करतो आणि खेळायला जातो आणि समाजासाठी काहीतरी करतो, कुटुंबासाठी काहीतरी करतो आणि आपल्या शिक्षकासाठी काहीतरी करतो, त्यामुळे हा अभिमानाचाच विषय आहे.
0: खूप छान मॅडम. किती वर्ष झाले तुम्ही या खेळामध्ये आहात?
1: मला साधारणतः 8-9 वर्ष झाले आहे त्या खेळात आहे.
0: सुरुवातीला आपण या मुलाखतीविषयी बोललो होतो आणि तुमच्याशी जेव्हा मी चर्चा केली होती तेव्हा तुम्ही सांगितलं होतं इंटरनॅशनल वर्ल्ड रँकिंग 6 आहे आपला, तर त्याबद्दल जाणून घ्यायचंय.
1: तिथपर्यंतही जायला एखाद्या खेळाडूला रक्ताचं पाणीच करावं लागतं. प्रत्येक संघर्षावर मात करून जिद्दीने तिथे तिथपर्यंत पोहोचणे ही एका खेळाडूला खूप अभिमानाची गोष्ट आहे.
0: आणि तुम्ही ते साध्य करून दाखवलंय आणि अनेक वर्ष तुम्ही हा रेकॉर्ड टिकवलेला आहे, त्यामुळे प्रॅक्टिस ही अशी दमदार चालत असेल.
1: हा, म्हणजे रोज प्रॅक्टिसला सरावाला जायचं, काहीतरी अडचणी मागे टाकून किंवा आपले काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही रोजच्या दैनंदिन जीवनात प्रत्येक मनुष्याला काही ना काही आपल्या समस्या असतात, तर त्या प्रॅक्टिस करताना फक्त त्याच गोष्टीवर फोकस राहून त्याच गोष्टीला फोकस करून मी माझा रोजचा सराव करत असते.
0: हो, पॉवर लिफ्टिंग या खेळाकडे तुम्ही कशा वळलात?
1: दिव्यांगाचं सर्टिफिकेट असतं ते बनवायला मी गेलो होती. तिथनं मला अशा अशा प्रकारचे गेम्स असतात हे कळालं. मी मला घरच्यांनी असं काहीतरी न्यूनगंड किंवा असं तू आहे किंवा ह्या गोष्टी करू नको असं काही कुठेच रोकटोक केली नाही, सतत पुढे जायला प्रोत्साहितच केलं. त्यामुळे मला आधीपासून काहीतरी करायची इच्छाशक्ती होती, तर मला या खेळातनं माहिती मिळालं, त्यालाच मग मी म्हटलं की आपण याला आपलं ध्येय बनवायचं आणि यात समोर जायचं. मला हे उजव्या पायाचा पोलिओ आहे. जेव्हा मी 9 महिन्याची असताना मला हा पोलिओ झाला होता. वन साइड पूर्ण पॅरालिसिस झाला होता, त्यातून मग माझे 2 ऑपरेशन झाले. आणि बालपणापासून माझ्या आई बाबांनी जे काही करता येईल त्यांच्या मुलीसाठी ती व्यवस्थित चालावं, तिने आपलं काहीतरी पायावर उभी व्हावं त्याकरिता त्यांनी जे शक्य होईल ते त्यांनी माझ्यासाठी केलंय.
0: पण कुठेतरी खेळाची आवड तुम्हाला असेल, सतत तुम्ही कुठे कधी टीव्हीवर मॅचेस बघत असाल किंवा कुठल्या खेळाविषयी काही माहिती वाचत असाल, असं काही होतं का?
1: मी शाळेत असताना पण मी तिथे काही ना काही ऍक्टिव्ह राहायची, म्हणजे कुठे फुगडीची स्पर्धा किंवा कुठे काही लॉंग जम्प शालेय स्पर्धा व्हायच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तिथे मी ऍक्टिव्ह राहायची. असं स्वतःला मला हे नाही जमत, मी हे नाही करू शकत असं कधीच मी मनात विचार केला नाही.
0: मग या खेळाची सुरुवात, त्याची प्रॅक्टिस कोणत्या वयापासून झाली?
1: साधारणतः मी असेल 25 वर्षाची असेल तेव्हापासून माझी या प्रॅक्टिसला सुरुवात झाली.
0: जेव्हा तुम्ही ठरवलं की या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये उतरायचं आहे,

0: तशा पद्धतीने तुमची प्रॅक्टिस सुरू झाली, तर सुरुवातीला काय आव्हानांचा सामना करावा लागला?
1: एक तर हा पॅरा स्पोर्ट्समध्ये फार मेहनती आणि ताकदीचा गेम आहे. सामना म्हणजे याचं मार्गदर्शन माझे जे गुरु आहे विजय मुनीश्वर द्रोणाचार्य, एक अर्जुन पुरस्कार, त्यांनी मला त्यांच्याकडनं मला मार्गदर्शन मिळालं. आणि सराव काय असतो, कशा म्हणजे नियोजन पद्धतीने सराव करायचा, कसं काय रूल्स फॉलो करायचे, आणि त्यांनी सगळं मला या सगळ्या गोष्टींचा अनुभव दिला.
0: हो, मग या खेळात जेव्हा उतरला तेव्हा या खेळाविषयीची तुम्ही माहिती जाणून घेतली असेल, कशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो, पण मनामध्ये असं काही क्षण विचार आला का की नाही मी एवढं वजन उचलू शकेल का?
1: सुरुवातीला बरेच विचार आले की हे आपण त्या वजन गटापर्यंत कसं पोहोचू, काय पोहोचू, पण सातत्य ठेवून आणि नियमित सरावाने कसं टार्गेट अचीव करता येतं.
0: हो, ते तुम्ही करून दाखवलं.
1: हो,
0: या खेळामध्ये प्रशिक्षकाची भूमिका किती महत्वाची ठरली?
1: मी तर माझ्या प्रशिक्षकालाच पूर्ण योगदान देईल, त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले आणि माझ्या आईमुळे. तर त्यांचा वेळोवेळी आपलं मार्गदर्शन आणि सगळं पॉझिटिव्हिटी काय असते, कसं कुठपर्यंत पोहोचायचं, रुल्स अँड रेग्युलेशन कसे ठेवायचे, पॉझिटिव्ह कसं राहायचं, त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले.
0: हो, बरं. आता प्रतिमा ताई, आम्हाला उत्सुकता आहे की ह्या पॉवर लिफ्टिंग मध्ये काय नियम असतात, कशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो?
1: एकतर हा अतिशय महिलांसाठी ताकदीचा गेम म्हटल्या जातातच. प्रत्येक जण असं म्हणतात की अरे बापरे तुम्ही हा गेम खेळता, कसा काय खेळता, तुम्ही हाच गेम का निवडला, असे त्यांचे बरेच प्रश्न असतात. तुम्हाला दुसरा गेम नाही मिळाला का? यात असे नियम असतात की म्हणजे वजनाचा दुप्पट उचलायचं असते वजन. हा, आणि त्या मसल्स आणि त्या विशिष्ट स्नायूंची आपल्याला रोज प्रॅक्टिस करायची असते. त्याला रेस्ट असते, त्याला डाएट असते, त्याला जपून ठेवणं, मेंटली असो फिजिकली असो, याला सगळ्या गोष्टींचा एक कटिबद्धता लागत असते.
0: बरं, मग तुम्ही कुठल्या वजनाच्या गटामध्ये स्पर्धेत उतरता?
1: मी 50 वजन गटात उतरते.
0: बरं, आणि सराव कशा पद्धतीने केला जातो, काय पोझिशन असते?
1: सर सांगतील, माझे जे गुरु सांगतील, लिफ्ट अशी झोपून अपर बॉडीचाच यात प्रयोग केला जातो आणि त्याची त्याच लेवलला विशिष्ट त्याची ताकद लागत असते.
0: बरं, आणि किती मिनिटाचा तो खेळ असतो आणि कसे त्याचं वर्गीकरण केलेलं असतं?
1: वर्गीकरण हे वजन गटाचं असते. या वजन गटात इतके इतके प्लेयर उतरणार आणि एक वजन असतं, त्या पलीकडे जर तुमचं 1-2 पॉइंटही पुढे असलं, वजनाचं पण नियम कटिबद्धता असते की तेवढंच वजन भरलं पाहिजे. जर तुमचं 1-2 पॉइंट पुढे असलं की तुम्ही दुसऱ्या वजन गटात उतरता.
0: बरं,
1: हा, यालाही आपल्या वजनाला पण सांभाळून ठेवावं लागतं. ते कंट्रोल ठेवून आपल्याला पुढे लिफ्टला कसं वाढवायचं, आपला म्हणजे परफॉर्मन्सला कसं ग्रो करायचं, हे त्यावर फार लक्ष केंद्रित करावं लागतं.
0: बरं,
1: स्पर्धेमध्ये 3 चान्स देतात. 3 चान्स मध्ये तुम्ही आपल्या तुम्हाला तुमचं बेस्ट द्यायचं असते.
0: बरं,
1: आणि 3 लिफ्ट असतात आणि 3 लिफ्ट पैकी मग तुम्ही एकही लिफ्ट, त्याचंही प्रेशर असते, 3 लिफ्ट पैकी तुम्ही एकही गुड लिफ्ट नाही दिली तर प्लेयर हा वर्षभरासाठी स्पर्धेपासून हुकला जातो.
0: हो, जेव्हा तुम्ही सराव करत असाल तेव्हा इंजुरीज सुद्धा झाल्या असतील.
1: हो, इंजुरी झाल्या की इंजुरीचं एक वेगळं प्रेशर असते, त्याला रिकव्हर करणं, त्याला मग त्याच प्रॅक्टिस पासून थोड्या दिवसांसाठी बाहेर राहणं किंवा डॉक्टरांशी कन्सल्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात.
0: त्यामुळे काळजीपूर्वक
1: काळजीपूर्वक एकदा इंजुरी झाली की माणूस कसा थांबल्यासारखा होऊन जातो.
0: हो,
1: त्या ताकदीने आणि त्या एका याच्याने आपण सराव नाही करू शकत, म्हणून इंजुरी पासून वाचून ठेवावं लागतं स्वतःला.
0: पहिली स्पर्धा कोणती होती, कोणत्या इयर मध्ये तुम्ही पहिल्या स्पर्धेत उतरलात?
1: मी 2014 ला नागपूरला स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेत मी पहिल्यांदा उतरले.
0: बरं, आणि किती खेळाडू होते आणि कसा तो अनुभव होता?
1: अनुभव असा चांगलाच होता, म्हणजे एक इच्छाशक्ती, म्हणजे मला माझं स्वतःचं प्रदर्शन दाखवायचं होतं की मी पण काहीतरी करू शकते, मी पण खेळू शकते. आणि होत्या त्या स्पर्धेत 7-8 मुली होत्या.
0: बरं,
1: पहिली स्पर्धा होती तर मला 3राच मेडल लागला होता, ब्रॉन्झ मेडल.
0: बरं, पहिली स्पर्धा आणि त्याच्यात तुम्ही ब्रॉन्झ मेडल मिळवलं, क्या बात आहे. आणि कसं असतं ना, जेव्हा आपण स्पर्धा जिंकत जातो तेव्हा आपला उत्साह वाढत जातो. मग जसं आता तुम्ही स्टेट लेवल, नॅशनल लेवलमध्ये तुम्ही पुढे सहभागी होत गेल्यात, तर स्टेट लेवलच्या किती स्पर्धेत तुम्ही भाग घेतला आणि किती मेडल्स मिळवले?
1: साधारणतः स्टेट लेवलला तर मी अजून पण खेळते, कारण की एक प्लेअर इंटरनॅशनल खेळूनही आला तरी त्याला स्टेटला पार्टिसिपेट करावं लागतं. म्हणजे जो प्लेअर वर जातो त्याला कुठेतरी

0: म्हणजे खेळातूनच कळतं की आपल्याला खाली पण यायचंय.
1: बरं, खेळ किती काय काय शिकवतो,
0: कसं बॅलन्स ठेवायचं हे खेळच शिकू शकतो.
1: तर कुठे कुठे त्या स्पर्धा झाल्यात?
0: पुण्याला, नाशिकला, औरंगाबादला, नागपूरला, अशा बऱ्याच महाराष्ट्रामध्ये स्पर्धा झाल्यात आणि मी गोल्ड मेडल मिळवले तिथे.
1: आणि नॅशनल लेवलवरचा काय रेकॉर्ड आहे?
0: नॅशनल लेवलचा रेकॉर्ड आहे माझा, गोल्ड मेडलचाच राहिलेला आहे. बरे मध्ये माझी आई गेल्यानंतर मी थोडस मागे आले होते, त्यामुळे मी दुसऱ्या नंबरवर आले होते, पण तेच मी स्वतःला पूर्ण त्याच परफॉर्मन्सवर नेऊन गोल्ड मेडलवर मी स्वतःला आणून ठेवले.
1: या नॅशनल लेवलवरच्या मॅचेस आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. कुठे कुठे तुम्ही खेळायला गेला होतात?
0: कोलकाताला गेली आहे मी खेळायला, बँगलोरला गेली आहे, दिल्लीला बऱ्याचदा गेली आहे, दिल्ली, चेन्नई झालं, उत्तराखंड झालंय. नॅशनल गोल्ड मेडल मला दिल्लीमध्ये, उत्तराखंड. मॅक्झिमम टाइम आमच्या स्पर्धा दिल्लीलाच होतात, नॅशनल स्पर्धा. ह्या सगळ्या सिटीमध्ये मी खेळून आलेले आहे आणि नॅशनल 9 गोल्ड मेडल मला मिळालेले आहे.
1: वा वा वा. तर आता एखादा असा त्या स्पर्धेतील अनुभव

0: दिल्लीला बऱ्याचदा गेली आहे. दिल्ली चेन्नई झालं, उत्तराखंड झालंय. नॅशनल गोल्ड मेडल मला दिल्लीमध्ये, उत्तराखंड. मॅक्झिमम टाइम आमच्या स्पर्धा दिल्लीलाच होतात, नॅशनल स्पर्धा. ह्या सगळ्या सिटीमध्ये मी खेळून आलेले आहे आणि नॅशनल 9 गोल्ड मेडल मला मिळालेले आहे.
1: वा वा वा. तर आता एखादा असा त्या स्पर्धेतील अनुभव तुम्हाला आठवतोय का, तो क्षण आठवतोय का की अगदी काही पॉइंटनी तुम्ही ती स्पर्धा जिंकलात, अटीतटीचा सामना होता वजन उचलण्याच्या बाबतीत?
0: महाराष्ट्रामधनं मला स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र हा किताब

0: स्पर्धा गाजवून येता. ही आम्हा सारख्या प्रेक्षकांसाठी मैत्रिणींसाठी एक जमेची बाजू आहे की काय गुण एखाद्या प्लेअर मधनं घ्यावेत. आज जेव्हा आपली ही मुलाखत आपल्या मैत्रिणी ऐकतील तेव्हा नक्कीच त्यांना कौतुकही वाटेल आणि या मुलाखतीतून त्या काहीतरी नक्कीच शिकतील हेही तेवढंच खरं आहे. पुढचं ध्येय काय हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे कारण इथवर तुम्ही थांबणाऱ्या नाहीये. पुढचं ध्येय तुम्हाला हाक घालतंय आणि त्यानुसार तुमची प्रॅक्टिस सुरू आहे. कुठल्या स्पर्धेत उतरायचंय?
1: मला पुढे ऑलिम्पिक खेळायचं आहे आणि असे बरेच मोठे गेम खेळायचे आहे आणि त्यात तो मेडल मिळवायचा आहे.
0: वा.
1: आणि आयुष्यात इथेच नाही थांबायचं आहे. इथून पुढे माझा प्रवास कुणाला घडवायचा म्हणा किंवा सामाजिक क्षेत्रात मला उतरून काहीतरी समाजासाठी पण करायचं आहे कारण की आपण समाजाचा एक भाग लागतोय आणि एक काहीतरी देणं लागतंय. तर त्यामुळे मला सोशली एखाद्या एनजीओला
0: जॉईन
1: करायचं आहे. काहीतरी स्वतःचं आयुष्य सार्थकी लावायचं आहे. आणि आता इथून माझा पुढचा प्रवास पुढे वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे, नॅशनल गेम्स आहे, खेलो इंडिया आहे, असे बरेच गेम्स आहेत. त्यामध्ये मला प्रॅक्टिस करून मला उतरायचं आहे.
0: वा वा. आणि नक्कीच तुम्ही मेडल घेऊन याल या शुभेच्छा आमच्या आहेतच तुम्हाला. या खेळात येणाऱ्या मुलींना काय संदेश द्याल तुम्ही?
1: एक महिला सगळं काही करू शकते. एका महिलेजवळ जी जिद्द इच्छाशक्ती असते की ती सगळ्या समस्यांना उरून पुरून स्वतःला घडवू शकते. प्रत्येकाने आपल्याला आपली काय पॉझिटिव्ह बाजू आहे ती ध्यानात ठेवून आपण पण काहीतरी करू शकतो ते करायलाच पाहिजे नक्की.

ती सगळ्या समस्यांना उरून पुरून स्वतःला घडवू शकते. प्रत्येकाने आपल्याला आपली काय पॉझिटिव्ह बाजू आहे ती ध्यानात ठेवून आपण पण काहीतरी करू शकतो, ते करायलाच पाहिजे नक्की.

एक डॉक्टर तर आहेतच, शिवाय एक लेफ्टनंट म्हणूनही आहेत. लेफ्टनंट डॉक्टर शीतल चोपडे या सहाय्यक प्राध्यापक पशुपोषण शास्त्र विभाग नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय तसंच महाविद्यालयात त्यांच्या युनिटच्या ANO आहेत. तसंच त्या NCC ऑफिसर सुद्धा आहेत. मुलींसाठी NCC मधील संधी, प्रशिक्षण

0: व्यक्तिमत्व विकास आणि करिअरच्या दृष्टीनं त्यांचे अनुभव केंद्रस्थानी ठेवून आपण त्यांच्याशी आज गप्पा करणार आहोत. आणि विषय आहे मुलींसाठी एनसीसी, संधी, प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास. तर सर्वात आधी लेफ्टनंट डॉक्टर शीतल चोपडे आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार. धन्यवाद.
0: शीतलताई, एक डॉक्टर आणि एक लेफ्टनंट म्हणून वेगळी करिअर आहेत ही दोन, पण उद्देश मात्र सारखाच आहे की समाजाची सेवा करणं, देशाची सेवा करणं. यासाठी बरेचदा बऱ्याच गोष्टींची तडजोडही करावी लागलेली असेल, कारण लेफ्टनंट होणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. अनेक परीक्षा यासाठी द्याव्या लागतात, शारीरिक फिटनेस सुद्धा तेवढाच आवश्यक असतो, सर्वात महत्वाचं म्हणजे मनातून सुद्धा तयारी असावी लागते. तर हे वेगळं करिअर म्हणून आपण कसं निवडलं, याकडे तुम्ही कशा वळलात?
1: सर्वांना नमस्कार. मुळात मी एक व्हेटरनरी डॉक्टर आहे आणि मी नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे. आणि या सोबतच मी आमच्या कॉलेजचं जे युनिट आहे वन महाराष्ट्र आरएनव्ही स्क्वाड्रन एनसीसी, जे महाराष्ट्रातील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये असलेलं एकमेव युनिट आहे.
0: अच्छा.
1: महाराष्ट्रात या प्रकारचं हे पहिलं आणि एकमेव युनिट आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना एनसीसीचं प्रशिक्षण दिलं जातं. तर मला सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्य करत असताना संधी मिळाली आणि मी असोसिएट एनसीसी ऑफिसर या पदासाठी परीक्षा दिली.
0: अच्छा.
1: आणि ह्यातून मग मला एक बेसिक मिलिटरी ट्रेनिंग असतं असोसिएट एनसीसी ऑफिसर बनण्यासाठी, ते पूर्ण केल्यानंतर मला लेफ्टनंट ही रँक मिळाली. तर सुरुवातीला तुम्ही एक केअरटेकर ऑफिसर म्हणून काम करता एनसीसी मध्ये तुमच्या युनिटसाठी, ज्यामध्ये तुम्हाला या प्रशिक्षणाचा अनुभव मिळतो. त्यानंतर एक पुण्याला इंटरव्ह्यू दिल्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं आणि त्यानंतर तुम्हाला एक ओटीए म्हणून ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी आहे, तिथेच असोसिएट एनसीसी ऑफिसरचे ट्रेनिंग होतात आणि हे बेसिक मिलिटरी ट्रेनिंग असतं. ते 3 महिन्याचं ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर मला लेफ्टनंट ही रँक मिळाली आणि त्यानंतर मी सन 2019 पासून लेफ्टनंट या पदावर कार्यरत आहे.
0: अच्छा. मग शीतल, यासाठी कुठलं कुठलं शिक्षण घ्यावं लागलं?
1: मुळात एक व्हेटरनरी डॉक्टर म्हणून मी बीव्हीएससी एन एच एमव्हीएससी आणि पीएचडी इन अॅनिमल न्यूट्रिशन हे माझं मूळ एज्युकेशन झालेलं आहे. आणि त्यानंतर लेफ्टनंट बनण्यासाठी मी आता सांगितल्याप्रमाणे वुमन ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी ग्वालियर येथून 3 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण करून लेफ्टनंट ही रँक मिळाली आणि ह्या पदावर मी 2019 पासून असोसिएट एनसीसी ऑफिसर म्हणून काम करते.
0: अच्छा. पण जेव्हापासून तुम्ही या एनसीसी प्रशिक्षणामध्ये गेलात किंवा या लेफ्टनंट म्हणून तुम्ही जो आता तो कार्यभार जो तुम्ही सांभाळताय, तर याकडे जेव्हा तुम्ही गेला, तर प्रशिक्षण जेव्हा तुम्ही घेत होता तेव्हाचा तुमचा अनुभव कसा होता?
1: नक्कीच खूप थ्रिलिंग अनुभव होता, कारण हे मिलिटरी ट्रेनिंग असल्यामुळे तिथे काहीही भेदभाव नसतो. स्त्री असो, महिला असो, पुरुष असो, त्यांचं ट्रेनिंग सगळ्यांना सारखंच असतं. आणि ह्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, जसं फायरिंग आहे किंवा मॅप रिडिंग आहे किंवा वेगवेगळे टास्क दिले जायचे. आणि हे सांगायला मला अत्यंत अभिमान वाटतो की आमची जी ट्रेनिंगची बॅच होती 100 जणांची, त्याच्यामध्ये मी एकमेव व्हेटरनरी डॉक्टर होती.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यामुळे मला तिथे पण थोडंसं वेगळं ट्रीट केलं जायचं आणि बाकीच्या माझ्यासोबत ज्या होत्या त्या वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयांच्या शिक्षिका किंवा लेक्चर महिला होत्या आणि मी एकटी त्यात मध्ये व्हेटरनरी डॉक्टर होती.
0: अच्छा.
1: तर ट्रेनिंग खूप कठीण असतं, पण तेव्हा तुम्ही स्वतः जर संयम ठेवला आणि तुमच्यामध्ये आत्मविश्वास जर असेल तरच तुम्ही ते ट्रेनिंग पूर्ण करू शकता. त्या ट्रेनिंगच्या दरम्यान आम्हाला काही असाइनमेंट दिल्या जायच्या, जसं तुम्ही इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंग एक प्लॅन करून देणे किंवा कॉम्पिटिशन असायच्या किंवा, आणि तेव्हा माझा त्याच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा असायचा. आणि मी ते इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंग प्लॅन करत असताना माझं जे युनिट आहे ते स्पेशलाइज युनिट असल्यामुळे मी माझं ते इन्स्टिट्यूशनल प्लॅनिंगचं जी असाइनमेंट होती ती माझा कोर्स करिक्युलम लक्षात ठेवून ती केली, त्यामुळे इतर 99 मुलींनी जी केली, शिक्षिकांनी जी केली ती वेगळी होती आणि माझी वेगळी होती. आणि अविस्मरणीय क्षण म्हणजे मला अनपेक्षित असं त्यामध्ये मला मेडल मिळालं होतं आणि त्याच्यासाठी मला एक्सलन्स अवॉर्ड पण मिळाला होता.
0: अरे वा, खरंच खूप छान. आता तुम्ही म्हणाले की एनसीसी, एनसीसीच्या विद्यार्थ्यांसाठी ते कसं महत्वाचं आहे आणि कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं?
1: एनसीसी म्हणजे नॅशनल कॅडेट कोर, म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेना. आता एनसीसी मध्ये एनरोल केलेले जे आमचे छात्र आहेत ते इतर विद्यार्थ्यांमध्ये नेहमी उठून दिसतात, कारण एनसीसी मधून आम्ही त्यांना शिस्त, आत्मविश्वास हे शिकवत असतो किंवा त्यांच्यामध्ये काही गुण जे आहेत ते आपोआप आत्मसात केले जातात.

0: जसं नेतृत्व गुण आहे, देशभक्ती आहे, जबाबदारीची भावना आहे किंवा युनिटी आहे, तर एनसीसीचा हा मूळ उद्देश आहे. केवळ सैनिकी प्रशिक्षण एवढापुरतं एनसीसी मर्यादित नाही, तर मला हे इथे सांगणं महत्वाचं वाटतंय की एनसीसी म्हणजे विद्यार्थ्याचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास, यासाठी हे एक प्रभावी माध्यम आहे. एनसीसी मध्ये मुख्य म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती किंवा प्रथमोपचार असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा शस्त्र प्रशिक्षण असेल, नेतृत्व प्रशिक्षण असेल, ह्या सगळ्यांबद्दल मुलांना प्रशिक्षण दिलं जातं. आणि आमचं जे युनिट आहे त्यामध्ये आम्ही याच्या व्यतिरिक्त त्यांना घोडेस्वारीचं प्रशिक्षण देतो.
1: अच्छा, खूप छान. बरं, मग मुलींसाठी हे कसं महत्वाचं आहे, एनसीसी मध्ये सहभागी होणं कसं महत्वाचं आहे आणि का महत्वाचं आहे?
0: आजच्या काळात मुलींनी प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे जाणं आवश्यक आहे हे आपल्याला माहितीच आहे. तर एनसीसी मुळे मुलींमध्ये आत्मविश्वास, निर्णय क्षमता, नेतृत्व गुण आणि या व्यतिरिक्त शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती सुद्धा विकसित होते. त्यांना आव्हानात्मक परिस्थितींना सामोरे जाण्याची आणि स्वतःचे संरक्षण करण्याची क्षमता सुद्धा मिळते. त्यामुळे मुलींसाठी एनसीसी मधून पुढे जाणे ही एक खूप चांगली संधी आहे.
1: खरंच आहे. बरं, मग एनसीसी मध्ये मुलींना कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं?
0: एनसीसी मध्ये मुलींना आम्ही परेड आहे, ड्रिल आहे, त्याच्यानंतर शारीरिक तंदुरुस्ती, नकाशा वाचन आणि प्राथमिक उपचार, सोशल अवेअरनेस ऍक्टिव्हिटीज, ह्या सगळ्या आम्ही त्यांना वेळोवेळी शिकवतच असतो, कारण ह्या त्यांच्या परीक्षेसाठी सुद्धा एक अभ्यासक्रमाचा भाग आहे. आणि याशिवाय त्यांचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होतं ते वेगळं. सुरुवातीला काही मुलींना परेड किंवा प्रशिक्षण हे खूप कठीण वाटू शकतं, पण नियमित प्रशिक्षणामुळे त्यांच्यामधला आत्मविश्वास आणि शिस्त वाढते आणि सर्वांसमोर उभं राहून बोलण्याचा जो आत्मविश्वास आहे तो येतो. वेळेचं नियोजन कसं करायचं ह्या गोष्टी त्या शिकतात. संघामध्ये काम करणे, एकत्रितपणे काम कसं करायचं, नेतृत्व गुण कसे विकसित करायचे हे त्यांना, आणि ह्या ज्या गोष्टी आहेत या त्यांना पुढे जाऊन शिक्षण आणि नोकरीच्या मध्ये सुद्धा खूप उपयोगी पडतात.
1: खरंच आहे. म्हणजे एकूणच त्यांचं व्यक्तिमत्व विकास हे घडतं, त्यांचं व्यक्तिमत्व विकसित होतं असं आपल्याला म्हणता येईल, हो ना? नेमके कुठले बदल होतात त्यांच्यात?
0: एनसीसी मध्ये असलेलं जे योग्य प्रशिक्षण आहे, शिस्त आहे, सातत्य आहे, आत्मविश्वास आहे, याच्या बळावर मुली अनेक कामं करू शकतात जी एरवी आपल्याला शक्य होत नाही. आणि जसं आता आमच्याकडे ज्या मुली आहेत, रायडर आहेत, त्या तर त्या हॉर्स रायडिंग करतात, त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खूप वाढतो. किंवा इतर आम्ही एनसीसी मध्ये जे एक सिनियर म्हणून हे करतो, त्या सिनियर ज्या व्यक्ती असतात त्यांना आपोआपच आपण कसं आपल्या संघाला पुढे न्यायचं हे गुण त्यांच्यामध्ये विकसित होतात. आता एक उदाहरण मी सांगते. आमची एक व्हेटरनरी डॉक्टर आमची स्टुडंट आहे, होती डॉक्टर हर्षिता, ती आता कॅप्टन हर्षिता राघव आहे आणि ती आरव्हीसी ऑफिसर म्हणून सिलेक्ट झालेली आहे. तर ती पहिली लेडी आरव्हीसी ऑफिसर आहे. आता आपल्याला माहिती आहे की मुलींना सुद्धा सैन्य दलामध्ये संधी मिळत आहे आणि बऱ्याचशा मुली आपल्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सुद्धा जॉईन करत आहेत. तर त्याच्यासाठी ह्या जे कॅप्टन हर्षिता राघव जे आहे त्या पहिली महिला आरव्हीसी ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाली आहे. आणि मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो आहे की ह्या वर्षीच्या रिपब्लिक डे परेडमध्ये तिने परेड कमांडंट म्हणून पूर्ण कॉन्टिंजंटचं लीडर म्हणून काम केलेलं आहे.
1: खरंच खूप छान आणि आपल्यासाठी खूप अभिमानाची सुद्धा गोष्ट आहे, हो ना? तसंच आणखी मला हे विचारायचं आहे की एनसीसी मुळे मुलींना करिअरच्या दृष्टीने सुद्धा संधी उपलब्ध आहेत का?
0: एनसीसी मधील प्रशिक्षण आणि प्रमाणपत्रांचा विविध करिअर क्षेत्रामध्ये नक्कीच उपयोग होऊ शकतो. आता जे आपण गुण बोललोत की एनसीसीमुळे हे गुण सगळे आपल्यामध्ये अंगीकृत केले जातात, तर त्या गुणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अर्थातच जे संवाद कौशल्य किंवा इतर गुणही विकसित होतात त्याचा त्यांना करिअर साठी निश्चितच उपयोग होतो. आणि एनसीसीकडे केवळ अतिरिक्त उपक्रम म्हणून न पाहता जर त्याच्याकडे व्यक्तिमत्व आणि करिअर विकासाच्या संधी म्हणून पाहिल्या तर आपल्याला जसं सैन्य दल आहे किंवा इतर कुठले क्षेत्र असतील यामध्ये निश्चितच मुली आमच्या एनसीसी कॅडेट्स पुढे जातात.
1: शीतलताई, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील एनसीसी युनिटची स्थापना कधी झाली आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे?
0: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्रात अंतर्गत नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये वन महाराष्ट्र आर एन व्ही स्क्वॉड्रन एनसीसी ह्या युनिटची स्थापना सन 2004 साली झाली.
1: अच्छा.
0: आणि हे महाराष्ट्रातील, आधी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील हे एकमेव रिमाउंट अँड व्हेटनरी स्क्वॉड्रन युनिट आहे. तर या युनिटमध्ये आपण विद्यार्थ्यांना घोडेस्वारीचं प्रशिक्षण देतो आणि त्यासोबतच त्यांना एनसीसीचे इतर नेतृत्व गुण सुद्धा शिकवले जातात. आमच्या युनिटमध्ये सध्या 13 घोडे आहेत जे आर्मी डेपो कडूनच येतात.

0: आणि यामध्ये आपण विद्यार्थ्यांना बेसिक तसंच स्पेशलाइज्ड इक्वेस्ट्रियन ट्रेनिंग देतो आणि याच्यामध्ये मुलं शो जम्पिंग किंवा टेंट पेगिंग किंवा ड्रेसाज या घोडेस्वारीमधल्या काही गोष्टी आहेत त्यांचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. घोडेस्वारीसोबतच घोड्यांची निगा राखणे, घोड्यांचं मॅनेजमेंट करणे या सुद्धा किंवा त्यांची ट्रीटमेंट करणे ह्याचं सुद्धा प्रशिक्षण त्यांना दिलं जातं.
1: अच्छा, आताच आपण एनसीसी युनिटच्या स्थापनेबद्दल बोललोय शीतलताई, तर एनसीसी मध्ये बरेच कॅम्प जातात बाहेर आणि त्यात मुली पण असतात, तर हे उपक्रम मुलींसाठी कसे उपयुक्त ठरू शकतात?
0: या आधी मी हे सांगू इच्छिते की एनसीसी हा 3 वर्षाचा उपक्रम आहे. पहिल्या वर्षी आपण त्यांना बेसिक ट्रेनिंग देतो, मूलभूत ट्रेनिंग प्रशिक्षण, आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी आपण त्यांना बी सर्टिफिकेट या एक्झामसाठी त्यांची तयारी करतो, ज्यामध्ये त्यांना आपण विविध प्रकारचं प्रशिक्षण तर देतोच शिवाय एक परीक्षा द्यावी लागते आणि एक कॅम्प करावा लागतो. तसंच थर्ड इयर मध्ये त्यांना एक कॅम्प करावा लागतो, एक परीक्षा द्यावी लागते आणि तेव्हा त्यांना सी सर्टिफिकेट मिळतं. तर या सगळ्या प्रशिक्षणामध्ये जेव्हा मुली कॅम्प मध्ये जातात तर तेव्हा त्यांना विविध ठिकाणच्या विद्यार्थ्यांसोबत राहण्याची संधी उपलब्ध होते, त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचं प्रशिक्षण मिळतं किंवा वेळेचं नियोजन कसं करायचं, टीमवर्क कसं करायचं, नवीन नवीन परिस्थितीशी कसं जुळवून घ्यायचं, किंवा जे 11th hour ला आपल्याला काही टास्क दिले जातात त्याच्यासाठी आपण कसं नेहमी तयार राहायचं. आणि ह्या सगळ्या कॅम्पमुळे मुलींमध्ये स्वावलंबन आणि आत्मविश्वास सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढतो, कारण आमच्या कॅम्पमध्ये ज्या मुली येतात त्या बरेचदा घरातून पहिल्यांदाच बाहेर पडलेल्या असतात.
1: खरंच आहे. शीतलताई, आपण स्वतः सहाय्यक प्राध्यापक म्हणून तसंच एनसीसी मध्ये लेफ्टनंट म्हणून कार्यरत आहात, तर या दोन्ही भूमिकांमधला अनुभव कसा आहे तुमचा?
0: मी सहाय्यक प्राध्यापक म्हणून जेव्हा काम करते तेव्हा शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञान देणे हा एक वेगळा अनुभव आहे, आणि एनसीसी अधिकारी म्हणून त्यांच्या व्यक्तित्व विकासासाठी प्रामुख्याने काम करणे हा एक वेगळा अनुभव आहे. पण ह्या दोन्ही भूमिका माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक आहे. वर्गामध्ये मी माझ्या विषयाचं ज्ञान मुलांना देते, तर एनसीसीच्या माध्यमातून इतर सगळ्या गोष्टी जसं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पासून तर त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासापर्यंत आम्ही त्यांना धडे देत असतो. तर विशेषतः या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्याची जी संधी मिळते त्याचं मला खूप समाधान वाटतं. आणि विशेषतः मुलींना आत्मविश्वासाने पुढे जाताना बघणे हा एक अनुभव खूप छान असतो.
1: खरंच आहे. आणि साधारण किती वर्ष झाले तुमच्या या कामाला?
0: मी 8 वर्षापासून एनसीसीशी निगडीत आहे.
1: अच्छा. शीतलताई, आताच आपण कॅम्प बद्दल बोललो आहे, तर आरडीसी या कॅम्प मध्ये तुमच्या युनिटच्या पण विद्यार्थिनी असतात का?
0: अर्थातच, आमच्या युनिटचे आतापर्यंत दरवर्षी 5 मुलं आरडीसी कॅम्पला जायचे. आरडीसी म्हणजे रिपब्लिक डे कॅम्प, जो नवी दिल्लीला असतो जानेवारीमध्ये. तर हा एकूण 40 दिवसाचा कॅम्प असतो. आणि सध्या स्थितीत आमच्या युनिटचे 3 कॅडेट्स म्हणजे 2 मुलं आणि 1 मुलगी हे आरडीसीला जात असतात. आणि आरडीसीसाठी आमच्या युनिटचे घोडे सुद्धा दिल्लीला जातात. तिथे जे इक्वेस्ट्रियनच्या ज्या कॉम्पिटिशन्स असतात त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी आमचे विद्यार्थी जातात, कॅडेट जातात, आणि दरवर्षी ते काही ना काही मेडल सुद्धा घेऊन येतात. तर सन 2008 पासून आमच्या आरएनव्ही स्क्वाड्रनचे प्रशिक्षित जवळपास 50 च्या वर कॅडेट्स आमचे नवी दिल्ली येथे आरडीसी मध्ये सहभागी झालेले आहेत.
1: अच्छा, खूप छान. आणि हा एक वेगळा अनुभव सुद्धा राहत असेल ना?
0: निश्चितच.
1: तर कसा अनुभव आहे
0: या कॅम्पच्या दरम्यान? त्यांना खूप साऱ्या
1: गोष्टी
0: शिकायला तर मिळतातच, पण बऱ्याच जणांच्या भेटी म्हणजे त्यांना अगदी गव्हर्नर पासून तर पीएम पर्यंत, कधी कधी प्रेसिडेंट हाऊसला सुद्धा नेलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एक्सपोजर त्यांना आरडीसी कॅम्प मधून मिळतं. आणि अर्थात हे नॅशनल कॅम्प आहे, जसं नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प आहे, एक भारत श्रेष्ठ भारत कॅम्प, आरडीसी हे जे कॅम्प आहे, किंवा बेसिक लीडरशिप कॅम्प, ऍडव्हान्स लीडरशिप कॅम्प, हे जर कॅम्प आपण बघितले तर हे नॅशनल लेवलला होतात. त्याच्यामुळे ऑल ओव्हर इंडिया मुलं तिथे आलेले असतात आणि हे सगळे मुलं जे देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून सहभागी होतात तो एक अनुभव एवढ्या वेगवेगळ्या मुलांशी इंटरॅक्ट करण्याचा. जसं माझ्या ट्रेनिंगमध्ये पण आम्ही 100 प्रशिक्षणार्थी पूर्ण भारतातून जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सगळ्या एरियातून आम्ही सगळ्याजणी आलेलो होतो. तर हे अनुभव आपण जेव्हा नॅशनल लेवलला कुठेतरी रिप्रेझेंट करतो तर तो एक अनुभव खूपच सुंदर असतो.
1: खरंच आहे. तर शीतलताई, आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं गीत आपल्या या कार्यक्रमात ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: मला ने मज सीने परत मातृभूमीला.

0: तर मैत्रिणीनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. आज आपण आपल्या नवी वाट या मालिकेमध्ये लेफ्टनंट डॉक्टर शीतल चोपडे यांच्याशी आपण गप्पा करतोय. शीतल, ते वळूया आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. तर आता आपण एनसीसी बद्दल बोलत होतो, तर प्रशिक्षण हे किती वर्षाचं असतं आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना काय शिकवलं जातं?
1: एनसीसीचं प्रशिक्षण हे 3 वर्षाचं असतं. खरं तर शाळेतील एनसीसी प्रशिक्षण आहे ते 2 वर्षाचं असतं. त्याच्यामध्ये मुलं 2 वर्षांमध्ये पहिल्या वर्षी मूलभूत प्रशिक्षण घेतात आणि दुसऱ्या वर्षी एक परीक्षा देऊन त्यांना ए सर्टिफिकेट मिळतं.
0: अच्छा.
1: आणि जेव्हा कॉलेजमधले मुलं, जसं आमचं कॉलेजचं युनिट आहे, तर कॉलेजमधले मुलं जेव्हा एनसीसीला भाग घेतात तर तेव्हा ते प्रशिक्षण 3 वर्षाचं असतं. याच्यामध्ये पहिल्या वर्षी फक्त मूलभूत प्रशिक्षण दिलं जातं. दुसऱ्या वर्षी त्याच्यामध्ये त्यांना प्रशिक्षणासोबतच एक कॅम्प अटेंड करावा लागतो आणि ह्या कॅम्प नंतर त्यांना एक परीक्षा द्यावी लागते ज्यामध्ये त्यांना बी सर्टिफिकेट मिळतं. आणि तिसऱ्या वर्षी त्यांना एक प्रशिक्षण, याशिवाय एक कॅम्प आणि कॅम्प झाल्यानंतर एक परीक्षा, यानंतर त्यांना सी सर्टिफिकेट एक्झाम देऊन सी सर्टिफिकेट मिळतं. तर ह्या सी सर्टिफिकेटला खूप व्हॅल्यू आहे. म्हणजे
0: तसंच मग या युनिटमधील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर सहभागी होण्याची संधी मिळते का? मग
1: होय, आमच्या युनिटमधून प्रशिक्षित कॅडेट्सना राष्ट्रीय

0: स्तरावरील विविध उपक्रम याच्यामध्ये सहभागी होण्याची नेहमीच संधी मिळते. जसं मी आत्ताच उदाहरण दिलं आरडीसीचं, तर रिपब्लिक डे कॅम्प हे सुद्धा राष्ट्रीय पातळीवरील कॅम्प आहेत. याच्या व्यतिरिक्त एक नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प असतो, ज्याला आत्ता एक भारत श्रेष्ठ भारत कॅम्प म्हणतात. किंवा याच्या व्यतिरिक्त अजून काही कॅम्प असतात, ज्यांना बेसिक लीडरशिप कॅम्प किंवा ऍडव्हान्स लीडरशिप कॅम्प किंवा वेगवेगळे ट्रेकिंग कॅम्प असतात किंवा माउंटेनियरिंग कॅम्प असतात. याच्यामध्ये आम्ही काही कॅडेटचं सिलेक्शन करून त्यांना, कारण याच्यासाठी सुद्धा कॉम्पिटिशन खूप असते, तर मग मुलं युनिटला पहिल्यांदा आम्हाला स्पर्धा घ्याव्या लागतात आणि मग त्यातून योग्य त्या मुलाला आम्हाला तिकडे पाठवतो आम्ही.
1: बरोबर.
0: हा, जसं आमच्याकडे आता माउंटेनियरिंग किंवा ट्रेकिंग कॅम्पसाठी खूप मुलं इच्छुक असतात, पण त्यांचा फिजिकल फिटनेस किंवा त्यांच्यातील क्षमता बघून आम्हाला त्या त्या मुलांना, किंवा या व्यतिरिक्त आम्हाला ज्या ट्रेनिंग अकॅडमीज आहे, जसं इंडियन मिलिटरी अकॅडमी आहे किंवा ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, जी वुमन ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी आहे चेन्नईला, तर त्यांचे अटॅचमेंट कॅम्प सुद्धा येतात. किंवा मेरठला जे आमचं आरव्हीसी कॉलेज अँड सेंटर आहे, तर तिथे आमचं जे आर अँड व्ही स्क्वाड्रन, जे मी म्हटलं रिमाउंट अँड व्हेटरनरी स्क्वाड्रन, तिथल्या ऑफिसर्सचं ट्रेनिंग तिथे दिलं जातं त्यांना. तिथे सुद्धा आमच्या कॅडेटला अटॅचमेंट कॅम्पसाठी एक संधी मिळते आणि दरवर्षी आमचे 13 कॅडेट्स 10 दिवसासाठी मेरठला सुद्धा जातात.
1: अरे वा, खूप छान. आता शीतल, ते तुम्ही पण यात काम करताय आणि एवढ्या दिवसांपासून कॅम्प सुद्धा बरेच अरेंज केले असतील किंवा कॅम्प साठी पण बाहेर गेला असाल, तर या सगळ्या गोष्टी करताना आपल्या घरातल्या लोकांचा सहभाग या सगळ्यांमध्ये खूप महत्वाचा असतो किंवा त्यांचा सपोर्ट महत्वाचा असतो. कशी मदत होते या सगळ्यांमध्ये घरातल्या लोकांची?
0: अर्थातच मला घरातून सपोर्ट आहे म्हणूनच मी ही नोकरी करू शकते किंवा हे काम करू शकते. आणि जेव्हा आपण एनसीसी म्हणतो तर तेव्हा तुम्हाला किती वेळासाठी बाहेर जावं लागेल ह्याला काही मर्यादाच नसतं.
1: बरोबर.
0: जसं पहिल्यांदा बोलली की माझं जे प्री कमिशन ट्रेनिंग होतं ते 3 महिन्याचं होतं, त्याच्यानंतर मी एक रिफ्रेशर कोर्स केला आहे तेव्हा मी 1 महिना बाहेर होती. आणि दरवर्षी आमचे 10 दिवसाचे कॅम्प असतात तेव्हा आम्हाला कॅडेट्सला घेऊन बाहेर जावं लागतं. आणि ह्या व्यतिरिक्तही आमचं जे युनिट आहे ते स्पेशलाइज युनिट आहे जिथे घोडेस्वारीचं प्रशिक्षण दिलं जातं, त्याच्यामुळे इतर युनिटमध्ये जर शुक्रवार शनिवार परेड असेल तर आमचं जे युनिट आहे तिथे आठवडाभर प्रशिक्षण सुरू असतं. आणि जे मुलं घोडेस्वारीमध्ये, मुलं किंवा मुली जे सहभागी होतात, त्यांचं रोज सकाळी 5:30 आमचे छात्र जे घोडेस्वार आहेत किंवा घोडेस्वारीमध्ये इच्छुक आहेत ते रोज सकाळी 5:30 युनिटला येतात आणि 6 ते 7:30 ते रायडिंग करतात आणि 8 वाजता परत जातात. त्याच्यामुळे खूपदा असं होतं की मला 6:30 घर सोडावं लागतं आणि मी 6:30

0: अभिमान वाटतो. आणि आमचे विद्यार्थी जेवढे मोठे होतात तेवढेच शिक्षक मोठे होतात, त्यामुळे खूप या मुलांचा अभिमान वाटतो. आणि हे मुलं जेव्हा जेव्हा इथे नागपूरला येतात तेव्हा ते इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा इच्छुक असतात.
1: खरंच शीतलताई, आजच्या तरुण पिढीला भारतीय सैन्यात येण्यासाठी सहभागी होण्यासाठी काय सांगणार, आपल्या मैत्रिणींना सुद्धा काय सांगणार?
0: मी विशेष करून महिला किंवा मुलींना हे सांगू इच्छिते की त्यांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा. नवीन संधी स्वीकारण्यास कधीही घाबरू नये. आणि जर ते एनसीसीच्या कॅडेट असतील तर एनसीसी म्हणजे केवळ गणवेश आणि परेड इतक्यापुरतं मर्यादित न ठेवता आत्मविश्वास, नेतृत्व

0: देशसेवेची भावना विकसित कशी करता येईल यासाठी ही एक खूप सुंदर संधी आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थिनींना एनसीसीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते त्यांनी ती नक्कीच स्वीकारावी आणि पूर्ण उत्साहाने त्याचा अनुभव घ्यावा, हेच मी मुलींना आणि महिलांना सांगू इच्छिते.
1: खरंच खूप छान. तर लेफ्टनंट डॉक्टर शीतल चोपडे आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि नवी वाट या मालिकेमध्ये आपल्या मैत्रिणींना खूप छान आपली मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

मैत्रिणींनो, आपण ऐकत होतात नवी वाट या मालिकेमध्ये लेफ्टनंट डॉक्टर शीतल चोपडे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं हे गीत.

मैत्रिणींनो, आता बघता बघता आपल्या कार्यक्रमाची वेळ इथेच संपत आली आहे. सख्यांनो, ऋतू कोणताही असू दे, आपल्या आरोग्याची काळजी घेऊया, आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवूया. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. आता मात्र मी तुमची मैत्रीण सुवर्णा पाटील आजच्या पुरता तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: प्रांतों में पाकिस्तान के हवाई हमलों में महिलाओं और बच्चों सहित 9 अफगान नागरिक मारे गए और 11 घायल हो गए। भारत जापान एशियाई खेलों में पुरुष क्रिकेट के फाइनल में पहुंच गया है। आज दूसरे सेमीफाइनल में भारत ने श्रीलंका को 124 रन से हराया। फाइनल शनिवार को भारत और पाकिस्तान के बीच होगा। श्रीलंका ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला किया था। एशियाई खेल 2026 में भारत ने नौकायन के क्षेत्र में अपना पहला पदक जीता। मनु फ्रांसिस और प्रिंस कुरिसिंकल नोबल ने पुरुषों के स्किफ स्पर्धा में रजत पदक हासिल किया। ग्रीको रोमन पहलवान नितेश ने आज मंगोलिया के गंखो यांग गनबातार को तकनीकी श्रेष्ठता के आधार पर हराकर पुरुषों के 97 किलोग्राम वर्ग के फाइनल में प्रवेश किया। स्क्वाश में भारतीय महिला टीम को सेमीफाइनल में कांस्य पदक मिला। भारत के कुल पदकों की संख्या 62 हो गई है, जिसमें 10 स्वर्ण, 22 रजत और 30 कांस्य पदक शामिल हैं। जापान एशियाई खेलों में भारतीय कंपाउंड तीरंदाज गणेश मणिरत्नम थिरुमुरु ने आज पुरुषों के व्यक्तिगत वर्ग में कांस्य पदक जीता। गणेश ने कांस्य पदक के प्लेऑफ में वियतनाम के कोंग डुक डांग को 149-144 से हराया। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचा 1:05 झालेली आहे। श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अनुभव आदर्श आणि आनंदाचा सोहळा। हा मुलाखतींवर आधारित कार्यक्रम। ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे।
2: श्रोते हो, प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अनुभव आदर्श आणि आनंदाचा सोहळा। सहभाग ज्येष्ठ साहित्यिक श्रीधर नांदेडकर, सामाजिक कार्यकर्ते दोंडीरामसिंग राजपूत, शहरातील रक्तपेढीसाठी कार्यरत असलेल्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, बालकुमार साहित्यिक लीला शिंदे आणि अल्ट्रा मॅरेथॉन पटू बालाजी नारागुडे। निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले। सादर करते नयन पवार। श्रोते हो, आज 1 ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिन। आजचा दिवस विशेष नक्कीच आहे। तो दिवस सांगतोय ज्या अनुभवाच्या आणि शिस्तीच्या मदतीनं आपण आपल्या जीवनात यश मिळवतो आहोत त्याचे खरे मानकरी आहेत आपल्या सभोवती असलेले ज्येष्ठ नागरिक। त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये आहे एक उत्साह, आणि त्या उत्साहाच्या जोरावरच हे ज्येष्ठ नागरिक प्रत्येक यश तर मिळवतातच, आणि कधीतरी आपल्याला अपयश पत्करावं लागलं तरी ते स्वीकारावं कसं याचा एक आदर्श त्यांच्या अनुभवातून आपण घेऊ शकतो। ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्याचा प्रमुख उद्देश आहे त्यांनी मिळवलेले अनुभव, ज्ञान यांचा सन्मान करणं, आणि ज्येष्ठांच्या आयुष्याची सेकंड इनिंग ही आणखी उत्साही कशी होईल यासाठी प्रयत्न करणं। त्यासाठीच ऐकूया ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध ज्येष्ठ नागरिकांशी साधलेला संवाद। तर श्रोते हो, जाणून घेऊया ज्येष्ठ साहित्यिक श्रीधर नांदेडकर काय म्हणतायत।
3: नमस्कार। हा दिवस आनंदाचा आहे, तसाच तो आत्मचिंतनाचाही आहे। खरं तर ज्येष्ठत्व ही समस्या नाहीच आहे, ती आनंददायी अवस्था असते असा एक सकारात्मक संदेश, आणि याबाबत सुरुवातीलाच मी आनंद व्यक्त करतो आणि सर्व ज्येष्ठ बांधवांना ज्येष्ठ नागरिक दिनाच्या प्रसंगी आनंदी आणि निरोगी आयुष्यासाठी खूप शुभेच्छाही देतो। खरं तर जीवनामध्ये एक टप्पा असा येतो जेव्हा अनुभवाचं संचित आपल्या सोबत असतं, चढ उतार पाहिलेले असतात, यश अपयश असतं, ठेचा खाल्लेले असतात, अपमान सोसलेले असतात, मात्र आयुष्यानं हे सगळं आपल्या वाट्याला देताना दुसऱ्या बाजूला कुटुंब असतं, नाती असतात, मैत्री असते, जबाबदाऱ्यांच्या चक्रव्यूहातून काही आनंदाचे क्षणही आपल्या वाट्याला आलेले असतात, विश्वासघाताचे प्रसंगही असतात आणि देव माणसं देखील भेटतात। असूया, मत्सर, प्रेम, आस्था, सहभाव सगळं मिळून आयुष्याचा एक दीर्घ असा अनुभव पट हाती असतो, म्हणजेच आयुष्यानं आपल्याला खूप काही शिकवलेलं असतं। आता मात्र आयुष्यातला एक नवीन डाव सुरू होणार असतो, तर मग अशा प्रसंगी पुढल्या पिढीसमोर मी कुठलं उदाहरण ठेवावं? आपण असं ठरवायला पाहिजे की शारीरिक मर्यादांचा आता स्वीकार करायचा, पण त्याचवेळी मानसिकतेत मात्र प्रयत्नपूर्वक बदल करायचा, म्हणजे एकटेपणावर मात करण्याची युक्ती स्वतःच शोधायची, प्रसंगी

0: मदत घ्यायची पण ओझं टाकायचं नाही. खरं तर पाखरांना पंख फुटावेत म्हणून आपण राबलो आहोत, तर आता त्यांच्या पायात दोरा अडकवायचा नाही. संवादासाठी देव निवडायचा, माणसांकडून अपेक्षा ठेवायची नाही. भूतकाळाचा उच्चार चार चौघात अजिबात करायचा नाही. आपली गरज असेल तिथं तत्परतेनं हजर राहायचं, गरज नसेल तिथून अदृश्य व्हायचं. मन रमवण्याचं साधन तर शोधलंच पाहिजे. बौद्धिक खेळ, कोडी सोडवणं, बुद्धिबळ, वाचन, लेखन, संगीत शिकणं, ऐकणं, स्वयंसेवी संस्थेत काम करणं, असं काहीतरी. आणि शक्य होईल तितका व्यायाम आणि त्रास होणार नाही असा आहार. आणि हे सगळं जर मी करणार असेल तर मग जीवन म्हणजे आनंदाचा मला सोहळाच वाटतो. म्हणजे मग अगदी मोजके जीवलग देखील आपल्या सुखदुःखाला पुरेसे होतात. मुलाबाळांना, नातवंडांना आपला सहवास हवा असेल तर तो भरपूर देता येतो. स्वतःचा मात्र आध्यात्मिक प्रवास करणं या इतका दुसरा आनंद या दुसऱ्या जीवनाच्या टप्प्यामध्ये दुसरा कुठलाच असू शकत नाही. भजन, प्रार्थना तुम्हाला त्या शांत जगाची सफर घडवतात जिथे संतांची सावली अनुभवता येते. आपला अहंकार वितळतो, मत्सर द्वेष नाहीसा होतो, माणसांबद्दलचं आणि देवाबद्दलचं प्रेम तेवढं शिल्लक राहतं. आणि तुकोबांचे शब्द आयुष्य उजळून टाकतात. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, तालविसी हाती धरुणिया. धन्यवाद.
1: अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना आपलं आयुष्य सुखमय करण्यासाठी एक मार्ग मिळू शकतो. मात्र अनेक वेळा जीवनामध्ये येत असणाऱ्या अडचणी, वैफल्यग्रस्त परिस्थिती यांची सांगड घालत परिस्थितीवर विजय मिळवून आनंदी कसं राहावं हे सांगत आहेत निवृत्त शिक्षणाधिकारी आणि निवृत्ती पश्चात समाज कार्याला वाहून घेतलेले धोंडीराम सिंग राजपूत.
2: ज्येष्ठ नागरिक हे अनुभव संपन्न असतात. त्यांनी अनेक उन्हाळे आणि पावसाळे पाहिलेले असतात. जीवनातील चढ उतारांना सामोरे जात ते जीवन जगत असतात. आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. मी किती आनंदी आहे यापेक्षा माझ्यामुळे किती आनंदी असतील हे धोरण ते वृद्धापकाळात ठेवून जगतात. अनुभव, आदर्श व आनंदाचा सोहळा हाच ज्येष्ठांच्या जगण्याचा नात्याचा गोतावळा आहे. ज्येष्ठ नागरिकांनो, आता स्वतःसाठी जगा, स्वतःची काळजी घ्या, ते आनंदानं जगूया. येईल साठी येईल सत्तरी, करायची नाही कुणी चिंता. प्रत्येक दिवस मजेत घालवायचा, वाढवायचा नाही अपेक्षाचा गुंता. वय झालं, म्हातारपण आलं, तुम्हीच सांगा बरं ज्येष्ठांनो, छंद जोपासायला वयाचं बंधन असतं का? रिकाम टेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का? करमत नाही करमत नाही सारखं असं म्हणायचं नाही. आवडत्या कामात दिवस घालवायचा, उगाच कुडात बसायचं नाही. गुडघे गेले कंबर गेली म्हणायचं नाही. स्वतःला समजायचं असतं, पुढं पुढं चालायचं असतं. माझ्या ज्येष्ठ नागरिक मित्रांनो, आनंदाने राहा. वृद्धापकाळात मित्र हा खरा आधार असतो. आपण मित्र जोडा आणि आनंदी जीवन जगा. ज्येष्ठ नागरिक ह्या देशाचे आधार वड आहेत, ह्या देशाची ठेव आहे. आणि म्हणून ज्येष्ठ नागरिकांनो, समाजात चला, लोकांबरोबर मिसळा, आपल्या जुन्या आठवणी आठवा आणि आनंदाने आपण जीवन जगूया. आरोग्याची काळजी घ्या, पैसे आपल्या आरोग्यासाठी राखून ठेवा. पैसे आपल्याला कधीही कामा येतात. लेख लक्षात ठेवा, वृद्धापकाळामध्ये आपली नाती गोती सांभाळा, आपल्या मित्रांबरोबर राहा आणि मस्त राहा, स्वस्थ राहा, आरोग्यदायी राहा, आनंदी राहा.
1: अशा प्रकारे आनंद मिळवत असताना बऱ्याच वेळा शारीरिक कमजोरी माणसाला ज्येष्ठत्वाची बोचरी आठवण करून देते. मात्र त्याही परिस्थितीत मार्ग काढत ज्येष्ठ लोक सुद्धा ज्येष्ठांसाठी कसे मदतीचा हात बनतात हे एका ज्येष्ठ अनुभवी आणि समाजासाठी मदतीचा हात देणाऱ्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी आपल्याला सांगतायत.
3: 60 वर्ष पूर्ण झाली म्हणून आपण ज्येष्ठ नागरिक झालो याची थोडीशी खरं म्हणजे गंमतच वाटते. मागे वळून पाहताना लक्षात येतं कितीतरी चांगले वाईट अनुभव आपण घेत राहिलो, काही गोष्टी शिकतही राहिलो. या सगळ्या ह्याच्यामध्ये खरं म्हणजे सुरुवात जी होते ती आपल्या आई वडिलांपासून. त्यामुळे आदर्श कोणाचा असावा आपल्या समोर, तर आपल्या आई वडिलांचा आदर्श तोच माझ्या समोर होता. माझे वडील एकदम तसे कडक प्रामाणिक शासकीय अधिकारी आणि आई एक सहनशील गृहिणी. या दोघांकडे पाहताच

0: मी मोठी झाले. येणाऱ्या प्रसंगाला अतिशय धीराली तोंड कसं द्यायचं हे त्या दोघांकडनं मी शिकले. आपण कुठली जबाबदारी नाही म्हणायची नाही, आपण ती घ्यायची आणि ती उत्तम पद्धतीने पार पाडायची हे आम्ही शिकलो. काही चांगले अनुभव नक्की आयुष्यामध्ये आले, संधी पण चांगल्या मिळाल्या, सहकारीही चांगले मिळाले. आनंद ही गोष्ट अशी आहे की ती खरं म्हणजे तुमच्या मनातूनच लागते. आनंद बाह्य गोष्टींवर आपण नाही ठेवला पाहिजे याची शिकवण आम्हाला फार लहानपणीच मिळाली. वडील आम्हाला दासबोध वाचून दाखवायचे, त्यामुळे आयुष्य हे बाह्य गोष्टींवर अवलंबून न ठेवता जे आहे त्याला स्वीकारून त्यात आनंद मानणं हे आम्ही त्यांच्या वागण्यातून शिकलो. वैद्यकीय अधिकारी आहे, डॉक्टर आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे रक्त केंद्रामध्ये मी काम करते गेली अनेक वर्ष, 33 वर्ष असं म्हणता येईल. त्याशिवाय मी 14 रक्त केंद्र महाराष्ट्रात आहे, त्याची एक अंडर सेक्शन एक कंपनी आहे, त्याची कार्यवाह म्हणून पण काम करते. पण हे कसं आहे सगळं की हे स्वतःच्याही आनंदासाठी आणि त्याचा आपोआप समाजाला उपयोग होतो. म्हणजे रक्त ही गोष्ट अशी आहे की अनेकांना ते बऱ्याच वेळा लागतं आणि ते वेळेवर देण्याचं काम आमची टीम करत असते. आणि खरं म्हणजे आमची टीम करते म्हणत असताना रक्तदाते रक्त केंद्रातून रक्तदान करतात किंवा शिबिर घेतात, म्हणून हे सगळं शक्य होतं की इथे अनेक सेवाव्रती अशा पद्धतीचं काम करतात. कदाचित रक्तदात्यांना हे माहिती आहे की त्यांना रक्त केंद्रातनं त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा फोन येतो. हे काम सेवाव्रती करतात आणि ते आनंद घेतात त्या विषयाचा. म्हणजे अनेक रुग्णांना काही मार्गदर्शन करणं, अडचण असेल तर ती सोडवणं, अशा पद्धतीचं काम काही सेवाव्रती करतात. म्हणजे जे तसे एका अर्थाने या संस्थेचे कर्मचारी नाही तरी पण ते स्वेच्छेने येतात आणि त्या गोष्टींचा ते आनंद घेतात. खरं सांगू का, खरं म्हणजे आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांसमोर आदर्श सुद्धा आहे. ज्येष्ठ नागरिकांचा जवळपास 50 ते 55 समूह आहे की जो रक्त केंद्रात आणि रुग्णालयामध्ये काम करतो आणि आम्ही पाहतो त्यांना ते काम करताना आणि ते खूप आनंदाने करतात. त्यामुळे खरं म्हणजे आमच्या समोर हा आदर्श नक्की आहे. असं कुठलं तरी काम आपण स्वीकारू शकतो. आपली एका अर्थाने आरोग्य आपलं जर चांगलं आपण ठेवलं, मानसिक आणि शारीरिक दोन्हीही चांगलं ठेवावं आणि असं कुठेतरी काही योगदान आपल्याला देता येतं का याचा प्रत्येकाने विचार करावा. कारण सगळ्यात जास्त दुसऱ्यांसाठी काहीतरी करताना होतो ना, त्याच्या इतका आनंद कशातच नसतो. त्यामुळे सगळ्यांनी अशा पद्धतीचं काही करावं असं मला वाटतं.
1: ज्येष्ठत्व श्रेष्ठत्व हे मिळवावं लागतं. अनुभव संपन्न लोकांची मदत आजच्या पिढीला गरजेची आहे असं बोलत असतो. मात्र आपण आपला मार्ग पक्का करावा आणि नवीन पिढीला मदत करता येत असेल तर प्रयत्न करावेत असं मनापासून वाटत असलेले बालाजी नारागुडे जीवनाची सेकंड इनिंग उत्साहात कशी घालवतायत याबद्दल बोलताना म्हणाले,
2: मी वयाच्या 55 वर्षापासूनच ठरवलं होतं की आपल्याला 60 वर्षानंतर आपल्याला आपल्या प्रमाणे जगायचं. माझ्या ज्या काही इच्छा पूर्ण राहिलेल्या होत्या ती हळूहळू हळूहळू करत मी माझ्या व्यवसायातल्या ज्या काही जिम्मेदाऱ्या होत्या त्या जिम्मेदाऱ्या कमी करत गेलो. मला फिरण्याचा छंद होता आणि दुसरा छंद होता पुस्तक वाचणे, रिडिंग. तर माझ्याकडे मी तेव्हानंतर मग पुस्तकं विकत घ्यायला सुरू केले, पुस्तकं वाचतोय. समवयस्क मित्रांच्या चर्चेमधून असं हे झालं की 55 वर्षानंतर तब्येत चांगली राहून म्हणून तो आपण थोडस व्यायाम वगैरे करूया, जो की तो परत करत नव्हतो. त्यांच्यासोबत मग ग्राउंडवर वगैरे जाणं चालू झालं आणि मला तेव्हापासून रनिंगचा छंद लागला. आता मी 55-56 वर्षानंतर हळूहळू इथल्या काही आणि बाहेरच्या काही अशा मॅरेथॉन्स मध्ये सहभाग घ्यायला चालू केला, त्यामुळे माझी तब्येत पण चांगली आहे. मला आता कुठल्याही प्रकारचा त्रास नाहीये, कोण मधुमेह किंवा ब्लड प्रेशर वगैरे कुठलाही मला त्रास नाहीये. एवढं बाहेर जाताना मी माझ्या सौभाग्यवतीला पण सोबत घेऊन जात असतो. या वयात सुद्धा आपण नव्या उमेदीनं नव्या आशा आकांक्षा हे करून आपण आपलं आयुष्य जगू शकतो आणि जगायला पाहिजे. आपले जे काही छंद राहिलेले आहेत अडी अडचणीमुळं, कुठल्याही व्यावसायिक अडचणीमुळं म्हणा, आर्थिक अडचणीमुळं म्हणा, आर्थिक सोबतच बसतील असे आपले छंद पूर्ण करावेत आणि छान आयुष्य जगावं एवढंच माझं म्हणणं आहे.
1: आनंदी जीवन जगणं, जीवनाचा एक सोहळा अनुभवणं हे तेव्हाच जमू शकतं ज्यावेळी आपलं मन आपल्याला स्वतःला मदत करेल. हेच समजावून सांगतायत बालकुमार साहित्यिक लीला शिंदे त्यांच्या शब्दात.
3: एक सुंदर असं बुद्ध टीचिंग आहे, द ओल्डर यू गेट द मोर यू रिअलाइज पीस इज प्राइसलेस, नेचर इज मेडिसिन, हेल्थ इज एव्हरीथिंग अँड हॅपीनेस इज सिम्पल. या अवस्थेबद्दल किती सुंदर अशा प्रकारच्या प्रतिमा आणि त्या

किती सहज बुद्धाने मांडलेले आहेत. खरं म्हणजे ना आपल्याकडे असं आहे की वृद्धत्व, वार्धक्य म्हटलं की न्यूनत्व निसर्गाचा नियम आहे. हे निसर्गाचे टप्पे आहेत, इतके छान टप्पे आहेत, हे इतके शिस्तबद्ध टप्पे आहेत. अगदी जन्मापासून ते तारुण्यापर्यंत आपण जर पाहिलं तर आपल्याला इतका सुंदर असा हा काळ असतो. जसे जसे टप्पे वाढत जातात, फांद्या, मग बहर, सुंदर फुलं, पानं आणि फळं, मग ते वृक्ष जो आहे तो अतिशय देखणा दिसू लागतो. आणि मग केव्हा तरी तर निसर्गाच्या नियमानुसार तो देखील थकतो ना. मग त्यातून आपल्याला त्याचा बहर कमी होतो, त्याला फुलं येणं कमी होतं, फळं येणं कमी होतं. हा टप्पा किती सुंदर पद्धतीने आपण जगू शकतो ह्याचं शहाणपण आपल्याला दिलेलं आहे. एक नवीन अवस्थेमध्ये आपण

0: रक्ताच्या नियमानुसार तो देखील थकतो ना, मग त्यातून आपल्याला त्याचा बहर कमी होतो, त्याला फुलं येणं कमी होतं, फळं येणं कमी होतं. हा टप्पा किती सुंदर पद्धतीने आपण जगू शकतो ह्याचं शहाणपण आपल्याला दिलेलं आहे. एक नवीन अवस्थेमध्ये आपण प्रवेश करतो. म्हणजे खरं तर बघा, माझ्या बाबतीत मी जर पाहिलं ना, मी समाजशास्त्राची शिक्षिका होते, मी विद्यार्थिनी आहे असं मी समजते आजही. ज्येष्ठत्वाच्या टप्प्यामध्ये मला असं वाटतं की जगून झालेलं माझं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये मला त्या त्या टप्प्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कळल्या नव्हत्या, समजल्या नव्हत्या, वाईटही वाटलं होतं, दुःखही झालं होतं. पण आज ती गोष्ट मी जेव्हा आठवते त्या बाबीत मला काहीतरी शिकून गेलेले आहेत असं मला वाटतं. मुलं मोठी होणार, ती घर सोडून जाणार, पण याचा अर्थ असं नाही की आपल्या नात्यामध्ये अंतर निर्माण होईल. आत्मीयता ही जी आहे, प्रेम जे आहे, हे तर आपल्यामध्ये कायमचं पेरूनच गेलेलं असतं. आणि हेच प्रेम, हीच आत्मीयता, हीच करुणा, हेच आपुलकी ही जी आहे, ही आपल्याला समाज जीवनामध्ये देखील मार्गदर्शन करत असते. बालसाहित्याच्या बाबतीमध्ये मी म्हटलं तर मी थोडंफार लिखाण करते बालसाहित्याचं. आपण म्हातारे जरी झालो तरी कधीतरी आपण निखळ निरागस बालकासारखं देखील आपण वर्तन करू शकतो, विचार करू शकतो. आपण त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे आपण अनुभवू शकतो. हे किती मोठं आपल्याला ही देणगी ह्या टप्प्याने आपल्याला दिलेले असं मला वाटतं. या टप्प्यामध्ये तुम्ही गेलेला आहात, अगदी जी एक समृद्ध जाणीव आपल्या मनामध्ये ती निर्माण झालेली आहे ती स्वीकारायला पाहिजे. किंवा असू दे, मी हे एक माझं वृद्धत्व किंवा माझ्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर दिसणाऱ्या सुरकुत्या असतील, पांढरे केस असतील, हे माझं न्यूनत्वाचं प्रतीक नाही, उलट ते समृद्धतेचं प्रतीक, आत्मभान निर्माण करते. एक वेगळं सौंदर्य ह्या प्रतिमेचं आपल्या मध्ये आपण आपल्या व्यक्तित्वामध्ये ते जोपासायला पाहिजे. टप्प्याने दिलेली जी काही एक बक्षीस जे आहे जे आपण सन्मानाने ते स्वीकारायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही कमीपणा आपल्यामध्ये यायला नको. एक नटी इंटरव्ह्यू घेण्यात येत होता तेव्हा ती म्हणाली की तुम्ही माझ्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या आणि अंगावर पडलेल्या सुरकुत्याकडे तुम्ही न्यूनत्वाने बघू नका, हा ते मी वृद्धत्वाने कमावलेले ही एक शहाणपण आहे. एकूण एक ज्या सुरकुत्या आहेत त्या माझ्या व्यक्तित्वाला समृद्ध करणाऱ्या आहेत. अशा पद्धतीने आपण जर हा टप्पा स्वीकारला तर तो अत्यंत आनंददायी होऊ शकतो.
1: या सर्व ज्येष्ठ नागरिकांना ऐकल्यावर असं वाटतं, खरंच वय हा फक्त एक आकडा आहे, या आकड्यात व्यक्तीनं अडकून पडूच नये. हे ज्येष्ठ नागरिक आपल्याला सांगत असतात, आजच्या धकाधकीच्या काळात यशानं फुगून जाऊ नका आणि अपयशानं बावरून जाऊ नका. म्हणूनच कधी वाटतं जेव्हा अपयशामुळे खचून गेलेली मंडळी समोर येते, यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह मात्र नवं जग जिंकण्याचं बळ आपल्याला देत असते. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात. विषय होता अनुभव, आदर्श आणि आनंदाचा सोहळा. सहभाग ज्येष्ठ साहित्यिक श्रीधर नांदेडकर, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंग राजपूत, शहरातील रक्तपेढीसाठी कार्यरत असलेल्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, बालकुमार साहित्यिक लीला शिंदे आणि अल्ट्रा मॅरेथॉन पटू बालाजी नारागुडे. निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले. सादर करते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आकाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गेल्या शतकभरात विविध पातळ्यांवर बदल होऊनही केंद्रीय लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता अढळ राहिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 2026 आजपासून लागू। पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जण ठार 11 जखमी। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नौकानयनात भारताला रौप्य पदक, एकूण पदक संख्या 63 वर। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या गेल्या शतकभरातल्या प्रवासात प्रशासन, तंत्रज्ञान, अभ्यासक्रम आणि इतर अनेक गोष्टींमध्ये बदल झाले, मात्र या संस्थेवरचा विश्वास अढळ राहिला असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते। केवळ पदाच्या आकर्षणामुळे नव्हे तर लोकसेवेच्या भावनेनं प्रेरित युवा पिढीला या सेवेत सामावून घेण्याची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले। 21व्या शतकातला भारत आज नवीन कार्यसंस्कृतीसह पुढे जात असून जनकेंद्रित सक्रिय सुशासन हे याचं प्रमुख सूत्र असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं।
1: हमें प्रो पीपल, प्रो एक्टिव, गुड गवर्नेंस के पैरामीटर्स के आधार पर देश को वो प्रोफेशनल्स देने हैं जिनमें गरीब की तकलीफ समझने की संवेदना हो, जो युवा जोश के साथ खुद आगे बढ़कर काम करे, जो इनोवेटिव तरीके से कठिन समस्याओं का रास्ता निकाले, जो कानून का पालन कराए लेकिन ये भी परख सके कि उस कानून से लोगों का जीवन आसान हो रहा है या फिर वो रुकावट बन रहा है।
0: UPSC च्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त प्रधानमंत्री मोदी यांनी आज एक विशेष नाणं, टपाल तिकीट आणि 100 लँडमार्क जजमेंट्स शेपिंग द पॉलिसीज ऑफ UPSC अँड पब्लिक सर्व्हिस कमिशन इन इंडिया या शीर्षकाचं पुस्तक प्रकाशित केलं। आजच्या कार्यक्रमाने गेलं वर्षभर चाललेल्या UPSC च्या शतक महोत्सवी सोहळ्याची सांगता झाली। बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 2026 आजपासून लागू झालाय। राष्ट्रपतींनी 13 ऑगस्ट रोजी या कायद्याला मंजुरी दिली होती। हा नवीन कायदा बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 1891ची जागा घेईल। हा कायदा बँकिंग नोंदींचा पुरावा म्हणून वापर करण्यासाठी आधुनिक कायदेशीर चौकट उपलब्ध करून देईल। सध्याच्या बँकिंग व्यवस्थेच्या गरजांनुसार कायदेशीर चौकट आधुनिक करणं हा या कायद्याचा उद्देश आहे। नवीन कायद्यानुसार प्रत्यक्ष, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल, व्हर्च्युअल, क्लाऊड आधारित तसंच इतर आधुनिक स्वरूपात ठेवण्यात आलेल्या बँकिंग नोंदींना मान्यता देण्यात आली आहे। आगामीच्या दिवाळीच्या काळात फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली असून याबाबत समतोल दृष्टिकोन स्वीकारलाय। दिवाळीच्या सणाला विशिष्ट प्रकारच्या फटाक्यांच्या वापराला परवानगी दिली जाईल, मात्र त्यासाठी वेळेचे निर्बंध घातले जातील असं न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती PB वराळे यांच्या पीठानं यावेळी सांगितलं। राजधानी दिल्ली आणि उत्तरेकडच्या इतर राज्यांमध्ये वायू प्रदूषणाच्या काळात फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती। त्याबाबतच्या एका याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयानं हा निर्णय दिला। धार्मिक भावना आणि वायू प्रदूषणाचे गंभीर परिणाम यामध्ये समतोल साधण्याची गरज असल्याचं न्यायालयानं यावेळी सांगितलं। अहमदाबादमध्ये 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या सदस्याच्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालय

0: न्यायालयानं स्थगिती दिली. या प्रकरणात दोषी असलेल्या अहमद बावा यानं आपल्या फाशीच्या शिक्षेविरोधात केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसे आणि संदीप मेहता यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. बावा याला शिक्षा देणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या कामकाजाचा वृत्तांत सादर करावा असे निर्देश न्यायालयानं दिले आणि त्याच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सौर ऊर्जा क्षेत्रातल्या धोरणांविषयी.
1: भारताच्या सौर ऊर्जा क्षेत्रातल्या धोरणांसाठी सुरुवातीच्या काळात गुजरात हे प्रायोगिक क्षेत्र ठरलं. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सौर ऊर्जेसाठी स्वतंत्र धोरण राबवणारं गुजरात हे पहिलं राज्य बनलं. राज्य पातळीवरचा हा प्रयोग देशातील एका मोठ्या परिवर्तनाचा भाग बनला. 2014 केवळ 2.8 गिगावॅट असलेली भारताची स्थापित सौर ऊर्जा क्षमता जुलै 2026 पर्यंत जवळपास 165 गिगावॅट पर्यंत पोहोचले. यामुळे सौर ऊर्जा हा भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेचा सर्वात मोठा घटक बनलाय. त्यापुढचं पाऊल होतं सौर ऊर्जेला ग्रीडपासून थेट घराघरात पोहोचवणं. 2024 सुमारे 75,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद असलेली पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली. ऑगस्ट 2026 पर्यंत या योजनेचा लाभ 51 लाखापेक्षा जास्त कुटुंबांनी घेतला असून 14.8 गिगावॅट क्षमतेचे रूफटॉप म्हणजे छपरावरचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालेत. जवळपास 19 लाख कुटुंबांचं वीज बिल शून्य आलंय. या दूरदर्शी धोरणाचा विस्तार ग्रामीण भागातील ऊर्जा स्वयंपूर्णतेपर्यंतही झाला आहे. पीएम कुसुम योजनेच्या समन्वयातून शेतकरी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सिंचन पद्धतीकडे वळू शकतात. यामुळे डिझेलवरचं अवलंबित्व कमी होऊन शेतीचा आवर्ती खर्चही कमी होतो. केवळ पीएम सूर्यघर योजनेमुळे उत्पादन प्रक्रिया, लॉजिस्टिक्स, वित्त पुरवठा आणि देखभाल या क्षेत्रात सुमारे 17 लाख रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाकिस्ताननं अफगाणिस्तानच्या कुनार आणि हेल्मंद प्रांतातल्या नागरी वस्तीवर काल केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 9 जण ठार तर 11 जण जखमी झाल्याची माहिती तालिबानच्या प्रवक्त्यानं दिली. पाकिस्ताननं देशांतर्गत राजकीय आणि आर्थिक समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी अफगाणिस्तानवर हल्ले केल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच या हल्ल्याला अफगाणिस्तानकडून योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय. अमेरिकन लष्कराची अंतिम तुकडी इराकमधून बाहेर पडत असून ऑपरेशन इनहेरंट रिझॉल्वची अधिकृतपणे सांगत आहोत असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जाहीर केलं. आयसिस या दहशतवादी संघटनेविरोधातला हा निर्णायक विजय असून अमेरिकेबरोबरच इराकचा देखील हा विजय असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. या माघारीबरोबरच अमेरिकेचा इराकमधला गेल्या 2 दशकांपेक्षा जास्त काळ चाललेला लष्करी हस्तक्षेप संपुष्टात येत असल्याचं ते म्हणाले. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या 12व्या दिवसाची सुरुवात भारतानं आज पदक तालिकेत आणखी भर घालत केली. भारतानं आज नौकानयन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक मिळवलं. तिरंदाजीत पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू यानं कांस्य पदक पटकावलं. स्क्वॉशमध्ये महिलांच्या सांघिक उपांत्य फेरीत भारताला हाँगकाँगकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला आणि भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. सेपकट क्रॉ या खेळात पुरुषांच्या क्वाड्रंट प्रकारात भारतानं व्हिएतनामचा 2-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे भारताचं अजून एक पदक निश्चित झालंय. हॉकीमध्ये पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे तर भारतीय महिला हॉकी संघानं चीनविरुद्ध होणाऱ्या सुवर्णपदकाच्या सामन्यात आधीच आपलं स्थान निश्चित केलंय. क्रिकेटमध्ये गतविजेता भारत पुन्हा मैदानात उतरणार असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा अंतिम

0: रितला सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारताच्या पदकांची एकूण संख्या 63 वर पोहोचली असून त्यात 10 सुवर्ण 22 रौप्य आणि 31 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत सध्या पदक तालिकेत 8 स्थानावर आहे. कर्नाटकचा किनारपट्टी भाग केरळ माहे तमिळनाडू पुडुचेरी आणि करायकलमध्ये आज जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरामध्ये देखील जोरदार पाऊस पडेल तर रायलसीमा आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग ओदिशा अरुणाचल प्रदेश आसाम आणि मेघालयमध्येही वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या शतकभरात विविध पातळ्यांवर बदल होऊनही केंद्रीय लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता आढळ राहिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 2026 आजपासून लागू. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जण ठार 11 जखमी आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नौकानयनात भारताला रौप्य पदक एकूण पदक संख्या 63. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळ नुकताच जाहीर करण्यात आला. यात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर, अकोट, अकोला, बाळापूर, पातूर, बार्शी टाकळी आणि तेल्हारा या 7 तालुक्याचा समावेश असल्यानं अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सरकारतर्फे शेतकऱ्यांना भरीव मदत दिली जाईल अशी ग्वाही अकोला आणि बुलढाणा दौऱ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली. 6 मंत्र्यांच्या उपस्थितीत विभागीय आढावा बैठक अकोल्यात पार पडली. या बैठकीत जिल्हानिहाय पीक नुकसानीचा आढावा घेण्यात आला. ही बैठक पालकमंत्री आकाश पुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, उद्योग आणि बांधकाम मंत्री राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासह अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या 5 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि काही आमदार उपस्थित होते. अकोला शहरात प्रथमच 4 वेगवेगळ्या विभागात पर्यावरणपूरक गणपती या महाकार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. मागील वर्षी एकाच वेळी 10,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारून लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये अकोल्याचं नाव नोंदवलं होतं. यावर्षी हा उपक्रम अधिक व्यापक करत शहरात 4 केंद्रांवर तब्बल 20,000 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या. गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या मोठी असली तरी गावागावात सामूहिक गणेशोत्सवाची संकल्पना रुजताना दिसत आहे. यंदा अकोला जिल्ह्यात तब्बल 4,000 गणपतीची स्थापना झाली. त्यापैकी 545 ठिकाणी सार्वजनिक गणपती तर 421 ठिकाणी एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्यात आला. अनेक मंडळांमध्ये सजावट, रोषणाई, देखावे आणि ध्वनी व्यवस्थेवर होणारी स्पर्धात्मक खर्चाची प्रवृत्ती कमी करण्यास या उपक्रमाची मदत होते. गंभीर आजार, अपघात आणि महागड्या शस्त्रक्रियांचा खर्च पेलणं आर्थिकदृष्ट्या अडचणीचं ठरणाऱ्या रुग्णांसाठी वैद्यकीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी आधार ठरत आहे. 1 जानेवारी 2024 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत अकोला जिल्ह्यातील 1,468 रुग्णांना 10,08,90,498 रुपयांची आर्थिक मदत या निधीतून वितरित करण्यात आली. अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसंच तालुक्यामध्ये संभाव्य पाणी टंचाई संदर्भात प्रभावी उपाय योजना राबवण्यात याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत देण्यात आले. शहरातील मोठ्या विहिरी हाय इल्डिंग बोर अधिग्रहित करण्याची सूचना देण्यात आली. वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यांपासून पाऊस नसल्यानं जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट पसरलं. या पृष्ठभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 2 दिवसाचा जिल्ह्यात दुष्काळी दौरा केला. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि पिकांची पाहणी केली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर आणि मालेगाव या 3 तालुक्यातील प्रातिनिधिक गावांमध्ये शेतीच्या बांधांवर जाऊन पिकांची पाहणी केली. राज्य शासनानं राज्यातील 265 तालुक्यात ट्रिगर 1 कोरडा दुष्काळ जाहीर केला. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मालेगाव, मंगरुळपीर, मानोरा रिसोड आणि वाशिम या सहाही तालुक्यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात लवकरच शेती सर्वे सुरू होणार असून सोयाबीनचं एकरी सरासरी उत्पादन काढण्यासाठी पीक कापणी प्रयोग शेतात सुरू झाले आहेत. जिल्ह्यात पावसाचा खंड कायम राहिल्यानं जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. पाटबंधारे विभाग आणि मृदा व जलसंधारण विभागाच्या 27 आणि 28 सप्टेंबरच्या अहवालातील आकडेवारी एकत्रित केल्यास 419.13 दशलक्ष घनमीटर संकल्पित साठ्याच्या तुलनेत केवळ 172.84 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे. म्हणजेच एकूण क्षमतेच्या अवघ्या 41.24% साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुढील काळात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरं जावं लागणार आहे. जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचं नियोजन आतापासूनच काटेकोरपणे करावं. उपलब्ध पाणी साठ्याचं योग्य नियोजन करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत राहील यासाठी आवश्यक त्या उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी प्रशासनाला दिले. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. रंजना जोगळेकर यांना ऐकूया.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया रवी ठाकूर यांच्या शिल्लक कविता या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: शिल्लक कविता हे रवी ठाकूर यांनी लिहिलेलं कवितेचं पुस्तक वाचण्यात आलं. राजेंद्र जयदेव ठाकूर या नावाने देखील रवी ठाकूर प्रसिद्ध आहे. जे न देखे रवी ते देखे कवी अशा अर्थाने त्यांनी रवी ठाकूर या नावाने टोपण नाव वापरून लिखाण केलं आहे. शिल्लक कविता, त्यातला शिल्लक शब्द मला फार आवडला. हे शीर्षक आपल्याला का सुचलं नाही असं देखील मनात आलं, कारण आमचं घर जेव्हा पाडण्यात आलं तेव्हा माझ्या बऱ्याच कविता, डायऱ्या, वह्या, काही पुस्तकं त्या घर पाडण्याच्या मलब्यात हरवून गेल्या आणि शिल्लक राहिल्याच नाही. काहीतरी हरवल्याचं शल्य कलाकार जाणतं, त्यामुळेच या शिल्लक कवितातील शिल्लक शब्द मला अधिक आवडला. किती लिहिल्या, किती फाडल्या, काही जाळल्या, काही टाळल्या, काही कुठे ठेवल्या, काही कुठेतरी गेल्या, काही कुठेतरी हरवल्या, काही मनातच राहिल्या, काही शोधल्या, काही सापडल्या. जीवनाचंही असंच असतं. जीवनाच्या कागदावर काही लिहिलं, पुसलं गेलं, कुणी कुणी काय काय लिहिलं, पण शेवटी उरल्या, राहिल्या त्या कविता, शिल्लक कविता. श्री स्वानंद बेदरकर या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लिहितात, आयुष्याच्या आकडेमोडीचे गणिती उत्तर देता येणं सोपं नसतं. सोपं नसतं त्या अरबट चरबट जीवनानुभवाचा तळ शोधणं. खरं सांगायचं तर कवितेच्या बाबतीत काहीच सोपं नसतं. या पुस्तकाला पी विठ्ठल यांची प्रस्तावना मिळाली आहे. या पुस्तकाचे अर्पण लेखकाने स्वतःच्या हरवलेल्या कवितांना

0: करतानाच केले आहे. विशेष म्हणजे पानोपानी अप्रतिम रेखाचित्र आहेत जी तुषार देसाई यांनी काढली आहे. 134 पानांच्या या पुस्तकात 36 कविता या अदमासाच्या आहेत, काही स्वशोधाच्या आहेत आणि पुढच्या काही वेगळं वळण घेऊन मग्न झालेल्या अशा कविता देखील आहेत. सामान्यतः औषध, पाणी, हवा, पालट, ऋतू बदललेला, प्रेमाचे दोन शब्द, पाऊस, शरीराचे चोचले, याने बरं वाटतं, माझं गाणं ऐकलं की बरं वाटतं, छान वाटलं, प्रेम, प्रेमभंग, अशाच विषयांवर कविता आपण वाचत असतो. पण भावनांची उमलती कोवळी किरणं, नंतर हळूहळू येत जाणारा प्रगल्भ भाव, नंतर जगाचे टक्के टोणपे, वळणवाटा फिरून आलेली उदासीनता, नाराजी, असा वेगळा आलेख या शब्द आख्यानात वाचायला मिळतो. इतरांशी मला काय करायचं, माझा मी सुखी आहे ना, माझी मुलं माझ्याकडून जे आहेत त्यात जे होतं ते होऊ दे, त्यात मी आनंदी आहे, असा भाव न ठेवता वैश्विक विचार करण्याची क्षमता कवीमध्ये आहे. सूर्यास यात मानवी भावांच्या भावनांचे इंद्रधनुष्य बघायला मिळते. शांत राहून बरंच काही सांगायचं आहे जे न बोलताही समजून घ्यायचं आहे, अशी एक शांतता या कवितांमध्ये जाणवते. जीवन समृद्ध करणाऱ्या अशा या शिल्लक कविता मनात देखील शेवटपर्यंत शिल्लक राहतात.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला रवी ठाकूर यांच्या शिल्लक कविता या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे शेती व्यवसायातील अपघात. नमस्कार मंडळी. मंडळी, शेतीचा व्यवसाय म्हटला की अनियमित पाऊस, अति ऊन, कडक थंडी, गारा, वादळं, विजा, ढगफुटी अशा अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागतं. तसंच शेती करत असताना वेगवेगळ्या प्रकारची संकटंसुद्धा सामोरी येतात. अशा अनेक प्रकारच्या संकटमय मार्गातून शेतीचा व्यवसाय हा निकरानं करावा लागतो. अशावेळी शेतकऱ्यांना काही अपघातांनासुद्धा तोंड द्यावं लागतं. सहजपणे कोणकोणते अपघात घडू शकतात आणि त्यावर लगेचच प्राथमिक उपचार काय करता येतील याबद्दल आज आपण माहिती करून घेऊया. खरं तर शेती व्यवसायातले अपघात हे काहीसे अज्ञान, बेजबाबदारपणा किंवा चुकीच्या मार्गदर्शनामुळे सुद्धा घडू शकतात. शेती व्यवसायामध्ये ट्रॅक्टर, मळणी यंत्र, कडबाकुट्टी यंत्र, नांगर किंवा शेतीसाठी वापरली जाणारी वेगवेगळी अवजारं, तसंच फवारणी यंत्र, पंप, इलेक्ट्रिक मोटार, डिझेल इंजिन, कीटकनाशकं या सगळ्या गोष्टींशी शेतकऱ्याचा सतत संपर्क येत असतो. केवळ अज्ञानामुळे या सगळ्या बाबतीत काही ना काही प्रमाणात अपघात होऊ शकतात. काम करताना मातीत पडणं, दगडाची ठेच लागणं, रक्तबंबाळ होणं हे तर नेहमीच आहे. या सगळ्या बाबतीत जर निष्काळजीपणा केला नाही तर आपण नक्कीच त्यातून वाचू शकतो. मंडळी, शेतात काम करत असताना सर्पदंश पुष्कळ वेळा होतो. अशावेळी घाबरून किंवा गांगरून न जाता दंश केलेल्या ठिकाणापासून वरच्या बाजूला त्वरित घट्ट आवळून बांधावं, चावा घेतलेल्या ठिकाणातून रक्त जाऊ द्यावं, तितक्या लवकर डॉक्टरांकडे पोहोचावं. सापाप्रमाणेच विंचू, इंगळी किंवा इतर काही जहरी कीटक, मधमाशा चावल्या तरीसुद्धा त्वरित डॉक्टरी उपचार करावेत. मंडळी, शेतातल्या पाणी उपसण्याच्या इलेक्ट्रिक मोटारची वेळेवर तपासणी करावी. शॉक बसल्यास त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत. शेतीसाठी लागणारी विजेची सर्व उपकरणं ही सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी आपली असते. याचप्रमाणे मंडळी, आपल्याकडे जी जनावरं असतात ती काही प्रमाणात मारकी असू शकतात. अशा जनावरांपासून नेहमी सावध राहावं. रात्रीच्या वेळी रानटी जनावरांपासून धोका होऊ नये म्हणून बॅटरीचा वापर करावा. तसंच इतरही काही सुरक्षिततेचे मार्ग वापरावेत. यासाठी शेतकऱ्यांचा विश्वासू मित्र म्हणजे कुत्रा पाळावा. त्याचप्रमाणे मंडळी, आपण ज्या औषधी फवारण्या करतो, किडींचं रोगांचं नियंत्रण करतो, यासाठीचं जे ज्ञान आवश्यक आहे ते आधी प्राप्त करून घ्यावं. आता जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते, म्हणजे वाद

वादळी पाऊस असतो किंवा वादळाच्या वेळी भक्कम ठिकाणी आश्रय घ्यावा. आकाशात वीज कडाडत असताना झाडाखाली थांबू नये. धुवाधार पावसात शक्यतो जाऊ नये. ओढ्यांना नदी नाल्यांना पूर येत असतो तेव्हा वेगानं वाहणाऱ्या पाण्यात स्वतः शिरून किंवा वाहन घालून जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करू नये. शेती व्यवसायात कशाकशाने अपघात होतील हे आपण नक्की सांगू शकत नाही, म्हणून आपणच सावधपणानं धोके ओळखून अपघात टाळले पाहिजेत. शेतीच्या प्रत्येक कामात घाई गडबड न करता सावधगिरी बाळगावी म्हणजे अपघात टळू शकतात. त्याचप्रमाणे मंडळी, प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या घरामध्ये प्रथमोपचाराची सर्व औषधं, जखमेच्या पट्ट्या, मलम ह्या तयार ठेवाव्यात. अपघाताच्या प्रसंगी एकमेकांनी एकमेकांना लगेचच मदत करावी. एकूण काय तर शेती व्यवसायात अनेक प्रकारचे छोटे मोठे अपघात हे घडत असतात. आपण सावधगिरी बाळगून अपघात टाळण्याचे प्रयत्न नक्कीच करू शकतो. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत शेती व्यवसायातील अपघात याविषयीची माहिती. या माहितीचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोते हो. ऑक्टोबर हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून जगभरात पाळला जातो. या वर्षीच्या अवेअरनेस कॅम्पेनचा एक अतिशय सुंदर संदेश आहे, एव्हरी स्टोरी इज युनिक, एव्हरी जर्नी मॅटर्स. म्हणजेच प्रत्येक रुग्णाची कहाणी अनोखी असते आणि त्यांचा प्रत्येक प्रवास महत्त्वाचा असतो. या संकल्पनेचा नेमका अर्थ काय? स्तनाचा कर्करोग हा आजार जरी एक असला तरी तो प्रत्येक महिलेसाठी वेगवेगळा अनुभव घेऊन येतो. प्रत्येक महिलेची शारीरिक स्थिती, तिची लक्षणे, तिची कौटुंबिक परिस्थिती आणि उपचारांना मिळणारा प्रतिसाद पूर्णपणे वेगळा असतो. कुणाचा कर्करोगावर मात करण्याचा प्रवास लवकर निदानामुळे थोडा सोपा असतो तर कोणाला अधिक मोठा संघर्ष करावा लागतो. म्हणूनच आपण कोणत्याही दोन रुग्णांची एकमेकांशी तुलना करू नये. समाजाने आणि कुटुंबाने प्रत्येक रुग्णाच्या या अनोख्या प्रवासात त्यांच्या भावना समजून घेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे, हेच ही संकल्पना आपल्याला शिकवते. म्हणूनच या चार दिवसांमध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सरबद्दल माहिती घेणार आहोत, भीती कमी करण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य पावलं उचलण्यासाठी. सर्वात आधी ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे नेमकं काय? आपल्या शरीरातील पेशी ठराविक पद्धतीने वाढतात आणि जुन्या झाल्यावर नष्ट होतात. काही वेळा या पेशींच्या वाढीवरचं नियंत्रण बिघडतं आणि त्या अनियंत्रितपणे वाढू लागतात. जेव्हा हा बदल स्तनाच्या पेशींमध्ये होतो तेव्हा त्याला ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो. आज आपण एका महत्त्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका कोणाला असतो? काही रिस्क फॅक्टर्स असे आहेत जे आपण बदलू शकत नाही. यामध्ये सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे वय. वय वाढलं गेलं की ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. महिला असणं हा ब्रेस्ट कॅन्सरचा एक महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे. ब्रेस्ट कॅन्सर महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो, मात्र पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो, जरी पुरुषांमध्ये प्रमाण महिलांच्या तुलनेत खूपच कमी आहे. तसंच कुटुंबात ब्रेस्ट किंवा ओव्हेरियन कॅन्सरचा इतिहास असेल, विशेषतः जवळच्या नातेवाईकांमध्ये किंवा कमी वयात कॅन्सर झाला असेल, तर डॉक्टरांना याची माहिती देणं महत्त्वाचं आहे. काही महिलांमध्ये BRCA1 किंवा BRCA2 सारख्या इनहेरिटेड जेनेटिक म्युटेशन्स असतात. अशा महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त असू शकतो. लहान वयात पिरियड सुरू होणे किंवा उशिरा मेनोपॉज होणे यासारखे हॉर्मोनल आणि

0: अनप्रोडक्टिव्ह फॅक्टर्स देखील रिस्क परिणाम करू शकतात. आता दुसऱ्या प्रकारचे रिस्क फॅक्टर्स ज्यामध्ये आपण काही प्रमाणात बदल करू शकतो, यामध्ये विशेषतः मेनोपॉजनंतर वाढलेले वजन किंवा ओबेसिटी, शारीरिक हालचाल कमी असणं आणि अल्कोहोलचं सेवन यांचा समावेश होतो. म्हणून नियमित फिजिकल ॲक्टिव्हिटी, हेल्दी वेट मेंटेन करणं, अल्कोहोल टाळणं किंवा कमी करणं आणि स्मोकिंग टाळणं या गोष्टी आपल्या हातात आहेत. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, रिस्क फॅक्टर असणं म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर होणारच असं नाही, आणि उलट कोणताही विशेष रिस्क फॅक्टर नसला तरी ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. आपण रिस्क कमी करण्यासाठी आपल्या हातात असलेल्या गोष्टी नक्की करू शकतो, पण त्याचबरोबर आपल्या शरीरात होणारे नवीन बदल ओळखणं आणि वेळेवर तपासणी करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हेच आपण उद्याच्या भागात अधिक विस्ताराने ऐकणार आहोत. स्तनामध्ये नेमके कोणते बदल आपल्याला जाणवू शकतात, कोणती लक्षणं दुर्लक्षित करू नये, कारण प्रत्येकाची स्टोरी वेगळी असली तरी प्रत्येकाची जर्नी महत्त्वाची आहे.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून पर्यावरणाचं संवर्धन कसं करू शकतो याविषयी जाणून घेणार आहोत. याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या कार्यक्रमात सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले कुणाल अनेराव यांना आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे. सर नमस्कार.
1: धन्यवाद सर.
0: श्रोते हो, आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जगामध्ये आपले जे काही पारंपरिक, ज्यांना आपण एका पद्धतीने देशी वाण म्हणून सुद्धा संबोधतो, तर या वाणांना आपण एक प्रकारे विसरत चाललो आहोत. पण या वाणांचं संवर्धन करत असताना या वाणांची आणि त्यांच्या महत्वाची जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करणारे कुणाल अनेराव, आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की एकूणच त्यांचा हा प्रवास सुरू कसा झाला, त्यांची ही संकल्पना त्यांनी कशी रुजवली, आणि पारंपरिक आणि आता सध्या प्रचलित असलेले हायब्रिड बियाणे यांच्यातला फरक पर्यावरणाशी कसा संबंधित आहे.
1: सर्वप्रथम खूप धन्यवाद तुमचे इथे बोलवल्याबद्दल. आजचा जो आपला विषय आहे तो आहे आदिम बियाणी, म्हणजे पारंपरिक बियाणी. शेतीचा जो आत्मा आहे तो ही बियाणी आहेत, आणि त्याच्याशिवाय शेतीचं जी व्यवस्था आहे ती पूर्णपणे उभी राहू शकत नाही. भारत हा खंडप्राय देश आहे आणि इथे आपल्याला हिमालयापासून सह्याद्री पर्वत, गंगेचं विस्तीर्ण खोरं आहे, त्याचबरोबर आपल्या इथे खाली जर तुम्ही बघितले तर अरवली पर्वत आहे, राजस्थानचं वाळवंट आहे. तर इतकं विविध वातावरण असलेल्या भागामध्ये जी पिकं आहेत ती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला सापडतात. 12 हॉटस्पॉट जी आपल्या UNने मान्यता दिलेली आहेत त्यातलं भारत एक महत्वाचं जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून गणलं गेलेलं आहे. तर इथे असणारी जी जैवविविधता आहे ती पिकांमध्येही आहे, जंगलांमध्येही आहे, आणि इतर जी शेती संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातही आहे.
0: पारंपरिक बियाणं जपणं हे एक तसं बघितलं तर कला म्हणता येईल किंवा एक वेगळ्या पद्धतीचं शास्त्र म्हणता येईल. तर आम्हाला थोडक्यात तुम्ही कसं सांगाल की पारंपरिक बियाणं जपत असताना काय काळजी घ्यावी लागते?
1: पारंपरिक बियाणी जपताना ती ऑथेंटिक किती आहेत हे सर्वात महत्वाचं गरजेचं आहे. मगाशी मी जो मुद्दा तुम्हाला सांगितला तर आपली जी जैवविविधता आहे पिकांमधली, त्याचे आकडे मी तुम्हाला थोडक्यात सांगितले तर किती विविध जातींना संपूर्ण होतं. तर भाताची आपल्याकडे 2 लाखाहून जास्त बियाणी होती, कडधान्य, भरडधान्य ह्याच्यामध्ये हजारून भाताच्या जाती होत्या आपल्याकडे. त्यानंतर भाजीपाला आहे, रानभाज्या आहेत, रानभाज्यांची तर हजारहून जास्त आपल्याकडे रानभाज्याच आहेत. नंतर 850 जास्त कंद आहेत. पण हरित क्रांतीनंतर ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होऊन गेले, कारण हायब्रिड बियाणांनी आपल्या बाजारपेठ कब्जा केला आणि त्यामुळे कुठेतरी ही जी पारंपरिक बियाणी होती

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज मारुती पाटील यांचं सतारवादन आपल्याला ऐकत आहोत. सतारीवर राग शुद्ध सारंग विलंबित आणि द्रुतगत तीन तालात आहे. त्यांना तबल्याची साथ कौस्तुभ दिवेकर यांनी केलेली आहे. ऐकूया मारुती पाटील यांनी सतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंग.

मारुती पाटील यांनी सतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंग श्रोतेहो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ कौस्तुभ दिवेकर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेब्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजतायत. आता प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गेल्या शतकभरात विविध पातळ्यांवर बदल होऊनही केंद्रीय लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता आढळ राहिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे विद्यमान आणि माजी अध्यक्ष तसंच सदस्यांची न्यायालयीन चौकशी करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुंबईत मनोरी भागात अडकलेल्या जहाजात वायुगळती होऊन चौघांचा मृत्यू. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नौकानयनात भारताला रौप्य पदक, एकूण पदक संख्या 63 वर. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या गेल्या शतकभरातल्या प्रवासात प्रशासन, तंत्रज्ञान, अभ्यासक्रम आणि इतर अनेक गोष्टींमध्ये बदल झाले, मात्र या संस्थेवरचा विश्वास अढळ राहिला असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते. केवळ पदाच्या आकर्षणामुळे नव्हे तर लोकसेवेच्या भावनेने प्रेरित युवा पिढीला या सेवेत आणण्याची गरज आहे असं ते म्हणाले. 21व्या शतकातला भारत आज नवीन कार्यसंस्कृतीसह पुढे जात असून जनकेंद्रित सक्रिय सुशासन हे याचं प्रमुख सूत्र असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: हमें प्रो पीपल, प्रो एक्टिव, गुड गवर्नेंस के पैरामीटर्स के आधार पर देश को वो प्रोफेशनल्स देने हैं जिनमें गरीब की तकलीफ समझने की संवेदना हो, जो युवा जोश के साथ खुद आगे बढ़कर काम करे, जो इनोवेटिव तरीके से कठिन समस्याओं का रास्ता निकाले, जो कानून का पालन कराए लेकिन ये भी परख सके कि उस कानून से लोगों का जीवन आसान हो रहा है या फिर वो रुकावट बन रहा है.
0: UPSC च्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी आज एक विशेष नाणं, टपाल तिकीट आणि 100 लँडमार्क जजमेंट्स शेपिंग द पॉलिसीज ऑफ UPSC अँड पब्लिक सर्व्हिस कमिशन्स इन इंडिया या शीर्षकाचं पुस्तक प्रकाशित केलं. गेल्या वर्षभर चाललेल्या UPSC च्या शतक महोत्सवी सोहळ्याची सांगता आजच्या कार्यक्रमानं झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची न्यायालयीन चौकशी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. 3 महिन्यात ही चौकशी पूर्ण केली जाईल असं त्यांनी काल मुंबईत MPSC विद्यार्थ्यांशी बोलताना स्पष्ट केलं. तसंच सचिवांची बदली करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. अध्यक्षांना हटवण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाईन घेणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केला. लवकरच मोठ्या प्रमाणात भरती केली जाईल आणि 1 महिन्यात याचा आराखडा जाहीर केला जाईल. गट क संयुक्त परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या जागांची संख्या वाढवण्याचं आश्वासनही यावेळी त्यांनी दिलं. MPSC च्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना वारंवार कागदपत्र जमा करावी लागू नयेत यासाठी नवीन यंत्रणा उभारण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. यवतमाळ जिल्ह्यातल्या बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज जिल्ह्यात 9 ठिकाणी छापे टाकले. फसवणूक आणि ठेवीदारांच्या पैशाचा गैरवापर केल्याच्या तक्रारीवरून भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2022 या बँकेचा परवाना रद्द केल्याचं ED म्हटलं आहे. बँकेच्या माध्यमातून सुमारे 242 कोटी रुपयांची फसवणूक झाली असून बँक अधिकारी आणि कर्जदार यांच्यातलं संगनमत उघड झाल्याचा ED आरोप आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव याचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सौर ऊर्जा क्षेत्रातल्या धोरणाविषयी.
2: भारताच्या सौर ऊर्जा क्षेत्रातल्या धोरणांसाठी सुरुवातीच्या काळात गुजरात हे प्रायोगिक क्षेत्र ठरलं. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सौर ऊर्जेसाठी स्वतंत्र धोरण राबवणारं गुजरात हे पहिलं राज्य बनलं. राज्य पातळीवरचा हा प्रयोग देशातील एका मोठ्या परिवर्तनाचा भाग बनला. 2014 केवळ 2.8 GW असलेली भारताची स्थापित सौर ऊर्जा क्षमता जुलै 2026 जवळपास 165 GW पर्यंत पोहोचली. यामुळे सौर ऊर्जा हा भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेचा सर्वात मोठा घटक बनलाय. त्यापुढचं पाऊल होतं सौर ऊर्जेला ग्रीडपासून थेट घराघरात पोहोचवणं. 2024 सुमारे

0: 75,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद असलेली पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली. ऑगस्ट 2026 पर्यंत या योजनेचा लाभ 51 लाखापेक्षा जास्त कुटुंबांनी घेतला असून 14.8 गिगावॅट क्षमतेचे रूफटॉप म्हणजे छपरावरचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालेत. जवळपास 19 लाख कुटुंबांचं वीज बिल शून्य आलंय. या दूरदर्शी धोरणाचा विस्तार ग्रामीण भागातील ऊर्जा स्वयंपूर्णतेपर्यंतही झाला आहे. पीएम कुसुम योजनेच्या समन्वयातून शेतकरी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सिंचन पद्धतीकडे वळू शकतात. यामुळे डिझेलवरचं अवलंबित्व कमी होऊन शेतीचा आवर्ती खर्चही कमी होतो. केवळ पीएम सूर्यघर योजनेमुळे उत्पादन प्रक्रिया लॉजिस्टिक्स वित्त पुरवठा आणि देखभाल या क्षेत्रात सुमारे 17 लाख रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत गोराई भागात मनोरी समुद्र किनाऱ्याजवळ परदेशी ध्वज असलेल्या एका जहाजावर झालेल्या विषारी वायुगळतीमुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ते जहाजावर चोरीच्या उद्देशानं शिरले होते असं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे हे जहाज गेले काही महिने या ठिकाणी अडकून पडलं असून 3 ते 4 दिवसांपूर्वी ही घटना झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान या जहाजाचा तेलाच्या बेकायदेशीर व्यापारात सहभाग असल्याचा संशय असून जहाजाचा मालक परदेशात फरार आहे. पोलिसांनी या प्रकरणी जहाज मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या 12व्या दिवसाची सुरुवात भारतानं आज पदक तालिकेत आणखी भर घालत केली. भारतानं आज नौकानयन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक मिळवलं. तिरंदाजीत पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू यानं कांस्य पदक पटकावलं. स्क्वॅशमध्ये महिलांच्या सांघिक उपांत्य फेरीत भारताला हाँगकाँगकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला आणि भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. सेप कटर रॉ या खेळात पुरुषांच्या क्वाड्रंट प्रकारात भारतानं व्हिएतनामचा 2-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे भारताचं अजून एक पदक निश्चित झालं आहे. हॉकीमध्ये पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे तर भारतीय महिला हॉकी संघानं चीनविरुद्ध होणाऱ्या सुवर्णपदकाच्या सामन्यात आधीच आपलं स्थान निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये गतविजेता भारत पुन्हा मैदानात उतरणार असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा अंतिम फेरीतला सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारतांच्या पदकांची एकूण संख्या 63 पोहोचली असून त्यात 10 सुवर्ण 22 रौप्य आणि 31 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत सध्या पदक तालिकेत 8व्या स्थानावर आहे. बीड जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात सर्व प्रकारच्या चाऱ्याच्या वाहतुकीवर पुढील आदेशापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं भविष्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. 25 सप्टेंबरच्या नोंदणीनुसार जिल्ह्यात सुमारे 60 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे चारा टंचाई टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाअभावी भातशेती संकटात सापडली आहे. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज प्रत्यक्ष शेतावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. आतापर्यंत जिल्ह्यातल्या सुमारे 1200 हेक्टर क्षेत्रावरच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अकोला जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष पिकाची स्थिती पेरा आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनानं बुलढाणा जिल्ह्यात खामगाव औद्योगिक वसाहतीतल्या एका कंपनीच्या गोदामात बेकायदा पद्धतीनं साठवलेलं 2.5 लाख किलोपेक्षा जास्त सुटं सोयाबीन तेल सील केलं. या तेलाची किंमत 3,51,00,000 रुपयांपेक्षाही जास्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या शतकभरात विविध पातळ्यांवर बदल होऊनही केंद्रीय लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता आढळ राहिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे विद्यमान आणि माजी अध्यक्ष तसंच सदस्यांची न्यायालयीन चौकशी करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुंबईत मनोरी भागात अडकलेल्या जहाजात वायुगळती होऊन 4 जणांचा मृत्यू आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नौकानयनात भारताला रौप्य पदक. एकूण पदक संख्या 63. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली, पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:00. मात्र या दरम्यान AIR मराठी डिटेच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 दशांश मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर श्रोते हो हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे आणि ही आहे आजची आमची दुसरी सभा. या दुसऱ्या सभेत श्रोते हो आपणा संवेत आहे मी अनघा योगेश मगदूम. संध्याकाळचे 5 वाजतायत. आमच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना सुरुवात करते. सुरुवातीला ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या गेल्या शतकभरातल्या प्रवासात अनेक गोष्टींमध्ये बदल झाले, मात्र या संस्थेवरचा विश्वास अढळ राहिला असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते. केवळ पदाच्या आकर्षणामुळे नव्हे तर लोकसेवेच्या भावनेने प्रेरित युवा पिढीला या सेवेत आणण्याची गरज आहे असं ते म्हणाले. यवतमाळ जिल्ह्यातल्या बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने आज जिल्ह्यात 9 ठिकाणी छापे टाकले. फसवणूक आणि ठेवीदारांच्या पैशाचा गैरवापर केल्याच्या तक्रारीवरून भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2022 या बँकेचा परवाना रद्द केल्याचं ईडीनं म्हटलं आहे. मुंबईत गोराई भागात मनोरी समुद्र किनाऱ्याजवळ परदेशी ध्वज असलेल्या एका जहाजावर झालेल्या विषारी वायुगळतीमुळे 4 जणांचा मृत्यू झाला. ते जहाजावर चोरीच्या उद्देशाने शिरले होते असं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. हे जहाज गेले अनेक महिने या ठिकाणी अडकून पडलं असून 3 ते 4 दिवसांपूर्वी ही घटना झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीपटू नितेश सिवाच यानं आज पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावलं. अंतिम सामन्यात नितेशचा जपानच्या युरी नकाझातोकडून 0-4 असा पराभव झाला. पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानचा 4-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये

0: 571 अंकांशी घसरण होऊन तो 71,910 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 199 अंकांची घसरण नोंदवत दिवसअखेर 22,422 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 1143 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. ही आहे आजची आमची दुसरी सभा. संध्याकाळचे 5:02 आणि 27 सेकंद झालेत. श्रोते हो आता ऐकूया कार्यक्रम गीतसंध्या. आजच्या या कार्यक्रमात आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा. सुरुवातीला निखारे चित्रपटातलं गीत ऐकवते श्रोते हो. याला स्वर आहे महेंद्र कपूर आणि अनुराधा यांचा. फमू शिंदे यांच्या गीताला संगीत आहे बाळ पलसुले यांचं.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: श्रोते हो, आजच्या गीतसंध्या कार्यक्रमात आता ऐकूया अर्धांगी या चित्रपटातील गीत. हे गीत गायले अनुराधा आणि विनय मांडले त्यांच्या समवेत सहकारी, आणि गीतकार आहेत वंदना विटणकर आणि त्याला संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: मावळतीचा रंग,
1: कधी आठवणींचा,
2: कधी अनुभवांचा,
3: कधी भावनांचा,
0: तर कधी नव्या स्वप्नांचा।
1: या सगळ्या रंगांना शब्द देणारा
2: मन मोकळ्या संवादाचा कार्यक्रम
3: मावळतीचे रंग
0: दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
3: अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।
4: श्रोतेहो, आपण आनंद घेत आहात आमच्या गीत संध्या या कार्यक्रमाचा। कार्यक्रमामध्ये आज आपण मराठी चित्रपट गीतं ऐकत आहोत। आता ऐकवते हेच माझं माहेर या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि अनुराधा यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत। याला संगीत अशोक पत्की यांचं आहे।

0: श्रोतेहो, शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महात्मा गांधी यांचं जीवनकार्य याविषयी
1: प्राध्यापक डॉक्टर बाबू अप्पा सोनार
0: यांचं भाषण.
2: महात्मा गांधीजींचे जीवन म्हणजे साधी राहणी, उच्च विचार आणि अखंड कर्मनिष्ठा यांचा जिवंत आदर्श होय. त्यांच्या मते स्वच्छता ही केवळ शरीराची किंवा परिसराची नसून मन, विचार आणि आचरणाची असली पाहिजे. म्हणूनच त्यांनी स्वच्छतेला स्वराज्या इतकंच महत्त्व दिलं.
0: तेव्हा श्रोते हो, शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबरला जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य
1: 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

जगा वेगळी प्रेम कहाणी या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांनी. शांता शेळके यांचे शब्द, त्याला संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. या गीताबरोबरच आजचा गीत संध्या हा कार्यक्रम श्रोतेहो आम्ही आता समाप्त करीत आहोत. चित्रपट संगीताचा आनंद आपण पुन्हा घेणार आहोत संध्याकाळी 6:10 आमच्या गीतबहार या कार्यक्रमात. यावेळी ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीत. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 1143 किलोहर्ट्सवर किंवा न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र संध्याकाळचे 5:30 वाजताय. श्रोते हो, ही वेळ आहे आमच्या युवक दोस्तांची, अर्थात मुंबई केंद्रावरून युववाणी हा कार्यक्रम प्रसारित होतोय. त्यामध्ये आज सांजवेळ या मालिकेत AIची दुनिया हा कार्यक्रम, तर तरुणाई या मालिकेत सेंद्रिय शेती करणाऱ्या युवा शेतकरी उद्योजक अंजली राठोड आणि दीपाली राठोड यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. तेव्हा श्रोते हो, ऐकूया युववाणी हा कार्यक्रम. मुंबई केंद्रावरून रत्नागिरी केंद्र हा कार्यक्रम सहक्षेपित करीत आहे.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युववाणी कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज 1 ऑक्टोबर जागतिक वृद्ध दिवस. तसं पाहायला गेलं तर आपण रोजच आपल्या घरातील ज्येष्ठांचा आदर करतो, पण आजचा दिवस विशेष आहे आपल्या घरातल्या त्या अनुभवाच्या खजिन्यासाठी. तुम्हाला माहितीये का मित्रांनो, 14 डिसेंबर 1990 ला संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवलं की 1 ऑक्टोबर हा दिवस आपल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या नावे करायचा, आणि तेव्हापासूनच जगभरात 1 ऑक्टोबर रोजी जागतिक वृद्ध दिवस साजरा केला जाऊ लागला. पण मित्रांनो, हा दिवस फक्त कॅलेंडरवरची एक तारीख किंवा शुभेच्छा देण्यापुरता मर्यादित नाहीये, तर समाजातील ज्येष्ठांचं असलेलं योगदान अधोरेखित करणं आणि त्यांच्या समस्यांबद्दल जनजागृती करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मित्रांनो, बदलत्या जीवनशैलीमुळे आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेक वृद्ध व्यक्तींना एकाकीपणाचा सामना करावा लागतो. खरं तर त्यांनी आयुष्यभर कष्ट घेतलेले असतात, आपल्याला आपल्या पायावर उभं केलेलं असतं, आणि त्यांच्या आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांना हवी असते ती फक्त आपली थोडीशी साथ, प्रेम आणि आपण दिलेला वेळ. आपल्या घरातील किंवा समाजातील आजी आजोबांच्या सुरकुतलेल्या हातांमधला स्पर्श आणि त्यांनी दिलेल्या सुरस गोष्टी हाच आपल्या संस्कृतीचा आणि आयुष्याचा सर्वात मोठा आधार आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा आजपासून एक गोष्ट नक्की करूया, आपल्या आजी आजोबांसोबत बसून दिवसातून किमान एकदा तरी एक कप चहा किंवा कॉफी घेऊया आणि त्यांच्या जुन्या आठवणी ऐकूयात. थोडा वेळ त्यांच्यासाठी आणि त्यांच्या सोबत घालवूया. नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या कार्यक्रमात मित्रांनो, आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात सांजवेळ ही मालिका.

0: नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या सांजवेळ मालेत. मित्रांनो, आज माझ्याकडे तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे. मला सांगा, तुम्ही आज दिवसभरात किती वेळा फोनवर, लॅपटॉपवर कुठलं सोशल मीडिया ॲप वापरलं किंवा गुगल AI वर जाऊन काही गोष्टी सर्च केल्या आहेत किंवा ChatGPT वर जाऊन नुसता संवाद केला आहे. विचार करा, आजकाल आपल्या हातातला छोटासा फोन आपल्याला काय करू, कुठे जाऊ, काय खाऊ हे सगळं सांगतो. आणि हा जो भाग आपल्या आयुष्यात आला आहे तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI. तंत्रज्ञान इतिहासातला एक मोठा आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारा हा चमत्कार, जणू काही अलीबाबाची गुहाच. आणि अर्थातच हे येतं अनेक धोके, तोटे आणि त्याच्या मर्यादांसहित. AIचा सगळ्यात मोठा धोका म्हणजे अनेक वेळा खोटी, चुकीची आणि असंबद्ध माहितीचा प्रसार. त्यामुळे त्याच्यावरचं 100% अवलंबित्व हे धोकादायक ठरू शकतं, आपल्याला संकटात टाकू शकतं. आणि ही माहिती बरेचदा कुठल्या तरी जुन्या, चुकीच्या किंवा बनावटी माहितींच्या आधारावर असते. आजकाल AIने बनवलेले फोटो, व्हिडिओ, आवाज सगळं इतकं खरं दिसतं की आपल्याला काय खरं काय खोटं सांगता येत नाही. यालाच म्हणतात डीप फेक. एका चांगल्या आवाजाच्या क्लिपमधून तुमचा आवाज चोरून तुमच्या नावानं खोटं बोलता येईल. हे केवळ व्यक्तीच्या नाही तर संपूर्ण समाजाच्या, विश्वाच्या संकटाचं लक्षण आहे. दुसरी सगळ्यात मोठी धोक्याची घंटा म्हणजे AI आणि इतर सगळ्या डिजिटल ॲप्सवरचं तंत्रज्ञान हे कायम आपल्या खाजगी गोष्टींवर, बारीक सवयींवर जणू पाळत ठेवून असतं. थोडक्यात काय, तुकाराम महाराजांनी जसं म्हटलंय, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असा हा काळ आहे. त्यामुळे सदैव सजग राहण्याची आवश्यकता आहे. कुठल्याही सोशल मीडियाचे अल्गोरिदम्स हे अशा तऱ्हेने तयार होतात जेणेकरून आपण जास्तीत जास्त त्याच्यात गुंतल्या जाऊ. माणसाच्या मनात जे सुरू असतं किंवा त्याला जे हवं असतं असंच सगळं त्याला सारखं त्याच्या स्क्रीनवर दिसत असतं. त्यामुळे नकळत आपली तुलना सतत दुसऱ्यांशी होते, आपल्याला असुरक्षित वाटतं आणि यातूनच बऱ्याचदा मानसिक आजारांची सुरुवात होऊ शकते, ज्यामध्ये एकटेपणा, चिंता, नैराश्य किंवा अधिक गहिरे संकट असू शकतात. आणि हे सगळे घटक, जसं एकटेपणा, चिंता, नैराश्य, आजच्या पिढीचे सर्वात मोठे संकट आहे. AIमुळे आपण आपली कल्पकता तर विसरणार नाही ना, अशी एक सार्थ भीती वाटायला लागली आहे. जसं निबंध लिहायचं आहे, गाणं बनवायचं आहे, चित्र बनवायचं आहे, तर ChatGPT आहे ना. या सगळ्यात त्याच्या आधाराशिवाय आजकाल आपण पुढे जात नाही. अजून भयानक गोष्ट म्हणजे AIचा गैरवापर. फसवणुकीसाठी, चोरीसाठी, खोटी माहिती पसरवण्यासाठी, या सगळ्या गुन्हेगारी कृत्यांसाठीही AIचा वापर होऊ शकतो. आणि या सगळ्या दुष्परिणामांसोबत निसर्ग आणि पर्यावरणाची होणारी हानी ही तर आपल्या, म्हणजेच मानवजातीच्या अस्तित्वालाच तुरुंग आहे. त्यामुळे लवकर यातून शहाणं होणं हाच एक उपाय आहे. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, तुमच्या एका AI सर्चमुळे जवळजवळ 1000 लिटर पाणी वाया जातं. तेव्हा AIला आपला चाकर किंवा जास्तीत जास्त सहकारी या मर्यादितच ठेवूया आणि ते आपला कधीही ताबा घेणार नाही आणि आपण त्यांच्या नियंत्रणाखाली जाणार नाही याची काळजी घेऊया. पुन्हा भेटूयात पुढच्या सांजवळ मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण सांजवळ ही मालिका ऐकलीत सन्मती अडावतकर ह्या आपल्या मैत्रिणीसोबत. यानंतर ऐकूयात तरुणाई या मालिकेअंतर्गत अंजली राठोड आणि दीपाली राठोड यांची अंकित

0: पोहरकर ह्या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं तरुणाई या मालेत खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तरुणाई म्हणजे काय तर नवीन विचार, नवीन ऊर्जा आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द. आजची तरुण पिढी ही फक्त सोशल मीडिया किंवा करिअरच्या पारंपरिक वाटांपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर ती मातेशी नातं जोडत निसर्गाचा समतोल राखण्यासाठीही पुढाकार घेत आहे. आज आपल्यासोबत आपल्या आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये अशाच दोन खास पाहुणे आलेले आहेत, अंजली आणि दीपाली राठोड. अवघ्या 11वी आणि 12वीच्या वर्गात शिकणाऱ्या, अभ्यासासोबतच अत्यंत यशस्वीपणे ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजेच सेंद्रिय शेती करणाऱ्या दोन युवा शेतकरी उद्योजक. वयाच्या या टप्प्यावर जिथे अनेक जण भविष्याचा विचार करत असतात, तिथे या मुलींनी प्रत्यक्ष कृतीतून निसर्ग आणि आरोग्याचा संदेश दिलेला आहे. चला तर मग गप्पा यांच्यासोबत सुरू करूया. तुम्हा दोघींचं पण तरुणाई या मालेत खूप खूप मनापासून स्वागत.
2: खूप खूप धन्यवाद.
1: सगळ्यात आधी तर मला कौतुक वाटतंय तुम्हा दोघींचं आणि जाणून घ्यायला आवडेल की 11वी 12वी मध्ये असताना तुम्ही या ऑर्गॅनिक फार्मिंग कडे कशा वळले.
2: नमस्कार, माझं नाव दीपाली श्रीपत राठोड. आज आपण बघतो दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या हेल्थच्या समस्या भरपूर आहेत. आईच्या दुधामध्ये एंडोसल्फॅन म्हणजे 800% पेस्टिसाईड आलेला आहे. आणि अशा भरपूर अशा बाबी जेव्हा आमच्या लक्षात आल्या तेव्हा आम्हाला वाटलं की हेल्थ इज वेल्थ. आणि आज शहरामध्ये राहत असताना नेबर्स असतात, फ्रेंड्स असतात, त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्यानंतर आम्हाला एक भयावह अशी परिस्थिती समोर येते की हेल्थचा सिनॅरिओ जे आहे दिवसेंदिवस त्याचा रेकॉर्ड घसरत चाललेला आहे.
1: अगदी बरोबर.
2: आपण आजी आजोबांच्या काळामध्ये गेलो तेव्हा तंत्रज्ञानाची काहीच सोय नव्हती. रस्ते नव्हते, वीज नव्हता, मोबाईल फोन सुद्धा नव्हता. आणि त्या काळात म्हणजे आपण त्यांना मागासलेली पिढी म्हणतो, त्यात काही विकास नाही या पिढीमध्ये, पण ते 100 वर्ष जगायचे.
1: बरोबर.
2: आज युग असं आहे की करलो दुनिया मुठ्ठी में, सोशल मीडिया आहे, इन्फ्लुएन्सिंग आहे, किंवा भरपूर असे तंत्रज्ञान आहे जे आपल्या जीवनाला सोपं करतात, पण जीवनच कमी होत चाललेलं आहे.
1: अगदी.
2: भारतीय माणूस हा जेव्हा 65-67 हा ॲव्हरेज त्याचा आयुर्मान झालेला आहे, तर हा कसा झाला या विषयावर आम्ही अभ्यास केला. आणि हा अभ्यास 11वी आणि 12वी मध्ये सुरू झाला नाही, हा अभ्यास 6वी आणि 7वी मध्ये सुरू झाला.
1: अच्छा.
2: हो. आणि त्या अभ्यासामधून आम्हाला भरपूर अशा गोष्टी कळाले, आम्हाला भरपूर अशा गोष्टी आमच्या निदर्शनात आले. आणि आई बाबांचे संस्कार असे होते की आम्हाला लहानपणापासूनच जिज्ञासा होती नवीन काही जाणून घेण्याची. 6वी आणि 7वी मध्ये नॅशनल चिल्ड्रन सायन्स मध्ये आम्ही नॅशनल लेवल पर्यंत आमचा हा प्रोजेक्ट घेऊन गेलो. आणि या प्रोजेक्ट माध्यमातून ऑर्गॅनिक फार्मिंगच का तर ही आत्ताची गरज आहे. या सगळ्या वक्तव्याला जर मी एका वाक्यामध्ये सांगेल तर ते हे आहे की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हणलं आहे, हे ना म्हणावे साधारण, अन्न हे ब्रह्मरूप जाणं जे जीवन हेतू कारण विश्वाय. कोणताही माणूस खाऊन झोपतो आणि झोपल्या उठल्यानंतर ते काही ना काही खातो.
1: बरोबर.
2: और हिंदी में ऐसा कहते हैं जैसा अन्न वैसा मन.
1: बरोबर.
2: आपण जसं खातो तसंच आपली हेल्थ राहते. आणि हेल्थ हे खूप इम्पॉर्टंट आहे. आज जेव्हा आम्हाला हे सगळं नैसर्गिक ऑर्गॅनिक आम्ही करत असतो तेव्हा आम्हाला लक्षात येते की 10-12 वर्ष आम्हाला नागपूरमध्ये झाली आणि आमचा हॉस्पिटलचा खर्च 5,000 सुद्धा नाही.
1: वा.
2: म्हणून ऑर्गॅनिक ही एक गरज आहे. आणि केमिकल किती हानिकारक आहे, किती आजार त्याच्याने होतात हे सगळं आम्हाला कळालं, म्हणून ऑर्गॅनिकची आम्ही वाट धरली.
1: क्या बात आहे, क्या बात आहे. पण दीपाली, तू खूप बरोबर बोललेली आहे. ऑर्गॅनिक शेती कशी तुम्ही तयार केली किंवा कसा प्रवास तुमचा झाला हे तर आम्हाला कळलंय, पण ऑर्गॅनिक शेती म्हणजे नेमकं काय हे आजकालच्या तरुणांना आणि बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, तर तू आम्हाला सांग ना.
3: ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा जैविक शेती हे एक असं कॉन्सेप्ट आहे की ज्यामध्ये शेतीत आजकाल आम्ही बघत असतो की ग्रीन रिव्होल्युशन नंतर केमिकल यांचा खूप उपयोग केला जातो. HYV सीड्स असतात, त्यांचा उपयोग केला जातो, पण त्याने फक्त यील्ड्स हे वाढतात, पण त्याने जे गुणधर्म आहेत खाण्याचे आणि अन्नाचे किंवा फळांचे भाज्यांचे ते गुणधर्म कमी होत असतात, त्यात न्यूट्रियंट्स

0: ते सिंथेटिक न्यूट्रिएंट्स आपण कधीही त्यात टाकू शकत नाही. तर ऑर्गॅनिक फार्मिंगने आपण नॅचरलरित्या नॅचरल पद्धतीने जे फुलं किंवा फळं किंवा भालेभाज्या हे सगळे जे आपण वाढवतो त्यात काही रसायन असतात, काही केमिकल्स नसतात. आणि तेच शेतीत न करता आम्ही आपल्या टेरेसवर केलं आहे. आम्ही जाणून बुजून जे खूपच महागायचे किंवा एक्सपेन्सिव्ह त्या रीत्या आम्ही नाही केलं. सगळ्यांना कसं करता येईल ह्याचं आम्ही बघितलं आहे. त्यावर जे कुंड्या आम्ही वापरले किंवा जे आम्ही सीड्स वापरले, फर्टिलायझर्स वापरले, ते पण आम्ही कधी कधी फर्टिलायझर्स वरच बनवतो. कंपोस्ट आम्ही वरच तयार करतो. जीवामृत आम्ही वरच तयार करतो
1: म्हणजे छतावर.
0: हो, आपल्या टेरेस गार्डनवर. माती आम्ही बाजारातून आणत नाही. माती आम्ही शहराच्या बाहेर जाऊन 3 फुटावरची आम्ही माती घेतो, कारण त्यात न्यूट्रिएंट्स असतात, ह्युमस असतो, आणि ते जे झाडाला जेवढे पण लागतात ते न्यूट्रिएंट्स ते त्या मातीत असतात, ते आम्ही माती तिथूनच घेतो. हे सगळे जे गोष्टी आहे हे आम्हाला आमच्या आईबाबांनी हे सांगितले होते, त्यामुळेच आम्ही हे सगळं करू शकतो असं मला वाटते.
1: आता तुम्ही दोघांनी पण सांगितलं की आईबाबांनी तुम्हाला हे सगळं शिकवलं आहे किंवा हे संस्कार त्यांचे आहेत, तर आईबाबांकडनं तुम्ही म्हणजे ही त्यांनी खरं तर ही त्यांची कॉन्सेप्ट होती की ही तुमची कॉन्सेप्ट होती?
0: ॲक्च्युली इनिशियली हे आईबाबांची कॉन्सेप्ट होती. तेच त्यांनी ही जे लेगसी आहे ते आम्हाला दिलेली आहे. लहानपणापासूनच त्यांनी आम्हाला हे कळून चुकवलं की प्रत्येक व्यक्तीकडे एक मॉरल ऑब्लिगेशन असतं, एक सोसायटल ऑब्लिगेशन असतं की सोसायटीला आम्ही काय देऊ शकतो. आपला अभ्यास असेल, आपली हॉबीज असेल, ह्याच्या व्यतिरिक्त आपण सोसायटीसाठी काय करू शकतो हे त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि त्यावरूनच बाकी सगळे जे प्रकल्प आहेत ते लोक राबवत असतात. त्यातच ऑर्गॅनिक फार्मिंग हेच या देशाचा किंवा जगाचा हे भविष्य आहे असं त्यांनी आम्हाला कळून चुकवलं. त्याचीच लेगसी आम्ही चालवत राहू.
1: नक्कीच, क्या बात आहे, खूप छान आहे हे सगळं. तुम्ही दोघी पण आता कॉलेजमध्ये आहात, अंजली 11वीत आहे आणि दीपाली 12वीत आहे, पण हे सगळं शाळेत तुम्ही आहे, तुमचा अभ्यासही सुरू आहे, तर कुठला विषय तुमचा आहे हेही आम्हाला सांगा. आणि अभ्यास सुरू असताना हे सगळं करणं इट इज व्हेरी डिफिकल्ट, सो तुमचं टाइम मॅनेजमेंट तुम्ही कसं करतात हे पण आम्हाला सांगा.
2: अगदी लहानपणापासूनच आम्हाला ट्युशन्स नाहीत, नो ट्युशन्स, नो क्लासेस, त्यामुळे ट्युशनचा टाइम एकतर वाचला. आणि टाइम मॅनेजमेंट असा की शाळेच्या नंतर आम्ही जो अभ्यास करायचा तो अभ्यास, आता आमची जी परसबाग आहे त्याबद्दल सांगायचं असेल तर ती आमच्या फ्लॅटच्या जस्ट टेरेसवरच आहे. टेरेसवर जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्ही फक्त झाडं जगवायसाठी जात नाही तर स्वतःसुद्धा जगतो तिथं. जेव्हा आम्ही टेरेसवर जातो तेव्हा अभ्यासाविषयी चर्चा होते, तर कामही होऊन जातात, अभ्यासही होऊन जातो, चर्चा झाली म्हणजे स्पीकिंग स्किल्स सुद्धा वाढतात. आणि अनेक अशा वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आम्हाला, म्हणजे पुस्तकी नॉलेज हा तर एक पार्ट झालाच, पण आईबाबांसोबत जेव्हा आम्ही बोलतो, त्यांच्या अनुभवाला जेव्हा आम्ही त्या सब्जेक्टसोबत जोडतो, तेव्हा एक सकस असा दृष्टिकोन निर्माण होतो. मॅथ्स असो, माझी आई मॅथ्समध्ये खूप चांगली आहे, तर एक डेव्हलपमेंट म्हणजे एक म्हणजे आम्ही एकमेकांसोबत एक डिपेंडन्सी आहे. आम्ही जेवढं वेळ आमच्या परसबागेला देतो तेवढंच वेळ आम्ही आईबाबांना देतो, तेवढंच वेळ आम्ही आमच्या हॉबीजला देतो. टाइम मॅनेजमेंट असं आहे की आम्ही एका आजीकडे गेलो होतो आणि त्यांनी एक खूप सुंदर उदाहरण दिलं होतं की एका माठात तुम्ही सगळं दगड भरली तर त्या माठामध्ये जागा नाही, पण तुम्ही पाणी टाकलं तर पाणी बरोबर त्याची जागा घेईल. तर टाइम असाच असतो, आपण ज्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देतो त्याचा टाइम आपणच बिल्ड करू शकतो.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर. पण मला असं कळलं आहे की ॲग्रोविजन सारख्या मोठ्या ठिकाणी तुम्ही स्पीकर म्हणून जाता आणि या वयात ही अचीवमेंट मिळणं किंवा कमवणं खूप कौतुकास्पद आहे, सो ही संधी तुम्हाला कशी मिळाली आणि अजून कुठल्या कुठल्या ठिकाणी तुम्ही स्पीकर म्हणून जाता?
2: गेल्या 4 वर्षापासून आम्ही सतत ॲग्रोविजनमध्ये स्पीकर्स आहोत. तिथे आमची ट्रेनिंग वर्कशॉप असते, आमच्या सगळ्यांची असते, आम्ही दोघी आणि आईबाबा. ही अपॉर्च्युनिटी आम्हाला सी डी माई सर, जे ॲग्रोविजनचे ॲडवायझर आहेत आणि कृषी शास्त्रज्ञात भरपूर त्यांनी काम केलं आहे, त्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली होती. आणि मागील 2 वर्षापासून ॲग्रोविजन फाउंडेशन ते आमच्या इथे येऊन ट्रेनिंग घेतात, एक पेड ट्रेनिंग असते आणि आमच्याच टेरेसवर ते एक ट्रेनिंग घेतात, टेरेस गार्डनिंग आणि ऑर्गॅनिक फार्मिंग अवेअरनेसची. ॲग्रोविजनमध्ये आम्हाला एक भरपूर मोठी संधी मिळाली, एक चांगला क्राऊड आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आला.

0: त्याशिवाय मी जर CLY सांगत असेल तर 6th आणि 7th मध्ये नॅशनल प्रोजेक्ट झाला आमचा. आम्ही नागपूर जिल्ह्यामधून त्यामध्ये प्रथम होतो, मग स्टेट आणि मग नॅशनल. त्याशिवाय या विषयाशी संबंधित आम्ही रिजनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक अँड नॅचरल फार्मिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये सुद्धा 5th ऑफ डिसेंबर सॉईल डेच्या दिवशी ट्रेनिंग दिलेली आहे. आणि भरपूर असे संस्था आहेत ज्यामध्ये आम्ही ट्रेनिंग देतो. ते आमच्या इथं येतात, अभ्यास दौरे होतात. की एक परसबाग जी आहे ती फक्त झाडे न लावता त्याचा सिस्टम कसा असावा, जसं अंजलीनी सांगितलं आम्ही कंपोस्ट जीवामृत ते सगळं सुद्धा घरीच निर्माण करतो. आणि जागा असं ऐकायला गेलं तर आपल्याला वाटते भरपूर जागा असेल, पण मी असं सांगू इच्छिते की 1100 स्क्वेअर फीटचा आमचा फ्लॅट आहे. त्यामध्ये जीना लिफ्टचा हे एरिया सुद्धा मायनस करून तेवढ्याशा जागेमध्ये फक्त झाडच नाही आहेत, 4 वॉकिंग ट्रॅक्स आहेत, 4 योगासन स्पॉट्स आहेत आणि 20 to 30 people कॅन इझिली गिव्ह अ मीटिंग. त्यामध्ये ॲक्युप्रेशर पॉईंट आहे. ओके, ॲक्युप्रेशर पॉईंट इज ऑल्सो बेस्ड ऑन द कॉन्सेप्ट ऑफ बेस्ट आउट ऑफ वेस्ट. तिथं खर्चिक काहीच नाही. आम्ही कूलरचा ट्रे तुटला त्याच्यामध्ये पालक काढली आहे, सुटकेस तुटला त्याच्यामध्ये गोभी काढली आहे. असे अनेक प्रयोग आम्ही तिथं करत असतो. आता अजून काही म्हणायचं असेल तर या विषयावर मी आणि अंजली आम्ही दोघांनी मिळून एक पुस्तक सुद्धा लिहिली आहे, वसंत बहार कार्विंग द लाईफ विथ हेल्थ. आणि भरपूर अशा आम्हाला अपॉर्च्युनिटीज भेटत राहतात ज्यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट अजून समोर घेऊन जातो.
1: क्या बात आहे खरंच खूप मस्त आहे. हे सगळी कल्पनाच मुळात खूप छान आहे. पण अंजली मला सांग, आम्ही असं ऐकलं आहे की तुमची जी लाईफस्टाईल आहे ती जरा इतर मुलांपेक्षा वेगळी आहे, तर ती नेमकी काय आहे आणि तुमच्यावर जे पॅरेंटिंग झालेलं आहे ते सुद्धा वेगळं आहे असं आम्हाला कळलं आहे. सो ते काय आहे आम्हाला सांग ना.
2: ॲक्च्युली फॉर पॅरेंटिंग आईबाबांनी लहानपणापासूनच आम्हाला खूप सपोर्ट केलं आहे. ते आमची हॉबीज असो किंवा स्कूल असो, स्कूलमध्ये जेवढे पण प्रोजेक्ट्स असायचे, सपोज ताईने म्हटले की बेस्ट आउट ऑफ वेस्ट, हे ताईने त्याचा उल्लेख केलेला आहे, त्यात पण आईबाबांनी आम्हाला खूपच इन्स्पायर केलं. ते कूलरचे ट्रे आणि ब्रीफ केस असो, आम्हाला आधी असं वाटायचं की ओ माय गॉड, आय मीन एवढं संकल्पना कशा येतात त्यांच्या डोक्यामध्ये, पण त्यांनी आम्हाला ते पण करून दिलं. आमच्यावर ते त्यांनी जे संस्कार केले त्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे असं मला वाटाय असं सांगायचं वाटतं. मला खूप आवडते जेव्हा आमच्या आई वडिलांबाबत कोणी आम्हाला विचारतं, कारण त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्यापासून जे आम्हाला मोटिवेशन भेटतं किंवा जे इन्स्पिरेशन भेटतं तेच आम्ही यूज करतो आपल्या लाईफमध्ये. लोकांशी बोलताना, त्यांच्याशी संवाद करताना जनरली काय असतं, आमच्या एजच्या जे मुलं आहेत त्यांना त्यांच्याशी तर संवाद करताना आम्हाला खूप ईज असतोच, पण आमच्याशी मोठे असतील किंवा लहान असतील त्यांच्याशी कसं बोलायचं, त्यांचे काय विचार असतील, हे आम्हाला त्याच्याबद्दल खूप माहिती असते, कारण त्यांनीच आम्हाला सांगितलं आहे आईवडिलांनी. आणि हे सगळंच आम्ही त्याच्यापासून इन्स्पायर होत असतो.
1: मला सांगा, तुम्ही घरीच तुमची शेती आहे आणि तुम्ही घरीच हे सगळं करताय, तर तुमचे काय काय पीक तुमच्या इथे उत्पन्न होतं?
0: शहरी भागामध्ये परसबाग ही संकल्पना म्हणजे शोभेची झाडं हे खूप जनरलाइज झालेलं आहे. पण आमच्या गच्चीवर आम्ही फक्त शोभेची झाडं नाही तर फळं, फुलं, भाज्या, मेडिसिनल प्लांट्स, ऑक्सिजन प्लांट्स हे सगळं घेत असतो. असा फ्लावर्समध्ये आम्ही बघितलं 9 प्रकारचे गुलाब आहेत, मोगरा आहे, निशिगंधा आहे, मॅरीगोल्ड आहे. आपण मेडिसिन प्लांट्समध्ये बघितलं शतावरी आहे, 3 प्रकारच्या गुंज आहे, हळद आहे पांढरी, काळी आणि पिवळी, अशा 3 हळद पण आहेत आमच्याकडे. असं एक स्पेसिफिकेशन मी सांगू इच्छिते की मागच्या वर्षी आम्ही मार्केटमधून फक्त 1 किलो मिरची पावडर आणलं, फक्त 1 किलो, आणि बाकीचं सगळं मिरची जी आहे ती वरची होती. हळद पावडर आम्ही घेत नाही मार्केटमधलं. वांगे, टमाटर, मक्का, दुधी, काकडे, कोथिंबीर, आलू, शेवगा, पपई, पेरू, संत्रा, आंबा, चिकू, सीताफळ, इवन दिवाळीमध्ये 7 फळं आमच्या गच्चीवरची असतात.
1: वा वा वा.
0: दिवाळीमध्ये लागणारा वाती जे असते ती कपासाचं एक झाड आमच्याकडे असतं, ज्वारी असते, 5 प्रकारची आत्ता भेंडी आहे, वांगे आहेत, असे 10 महिने पुरेल एवढा भाजीपाला 4 लोकांसाठी तिथे आम्ही काढतो. मागच्या वर्षी

0: 10 किलो भुईमुग आली होती.
1: 10 किलो
0: भुईमुग. आमच्याकडे 130 प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पती, फळे, भाज्या आहेत आणि त्या आम्ही जैविक पद्धतीनेच उगवतो.
1: क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच हे फार कमी ठिकाणी बघायला मिळतं. किती कौतुक करावं, इतकं कमी आहे तुमच्यासाठी खरंच. पण या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला या व्यतिरिक्त पण काही हॉबीज आहेत का?
0: ऑफकोर्स, प्रत्येक व्यक्तीला हॉबीज असतात. मला स्केचिंग करायला खूप आवडते आणि मला पोएट्री कलेक्ट करायला खूप आवडते. मला स्टोन कलेक्ट करायला खूप आवडते. स्टोनमधून जे आपण लोकांना संदेश देत असतो ते पण मी त्यातून संदेश देते. आणि ताईचं मला खूप कौतुक करावंसं वाटतं. तिला बोलायला, स्पीच द्यायला खूप आवडते. कधी कधी ताई आणि मी टेरेसवर जातो असंच गोष्टी करायला, तेव्हा बोलताना पण ताई ज्या प्रकारे बोलते ते एवढं ऐकावंसं वाटतं की एवढं इन्स्पायर करते ताई मला. ताईला बोलायला आवडतं, ताईला वाचायला पण आवडतं. ताई खूप काही करू शकते, एडिटिंग पण करू शकते. जेव्हा आम्ही प्रोग्रॅम्स घेत असतो त्यात जे लोकं आहेत किंवा जे लोकं येऊ शकले नाहीत प्रोग्रॅममध्ये, त्यांचं जे AI व्हॉइस ओवर आहे ते पण ताई स्वतः करते. एडिटिंग असो किंवा बोलणे असो किंवा रीड करणे असो, हे एवढे सगळे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे माझी बहीण असं मला वाटते.
1: क्या बात आहे, म्हणजे तुमच्या घरी सगळे सर्व गुण संपन्न तुम्ही सगळे आहात असं म्हणायला हरकत नाही. काय सांगशील दीपल?
0: आमच्या घरी असं आहे की सगळ्यांमध्ये जी कला आहे ती कला आपण कशी जोपासली पाहिजे याच्यावर भरपूर भर दिलेला आहे. अंजलीने माझ्याबद्दल खूप सांगितलं पण तिच्याबद्दलच तिने सांगितलं नाही असं मला वाटते. अंजलीची स्केचिंग खूपच सुंदर आहे. वॉटर कलर तिने काहीच क्लासेस लावली नाही पण ए ग्रेड एलिमेंटरी. शी इज रिअली अ गुड आर्टिस्ट. आणि त्यासोबतच आम्हा दोघांना स्पीकिंगचा खूप आवड आहे. इंग्लिशमध्ये तिला 100 आहेत, मला 99 आहेत. आणि स्केचिंग, कलेक्टिंग स्टोन्स अँड सिंगिंग, एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ लाईफ. आम्ही शाळेमध्ये होतो तेव्हासुद्धा डिबेट्स असेल, ॲलोकेशन्स असेल, स्पीच कॉम्पिटिशन्स, ऑलिम्पियाड, मॅथ्स, इंग्लिश, सायन्स, सोशल सायन्स, हिंदी, ह्या सगळ्यांमध्ये आम्ही पार्ट घेतला आहे आणि सगळ्यांमध्ये गोल्ड मेडल्स आम्हाला भेटलेले आहेत. त्यासोबतच ट्रेनिंग्स असोत, अनेक अशा प्रोग्राम्स असतात जे आम्ही घेत असतो ज्यामध्ये आमचा सहभाग असतो. वेगवेगळ्या स्किल्स आहेत ते आम्ही अपस्किल करत असतो आपल्या स्वतःला आणि आईबाबांचा त्याच्यामध्ये भरपूर सपोर्ट असतो. मला असं वाटते की पुस्तक ही खूप इम्पॉर्टंट आहे, वाचणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. बट माझे बाबा एक शब्द सांगतात सगळ्यांना, भिंती बाहेरची शाळा. आपण पुस्तकी ज्ञान घेतलंच पाहिजे, त्यासोबतच आपली एक स्किल, आपली एक आवड, हे सगळंसुद्धा आपण जीविकेसाठी प्रवास करत आहोत. आपल्याला जेव्हा आपण म्हणतो ही आमची जीविका आहे आणि ही आमची उपजीविका आहे. खरं असेल तर आवड ही उपजीविका नसली पाहिजे, आवड ही जीविका असली पाहिजे. जसं आम्ही नैसर्गिक शेती आहे किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग आहे यामध्ये आमचा इंटरेस्ट आहे, त्यासोबतच आम्हाला जे आवडते त्याच्यासोबत आम्ही टाईम मॅनेज करून हे सगळं करत असतो.
1: खूप छान तुम्हा दोघींशी पण बोलून मला तर खूप मजा आलेली आहे आणि खूप छान तुमचा उपक्रम आहे आणि तुम्ही असंच पुढे करत राहा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. अवघ्या 17व्या 18व्या वर्षी निसर्गाचे महत्त्व समजून, माहिती गोळा करून, मातीशी घट्ट नातं जपत ही सगळी तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग तुम्ही सगळे करत आहात ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. आकाशवाणी नागपूरतर्फे तुमचे खूप खूप आभार तुम्ही इथे आलात आणि तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
0: आकाशवाणी नागपूरचे खूप खूप धन्यवाद आणि आभार की त्यांनी आमच्या प्रयोगाला एक संधी अशी उपलब्ध करून दिली की आम्ही युवांना या प्रयोगाबद्दल सांगू शकलो. सो थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग अस हिअर.
1: थँक्यू. मित्रांनो, आजच्या या मुलाखतीतून बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या असतीलच. तेव्हा नव्या गोष्टींचा विचार करा, शिकत रहा, आनंदी रहा. आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आत्ताच आपण तरुणाई या मालिकेअंतर्गत अंजली राठोड आणि दीपाली राठोड यांची अंकिता पोहरकर ह्या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. पण तुम्हाला आपला आजचा युवाने कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला आकाशवाणी .nagpur@gmail.com

ह्या ईमेल आयडीवर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युवण कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.

0: युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे

संध्याकाळचे 6 वाजतंय. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून, 6 वाजून 5 मिनिटांनी इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

श्रोतेहो गीत बहार या कार्यक्रमात आपण ऐकत होतो राम बलराम या चित्रपटातील मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. आनंद बक्षी यांची ही गीतरचना होती आणि त्याला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. या गीताबरोबरच आजचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोतेहो, आजच्या आमच्या या दुसऱ्या सभेमध्ये काय आहेत उर्वरित कार्यक्रम आणि उद्या दिवसभरात आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून आपण कोणत्या कार्यक्रमांचा आनंद घेणार आहात हे आम्ही सांगणार आहोत आमच्या कार्यक्रमाच्या रूपरेषेतून 6:30 वाजता. मात्र त्याआधी 6:20 संस्कृतच्या बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होत आहेत. हे बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, रूपरेषेनंतर म्हणजे 6:35 मिनिटांनी कौटुंबिक संवाद ऐकाल मावळतीचे रंग. लेखन केले कोमल कळंबटे यांनी. सहभाग आहे मोरेश्वर जोशी, रुचा गद्रे, विद्या तावडे यांचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहे विवेक वानखडे. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. मुंबई केंद्रावरूनच संध्याकाळी 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी, यामध्ये हवामान बदलांमुळे पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव आणि हिरवळीची खतं आणि जैविक खतांचा वापर याविषयी डॉक्टर सचिन कारले यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. कार्यक्रम किसान वाणी रात्री 8:15 ऐकूया सुगम संगीत. श्रोते हो, दिल्ली केंद्रावरून रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इनसाइट्स, 10:00 प्रादेशिक लोक एवं सुगम संगीत का अखिल भारतीय कार्यक्रम, तर रात्री 10:10 श्रोते हो, जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगानं स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी आम्ही सांगणार आहोत. हे सर्वच कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित कार्यक्रमांची. श्रोते हो, आता उद्या म्हणजेच शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी जाणून घेऊया. आमची पहिली सभा सुरू होईल सकाळी 5:55. या सभेमध्ये 6:05 आम्ही सांगू दैनंदिन सुविचार आणि त्यानंतर भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात. 6:40 प्रसारित होणाऱ्या कृषीवाणीमध्ये भाजीपाल्याची रोपवाटिका या विषयावरची माहिती वाचनस्वर विद्या तावडे यांचा. 6:45 असेल आरोग्यम धनसंपदा, यामध्ये स्तनांचा कर्करोग या विषयावरची माहिती देणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर प्रियांका कोयंडे. कार्यक्रमाचा भाग दुसरा उद्या प्रसारित होईल. तर 6:50 प्रसारित होणाऱ्या परिसर कार्यक्रमात पारंपरिक बियाणं आणि पर्यावरण संवर्धन या विषयावर कुणाल अने राव यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. प्रायोजित कार्यक्रमांमध्ये श्रोते हो, 7:00 असेल गोष्टीतून दृष्टी, 7:25 मुंबई केंद्रावरून दिलखुलास, तर 7:40 असेल आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद. 7:45 श्रोते हो, आनंद घेऊया भावगीत भावधारा या कार्यक्रमाचा. श्रोते हो, उद्या महात्मा गांधी जयंती, यानिमित्त 8:40 समन्वित कार्यक्रम

0: प्रसारित होणार आहे सामान्यांच्या जीवनातील गांधी. सहभाग आहे नयन पवार, अनुप्रिता भाले, वैजयंती नांदगावकर, अनिल नरवडे, निकिता फपाळ. या कार्यक्रमाची निर्मिती आहे अनुप्रिता भाले, संकल्पना लेखन आणि सादरकर्ते नयन पवार, आणि निर्मिती आहे छत्रपती संभाजी नगरची. कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 9 वाजता लखलख चंदेरी अर्थात हिंदी चित्रपट संगीत. 9:30 वाजता प्रसारित होणाऱ्या इंद्रधनुष या कार्यक्रमात श्रोते हो उद्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं जीवन कार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर बाबू आप्पा सोनार यांचे भाषण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाची निर्मिती सहाय्य आहे पौर्णिमा साठे यांचं आणि सादरकर्ते विवेक वानखळे. 10:30 वाजता असेल मराठी चित्रपट संगीत. 10:30 वाजता NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 वाजून गाता रहे मेरा दिल श्रोते हो. दर शुक्रवारी प्रसारित होणारा कोकण दर्शन हा कार्यक्रम उद्या 11:40 वाजून आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होईल. यामध्ये लेखन केलंय सोनाली सावंत यांनी, निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत वंदना मुसळे यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखळे. 12:00 वाजल्यापासून श्रोते हो आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12:12 वाजता प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ कार्यक्रमात उद्या महात्मा गांधी जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून याविषयी स्मिता नामदे यांनी युवकांशी साधलेला संवाद. याच वनिता मंडळ कार्यक्रमात रेसिपी सांगू रवा खोबरा बर्फी याची. त्याशिवाय मृणालिनी जोशी यांचं कविता वाचन असेल. कार्यक्रमाचं निवेदन लीना पांडे, सादरकर्ते नयन पवार, निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरची. 1:05 वाजून गीतबहार, 1:40 वाजून अमरावती जिल्हा वार्तापत्र, 1:45 वाजून भावधारा, 1:55 वाजून आयसी अक्षरे रसिके. पुन्हा प्रसारित कार्यक्रमामध्ये 2:00 वाजता रत्नागिरी केंद्रावरून कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा, 2:10 परिसर, तर 2:30 असेल नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. ही होती रूपरेषा आमच्या उद्याच्या पहिल्या सभेची. श्रोतेहो आमची दुसरी सभा सुरू होईल 5:00 वाजता. या सभेत 5:02 गीतसंध्या, चित्रपट गीतं. 5:30 वाजता मुंबई केंद्रावरून युववाणी कार्यक्रमात जागतिक अहिंसा दिनानिमित्त अहिंसा गांधी आणि आजची तरुणाई याविषयी कार्यक्रम. 6:10 गीतबहार. 6:30 वाजता सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 विशेष कार्यक्रम ऑक्टोबर महिन्याचं अंतरंग लेखन निवेदन सुहास नंदुरे यांचं. 7:15 वाजता वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत कार्यक्रमात महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी शासनाचे विविध कार्यक्रम आणि योजना याविषयी डॉक्टर शत्रुघ्न म्हेत्रे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत. 8:15 वाजता पॉप संगीत. 9:15 वाजता दिल्ली केंद्रावरून स्पॉटलाईट. 9:30 वाजता करंट अफेअर. 10:00 वाजता जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगानं स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी. 10:20 रजनीगंधा. तर 10:30 वाजता नादब्रह्म कार्यक्रमात विदुषी मंजिरी असणारे यांनी गायलेला राग ललिता गौरी आपण ऐकणार आहोत. त्याशिवाय श्रोते हो सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रूपरेषा आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
3: श्रोते हो ऐकूया मावळतीचे रंग हा संवाद. या संवादाचं लेखन केलंय कोमल कळंबटे यांनी आणि सहभागी झाले आहेत मोरेश्वर जोशी, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे.

0: अगं माई, ए माई, चहा झाला का गं?
1: अहो चहा झाला आहे, घरची कामंही उरकलेत, आता फक्त तुमचं काम बाकी आहे.
0: माझं काम?
1: तो मोबाईल बाजूला ठेवून चहा घ्यायचं.
0: एवढंच ना, मला वाटलं आता काय राहिलं माझ्याकडून. घाबरलोच होतो मी थोड्या वेळासाठी. केलेल्या 50 कामांची यादी मला क्षणभरात आठवली.
1: तर तुम्ही तो फोन बाजूला ठेवणं हेच सध्या मोठं काम आहे माझ्यासाठी. आणि काय हो, काय बघत बसता त्यात?
0: अगं मग

0: अशी मी बाहेरून आलो ना, मग जरा थकल्यासारखं वाटलं आणि आता नुसताच कसा बसणार म्हणून काढला मोबाईल आणि बघत बसलो.
1: हा, हे अगदी मान्य. अहो, पण आता झाला 1.5 तास या गोष्टीला.
0: काहीतरीच काय, एवढा कुठे वेळ होईल. हा आत्ता थोड्या वेळापूर्वी घेऊन बसलो मी, तुझा आपला काहीतरीच. हा
1: बरं, मग मला सांगा किती वाजता आलात तुम्ही घरी?
0: तसा नेहमीपेक्षा आज मी जरा लवकरच आलो. नेहमी 6 वाजून जातात मला चालून यायला, पण आज मी साधारण 5 वाजण्याच्या सुमारास घरी आलोलं असं मला वाटतंय.
1: हो ना. अहो, मग जरा घड्याळाकडे बघण्याची तसदी घ्याल का? बघून सांगा जरा मला वाजलेत किती ते.
0: हे काय, तुला म्हटलं नाही काय जास्त वेळ झाला नाही म्हणून? हे आत्ताश 6:30.
1: किती किती मोठ्याने बोला जरा, ऐकूनही आलं मला.
0: बापरे, 6:30 वाजलेत आत्ता. एवढा वेळ कधी गेला मला समजलंच नाही.
1: नशीब, लक्षात आलं तुमच्या.
0: असं काय करतेस माई?
1: तुम्हाला ना आळसाची सवय लागली आहे.
0: नाही माई, दोन्हीमध्ये फार बारीक फरक असतो.
1: तुमच्यात मात्र फरकच नाही.
0: बरं, ते सगळं राहू दे, तू आधी चहा दे बघू.
1: चहा देते, पण आतापासून कमी साखरेचा मिळणारा चहा.
0: का कमी साखरेचा? का?
1: डॉक्टरांनी सांगितलंय कमी साखर खा म्हणून.
0: डॉक्टरांनी मला सांगितलंय की तुला सांगितलंय?
1: डॉक्टरांनी तुम्हालाच सांगितलं, पण ऐकणार कोण?
0: मी ऐकतोय की.
1: तुम्ही ऐकता सगळं? फक्त काहीच करत नाही, ऐकता मात्र सगळं. ते काही नाही, आतापासून चहा कमी साखरेचाच मिळणार आणि तुमच्याबरोबर मीही तसाच चहा घेणार.
0: खरं सांगू माई, आपलं आयुष्य किती पूर्वी साधं होतं ना.
1: हो ना, सकाळी लवकर उठायचं, घरातली कामं करायची, शेतात जायचं, संध्याकाळी घराच्या मोठ्या अंगणात बसायचं.
0: आणि त्यावेळी सकाळी उठणं म्हणजे सूर्य उजळायच्या आधीच घरातली मोठी मंडळी उठलेली असायची.
1: हो ना, उठलो की आधी चुलीकडे वळायचं आणि ह्या भल्या मोठ्या पातेल्यात पाणी तापवायला ठेवायचं.
0: हो ना, ते सगळे दिवस वेगळे होते. न्याहारीला सुद्धा मोठ्या पातेल्यात गावठी हातसडीच्या तांदळाची खिमटी, म्हणजे अलीकडे त्याला काय म्हणतात ना, मऊ भात, तो रटरट शिजलेला असायचा.
1: आणि त्यासोबत तोंडी लावण्यासाठी नाना प्रकारची घरातच घातलेली लोणची असायची. जुन्या आठवणींना नुसत्या आठवल्या तरी भारावल्यासारखं होतं.
0: आणि आता?
1: आता काय, सकाळी उठल्यावर मोबाईल, झोपण्याआधी मोबाईल आणि मध्ये वेळ मिळाला की मोबाईल.
0: हे अगदी खरं बोललीस हा माई.
1: तुम्ही तरी काय कमी, काल पण आतासारखेच मोबाईलवर व्हिडिओ बघत बसला होतात आणि त्यात तुमचे 2 तास कसे निघून गेले समजलंही नाही.
0: खरंय खरंय, या मोबाईलची पण गंमतच आहे बघ. एकदा एक व्हिडिओ बघितला ना की त्याच्याशी संबंधित पुढचे काही व्हिडिओ तसेच येत राहतात एका मागोमाग एक. मग एकापेक्षा दुसरा, थोडा वेगळ्या पद्धतीनं तीच माहिती देणारा, किंवा एकाशी संबंधित दुसरा, मग ते बघता बघता वेळ कसा निघून जातो ते समजतच नाही बघ.
1: काय माहिती मिळाली मग आता तुम्हाला?
0: दुष्काळाशी संबंधित काही व्हिडिओ बघत होतो.
1: हो का?
0: आणि मगाशी तू म्हटल्याप्रमाणे मला एक विषय बघायला सुरुवात केली मी, आणि त्याच्याशी निगडीत अनेक व्हिडिओ पुढे पुढे येत जातात, तेच बघत बसलो होतो मी.
1: अच्छा, काय सुरू आहे मग एकंदरीत?
0: तशी परिस्थिती गंभीर असली तरी नियंत्रणात आहे. सरकारी पातळीवरती योग्य त्या सूचना संबंधित विभागांना दिलेल्या आहेत, त्यानुसार आता लवकरच दुष्काळग्रस्त भागात पंचनाम्यांना सुरुवात होईल. अगं माई, यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी काही फारसा चांगला गेलेला नाहीये.
1: हो ना. अहो, पावसाची अनिश्चितता, त्यात पिकांचं झालेलं नुकसान, शेतकरी बिचारा वर्षभर कष्ट करतो आणि शेवटी हातात काय उरतं हा मोठा प्रश्न आहे.
0: खरंय खरंय, शेती म्हणजे नुसतं बी बियाणं टाकलं की झालं असं नाही. त्याला मशागत आहे, बियाणं आहे, खत आहेत, औषधं आहेत, मजुरी आहे, या सगळ्यांवरती खर्च होतो. त्यानंतर पीक चांगलं येईल या आशेवरती शेतकरी उभा असतो.
1: आणि यंदा खरीप हंगामावरच संकट आलंय. काही ठिकाणी पिकांना अपेक्षित पाऊस मिळाला नाही, तर काही ठिकाणी पावसाच्या लहरीपणामुळे पिकाचं नुकसान झालं.
0: हो ना, खरीप हंगामातील परिस्थिती लक्षात घेऊन दुष्काळ जाहीर करण्यात आता आलेला आहे.
1: त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिलेत ना, हे महत्वाचं आहे बघा.
0: कारण नुसतंच कागदावरती लिहून शेतकऱ्यांचं नुकसान कळणार नाही. प्रत्यक्ष शेतात गेलं पाहिजे, पीक पाहिलं पाहिजे,

0: नुकसान पाहिलं पाहिजे, तरच खरी परिस्थिती आपल्याला समजणार ना।
1: आणि पंचनामा करताना प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीची योग्य नोंद झाली पाहिजे।
0: शेतकऱ्याला आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष मदतीची गरज आहे असं मला जाणवतं। त्याने कर्ज काढून शेती केली असेल, खर्च केला असेल।
1: हो ना, म्हणूनच पंचनामे वेळेत झाले पाहिजेत, अधिकारी बांधावर पोचले पाहिजेत आणि शेतकऱ्यांनीही आपलं नुकसान स्पष्टपणे दाखवून दिलं पाहिजे।
0: बरोबर, संकट मोठं असलं तरी सरकारी यंत्रणा आणि शेतकरी यांनी एकत्र काम करणं गरजेचं आहे।
1: हो ना,
0: आणि तरच ती मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचू शकते।
1: पण अण्णा, एक गोष्ट ना लक्षात ठेवायला हवी, दुष्काळ जाहीर झाला म्हणून शेतकऱ्याची अडचण तिथेच संपत नाही। पुढचा हंगाम कसा उभा करायचा, त्यासाठी पैसा कुठून आणायचा, याचीही चिंता त्याला आहेच की?
0: अगदी बरोबर बोललीस माई। म्हणून नुकसान भरपाईसोबत पुढच्या हंगामासाठीही शेतकऱ्याला आता आधार मिळायला हवा।
1: हो ना,
0: शेती पुन्हा उभी करण्यासाठी शासनाची मदत वेळेत मिळाली तरच शेतकरी पुन्हा उभा राहू शकतो।
1: शेवटी शेतकरी उभा राहिला ना तर गाव उभं राहतं, आणि गाव उभं राहिलं की सगळं अर्थचक्र चालतं।
0: 100% बरोबर बोललीस।
2: काना माई
0: झालं,
2: एवढी चर्चा कसली चालली,
0: लक्ष्मी आली वाटतं।
1: हो ना,
0: या या लक्ष्मीबाई, आपला चरणस्पर्श आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या वास्तूला झाला म्हणजे आमचं भाग्यच उजळलं म्हणायचं।
2: अरे रे रे, काय काय म्हणताय काय तुम्ही आज? अण्णा माझी एकदम फिरकी घ्यायच्या मूड मध्ये दिसतात।
1: अगं मग घेतील नाही तर काय, आज किती दिवसांनी तुझं दर्शन होतंय।
2: होय तर, अहो जरा कामातच होते बघा, कालपासून जरा वेळ मिळायला लागलेला आहे, ते म्हटलं आता आधी आपलं पहिलं अण्णा आणि माईना भेटून यावं।
0: अगदी उत्तम केलंस हा लक्ष्मी, तुझीच वाट बघत होतो आम्ही। पण तुला आठवण झाली होय आज आमच्याकडे यायची?
2: अहो काय विचारू नका अण्णा, मध्ये तर जामच बिझी होते मी अगदी, काय नाही काय काम चालूच होती, आत्ता आता कुठे जरा सवड मिळायला लागली।
0: वेळ मिळाला तशी तू लगेच आमच्याकडे आलीस, ह्यातच आलं सगळं।
2: बरं बरं माई, हे घ्या बघू आधी।
1: काय ग, काय आहे?
2: अव आज दुपारी परसात न काढलेला चिबूड आहे ना, आणि ह्या चार काकड्या, त्या ह्यांनी मला दिलेली खास, आणि म्हणाले आधी माईना देऊन ये।
0: वा वा वा वा, माई आत्ताच कापून मस्त दही आणि साखरेत घोळवून ठेव, म्हणजे रात्रीच्या जेवणानंतर चांगला डिश भर मला चिबूड मिळणार आहे।
1: मला वाटलं होतं चिबूड बघितल्यावर तुमचीही फरमाईश येणार म्हणून।
2: तरी मला आमचे हे म्हणाले की दही साखर घातलेला चिबूड अण्णांना भारी आवडतो म्हणून।
0: बघ बघ,
2: म्हणून मात्र तू हा आधी लगेच घेऊन जा।
0: एक नंबर काम केलंस हा लक्ष्मी तू।
1: लक्ष्मी, तसं तू इकडे नव्हतीस ना तेव्हा अण्णांना मात्र करमत नव्हता।
2: काय सांगताय काय माई तुम्ही?
1: मग काय, अगं मला म्हणत होते हल्ली लक्ष्मी दिसत नाही, सदू दिसत नाही, काय काम करतात की मोबाईलवर खेळत बसतात, कळत नाही त्यांना।
2: माझी चौकशी सुरू होती ना, म्हणजे तर झालं।
0: अगं तुझं पण काय, तरुण मुलं हल्लीची मोबाईल शिवाय एक पाऊल टाकत नाहीत।
2: अहो अण्णा, मोबाईल मध्येच तर सगळं मिळतं आता।
1: घरात चार माणसं बसलेली असतात, चौघांच्या हातात मोबाईल, बोलत मात्र कुणीच नाही एकमेकांशी।
0: हे मात्र खरं आहे।
2: पण माई आणि अण्णा, मोबाईलचे काय फायदे पण आहेत ना?
0: होय होय अगं लक्ष्मी, ते पण आम्हाला कळतं, बाजारभाव त्यामुळे कळतो, हवामान कळतं, सरकारी योजना कळतात,
1: आणि चुकीची माहितीही लगेच कळते। हा
2: बरं अण्णा, तुमच्याकडे काम होत।
0: अगं बोल ना।
2: अहो बघा, आता गावातल्या मंडळींनी ठरवलंय की येत्या रविवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबवायचे म्हणे गावात, तुमचं काय म्हणणं याच्यावर?
0: माझं काय बाबा म्हणणं असणार यावर, उलट चांगलीच कल्पना आहे ना, सर्व गाव एकोप्याने ही मोहीम राबवणार असेल तर याहून चांगली गोष्ट दुसरी नाही।
1: हो हो, ही चांगलीच आयडिया आहे हा। पण मला काय वाटतं माहितीये का, आधी लोकांनी आपल्या घरासमोरचा कचरा स्वतः उचलायला शिकायला हवं।
2: तेच तर, गाव स्वच्छ ठेवायचं असेल तर फक्त ग्रामपंचायतीने किंवा सफाई कामगारांनी सगळं करावं अशी अपेक्षा करून चालणार नाही।
0: बरोबर आहे तुझं, कारण कचरा निर्माण आपण करतो, मग तो उचलण्याची जबाबदारी देखील दुसऱ्याची का?
1: आणि कचरा वेगळा करण्याची सवय तर अजून कमी,
2: ओला कचरा सुका कचरा वेगळा केला तर त्यांचं व्यवस्थापन सोपं होतं।
0: अगदी बरोबर।
1: बाकी

0: ही लक्ष्मी, सध्या काय चाललंय ग तुझं?
1: यंदा सगळा गोंधळच म्हणायचा
0: का ग?
1: पावसानं काय यंदा चांगलीच ओढ दिला, त्याच्यामुळे अगदी जून महिन्यापासूनच शेतीची काय धडगत नाही अशी चिन्ह दिसत होती.
2: हो हो, तेही आहेच खरं म्हणा.
0: हो ना, गेल्या काही वर्षात शेतीपेक्षा खर्चच जास्त अशी परिस्थिती आहे.
2: हा, हे मात्र खरंय. बियाणं, खत, औषधं, मजुरी सगळ्याचा खर्च वाढतोय आणि म्हणूनच आता शेतीत नियोजन महत्वाचं झालेलं आहे.
1: तुम्ही म्हणताय ते खरं आहे.
2: पूर्वी आम्ही अंदाजाने काम करायचो.
0: हो ना,
1: आता हवामानाचा अंदाज, बाजारभाव, माती परीक्षण, पिकांचं नियोजन ह्या सगळ्या माहितीचा उपयोग केला तर निर्णय चांगला घेता येतो.
0: हो, हा पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे मोबाईलवर माहिती मिळाली म्हणून लगेच तो प्रयोग करायचा नाही.
1: म्हणजे ओ?
0: म्हणजे आपल्या जमिनीला, आपल्या हवामानाला आणि आपल्या परिस्थितीला काय योग्य आहे ते पाहायला हवं की नको.
1: हा असं होय, आणि गरज पडली तर कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.
0: हा,
2: म्हणजे आता शेतीत नुसता घाम पुरत नाही, काय बरोबर ना लक्ष्मी?
1: घामही हवा आणि ज्ञानही हवं
0: आणि खर्चाचा हिशोबही हवा.
2: अरे बापरे, म्हणजे हिशोबाचा विषय काढू नका आता. माई माझा महिन्याचा सगळा हिशोब वहीत लिहून ठेवत असते.
1: चांगलंच आहे ना मग.
2: पण शेवटी ती वही मला दाखवत नाही, ही सत्यस्थिती आहे.
0: हो, कारण यांना तो हिशोब दाखवला की ते मान्यच करत नाहीत, विशेषतः चहाच्या टपरीवर केलेला खर्च.
2: चहावर केलेल्या खर्चाचा कोण हिशोब ठेवतो ग?
0: मग घरी चहा होतोच ना, पण बाहेर कोण भेटलं आणि चर्चांचा फड रंगला की एक कटिंग काय आणि दोन कटिंग काय, काही हिशोबच नाही.
1: हिशोबच जाऊ दे, पण अण्णा हे काय बरं नाही, किती चहा पिता हो तुम्ही?
2: असं का म्हणतेस तू? अगं माई, तुला समजत नाही काय, टपरीवरती चहा पिणं, पाजणं हे एक प्रकारचं सामाजिक काम आहे.
0: काय म्हणाला?
2: मी जबाबदारीनं वाक्य बोललो.
0: चहा पिणं सामाजिक काम कसं हो?
2: अगं गावातल्या बातम्या मिळतात ना तिथून.
1: हे खरंय.
0: धन्य आहात तुम्ही.
1: हे सगळं ठीक आहे, पण मला काय वाटतं ते खरं सांगू काय? आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी.
2: ती कोणती आता?
0: कशाबद्दल बोलतेस ग तू?
1: अहो, आपण रोजच्या धावपळी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो.
2: काय लक्ष्मी वाक्य बोललीस हा, हे मात्र खरं आहे तुझं म्हणणं.
1: काम असतं, वेळ नसतो, अशी ढिगभर कारण आपल्याकडे असतात.
0: बरोबर आहे तुझं म्हणणं. आणि आजार झाला की आपण म्हणतो अचानक झालं.
2: खरं तर आजार अचानक होत नाहीत, आपण त्याकडे दुर्लक्ष करत राहतो नेहमी.
1: म्हणूनच वेळोवेळी आरोग्य तपासणी, योग्य आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना.
0: हो, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वाईट व्यसनांपासून लांब राहायला हवं.
2: हो ना, आपल्या गावात कितीतरी तरुण त्या सवयींमध्ये अडकलेले आहेत.
1: म्हणूनच कुणाची टिंगल करण्यापेक्षा त्याला त्या सवयीतून बाहेर पडण्यासाठी मदत करणं महत्वाचं.
0: बरोबर. समाज बदलतो तो फक्त भाषणांनी नाही, एकमेकांना साथ दिली तर बदल होतो.
2: वा माई, एकदम भारी बोललीस ना तू.
0: अरे हो, आरोग्यावरून अचानक आठवलं मला, काल त्या अंगणवाडीतल्या मदतनीस आहेत ना, त्या आल्या होत्या घरी.
2: का ग?
0: नाही म्हणजे त्या आल्या होत्या सहजच, पण गप्पा मारताना त्या म्हणाल्या की आपल्या गावातल्या अंगणवाडीत मुलांची आरोग्य तपासणी होणार आहे म्हणून. लक्ष्मी आणि अण्णा, तुम्हाला काही माहीत आहे का याबद्दल?
1: हा, म्हणजे चर्चा ऐकली मी, पण नेमकं काय आहे ते नाही विचारलं. पण कुपोषित बालकांसाठी विशेष आरोग्य शिबिर घेतलं जात आहे म्हणे, तेच काय हे?
0: हा बरोबर, तेच हे.
1: पण मला आपला उगीच प्रश्न पडला माई.
0: काय?
1: कुपोषित म्हणजे नेमकं काय हो? एखादं मूल थोडं बारीक दिसलं की लगेच त्याला काय कुपोषित म्हणायचं?
2: नाही नाही नाही, तुमचा दोघांचाही संवाद मी ऐकतोय. फक्त बारीक दिसतंय म्हणून कुपोषित ठरवता येत नाही.
1: मग मग
2: मुलाचं वय, वजन, उंची आणि शारीरिक वाढ याचा विचार केला जातो आणि म्हणूनच त्यासाठी आरोग्य तपासणी फार महत्वाची आहे.
1: असं आहे होय.
0: हा, पण आपण ना घरात अंदाजाने म्हणतो माझं मूल तर व्यवस्थित खातंय, खेळतंय, त्याला काय झालंय, पण मुलांना डॉक्टरांकडून तपासून घेणं वेगळं झालं नाही का?
2: हो तर, काही वेळेला मुलं दिसायला व्यवस्थित असतात,

0: असतात, पण त्यांच्या वाढीमध्ये काही कमतरता असू शकते. वैद्यकीय तपासणीत ती वेळेत लक्षात आली तर त्यावरती योग्य तो उपाय करता येतो.
1: बरोबर आहे.
2: हां, तर त्या सांगत होत्या, सध्या लड्डू गोपाल या योजनेअंतर्गत विशेष बाल आरोग्य शिबिर घेतलं जाणार आहे आणि त्यात पौष्टिक लाडूंचं वाटप पण करणार आहेत.
0: अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे.
2: सॅम आणि मॅम अशा कुपोषणाच्या स्थितीतील बालकांची तपासणी आणि आवश्यक उपचारासाठी हे शिबिर आहे म्हणे.
0: आता लक्ष्मी प्रश्न विचारणार.
1: सॅम आणि मॅम हे आणि आता काय?
2: अगं, इंग्रजी नावांचे शॉर्ट फॉर्म आहेत ते. सॅम म्हणजे तीव्र कुपोषित आणि मॅम म्हणजे मध्यम कुपोषित बालक. अशा बालकांची विशेष तपासणी करून त्यांना आवश्यक आरोग्य सेवा देण्याचा उद्देश आहे.
1: अच्छा, म्हणजे आधी तपासणी आणि मग गरजेनुसार उपचार.
2: बरोबर
0: बरोबर.
1: नाही म्हणजे ते ठीक आहे, पण ह्यात नेमकं करणार आहेत काय?
2: अगं, सर्वसामान्यपणे मुलांच्या आरोग्य शिबिरात मुलांचं वजन घेतलं जातं, उंची मोजली जाते, पण आता हे कुपोषणाशी संबंधित असल्यामुळे डोक्याचा घेर आणि दंडाचा घेरही पाहिला जाणार आहे.
0: हो, आणि यामुळे मुलाची शारीरिक वाढ योग्य पद्धतीने होते का याचं मूल्यांकन देखील करता येणार आहे.
1: म्हणजे आपल्याला वाटतं मूल बारीक आहे म्हणून फक्त जास्त खायला द्यायचं असं करून चालणार
2: नाही रे बाबा. दोन घास जास्त खा म्हणजे सगळं ठीक, हा आपला घरगुती उपाय झाला. पण मुलाच्या आरोग्याचा प्रश्न असेल ना तर डॉक्टरांचा सल्ला हा महत्वाचा.
0: अगदी बरोबर बोललीस माई.
2: आणि गरज भासली तर शिबिरातच औषधोपचारही दिले जातात. पोषणासाठी विशेष पौष्टिक लाडूंचं वाटप करण्याचीही व्यवस्था आहे हो.
1: म्हणजे नाव लड्डू गोपाल.
2: हां,
1: यात मुलांची तपासणी करून त्यांना पौष्टिक लाडूचं वाटप करणार आहेत की काय?
2: हो, पण फक्त लाडू खाल्ला म्हणून कुपोषण संपत नाही हे मात्र लक्षात ठेव हो.
1: मग काय करायला हवं?
0: मुलांना वयानुसार योग्य आणि संतुलित आहार द्यायला हवा, स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी, वेळेवरती लसीकरण आणि आरोग्य तपासणी पण करून घ्यायला हवी. हे तीन मंत्र लक्षात ठेवले ना की मग काही काळजी करण्याची गरज नाही. आणि मूल सतत अशक्त दिसत असेल, वजन वाढत नसेल किंवा वाढीबाबत काही शंका असतील तर आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधायला हवा.
2: हो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मुलाला काही होणार नाही या भ्रमात राहून दुर्लक्ष करायचं नाही.
1: खरंय माई, आपण पिकाला रोग पडला की लगेच औषध फवारतो, मग आपल्या मुलांच्या आरोग्याकडेही तितकंच लक्ष द्यायला हवं ना.
2: आता कसं बोललीस.
1: चला, म्हणजे आतापासून भेटेल त्याला सांगायला पाहिजे की आपल्या गावात होणाऱ्या शिबिरात मुलांची तपासणी करून घ्यावा.
2: बरोबर.
1: आणि गरज पडली तर योग्य सल्ल्यानुसार आवश्यक ते औषधोपचार पण करून घ्या.
0: हाच या सगळ्या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. शासनाच्या विविध योजना आणि आरोग्य विभागांच्या सेवांचा लाभ घेऊन कुपोषण कमी करणं आणि मुलांचं आरोग्य चांगलं ठेवणं.
2: बरोबर, कारण मुलं निरोगी असतील तर घरात आनंद राहतो.
1: आणि मुलं निरोगी तर गावाचं भविष्य मजबूत.
0: अगदी बरोबर. म्हणूनच आपल्या गावात अशी आरोग्य शिबिरं झाली तर पालकांनी पुढाकार घेऊन मुलांची तपासणी करून घ्यायला हवी.
2: खरंच लक्ष्मी, अगं तू बऱ्याच दिवसांनी आलीस त्यामुळे खरंच खूप बरं वाटलं. हां, कितीही कामात असलीस ना तरी सवड काढून येत जा बाई भेटायला. अगं, तेवढ्याच छान गप्पा होतात.
0: होय ना.
1: हो, खरंच सांगते माई, इथे आले ना की वेळेचं अजिबात भान राहत नाही बघा. पण आता निघायला हवं ना मला, बराच वेळ झालाय. ओ, दिवे लागण्याची वेळ झाली ना.
0: आणि या बैठकीचा शेवट म्हणजे माईच्या हातचा मस्त पक्कडपैकी चहा पाहिजे. काय बरोबर ना लक्ष्मी?
1: अगदी बरोबर. माईंच्या हातची चहा प्यायल्याशिवाय मी काय हेतून निघणार नाही.
0: अगदी बरोबर. आणि
2: तू निघालीस तरी मी बरी जाऊ देईन. तुला चहा घेतल्याशिवाय थांब, आत्ता करून आणते गरमागरम चहा. आणि कालच भाजक्या पोह्यांचा चिवडा करून ठेवलाय, तोही देते तुला टेस्टसाठी.
1: अरे वा, म्हणजे काय स्वर्ग सुखच.
0: नाही, ते चहाचं ठीक आहे, पण चिवड्याची काय भानगड आहे तो आणि कधी केलास तू? आणि मला त्याचा थांग पत्ता सुद्धा लागू दिलास नाही.
1: माझ्यामुळे तुम्हाला समजलं तरी माईंनी पोळ्यांचा चिवडा केलाय ते.
2: अहो, चिवडा मी कालच केलाय, पण कुठल्या डब्यात ठेवलाय ते मात्र तुम्हाला अजिबात सांगणार नाही.
0: असं का? मग लोकशाही आहे ना, माईने केलेल्या कृतीचा मी जाहीर

0: फिर निषेध करतो.
1: खुशाल करा, माझी काहीच हरकत नाही, पण त्याआधी चहा घ्या आणि हा घ्या डिशभर चिवडा.
0: असं म्हणतेस, मग तुर्तास निषेध मागे घेतो. आणि आता आणलाच आहेस तर थोडा बघतो चव घेऊन.

0: मावळतीचे रंग हा संवाद आत्ताच आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं कोमल कळंबटे यांनी आणि सहभागी झाले होते मोरेश्वर जोशी, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे. या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादरकर्ते होते विवेक वानखडे.
1: मावळतीचे रंग हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 7 वाजता मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. हे बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न. कर्जवसुलीला स्थगिती. राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे नवरात्रोत्सव आणि इतर कार्यक्रम साधेपणानं साजरे करण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त. आणि विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वैमानिक स्मिता मच्छर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. दुष्काळग्रस्त भागात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण करण्याचा आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत ट्रिगर वनमध्ये न आलेल्या मात्र प्रत्यक्षात दुष्काळाची स्थिती असलेल्या सुमारे 15 ते 18 तालुक्यांनाही अचूक पंचनामे आणि आणीबाणीच्या आधारे दुष्काळाच्या कक्षेत आणून न्याय दिला जाईल असं ते म्हणाले. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं पुनर्गठन करायला तसंच शेतीशी निगडीत कर्जांच्या वसुलीला स्थगिती द्यायचा आदेश सहकार विभागानं जारी केला आहे. कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या यंदाच्या खरीप हंगामातलं पीक कर्ज पुनर्गठित करावं. ही कार्यवाही 30 एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण करावी असे आदेश सहकार विभागानं दिले आहेत. राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सव आणि इतर धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम साधेपणानं साजरे करावेत आणि त्यातून वाचलेला निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आपला अन्नदाता संकटात असताना आपण सर्वजण त्याच्या मदतीला धावून गेलो तर या नैसर्गिक आपत्तीवर मात करणं सहज शक्य होईल असं त्यांनी म्हटलं आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य सरकारमधल्या 1.5 लाख राजपत्रित अधिकाऱ्यांचं या महिन्यातलं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं याबाबतचं अधिकृत निवेदन दिलं आहे. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात पोलिसांच्या तपासावर मुंबई उच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तहसीलदार सूर्यकांत येवले यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयानं हे प्रश्न उपस्थित केले. ही सरकारी जमीन अत्यंत कमी दरात खरेदी करणाऱ्या अमेडिया एंटरप्राइजेस LLP कंपनीत मोठा हिस्सा असूनही राज्यसभा खासदार पार्थ पवार हे या व्यवहाराचे लाभार्थी नाहीत का अशी तोंडी विचारणा उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारकडे केली. या प्रकरणात कंपनीत केवळ 1% हिस्सा असलेल्या व्यक्तीला आरोपी केला आहे परंतु ज्या व्यक्तीकडे 99% हिस्सा आहे त्याच्याबाबत तपास यंत्रणेनं

0: काहीही भाष्य केलेलं नाही किंवा तपास त्या दिशेनं झालेला नाही असं निरीक्षण न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठानं नोंदवलं. या वादग्रस्त व्यवहाराला चालना देण्यासाठी अधिकृत पदाचा गैरवापर केल्याचा आरोप तहसीलदार येवली यांच्यावर आहे. मात्र या व्यवहारात आपली कोणतीही भूमिका नसून आपल्याला खोट्या प्रकरणात गोवलं जात असल्याचा दावा येवली यांनी केला आहे. या प्रकरणात पार्थ पवार अत्यंत प्रभावशाली व्यक्ती असल्यानं त्यांना आरोपी केलं नसल्याचा दावा त्यांनी आपल्या अर्जात केला होता. त्यावर न्यायालयानं पोलीस महासंचालकांचं म्हणणं मागवलं होतं. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की या प्रकरणाचा अधिक व्यावसायिक आणि सविस्तर तपास होणं गरजेचं आहे, त्यामुळे पुढचा तपास करण्यासाठी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत राज्यातल्या 327,250 पात्र शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यातला 3,160 कोटी रुपयांचा हप्ता राज्य सरकारनं आज वितरित केला. आतापर्यंत या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 1,85,493 पात्र शेतकऱ्यांना 13,275 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल घडवण्याची गरज असून निवड प्रक्रिया ही केवळ उमेदवाराची शैक्षणिक पात्रता नव्हे तर सार्वजनिक सेवेत येण्यामागची त्याची प्रेरणा जाणून घेणारी असावी असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते.
1: हमें अपने सिलेक्शन पैरामीटर्स और रिक्रूटमेंट प्रोसेस को भविष्य की जरूरतों के अनुरूप बनाना होगा. हमें ऐसे युवाओं को पब्लिक सर्विस में लाना होगा जो पब्लिक ऑफिस से नहीं पब्लिक सर्विस से आकर्षित हो. इसलिए जरूरी है कि रिक्रूटमेंट की परीक्षा सिर्फ यह न परखे कैंडिडेट कितना जानता है बल्कि वो यह भी देखे युवा सिविल सर्विसेज में आना क्यों चाहता है.
0: आपल्याला एखादी सेवा मिळेल यासाठी आजचा नागरिक दीर्घकाळ प्रतीक्षा करू शकत नाही. नागरिकांच्या विशेषतः युवा पिढीच्या अपेक्षा खूप मोठ्या असून परिवर्तनाची ही चिन्ह ठळकपणे दिसून येत आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ सेवा वितरणापुरता मर्यादित नसून सार्वजनिक सेवा या आजच्या त्वरित सेवा देणाऱ्या जगाच्या वेगाशी जुळून घेत आहेत का आणि तेवढ्याच वेगानं पुढे जाऊ शकतील का हा असल्याचं ते म्हणाले. प्रशासकीय फेररचनेची गरज त्यांनी अधोरेखित केली. परीक्षा घेणाऱ्या संस्थांनी गुणवत्तेशी तडजोड न करता परीक्षा प्रक्रिया जलद करण्यासाठी निश्चित कालमर्यादेचं तत्व स्वीकारावं आणि देशाच्या व्यापक सुधारणा प्रक्रियेशी वेगानं जुळवून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत मॅपिंग न झालेल्या किंवा मॅपिंगमध्ये विसंगती असलेल्या मतदारांनी प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर राहण्याची आवश्यकता नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. ज्या मतदारांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याकरता सूचित केलं होतं त्या मतदारांच्या घरी BLO प्रत्यक्ष जाऊन आवश्यक ती कागदपत्रं जमा करून घेतील आणि त्या आधारे मतदार नोंदणी अधिकारी निर्णय घेतील असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं आपल्या पत्रकात म्हटलं आहे. तसंच नोटीस मिळालेले मतदार व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही BLO आवश्यक कागदपत्र सादर करू शकतील असंही या पत्रकात म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या दिवे आगार इथं समुद्रात बुडून 8 विद्यार्थ्यांचा आज मृत्यू झाला. या सर्वांचे मृतदेह हाती आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे सर्वजण पुण्याचे असल्याचं वृत्त आहे. 180 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात करायचा सहवैमानिकाचा प्रयत्न हाणून पाडणारे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हेरगोज यांनीही कॅप्टन स्मिथ यांचे आभार मानले आणि विमानातल्या 4 प्रवाशांची प्रेसिडेंट्स मेडल फॉर सिव्हिलियन ब्रेव्हरीसाठी शिफारस केली. स्मिथ हे खरे हिरो असल्याचे गौरवोद्गार इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी काढलेत. संयुक्त अरब अमिरातीतले भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी आज मच्छर यांची भेट घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही कॅप्टन स्मिथ यांची कौतुक केलं. स्वतः गंभीर जखमी असतानाही त्यांनी इतरांचा जीव वाचवला असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी समाज माध्यमावर काढले. कॅप्टन स्मिथ यांची

0: त्यामुळे वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यासारखा मोठा हल्ला टळला. 140 कोटी भारतीय त्यांना सलाम करत आहेत आणि त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र कॅप्टन स्मिथ यांचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. त्यांनी आज कॅप्टन स्मिथ यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. गुजरात सरकार त्यांना कॅप्टन स्मिथ यांना पुरस्कारानं गौरवणार आहे. कॅप्टन स्मिथ यांच्या मुंबईतल्या घराबाहेर हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या प्रशंसकांची मोठी गर्दी दिसून आली. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या 12व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी 1 रौप्य आणि 3 कांस्यपदकं पटकावली. भारताच्या पदकांची एकूण संख्या 64 पोहोचली असून त्यात 10 सुवर्ण, 22 रौप्य आणि 32 कांस्यपदकांचा समावेश आहे. भारत पदक तालिकेत 8व्या स्थानावर आहे. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कुस्तीपटू नितेश सिवाच यानं आज पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात नितेशचा जपानच्या युरी नाकाझातोकडून 0-4 असा पराभव झाल्यानं त्याचं सुवर्णपदक हुकलं. भारतानं आज नौकानयन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्यपदक मिळवलं. तिरंदाजीत पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू यानं कांस्यपदक पटकावलं. स्क्वॅश क्रीडा प्रकारात भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांना कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. उपांत्य फेरीत पुरुष संघाला मलेशियानं तर महिला संघाला हाँगकाँगनं पराभूत केलं. पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानचा 4-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर भारतीय महिला हॉकी संघानं चीन विरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यात आधीच आपलं स्थान निश्चित केलं आहे.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न, कर्जवसुलीला स्थगिती. राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे नवरात्रोत्सव आणि इतर कार्यक्रम साधेपणानं साजरे करण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल करण्याची गरज प्रधानमंत्र्यांकडून व्यक्त. रायगड जिल्ह्यात दिव्यागार इथल्या समुद्रात बुडून 8 जणांचा मृत्यू आणि विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वैमानिक स्मित मच्छर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि ही आहे आजची आमची दुसरी सभा. श्रोतेहो आता एक जाहिरात विश्राम.
3: ₹10 लाखांची लॉटरी मला. वाव,
4: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
5: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
7: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: श्रोते हो, जपान इथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगानं स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी आम्ही सांगत असतो. आज आपण या घडामोडी रात्री 11:10 ऐकणार आहोत. तर आज रात्री 10 असेल प्रादेशिक लोक एवं सुगम संगीत का अखिल भारतीय कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

होते हो 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोबर 2026 या दरम्यान भारत सरकारतर्फे स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे, तेव्हा आपण या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपला परिसर, सार्वजनिक ठिकाणं जसं की बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बीच, हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी सुद्धा आपापल्या परीनं स्वच्छता करून स्वच्छ भारत पर्यायानं स्वच्छ विकसित देश निर्माण करण्याचा संकल्प करूया. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर. स्वच्छ करूया देश परिसर, जगात राहू सदा अग्रेसर.

0: श्रोते हो, शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महात्मा गांधी यांचं जीवनकार्य याविषयी
1: प्राध्यापक डॉक्टर बाबू अप्पा सोनार
0: यांचं भाषण.
2: महात्मा गांधीजींचे जीवन म्हणजे साधी राहणी, उच्च विचार आणि अखंड कर्मनिष्ठा यांचा जिवंत आदर्श होय. त्यांच्या मते स्वच्छता ही केवळ शरीराची किंवा परिसराची नसून मन, विचार आणि आचरणाची असली पाहिजे. म्हणूनच त्यांनी स्वच्छतेला स्वराज्या इतकंच महत्त्व दिलं.
0: तेव्हा श्रोते हो, शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबरला जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य
1: 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
3: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसानवाणी हे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहेत. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या 2.5 दशकांच्या वाटचालीत देशाच्या विकासात महत्वाचे योगदान देणाऱ्या कामगारांचे कल्याण आणि सक्षमीकरणाला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिलं. याच अनुषंगानं त्यांनी केलेल्या कामांचा विश्लेषणात्मक आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमधून घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. नरेंद्र मोदींनी शासन प्रमुख म्हणून कामगार कायद्यांबाबत एक स्पष्ट भूमिका घेतली, ती म्हणजे कायदे कामगारांना संरक्षण देतील पण त्याचवेळी ते रोजगार निर्मितीला अडथळाही ठरणार नाहीत. याच भूमिकेतून त्यांनी कालबाह्य कायद्यांचं एकात्मीकरण घडवून 4 नव्या कामगार संहिता आणल्या. हा बदल केवळ कायद्यातल्या सुधारणांचा नव्हता तर कामगारांच्या हक्कांच्या परिभाषा नव्याने लिहिणारा होता. याचबद्दल अधिक सांगतायत भारतीय मजदूर संघाचे नेते ऍडव्होकेट अनिल धुमणे.
1: गेली 25 वर्ष नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री म्हणून देशात काम करत आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक बदल झाले, त्यातील कामगार क्षेत्रातील महत्वाचे बदल आपण पुढील प्रमाणे सांगू शकतो.
2: कामगार विषयक महत्वाचे बदल म्हणजे नवीन कामगार कायदे, जुन्या कामगार कायद्यांची संख्या 54 कायदे आणि विविध राज्य सरकारांनी केलेले 100 कायदे असे एकूण 150 कामगार कायदे लागू होते. त्यामुळे सामान्य कामगाराला हे समजणं मुश्किल होतं. आवश्यकता होती ती नवीन कामगार कायदे सुसूत्रीकरण करण्याची, समान विषयाचे कायदे एकाच पुस्तकात आणण्याची आणि सामान्य कामगारांना देखील आपले हक्क आणि अधिकार समजतील या पद्धतीने कामगार कायदे तयार करण्याची. दुसऱ्या श्रम आयोगाच्या अनुषंगाने ह्या प्रोसेसला सुरुवात केली आणि सर्व कामगार संघटना मालक यांच्याशी चर्चा करून जवळपास 10 वर्ष चर्चा चालली आणि त्यानंतर हे कामगार कायदे अस्तित्वात आले. आता 54 कामगार कायद्यांच्या ऐवजी 29 कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून 4 कोड तयार करण्यात आलेले आहेत. ते कामगारांना सूट झालेले आहेत. संबंधातील वेतन, किमान वेतन, समान काम समान वेतन, वेळेवर वेतन या संबंधातील कायदे आणि बोनस हा एकच कायद्याच्या पुस्तकात पाहायला मिळतील. तर दुसरा कोड आहे तो सामाजिक सुरक्षा संबंधित आहे. त्यात ESI, EPF, ग्रॅच्युटी, वर्कमॅन कॉम्पेन्सेशन आदी सर्व सुविधा त्यामध्ये आलेल्या आहेत. आणि अन्य 2 कामगार कायदे हे औद्योगिक संबंध आणि सुरक्षा या संबंधित आहेत. त्यामुळे जुन्या कामगार कायद्यांमध्ये आवश्यक कालानुरूप बदल करण्याची आणि सुटसुटीतपणा आणण्याची आवश्यकता होती, जी नवीन कामगार कायद्यांनी पूर्ण केलेली आहे. या कामगार कायद्यांमध्ये अनेक त्रुटी आहेत, त्या दुरुस्त करण्यासाठी सरकार बरोबर कामगार संघटना सातत्याने भारतीय मजदूर संघ प्रयत्न करीत आहे. नवीन कामगार कायद्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वांना

0: मान वेतनाची हमी आता मिळालेली आहे. राष्ट्रीय स्तरावर नॅशनल फ्लोर मिनिमम वेजेस जाहीर केले जाणार आहेत. समान काम समान वेतनाचा विषय सुटसुटीत झालेला आहे. प्रत्येक कामगाराला अपॉइंटमेंट लेटर या नवीन कामगार कायद्यांमध्ये देणे सक्तीचे झालेले आहे. वेळेवर वेतन हा त्या ठिकाणी मिळणारा एक महत्वाचा अधिकार आहे. ESI ही योजना आता सर्व देशभरामध्ये लागू करण्यात आलेली आहे. 10 कामगार असलेल्या सर्व ठिकाणी ही योजना लागू राहील. EPF विषय हा देखील आता सोपा करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे फिक्स एम्प्लॉयमेंट मध्ये एक वर्ष जरी काम केले तरी ग्रॅच्युटीचा अधिकार त्या कामगारांना मिळणार आहे. अशा अनेक चांगल्या सुविधा ज्या आहेत या नवीन कामगार कायद्यांच्या माध्यमातून या कामगारांना मिळणार आहेत. त्याचप्रमाणे अत्यंत महत्वाचा म्हणजे देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळण्याचा नवीन कायदा सरकारने आणलेला आहे, ज्याचा लाभ देशातील सुमारे 30 ते 35 कोटी कामगारांना त्या ठिकाणी मिळेल. अशा रीतीने कामगार कायद्यांमध्ये केलेले हे नवीन बदल कामगार हिताचे आहेत. काही तरतुदींबाबत सरकार आणि कामगार संघटनांमध्ये मतभेद आहेत, ते देखील चर्चेने सोडवले जातील अशा प्रकारची अपेक्षा आहे. प्लॅटफॉर्म वर्कर्स म्हणजे ऑनलाईन काम करणारे, स्विगी झोमॅटो सारखे सेवा देणारे, ओला उबर सारख्या सेवा देणारे हे ज्या संस्था आहेत, या कामगारांना देखील सामाजिक सुरक्षा मिळण्याचा अधिकार नवीन कायद्याने करण्यात आलेला आहे. केवळ या कामगारांची जबाबदारी सरकारवर न राहता या संस्था ज्यांच्या माध्यमातून या योजना चालवल्या जातात त्यांना देखील आपल्या नफ्याचा 1% भाग हा या कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी देण्याची सक्ती या ठिकाणी केलेली आहे. अशा पद्धतीने असंघटित क्षेत्रातील रिक्षा चालक, टॅक्सी चालक, फेरीवाले, घरेलू कामगार, बांधकाम कामगार, स्वतंत्र रोजगार करणारे कामगार, विणकर अशा सर्वच प्रकारच्या असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा, त्यामध्ये निवृत्ती वेतन, आरोग्याविषयक लाभ, शिक्षण विषयक लाभ या नवीन कायद्याने देण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यावर टाकलेली आहे. हा एक अत्यंत महत्वाचा बदल सरकारने केलेला आहे. त्याचबरोबर बोनसच्या कायद्यामध्ये देखील आधी किमान 3,500 रुपये मिळणारा बोनस हा किमान 7,000 करण्यात आला. वेतनाचा एवढा बोनस किमान दिला पाहिजे अशाही प्रकारची बंधन घालण्यात आलेले आहे. त्यामुळे कामगारांना कमीत कमी मिळणारा 3,500 बोनस ते मॅक्झिमम मिळणारा 10,000 बोनस आता किमान 15,000 रुपये इतका मिळू लागलेला आहे. हा देखील एक सकारात्मक बदल झालेला आहे. ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे. त्याचप्रमाणे असंघटित क्षेत्रातील अंगणवाडी कामगार, आशा कामगार यांचे मानधन देखील या सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले. ही देखील एक महत्वाची बाब आहे. महिला कामगारांच्या साठी देखील अनेक योजना सरकारने राबवलेल्या आहेत. 6 महिन्यांची प्रसूती रजा ही याच सरकारच्या काळामध्ये झालेली आहे. ही देखील एक महत्वाचा बाब आहे. महिलांना रात्रपाळीमध्ये काम करण्यास अनुमती देताना त्यांच्या सुरक्षेची आणि त्यांच्या आवश्यक कन्सेंटची जबाबदारी देखील मालकावर टाकण्यात आलेली आहे. अशा प्रकारे विविध बदल त्यांनी आपल्या कार्यकाळात केले. कामगार क्षेत्रात देखील त्यांनी अनेक महत्वाचे बदल केले. त्यामुळे कामगारांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल झालेले आहेत. त्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होईल. त्याचबरोबर कामगारांना सन्मान आणि प्रतिष्ठा देखील प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे.
1: श्रोते हो, विकासाच्या वाटचालीत रोजगार निर्मिती आणि सामाजिक सुरक्षा या दोन महत्वाच्या बाजू असतात. नरेंद्र मोदींनी 25 वर्षाच्या शासन कारभारात रोजगाराला आकडेवारी न मानता सामाजिक सुरक्षेचा आणि प्रगतीचा निर्देशक मानलं. त्यादृष्टीनंच त्यांनी लाखो नवीन कामगारांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या कक्षेत आणलं. कोविड सारख्या संकट काळातही रोजगारविषयक विशेष योजना राबवल्या. त्यांच्या अशाच कामांची माहिती देत आहेत भारतीय मजदूर संघाचे नेते ॲडव्होकेट अनिल धुमणे.
0: भविष्य निर्वाह निधीची वेतन मर्यादा जी 15,000 होती ती आता 25,000 पर्यंत वाढवलेली आहे. ह्याचा परिणाम ज्या कामगारांना केवळ 15,000 पर्यंत पगार आहे त्यांचाच भविष्य निर्वाह कपात होत होता आणि त्यामुळे अनेक कामगार हे या मर्यादेच्या बाहेर गेलेले होते. त्यांना आता 25,000 पर्यंत ही मर्यादा वाढवल्याने ते सुद्धा या मर्यादेमध्ये येणार आहे आणि त्यांना भविष्य निर्वाह निधी लागू होणार आहे. ह्याचा परिणाम म्हणजे कामगारांना निवृत्तीच्या वेळेला जास्त रक्कम तर मिळेलच, त्याशिवाय पेन्शन मध्ये देखील त्यामुळे वाढ होणार आहे आणि त्याचा देखील चांगला लाभ हा कामगारांना होईल. ही अनेक दिवसापासून सरकारकडे केली जाणारी मागणी होती की भविष्य निर्वाह निधीची या ठिकाणी मर्यादा ही वाढवण्याची आवश्यकता आहे, वेतन मर्यादा. आणि ती सरकारने 17 सप्टेंबर म्हणजेच विश्वकर्मा जयंतीच्या दिवसापासून त्यामध्ये बदल केलेला आहे. याचे देखील भारतीय मजदूर संघाने स्वागत या ठिकाणी केलेले आहे. आणखी एक या काळामध्ये झालेला महत्वाची घटना म्हणजे कोविड. कोविड कोविडच्या काळामध्ये अनेक उद्योगधंदे त्या काळात बंद होते, मात्र या काळामध्ये उद्योगांना सहकार्य म्हणून भविष्य निर्वाह निधीचे मोठा भार हा सरकारने त्या काळात उचललेला होता आणि सरकारला उद्योगही चालू ठेवता यावेत आणि उद्योगांवर भारही आर्थिक कमी व्हावा या दृष्टीने मालकांचा असणारा आणि कामगारांचा

0: ही असणारा भविष्य निर्वाह निधीची रक्कम ही सरकारकडनं त्या ठिकाणी जमा करण्यात आलेली होती आणि त्यामुळे उद्योगांना देखील एक चांगली मदत त्या ठिकाणी झालेली होती. सामाजिक सुरक्षा कायद्यामुळे झालेला महत्वाचा बदल म्हणजे देशात सुमारे 50 कोटी पेक्षा जास्त कामगार काम करतात. त्यात संघटित क्षेत्रातले साधारण 8 ते 10%, असंघटित क्षेत्रातले 90%, जे आतापर्यंत सामाजिक सुरक्षेच्या बाहेर होते हे सर्व कामगार आता सामाजिक सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत येणार आहे. आणि त्यामुळे एक मोठा कामगार वर्ग की ज्यांना आजपर्यंत कुठलेही सामाजिक सुरक्षाचे लाभ लागू होत नव्हते किंवा हक्क नव्हते त्यांना देखील ते हक्क आता मिळणार आहेत, ही आनंदाची बाब आहे. नरेंद्र मोदी जी एक अनुभवी राजनेता आहेत, समाजाच्या सर्व क्षेत्राची त्यांना जाण आणि जाणीव आहे. समाजातील श्रमिक हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि त्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडले पाहिजे असेही त्यांना वाटते. त्याच्यातून अनेक योजना त्यांनी राबवल्या, त्याचाच भाग म्हणून आपण या बदलांकडे पाहू शकतो.
1: श्रोती हो, भारतासारख्या विशाल लोकसंख्येच्या देशात असंघटित क्षेत्र म्हणजे कामगारांचं सर्वात मोठं विश्वच आहे. दशकांपासून या कामगारांना स्वतंत्र ओळख नव्हतीच, मात्र नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टीने

0: घटक आहे आणि त्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडले पाहिजे असेही त्यांना वाटते. त्याच्यातून अनेक योजना त्यांनी राबवल्या, त्याचाच भाग म्हणून आपण या बदलांकडे पाहू शकतो.
1: श्रोते हो, भारतासारख्या विशाल लोकसंख्येच्या देशात असंघटित क्षेत्र म्हणजे कामगारांचं सर्वात मोठं विश्वच आहे. दशकांपासून या कामगारांना स्वतंत्र ओळख नव्हतीच, मात्र नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टीनं ई श्रम पोर्टल सारखा उपक्रम हाती घेतला, त्यामुळेच आज 31 कोटींपेक्षा जास्त असंघटित कामगारांना डिजिटल ओळख मिळाली आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेद्वारे वृद्धापकाळासाठी निवृत्ती वेतनाची हमी मिळाली आहे, सामाजिक सुरक्षेचे कवच लाभले आहे. या कामगारांच्या जगण्याला नवी दिशा देण्याच्या प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टीबद्दल अधिक सांगतायत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे नेते अविनाश दौंड.
2: माननीय नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान काळामध्ये असंघटित कामगारांसाठी केंद्र सरकारने काही योजना जाहीर केलेल्या आहेत. त्यातली सर्वात पहिली आणि महत्वाची म्हणजे ई श्रम पोर्टल. या पोर्टलवरती या देशातल्या वय वर्ष 16 ते 59 वर्षापर्यंत कुणीही कामगार, मग तो असंघटित क्षेत्रातील असेल, बांधकाम कामगार असेल, घरकाम करणारा असेल, रिक्षा चालक असेल, शेतमजूर असेल, मोलमजुरी करणारे आहेत, हॉटेल बॉईज आहेत, ते कुणी नोंदणी करू शकतात. आणि नोंदणीची प्रक्रिया सुद्धा तशी सोपी आहे. आधार कार्ड, बँक खातं आणि मोबाईल नंबर हे लिंक असणं आवश्यक आहे. त्याचे फायदे मात्र असे आहेत की यावरती 2 लाखांचा मोफत विमा आपल्याला मिळतो. जे नोंदणी करतात त्यांना हा विमा आहे. अपघाती जर मृत्यू झाला तर 2 लाखापर्यंतची मदत त्यांना मिळते. अंशतः जर अपंगत्व आलं तर 1 लाख रुपयापर्यंत त्यांना ते मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारच्या इतर ज्या काही योजना आहेत त्याचा थेट लाभ ई श्रम पोर्टलवरती ज्यांनी नोंदणी केली आहे त्या देशातल्या सर्व कामगारांना मिळेल अशी तरतूद केलेली आहे. दुसरं जे आहे ते PM श्रमयोगी मानधन योजना. तर या योजनेमध्ये ज्यांची नोंदणी होणार आहे किंवा केलेली आहे त्यांना 60 वर्षानंतर दरमहा ₹3,000 पेन्शन मिळण्याची सुविधा केलेली आहे. आणि जर त्या कामगाराचा मृत्यू झाला 60 वर्षानंतर तर या 3,000 च्या 50% रक्कम म्हणजे 1,500 रुपये त्यांच्या पत्नीला मिळू शकते अशी ही योजना आहे. त्याचबरोबर ह्याची पात्रतेची अट जी आहे ती मात्र वय वर्ष 18 ते 40 या वयापर्यंत आहे. आणि दुसरी एक महत्वाची अट त्याला आहे की ही नोंदणी होत असताना महिना 15,000 पेक्षा उत्पन्न त्या कामगाराचं कमी असलं पाहिजे. त्याने नोंदणी केल्यानंतर त्याला ई श्रम कार्ड काढावं लागेल. आणि शासकीय धोरणानुसार केंद्र शासनाच्या त्यांनी एक तक्ता तयार केलेला आहे आणि दरमहा वयानुसार त्यांना ऑनलाईन हप्ते भरावे लागतात दरमहा, आणि तेवढीच रक्कम केंद्र सरकार सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करते. आणि त्याचा हा जो लाभ आहे तो 60 वर्षानंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन अशी त्यांना मिळू शकते. आणि ह्या दोन्ही योजना ज्या आहेत, ई श्रम पोर्टल असेल किंवा PM श्रमयोगी मानधन योजना असेल, या नव्याने सुरू झालेल्या आहेत आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. दुसरं असं की केंद्र सरकारने 21 नोव्हेंबर 2025 पासून 29 जुने कामगार कायदे रद्द करून 4 नवीन लेबर कोड लागू केलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा या असंघटित कामगारांसाठी काही महत्वाच्या तरतुदी आहेत त्या केल्या गेलेल्या आहेत. विशेषतः वेतन संहिता असेल, औद्योगिक संबंध संहिता असेल, सामाजिक सुरक्षा संहिता असेल किंवा शेवटची सुरक्षा आरोग्य आणि कामाच्या परिस्थितीची संहिता असेल, यामध्ये गिग आणि असंघटित कामगार जे आहेत त्यांना पहिल्यांदाच कव्हरेज दिलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदाच त्यांची सुरक्षा यामध्ये पाहिली गेलेली आहे. मग ते झोमॅटोचे असतील, स्विगीचे असतील, उबेरचे असतील, म्हणजे मी उदाहरण देतो, हे ऍप आधारित जी डिलिव्हरी आहे त्याचे बॉय असतील किंवा ड्रायव्हर्स असतील त्यांना सुरक्षा कवच दिलेलं आहे. महत्वाचं सुरक्षा कवच म्हणजे ESIC जे कव्हरेज आहे ते पूर्वी फक्त कामगारांनाच लागू होतं, आता असंघटित क्षेत्रातील कामगार वर्ग जो आहे तो यात समावेश होऊ शकतो. दुसरं असं की महिलांसाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा काही चांगले नियम नवीन संहितांमध्ये केलेले आहेत. विशेषतः महिलांना समान काम आणि समान वेतन आणि सन्मानही देण्याची योजना त्यामध्ये आहे. आणि या सर्वांना 40 वर्षांवरील जे कामगार आहेत त्यांची नियमित मोफत आरोग्य तपासणी करण्याची तरतूद यामध्ये केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कामाच्या ठिकाणी जर अपघात झाला तर नुकसान भरपाई यापूर्वीच्या कायद्याने मिळत होती ती आताही मिळेल, परंतु वर्क ऍक्सिडेंटची व्याप्ती वाढवून कामावर येताना किंवा जाताना जर अपघात झाला तर त्याला सुद्धा ईएसआयची भरपाई मिळेल. अशा प्रकारच्या ह्या काही नवीन योजना केंद्र सरकारने लागू केलेल्या आहेत आणि त्याचा निश्चितपणे लाभ या असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई श्रम पोर्टल असेल, पीएम श्रमयोगी मानधन योजना असेल किंवा कामगार संहिता ज्या नवीन आलेल्या आहेत त्याद्वारे होऊ शकतो आणि त्याद्वारे अनेक लाखो असंघटित क्षेत्रातील कामगार

0: त्यांचं जीवनमान राहणीमान सुधारण्यास मदत होईल, त्यांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा निश्चितपणे मिळेल अशा या योजना आहेत, त्याचं आम्ही स्वागत करत आहोत.
1: श्रोते हो, कामगारांचे हक्क आणि सामाजिक सुरक्षेच्या माध्यमातून त्यांच्या भविष्याला स्थैर्य देणं हीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या धोरणात्मक वाटचालीची मुख्य दिशा राहिली आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.
2: वृत्तविशेष कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
3: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं,
3: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
4: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
5: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
6: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी,
5: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
6: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
5: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
7: शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात हवामान बदलामुळे पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव याविषयी स्वप्निता शिंदे यांनी संकलित केलेली माहिती।
8: शेतकरी बंधूंनो नमस्कार। तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, सूर्यप्रकाश या घटकांवर पिकांची वाढ अवलंबून असते। वातावरणातलं कर्भवायूचं प्रमाण वाढल्यास पिकांची वाढ जास्त होते। तापमान वाढल्यास पिकांचा पक्वतेचा कालावधी कमी होईल, किडींचं संतुलन बिघडेल। हवामान बदलाचा परिणाम पिकांवरील किडीवर होतो। किडींच्या संख्येमध्ये अनुवांशिकरित्या बदल होतो। वातावरणाचे जैविक आणि अजैविक घटक आहेत। अजैविक घटकांमध्ये तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा यांचा समावेश होतो, तर जैविक घटकांमध्ये किडींचं खाद्य आणि इतर नैसर्गिक शत्रू यांचा समावेश होतो। हवामानातील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा या अजैविक घटकांचा पिकांवरील वेगवेगळ्या किडींची वाढ, त्यांचा जीवनक्रम, जगण्याचा कालावधी, प्रजनन, अंडी घालण्याची क्षमता याच्यावर खूप परिणाम होतो। पोषक वातावरण मिळाल्यास किडींचं प्रजनन वाढून त्यांची संख्या वाढते, तर प्रतिकूल वातावरणात त्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढून संख्या कमी होते। अति जास्त किंवा अति कमी तापमानात किडी मरतात, जिवंत किडींची वाढ होत नाही, त्यामुळे पिकांचं नुकसान कमी होतं। पण त्यातही ज्या किडींच्या जीवनक्रमात कोष आहे, त्या किडी अशा तापमानात जमिनीमध्ये कोषावस्थेत जाऊन आपला बचाव करतात। पतंगवर्गीय किडी प्रतिकूल हवामान

0: मनात सुप्तावस्थेत जातात. आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यास किडींमध्ये रोग पसरवणारे बुरशी, जीवाणू, विषाणू इत्यादी वाढ होऊन किडींच्या मृत्यूचं प्रमाण वाढतं. किडींची नैसर्गिक वाढ कमी होते, खाण्यावर परिणाम होतो. किडींच्या शरीरामध्ये आर्द्रतेमुळे पाणी जास्त झाल्यास कमी तापमान सहन करू शकत नाहीत, तर काही किडींमध्ये जास्त आर्द्रतेमुळे लवकर वाढ होते, तर काहींना ती हानिकारक असते. अजैविक घटकांमधल्या सूर्यप्रकाशाचा तापमान अगर आर्द्रता यासारखा हानिकारक परिणाम होत नाही, तरी पण किडीची हालचाल, खाणं, मिलन, अंडी घालणं, काट टाकणं यावर होतो. वाऱ्यामुळे मावा, पिठ्या ढेकूण, खवले किड, पांढरा लोकरी मावा इत्यादी किडी खूप दूरवर वाहून जाऊन त्यांचा प्रसार होतो. याशिवाय हवेचा दाब, हवेच्या लहरी, गर्भवायूचं प्रमाण यांचा सुद्धा किडींवर प्रभाव होतो. कडाक्याची थंडी अथवा थंडीची लाट याचा किडीच्या वाढीवर नक्कीच अनिष्ट परिणाम होतो. त्याचप्रमाणे प्रखर सूर्यप्रकाशामुळे किडींच्या प्रजनन आणि संख्या वाढीवर खूप परिणाम होतो. या दोन्ही वातावरणात किडींची संख्या मर्यादित राहते. जैविक घटकाचाही किडींच्या वाढीवर परिणाम होतो. अति आणि अनियमित पावसामुळे तणांचा प्रादुर्भाव वाढतो. साहजिकच गवतावर पोसणाऱ्या किडी वाढतात, तर काही विषारी गवतामुळे किडी मरतात. त्याचबरोबर मित्र कीटक आणि भक्ष कीटकांच्या संख्येवरही परिणाम होतो. मित्र कीटक आणि मित्र बुरशी निसर्गात पाऊस, तापमान अनुकूल मिळाल्यास वाढतात, आणि मग असे मित्र कीटक आणि मित्र बुरशी किडींची संख्या कमी करतात. किडींसाठी पोषक घटक यांचा अभ्यास करता असं दिसून आलं की सततचा रिमझिम पाऊस आणि जास्त आर्द्रतेत माव्याचा प्रादुर्भाव वाढतो. अनेक तण, रानभेंडी, गाजर गवत, फळझाड इत्यादी पिकांवरील ढेकणाला उष्ण आणि कोरडं हवामान जास्त पोषक असतं. पानं खाणाऱ्या आणि गुंडाळणाऱ्या अळीला पावसाची खूप दिवसांची उघडीप आणि नंतर अनियमित पाऊस असं वातावरण पोषक असतं. उंट अळीचा प्रादुर्भाव अनियमित पावसामुळे वाढतो. भुईमुगावरील मावा थंड हवामान असल्यास वाढतो. उष्ण आणि कोरडं हवामान असल्यास फूल किड्यांचा प्रादुर्भाव वाढतो. खूप दिवसांनी उघडीप आणि त्यानंतर सततचा पाऊस असं वातावरण लाल केसाळ अळीला अनुकूल आहे. मृगाचा जोराचा पाऊस पडल्यानंतर जमिनीत हुमणीच्या कोशावस्थेतून भुंगेरे बाहेर पडतात. तुरीवर फुलोऱ्याच्या वेळी 25 अंश तापमान असल्यास पिसारी भुंगे यांचा प्रादुर्भाव वाढतो. पेरणीच्या वेळी जास्त सेंद्रिय पदार्थ असतील आणि जास्त ओलाव्यामुळे कुरतडणारी अळी वाढते. पहिल्या पावसानंतर हलक्या आणि कोरड्या जमिनीत वाळवीचा प्रादुर्भाव वाढतो. शेताच्या बांधावर अंडी अवस्थेत असणारे नागतोडे अंड्यातून बाहेर पडतात. म्हणजेच एकंदरीत जागतिक तापमान वाढीमुळे हवामानात त्वरित बदल होताना अनुभवाला येऊ लागले आहेत. त्यामुळे अन्न साखळी बिघडली आहे, पीक कीड यांचं संतुलन बिघडलं आहे, किडीचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे हवामानातले बदल लक्षात घेऊन कीड नियंत्रणाचे प्रतिबंधात्मक उपाय योजणे हे आपल्या हातात आहे.
1: शेतकरी बांधवांनो, आताच आपण हवामान बदलामुळे पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव याविषयी स्वप्निता शिंदे यांनी संकलित केलेली माहिती ऐकलीत. शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात आता आपण ऐकूयात हिरवळीचे खते आणि जैविक खतांचा वापर याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा येथील डॉक्टर सचिन कारले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आपण पिकांमध्ये खतांचा वापर करताना बऱ्याचदा वेगवेगळ्या खतांचा वापर हा करत असतो, तर या खतांचा वापर करताना नेमकी कोणती खतं वापरणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल, यासाठी हिरवळीची खतं आणि जैविक खतं यांचा जो वापर आहे तर हा नेमका कसा करायला हवा, त्याचे काय फायदे आहेत आणि शेतीच्या दृष्टीने त्याचं काय महत्त्व आहे, या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत. हिरवळीची आणि जैविक खतं यांचा जो वापर आहे हाच आपला आजचा विषय आहे, आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, सविस्तर माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील कार्यक्रम सहाय्यक डॉक्टर सचिन कारले सरांना. सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: सर, आता आपण खतांबद्दल बोलणार आहोत तर सुरुवातीला जी हिरवळीची खतं जी आहेत, तर ही खतं म्हणजे नेमकं काय काय सांगाल?
3: नमस्कार शेतकरी मित्रांनो,

0: हिरवळीची खते म्हणजे जी आपण पिकांमध्ये घेत असलेली हिरव्या अवस्थेतील जमिनीत नांगरून किंवा जी पिकं आहेत ती जमिनीमध्ये उगवायची असतात, ती नंतर हिरव्या अवस्थेत आल्यानंतर एक फुलोऱ्याच्या अगोदर त्यांना जमिनीमध्ये डायरेक्ट गाडायचं असतं, म्हणजे नांगरून पूर्ण जमीन गाडायची आणि जमिनीतला जो सेंद्रिय कर्ब आहे तो आपल्याला वाढवायचा असतो. यासाठी जी वापरली जाणारी पिकं आहेत त्यांना हिरवळीची खते असे म्हटलं जातं.
1: अच्छा अच्छा. पण आता सर त्याचे जे प्रकार आहेत आणि आपण कोणत्या पिकांमध्ये याचा प्रामुख्याने वापर करतो?
0: हिरवळीची खते जी आहेत यामध्ये प्रमुख पिकं येतात ती म्हणजे ताग, देंच्या, बरसीम, त्यानंतर चवळी, मूग, उडीद, गवार ही पिकं सुद्धा आपण हिरवळीच्या पिकांसाठी घेत असतो. यामध्ये यांची पद्धत कशी आहे, काही पीक लागवडीच्या अगोदर जमिनीमध्ये ती पेरावी लागतात
1: बरोबर
0: ओलाव्यावरती किंवा थोडंफार पाणी देऊन जी वाढ करायची. साधारण महिनाभरात त्यांची वाढ व्यवस्थित होते आणि ती फुलोऱ्यावर येण्याच्या अगोदर म्हणजे त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पूर्ण झालेली असते आणि त्याच्यामध्ये त्यांचा जे सेंद्रिय घटक जो आहे तो वाढलेला असतो, त्यावेळेस ती आपण जमिनीमध्ये पूर्णपणे गाडतो. जेणेकरून आज पिकांना जे सेंद्रिय पदार्थ देण्याची गरज आहे ती यातून पूर्णपणे भागवली जाते. तर यामध्ये दोन प्रकार आहेत, एक जागेवर हिरवळीचे खत तयार करणे आणि दुसरं हिरव्या पानांचे खत. तर जे जागेवर केलं जातं त्याला इन्सिटू प्लांटेशन म्हटलं जातं, ज्यामध्ये आपण ही जी काय ताग, धेंच्या, बरसीम ही जी काय आहेत किंवा मूग, उडीद ही पेरतो आणि ती लागवड करून ती नंतर गाडली जातात.
1: बरोबर.
0: तसेच ग्लिरीसिडिया ज्याला गिरीपुष्प म्हटलं जातं अशा प्रकारची जी काही झाडं आहेत त्यांची आपण बांधावरती लागवड करतो किंवा बाहेर लागवड करतो आणि त्याची पानं आणून आपण ती शेतामध्ये गाडली जातात, तर त्याला हिरव्या पानांची खतं असं म्हटलं जातं. म्हणजे अशा दोन प्रकारची याच्यामध्ये लागवडीची पद्धत आहे.
1: अच्छा. आता सर हिरवळीच्या खतांचे जे फायदे आहेत तर ते काय काय सांगाल तुम्ही?
0: हिरवळीचे खत हे सेंद्रिय पदार्थ जमिनीतले वाढवतात, तसेच जमिनीची सुपीकता वाढवतात. जमिनीची जी रचना आहे म्हणजे जमीन कडक झालेली असेल ती भुसभुशीत करायची जी आहे ती रचना याच्यामुळे सुधारते. तसेच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. तसेच उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची जी क्रिया आहे ती याच्यामध्ये वाढली जाते कारण की त्यांना सेंद्रिय कर्ब हा खाद्यासाठी मिळत असतो. तसेच शेंगवर्गीय पिकांमुळे नत्राचे प्रमाण वाढवण्यास पण मदत होते. जी काही हिरवळीचे खते वापरतात त्याच्यात काही शेंगवर्गीय पिक आहेत त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण वाढवण्यास मदत होते. रासायनिक खतांचा वापर कमी केला जातो जो आपल्या सध्याचा ज्वलंत विषय आहे. तसेच जमिनीचे आरोग्य सुद्धा सुधारते. या सर्व हिरवळीच्या खतांमुळे हा असा फायदा
1: होत असतो. बरोबर. पण सर ही खतं वापरताना शेतकरी बांधवांनी काही काळजी वगैरे घेणं गरजेचं असतं का? की म्हणजे काही प्रमाण आहे किंवा कसं म्हणजे काय सांगाल?
0: ही जी हिरवळीची खत ही लाईव्ह घेत असल्यामुळे त्यांना वेळेची मर्यादा असते आणि ही जी वेळेची मर्यादा आहे ती आपल्याला सांभाळण्यासाठी पीक जे आपल्याला घ्यायचंय त्याच्या अगोदर याचं प्लॅनिंग करायला पाहिजे आणि ती त्याच्या महिना दोन महिने अगोदर करून त्याची लागवड म्हणजे ही वेळ खाणारी प्रक्रिया आहे. तसेच याला पाण्याची सुद्धा गरज भासू शकेल. आपण नुसत्याच ओलाव्यावरती हे नाही करू शकत तर ह्याला पाणी सुद्धा देण्याची कधी वेळ येऊ शकते तर त्याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच पीक घेण्यासाठी कधी उशीर होऊ शकेल कारण की गाडण्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपल्या प्रक्रियेमध्ये थोडा वेळ जाऊ शकतो. याचं नियोजन जर का आपण व्यवस्थित केलं तर हे खतं वापरण्यासाठी काहीच अडचण.
1: बरोबर. म्हणजे एक चांगली आणि सोपी अशी पद्धत आपण म्हणू शकतो नाही का?
0: येस.
1: सर आता या हिरवळींच्या खतांच्या बरोबरीने जैविक खतांचा सुद्धा वापर शेतीमध्ये केला जात असतो, तर जैविक खत म्हणजे काय?
0: जैविक खत म्हणजे जे प्रयोगशाळेमध्ये हवेतील नत्र स्थिर करणाऱ्या किंवा अविद्राव्य स्फुरद विरघळवणाऱ्या ज्या जीवाणू आहेत त्यांची वाढ करून लिग्नाइट सारख्या माध्यमांमध्ये जतन करून त्याची जी खत तयार केली त्याला जीवाणू खत असं म्हटलं जातं. ऍक्च्युली ह्याची गरज कशी आहे मार्केटमध्ये आज पाहिलं गेलं तर भारतात आज आपली लोकसंख्या वाढत चाललेली आहे, अन्नधान्यांचं वापर आहे वाढवणं गरजेचं आहे, जागेची उपलब्धता कमी होत चालली आहे, त्यामध्ये प्लस रासायनिक खतांचा आपण वापर वाढवलेला आहे. आज रासायनिक खतांचा विचार केला तर मार्केटमध्ये दर खूप वाढलेले आहेत. तुम्ही पाहिलं तर त्यांची उपलब्धताही आजकाल कमी आहे कारण की आज जागतिक मार्केटमध्ये पाहायला गेलं तर खतांचा मुबलकताही कमी होत चाललेली आहे, त्यामुळे त्यांच्या किमती वाढत आहेत आणि मग ह्या सर्वांना पर्याय म्हणून जीवाणू खतांचा वापर करू शकतो. तर जीवाणू खत ही किंमत त्यांची अगदीच नगण्य आहे, इझिली आपल्याकडे उपलब्ध होणार आहे. जीवाणू खत ही काय आपल्या जमिनीमधले जे जीवाणू आहेत यांची संख्या वाढवण्याचं काम करत असते कारण की तुम्ही जी खत जमिनीत देता ती जमिनीत दिलेली खत ही लगेच उपलब्ध होत नसतात आणि ते उपलब्ध करून देण्याचं कार्य हे जीवाणू करत असतात. आज काय झालेलं आपण रासायनिक खतांचा वापर करून करून जमिनीची जी जीवाणू आहेत हे आपण मारण्याचं काम केलेलं आहे. कुठेतरी यामध्ये जागृती येत चाललेली आहे रासायनिक खतांचा वापर कमी करून तिथे जर का जीवाणू खतांचा वापर आपली जी जमीन आहे याच्यामध्ये फक्त सेंद्रिय खतांचा मारा जर का केला आणि त्याच्यात तुम्ही जीवाणू

0: टाकले तर ते जीवाणू खतांचं खाद्य हे सेंद्रिय पदार्थ आहेत. ते सेंद्रिय पदार्थ कार्य करून
1: बरोबर.
0: आपल्याला अन्नद्रव्य पिकांसाठी उपलब्ध करून देतात. मग हा जो आपला होणारा फायदा आहे हा याच्याने खूप चांगल्या रीतीने शेतकऱ्यांसाठी होऊ शकतो.
1: अच्छा सर, आता जैविक खतं जी आहेत तर ही आपण का वापरायला पाहिजे आणि जे त्याचे फायदे सुद्धा आहेत काही तर काय सांगाल त्याविषयी?
0: कोणतेही पीक घ्यायचं असेल तर जमिनीची सुपीकता ही सर्वात महत्वाची. आपण बोललो आहोत तर ही अन्नद्रव्य जमिनीत काही प्रमाणात उपलब्ध असतात आणि काही अन्नद्रव्य ही पुरवावी लागतात. हे पुरविलेले अन्न घटक जे आहेत जसेच्या तसे उपलब्ध त्यांना होत नसतात, ते उपलब्ध करून देण्याचं कार्य हे जीवाणू करत असतात. मग ह्या जीवाणूची संख्या आणि कार्यक्षमता ही महत्वाची आपल्या शेतीमध्ये, आणि ती वाढवण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत जैविक खतं म्हणजे जीवाणूंची वाढ करणं ही गरजेची आहे. मग यासाठी बरेचसे जे खत आहेत म्हणजे जसे अझोटोबॅक्टर, रायझोबियम, निळे हिरवे शेवाळ यांचा आपण त्याच्यामध्ये वापर करून ती जीवाणू आपण संख्या वाढवू शकतो. तर एक साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर जी जमीन आहे त्या जमिनीमधली जर का तुम्ही वरचा लेअर काढून टाकलात आणि लेवल करताना त्याचा लेवल काढला तर तिथे येणारी जी पिकं आहेत नंतरची त्यांचं उत्पादन हे घटतं. कारण की त्या वरच्या जो थर आहे त्याच्यामध्ये जीवाणूची संख्या ही सर्वात जास्त
1: असते
0: आणि तोच थर आपण काढला तर 2-3 वर्ष तुम्हाला तिथं उत्पन्न कमी मिळतं. मग ज्यावेळेस हळूहळू जीवाणूची संख्या वाढते त्यावेळेस तुम्हाला तिथून उत्पन्न चांगलं मिळतं. हा जो प्रकार आहे तर याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य सांभाळण्यासाठी जीवाणू खतांचा वापर करणं गरजेचं आहे आणि जीवाणू खतांचा वापर केल्यामुळे रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होऊ शकेल. रासायनिक खतांचा जो आपण वापर करतो, वारेमाप वापर करतो, हा कमी करावा लागेल आणि त्यांचा कार्यक्षम वापर होईल. त्याच्यामुळे आपली त्याच्यामध्ये बचत होऊ शकेल. जैविक खतं ही पर्यावरण पूरक आहेत, चांगल्या रीतीने
1: पर्यावरण
0: संवर्धन तसेच जैविक खतांमुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते. जैविक खत ही सूक्ष्म अन्नद्रव्यांसोबत जिब्रेलिक ऍसिड, सायटोकायनिन, इंडॉल ऍसिटिक ऍसिड यासारखी जी संप्रेरक आहेत ही सुद्धा पिकांना उपलब्ध करून देत असतात आणि विटॅमिन बी सारखी अन्नद्रव्य ही सुद्धा पिकांना उपलब्ध करून देतात. त्यामुळे जैविक खतांमुळे जमिनीमध्ये जी प्रतिजैविक सोडली जातात याच्यामुळे बरेचसे बुरशीजन्य जे रोग आहेत हे सुद्धा कमी होतात.
1: बरोबर.
0: त्यांची सेल्फ इम्युनिटी पॉवर आपण जी म्हणतो ती वाढली आणि त्याच्यामुळे जो कीटकनाशकांसाठी करावा लागणारा खर्च आहे हा सुद्धा कमी होतो. तसेच उत्पन्नामध्ये 15-20% वाढ होते. म्हणजे अशा रीतीने जैविक खतांचा जर का वापर केला तर हे फायदे आपल्याला शेतकऱ्यांना नक्कीच मिळू शकतात.
1: सर, आता जैविक खतांचे जे प्रकार आहेत आणि कोणत्या पिकांसाठी आपण ते वापरू शकतो?
0: जैविक खतांच्या प्रकारमध्ये नत्र स्थिर करणारे जीवाणू जसे रायझोबियम, अझोटोबॅक्टर, ऍसिटोबॅक्टर, अझोस्पिरिलम, निळे हिरवे शेवाळ, अझोला हे आहेत. त्यानंतर दुसरे आहेत ते स्फुरद विरघळणारे जीवाणू, त्याला आपण फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणतो, किंवा पालाश विरघळणारे जीवाणू त्याला पोटॅश सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणतो. तसेच सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे जीवाणू आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे विघटन करणारे मुख्य उपलब्ध करून देणारे जीवाणू असे प्रकार येतात. उदाहरणादाखल सांगायचे म्हटले तर या खतातील अझोटोबॅक्टर हे जीवाणू मुळांभोवती राहून सहजीवी पद्धतीने कार्य करतात. या खतांमुळे हेक्टरी 15-20 किलोग्राम नत्र स्थिर होण्यास मदत होते आणि जीवाणू हवेतील मुक्त नत्र म्हणजे जो 78% हवेमध्ये जो नत्र आहे तो मुक्त नत्र शोषून घेऊन ते पिकांना उपलब्ध करून देण्याचं कार्य करत असतात. हे जीवाणूयुक्त खत एकदल आणि तृणधान्य पिकांसाठी वापरावे. द्विदल पिकांमध्ये याचा वापर करू नये कोणत्या अझोटोबॅक्टरचा. द्विदल पिकांसाठी वेगळे आहेत. याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, भात, कापूस, वांगी, मिरची, बटाटा यांसारखी एकदल पिकं घ्यावीत. रायझोबियम हा जो जीवाणू आहे हा सुद्धा सहजीवी पद्धतीने कार्य करत असतो. हा जीवाणू द्विदल पिकांसाठी वापरायचा.
1: अच्छा.
0: द्विदल पिकांमध्ये मुळांवर गाठी तयार करून आपण पाहतो ते जी मुळांच्या ज्या गाठी असतात थोड्याशा त्याच्यात लेग हिमोग्लोबिन असल्यामुळे अशी गुलाबी रंगाची दिसतात. जर का तुम्ही मुळं पाहिली तर त्यामध्ये झाडाचे अन्न जे आहे ते पिकांना उपलब्ध करून देत असतात. म्हणजे हवेतील नत्र हा त्या मुळांमध्ये गाठीमध्ये गोळा करून तो पिकांना उपलब्ध करून देत असतात. त्यानंतर साधारण द्विदल पिकांसाठी हेक्टरी 50-200 किलोग्राम नत्र हा जमिनीत स्थिर करू शकतो इतकी त्याच्यात ताकद आहे. त्यानंतर निरनिराळ्या द्विदल पिकांसाठी विविध प्रकारच्या रायझोबियम गटाचे जीवाणू यामध्ये वापरले जातात. आता रायझोबियम मध्ये वेगवेगळे गट आहेत जसे चवळी गट, हरभरा गट, वाटाणा गट, घेवडा गट, अल्फा अल्फा किंवा बरसीम गट.
1: बरोबर.
0: हे असे वेगवेगळे गट आहेत त्यानुसार आपण ते पिकांसाठी रायझोबियमचा वापर करायचा
1: आहे.
0: त्यानंतर येतो अझोस्पिरिलम, हे सुद्धा जीवाणू खत आहे. हे तृणधान्य व भाजीपाला पिकांच्या मुळांभोवती राहून नत्र स्थिर करण्याचं कार्य करत असतात. हे अझोटोबॅक्टर पेक्षा जास्त नत्र पिकांना पुरवतात आणि पीक वाढीस पोषक सेंद्रिय रसायने देखील तयार करतात, त्यामुळे उत्पादनात वाढ होत असते. चौथं जे आहे ते बायझेरिंकिया जीवाणू खत, हे सहजीवी पद्धतीने कार्य करणारं जीवाणू खत आहे. ह्या जास्ती करून आम्लधर्मी जमिनी ज्या आहेत म्हणजे आपल्या कोकणातल्या ज्या जमिनी आहेत

0: ह्या जमिनींमध्ये याचा वापर जास्त करावा.
1: बरोबर.
0: हे जीवाणू शेंगवर्गीय पिकांमध्ये वापरू नयेत, तर एकदल आणि तृणधान्य ह्या पिकांसाठी वापरावेत.
1: अच्छा,
0: उदाहरणार्थ भात.
1: सर, आता भात पिकामध्ये सुद्धा प्रामुख्यानं आझोलाचा जो वापर केला जातो आणि तयार करण्याची जी प्रक्रिया आहे, तर याविषयी मग काय सांगाल?
0: छान प्रश्न विचारलात. आझोला ही एक वनस्पती आहे, पान वनस्पती आहे, आणि ती डबक्यांमध्ये किंवा इतर सांडपाण्याच्या ठिकाणी वाढते. वनस्पती अॅनाबेना आझोली या शेवळाबरोबर सहजीवी पद्धतीने वाढते आणि हवेतील नत्र जो आहे, मुक्त नत्र आहे, तो स्थिर करते. याचा उपयोग प्रामुख्याने भात पिकांमध्ये केला जातो. हे एक चांगलं हिरवळीचं खत होऊ शकते. तसेच या खतांच्या वापरामुळे हेक्टरी 100 ते 150 किलोग्राम नत्राचा पुरवठा भात पिकाला हा होत असतो.
1: अच्छा,
0: होऊ शकतो. मग हे तयार करण्यासाठी काय करणार? अगदी सोपी पद्धत आहे. तर विटांचा एक बांध केला, साधारण 2 मीटर बाय 1 मीटर आणि उंचीला 15 सेंटीमीटर, खूप खोल नाही, अशी एक छोटीशी टाकी करायची. ती विटांची तुम्ही तयार केली, त्याच्यावरती तुम्ही प्लास्टिक टाका.
1: बरं.
0: प्लास्टिक टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक 20 ते 25 किलो चाळलेली माती ही खाली पसरवा आणि त्याच्यावरती 10 किलो रॉक फॉस्फेट हे टाकणं गरजेचं आहे. त्यामध्ये 5 किलो शेण मिक्स करायचं आहे आणि हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये टाकल्यानंतर, हे साधारण प्रति एकरी डोस आहे, आणि त्यामध्ये पाण्याची जी उंची आहे ती साधारण 15 सेंटीमीटर ठेवायची. यामध्ये 500 ग्रॅम आझोला कल्चर सोडा.
1: अच्छा,
0: हा, फक्त 500 ग्रॅम प्रति स्क्वेअर मीटर या हिशोबाने तुम्ही सोडा. तर एक साधारण 1 ते 2 आठवड्यामध्ये आझोला हा पूर्ण तलाव कव्हर करून टाकेल.
1: बरं.
0: त्यानंतर दररोज 1-2 किलो काढून तुम्ही पिकांना वापरू शकता. आणि हे करत असताना एक आठवड्याला पुन्हा 2 किलो शेण टाकणं गरजेचं आहे. आजूला काढाल तसं तुम्हाला त्याच्यात वाढ होण्यासाठी थोडं शेण टाकण्याची गरज आहे. आणि पाणी जे आहे ते 1/4 पाणी बदलणं सुद्धा गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: तर याप्रमाणे 2 आठवड्यातून ताजे पाणी देण्याची त्याच्यात आवश्यकता आहे, जुने पाणी काढून. आणि दर 6 महिन्यातून एकदा तरी पाण्याची टाकी ही रिकामी करणं गरजेचं आहे. मग ती रिकामी करून तुम्ही परत त्याच्यामध्ये नवीन पाणी, हे फ्रेश पाणी भरणं गरजेचं आहे. आणि यासाठी टेम्परेचर मेंटेन करण्याची इतकी गरज पडत नाही, कारण की साधारण 25 ते 35 डिग्री सेल्सिअस ह्या वातावरणातच आपलं हे होत असतं. आणि त्याचा सामू जो आहे तो साधारण आम्लधर्मी, म्हणजे साधारण 5.5 ते 7 म्हणजे उदासीन पर्यंत हा असला पाहिजे. अशा रीतीने जर का आजूलाची वाढ केली तर आपल्या शेतीसाठी हे एक उत्तम रित्या चांगल्या रीतीने हिरवळीचं खत हे उपलब्ध होऊ शकेल. आजूलाचा दुसरा फायदा असा आहे का, हा आपण वैरण म्हणून गुरांना सुद्धा देऊ शकतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे
1: दुहेरी फायदा
0: याचा होऊ शकेल.
1: म्हणजे भात पिकासाठी तर आहेच आणि जनावरांसाठी सुद्धा
0: होऊ शकतो.
1: बरोबर.
0: हे झाले आपण स्थिर करणारे जीवाणू. यानंतर जो आहे तो एक स्फुरद विरघळणारे जीवाणू, कारण खतांमार्फत जो फॉस्फरस जमिनीत टाकतो हा पिकांना लगेच उपलब्ध होत नसतो, तो जमिनीमध्ये स्थिर होतो. आणि तो स्थिर झालेला खत आहे ते ह्या जीवाणूंमार्फत विरघळवून पिकांना उपलब्ध करून दिला जातो.
1: बरोबर.
0: तर यासाठी बॅसिलस मॅंगेथेरियम, बॅसिलस पॉलीमिक्सा किंवा सुडोमोनास प्लुरोसरेन्स, सुडोमोनास स्ट्राटा ही जे जीवाणू आहेत यांचा वापर केला जातो. किंवा बुरशीजन्य सुद्धा आहेत ज्याच्यामध्ये पेनिसिलियम आहे, ह्या PSB म्हणजे फॉस्फरस विरघळणाऱ्या जीवाणूंचा वापर पिकांमध्ये आपण करू शकतो.
1: अच्छा सर, आता तुम्ही हा उल्लेख केलात की या खतांचा आपण वापर करू शकतो, पण त्याची काही पद्धत म्हणजे कसा नेमका केला पाहिजे?
0: छान. जीवाणू खत वापरण्याच्या पद्धती, जीवाणू खत हे आपण बियाणांना अंतरक्षीकरण करून वापरू शकतो, तसेच रोपांच्या मुळांवरती अंतरक्षीकरण करूनही वापरू शकतो, आणि जीवाणू खतांचे मातीमध्ये अंतरक्षीकरण करून वापर करू शकतो. जे जीवाणू आपण बियाणावरती वापरायचे आहेत ते काय करायचं असतं, की त्या जीवाणू खतांचं जे पाकिट असतं ते पाकिट तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं एक असं सोल्युशन तयार करायचं आहे, आणि त्याच्यामध्ये जे बियाणं आहेत हे त्याच्यामध्ये टाकून त्यांना सगळ्या बाजूने लागेल अशा रीतीने चोळायचंय. आणि ते चोळलेले जे बियाणे आहेत ते बियाणे एका स्वच्छ कागदावरती सुकवायचे आणि लगेच त्यांचा लागवडीसाठी वापर
1: करायचा.
0: दुसरा जो प्रकार आहे तो रोपांची वाढ झालेली असते आणि मग त्यांच्या ज्या मुळांमार्फत तुम्ही याचा वापर करू शकता. जसे जीवाणू खतांचं पाकिट एक पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं द्रावण तयार करायचं, आणि साधारण 10 लिटर पाण्यामध्ये एक पाकिट जर का टाकलं 250 ग्रामचं तर ते द्रावण तयार होईल. त्याच्यामध्ये रोपांची मुळं जी आहेत ती 5 मिनिटं बुडवून ठेवणे.
1: बरं.
0: आणि बुडवून ठेवल्यामुळे काय होईल, ते जे जीवाणू आहेत ते त्याच्या मुळांना चिकटतील आणि आपण लागवडी करताना ते त्याच्यासोबतच जातील.
1: बरोबर.
0: त्यामुळे या पद्धतीने आपण एक अंतरक्षीकरण करू शकतो. तसेच सेंद्रिय खत आहेत म्हणजे शेणखत याच्या मार्फत जीवाणू खत ही मिक्स करून किंवा गांडूळ खत यांच्या मध्ये मिक्स करून आपण ते जमिनीमध्ये देण्याची पद्धत सुद्धा आहे. या रीतीने आपण जीवाणू खतांचा वापर हा करू शकतो.
1: नक्कीच.
0: यामध्ये जर का आपण जमिनीमध्ये जीवाणू खत जी आहेत स्प्रे पंपाद्वारे सुद्धा आपण जमिनीत देऊ शकतो, जेणेकरून रोप आहेत त्यांच्या मुळांपाशी त्यांचं संख्या ही वाढण्यास मदत होऊ शकेल.
1: सर एकंदरीत

0: खतं बघितलं आपण तर हिरवळीची खतं आणि जैविक खतं ही म्हणजे शेतीच्या दृष्टीने खरं तर महत्वपूर्ण अशी आहेत आणि यांचा वापर आपण चांगल्या प्रकारे केला तर नक्कीच रासायनिक खतांच्या वापरावर आपण थोडंसं नियंत्रण आणू शकतो की जेणेकरून या खतांच्या वापरामुळे उत्पादन वाढेल आणि नक्कीच शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा स्रोत सुद्धा चांगला निर्माण होईल. सर आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय छान मार्गदर्शन आणि सगळी सविस्तर अशी माहिती सर्व शेतकरी बांधवांना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
1: धन्यवाद.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण हिरवळीचे खते आणि जैविक खतांचा वापर याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा येथील डॉक्टर सचिन कारले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: भाऊ इकडे कसे काय बियाणं घ्यायला, यंदा तेल बियाणं लावायचंय.

0: ऐकलंय की सोयाबीन भुईमुख सारख्या तेलबियांनी उत्पन्न चांगलं आहे.
1: प्रमाणित बियाणंच घेणार ना
0: ते काय?
1: प्रमाणित बियाणांची चांगल्या गुणवत्तेसाठी आणि अंकुरणासाठी चाचणी करण्यात येते.
0: बर,
1: पीक जास्त येण्यासाठी आणखीन तीन गोष्टी लक्षात ठेवा.
0: ते काय?
1: पेरणी अगोदर बियाणांवर बुरशीनाशक आणि जैविक खतांनी उपचार करणं, रासायनिक खत आणि सूक्ष्म पोषक तत्वांचा संतुलित वापर करणं, गरजेनुसार जिप्सम टाकणं आणि समन्वित कीटक व्यवस्थापन करणं.
0: हे काय फार कठीण दिसत नाही.
1: हो, आणखीन एक गोष्ट, आवश्यक असल्यासच कीटकनाशकाचा वापर करणं आणि जर पाऊस पडायला अवकाश असेल तर जलसिंचन जरूर करणं. अधिक माहितीसाठी 1551 वर निशुल्क फोन करा.
2: किसान वाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही सहक्षेपित केला. श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो हे केंद्र आपण ऐकू शकता 1143 किलोहर्ट्सवर किंवा 101.5 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, आजची आमची दुसरी सभा आहे. रात्रीचे 8:29 झालेत. सुरुवातीला एक जाहिरात ब्रेक.
3: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो, जागरूक व्हा. पनीर गोकुळचंच घ्या.
4: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.
2: श्रोतेहो, आता आमच्या काही कार्यक्रमांविषयी जाणून घेऊया.

0: श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखर.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 9435 73485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ॲड्रेस आहे PROGSECTION@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।

कार्यक्रमामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं जीवन कार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर बाबू आप्पा सोनार यांचं भाषण आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमाची निर्मिती सहाय्य केले पौर्णिमा साठे यांनी. सादर करते आहेत विवेक वानखेडे.

गांधी जयंतीनिमित्त सकाळी 8:40 समन्वित कार्यक्रम सामान्यांच्या जीवनातील गांधी. सहभाग नयन पवार, अनुप्रिता भाले, वैजयंती नांदगावकर, अनिल नरवडे, निकिता फपाळ यांचा, निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले, संकल्पना लेखन आणि सादरकर्ते नयन पवार, निर्मिती छत्रपती संभाजीनगर. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 8:05 मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होत आहेत. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल करण्याची गरज, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त। दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न। दुष्काळ जाहीर न झालेल्या 19 तालुक्यांमध्येही सर्वेक्षण होणार। रायगड जिल्ह्यात दिवेआगार इथं समुद्रात बुडून 8 जणांचा मृत्यू। विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं। भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल घडवण्याची गरज असून, निवड प्रक्रिया ही केवळ उमेदवाराची शैक्षणिक पात्रता नव्हे तर सार्वजनिक सेवेत येण्यामागची त्याची प्रेरणा जाणून घेणारी असावी, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते।
1: हमें अपने सिलेक्शन पैरामीटर्स और रिक्रूटमेंट प्रोसेस को भविष्य की जरूरतों के अनुरूप बनाना होगा। हमें ऐसे युवाओं को पब्लिक सर्विस में लाना होगा जो पब्लिक ऑफिस से नहीं पब्लिक सर्विस से आकर्षित हो। इसलिए जरूरी है कि रिक्रूटमेंट की परीक्षा सिर्फ यह न परखे कैंडिडेट कितना जानता है, बल्कि वो यह भी देखे युवा सिविल सर्विसेज में आना क्यों चाहता है।
0: आपल्याला एखादी सेवा मिळेल यासाठी आजचा नागरिक दीर्घकाळ प्रतीक्षा करू शकत नाही। नागरिकांच्या विशेषतः युवा पिढीच्या अपेक्षा खूप मोठ्या असून परिवर्तनाची ही चिन्ह ठळकपणे दिसून येत आहेत। त्यामुळे हा प्रश्न केवळ सेवा वितरणापुरता मर्यादित नसून सार्वजनिक सेवा या आजच्या त्वरित सेवा देणाऱ्या जगाच्या वेगाशी जुळवून घेत आहेत का आणि तेवढ्याच वेगाने पुढे जाऊ शकतील का, हा आहे, असं ते यावेळी म्हणाले। प्रशासकीय फेररचनेची गरज त्यांनी अधोरेखित केली। परीक्षा घेणाऱ्या संस्थांनी गुणवत्तेशी तडजोड न करता परीक्षा प्रक्रिया जलद करण्यासाठी निश्चित कालमर्यादेचं तत्व स्वीकारावं आणि देशाच्या व्यापक सुधारणा प्रक्रियेशी वेगानं जुळवून घ्यावं, असं आवाहन त्यांनी केलं। दुष्काळग्रस्त भागात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण करण्याचा आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत ट्रिगर 1 मध्ये न आलेल्या मात्र प्रत्यक्षात दुष्काळाची स्थिती असलेल्या सुमारे 15 ते 18 तालुक्यांनाही अचूक पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे दुष्काळाच्या कक्षेत आणून न्याय दिला जाईल, असं ते म्हणाले। दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं पुनर्गठन करायचा तसंच शेतीशी निगडीत कर्जांच्या वसुलीला स्थगिती द्यायचा आदेश सहकार विभागानं जारी केला आहे। कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांचं यंदाच्या खरीप हंगामातलं पीक कर्ज पुनर्गठित करावं, ही कार्यवाही 30 एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण करावी, असे आदेश सहकार विभागानं दिले आहेत। दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांशिवाय आणखी 19 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। नांदेडमधले मुदखेड, मुखेड, अर्धापूर, चंद्रपूरमधले जिवती, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, गोंदियातले आमगाव, देवरी, सालेकसा आणि गोंदिया, नाशिकमधले त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड, भंडाऱ्यातले मोहाडी आणि तुमसर, सांगलीतला शिराळा आणि वाळवा, याशिवाय वर्धा जिल्ह्यातला कारंजा आणि सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात हे सर्वेक्षण होणार आहे। या तालुक्यांमधल्या प्रमुख 5 पिकांचं 20% सर्वेक्षण ग्राउंड ट्रुथिंग करून अधिकाऱ्यांनी तातडीने अहवाल सादर करावेत, अशा सूचना मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आल्या।

0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत राज्यातल्या 3,27,250 पात्र शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यातला 3,160 कोटी रुपयांचा हप्ता राज्य सरकारनं आज वितरित केला. आतापर्यंत या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 15,85,493 पात्र शेतकऱ्यांना 13,275 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या दिव्याघरच्या समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या सगळ्यांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्यातल्या आळंदी इथल्या एका खासगी शिकवणी वर्गाच्या 11वी आणि 12वीच्या एकंदर 42 विद्यार्थ्यांची सहल इथं आली होती. यातले काही विद्यार्थी पोहायला समुद्रावर गेले होते, त्यातले 8 जण बुडाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 180 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात करायचा सहवैमानिकाचा प्रयत्न हाणून पाडणारे वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्मित हे खरे हिरो असल्याचे गौरवोद्गार इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी काढले. इस्रायल सरकार त्यांचा विशेष सन्मान करण्याच्या विचारात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांना हिरो असं म्हटलं आहे. संयुक्त अरब अमिरातीतले भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी आज वैमानिक स्मित मच्छार यांची भेट घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही वैमानिक स्मित मच्छार यांचं कौतुक केलं. स्वतः जखमी असतानाही त्यांनी इतरांचा जीव वाचवला असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात काढले. वैमानिक स्मित यांच्यामुळे वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यासारखा मोठा हल्ला टळला. 140 कोटी भारतीय त्यांना सलाम करत आहेत आणि त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र वैमानिक स्मित यांचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. त्यांनी आज वैमानिक स्मित यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. गुजरात सरकार वैमानिक स्मित यांना पुरस्कारानं गौरवणार आहे. वैमानिक स्मित यांच्या मुंबईतल्या घराबाहेर हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या प्रशंसकांची मोठी गर्दी दिसून आली. आगामी दिवाळीच्या काळात फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली असून याबाबत समतोल दृष्टिकोन स्वीकारला आहे. दिवाळीच्या सणाला विशिष्ट प्रकारच्या फटाक्यांच्या वापराला परवानगी दिली जाईल, मात्र त्यासाठी वेळेचे निर्बंध घातले जातील असं न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती PB वराळे यांच्या पीठानं यावेळी सांगितलं. राजधानी दिल्ली आणि उत्तरेकडच्या इतर राज्यांमध्ये वायू प्रदूषणाच्या काळात फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. त्याबाबतच्या एका याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयानं हा निर्णय दिला. सणासुदीच्या काळात वाजवी दरात साखरेचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी सरकारने आज साखर विक्रेत्यांसाठी साठा ठेवण्याची कमाल मर्यादा 1,000 क्विंटलपर्यंत कमी केली. हा निर्णय 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी लागू असेल. विक्रेत्यांना फक्त 15 दिवसांचा साठा करण्याची परवानगी असेल. केंद्र सरकारनं पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सवलत प्राप्त फास्टॅगचा वैधता कालावधी 1 वर्षावरून 5 वर्षांपर्यंत वाढवला आहे. फास्टॅग जारी करणं आणि त्यांच्या नूतनीकरणाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये केंद्र सरकारनं सुधारणा केली आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार 70 ते 100% दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना 1 ऐवजी 5 वर्षांनी तर इतर दिव्यांगांना 3 वर्षांनी नूतनीकरण करावं लागेल. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या 12व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं मिळवली. भारताच्या पदकांची एकंदर संख्या 64 वर पोहोचली असून त्यात 10 सुवर्ण 22 रौप्य आणि 32 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत पदकतालिकेत 8व्या स्थानावर आहे. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कुस्तीपटू नितेश सिवाच यानं आज पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात नितेशचा जपानच्या युरी नाकाझातोकडून 0-4 असा पराभव झाल्यानं त्याचं सुवर्णपदक हुकलं. भारतानं आज नौकानयन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक मिळवलं. तिरंदाजीत पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू यानं कांस्य पदक पटकावलं. स्क्वॅश क्रीडा प्रकारात भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. उपांत्य फेरीत पुरुष संघाला मलेशियानं तर महिला संघाला हाँगकाँगनं पराभूत केलं. पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तान

0: चार तीन असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर भारतीय महिला हॉकी संघानं चीन विरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यात आधीच आपलं स्थान निश्चित केलं आहे.
1: यंदाच्या मोसमात हिमाचल प्रदेशात सफरचंदाच्या उत्पादनात 48% घट होण्याचा अंदाज आहे. वातावरण बदल, अवकाळी पाऊस, वादळी वारे, बर्फवृष्टी यामुळे पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपर्यंत 2,18,00,000 अधिक खोके बाजारात आले होते. यंदा हे प्रमाण 1,15,00,000 खोक्यांपेक्षा कमी असल्याचं राज्याचे फलोत्पादक संचालक सतीश कुमार यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल करण्याची गरज, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न. दुष्काळ जाहीर न झालेल्या 19 तालुक्यांमध्येही सर्वेक्षण होणार. रायगड जिल्ह्यात दिवेआगर इथं समुद्रात बुडून 8 जणांचा मृत्यू. विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वैमानिक स्मिथ मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. रात्रीचे 8:15 आणि 56 सेकंद झालेत. श्रोते हो, आनंद घेऊया सुगम संगीताचा. कार्यक्रमाची सुरुवातच करते सुरेश भटांच्या गीतानं. याला स्वर आशा भोसले यांचा आणि संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोतेहो, शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत महात्मा गांधी यांचं जीवनकार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर बाबू अप्पा सोनार यांचं भाषण.
1: महात्मा गांधीजींचे जीवन म्हणजे साधी राहणी, उच्च विचार आणि अखंड कर्मनिष्ठा यांचा जिवंत आदर्श होय. त्यांच्या मते स्वच्छता ही केवळ शरीराची किंवा परिसराची नसून मन, विचार आणि आचरणाची असली पाहिजे. म्हणूनच त्यांनी स्वच्छतेला स्वराज्या इतकंच महत्त्व दिलं.
0: तेव्हा श्रोते हो, शुक्रवार दिनांक 2 ऑक्टोबरला जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य
2: 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरून.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
3: सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आता ऐकूया सुरेश वाडकर यांना. अनिल कांबळे यांची रचना आहे आणि त्याला संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: बालदोस्तांनो, तुमच्या आवडत्या बालजगत या कार्यक्रमात रविवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता ऐकूया जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोंक्षे आंबवच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम।
1: आम्ही आमच्या आजी आजोबांचा आदर करू, त्यांच्याशी प्रेमाने बोलू, त्यांना वेळ देऊ, त्यांच्या अनुभवातून शिकू व त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आणण्याचा प्रयत्न करू।
0: तेव्हा अवश्य ऐका तुमचा आवडता कार्यक्रम बालजगत।
1: आवडती भारी मला माझे आजोबा।
0: रविवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून सादर करते विवेक वानखडे।
2: सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता अनुराधा पौडवाल यांना ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतबद्ध केलंय प्रभाकर जोग यांनी।

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, आता ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत। त्याला संगीत आहे राम फाटक यांचं।

अरुण दाते यांनी गायलेलं हे गीत होतं मधुकर जोशी यांचं आणि त्याला संगीत होतं वसंत प्रभू यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर आपण दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा आनंद घेणार आहोत. त्यामध्ये 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इन्साईट्स, 10:00 प्रादेशिक लोक एवं सुगम संगीत का अखिल भारतीय कार्यक्रम आणि 11:10 मुंबई केंद्रावरून जपान येथे आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 अनुषंगानं स्पर्धेच्या दैनंदिन घडामोडी आपण ऐकणार आहोत. हे सर्व कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, त्याआधी आता 8:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज @9 आम्ही ही बातमीपत्र आता दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.